किशोरी आमोणकर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, कार्यक्रमाची सांगता करूया कोळी गीतानं. ऐकूया संतोष नायक आणि वीणा बामणे यांच्या स्वरातलं हे गीत.

भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 5 भाद्रपद शके 1948 अर्थात 27 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो. पहिल्या सभेत सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नारळी पौर्णिमा या सणाच्या अस्मिता वाहिनीच्या सगळ्या श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. पहिल्या सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने. मंगलध्वनीमध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरवी.

दत्तस्तोत्र आपण सुरुवातीला ऐकलं कार्यक्रमात. आता पुढे ऐकूया वसंत आजगावकर यांनी गायलेला पंतराज बाळेकुंद्री यांचा अभंग.

लीला तिवाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत रामदासांचं हे भजन आपण ऐकलं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया रंजना जोगळेकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराजांचं भजन, संगीत शांकनील.

0: शांताराम नांदगावकरांचं देशभक्ती गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायकवृंदांच्या स्वरात. संगीत कानू घोष यांचं होतं. कोते हो मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी या सदरात नियतीचा नमस्कार. आजच्या नारळी पौर्णिमेच्या सणाच्या सगळ्या श्रोत्यांना खूप शुभेच्छा. श्रोते हो, नारळी पौर्णिमा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो समुद्र, त्याच्या लाटांचा आवाज, किनाऱ्यावरची माणसांची लगबग, रंगीबिरंगी होड्या आणि समुद्राला नारळ अर्पण करत त्याची पूजा करणारे कोळी बांधव. समुद्राकडे न फिरकणारेही आज समुद्राची समृद्धी पाहायला येतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे काही काळ समुद्रापासून दूर राहिल्यानंतर नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून समुद्राला आपल्या श्रद्धेनुसार नारळ अर्पण करून पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करण्याची ही सुंदर परंपरा. कुणी साधं श्रीफळ, तर कुणी सोन्याचा, तर कुणी चांदीचा नारळ अर्पण करून आपली समुद्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. आणि हा सोहळा अगदी नयनरम्य असतो, म्हणजे समुद्र देतो म्हणून आपण घेत राहायचं नाही, तर समुद्र देतो म्हणून त्याचं ऋणही जपायचं. नारळी पौर्णिमेच्या या दिवशी निसर्गाबद्दल कृतज्ञ राहूया, आपली माणसं जपूया, आठवणींची चव जपूया आणि छोट्या छोट्या आनंदाला मनापासून दाद देत आनंदी जगूया.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी, आपण ऐकलात हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। जाणून घेऊया आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। अगदी थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणीमध्ये भेंडी पिकावरील कीड रोगाचं नियंत्रण, वाचक स्वर सुवर्ण कुलकर्णी। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये नेत्रदान या कार्यक्रमाचा भाग 3, तज्ज्ञ डॉक्टर सुनील डोखळे, निर्मिती केंद्र आकाशवाणी रत्नागिरी। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसरमध्ये पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग 3, निर्मिती केंद्र आकाशवाणी रत्नागिरी। सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये आला श्रावण या मालेत मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध। प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत सकाळी 7:25 दिलखुलास, सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, सकाळी 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम बंध प्रेमाचे वंदन सागराला, लेखन सुचिता लाडे, निर्मिती केंद्र आकाशवाणी नागपूर। सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 107, लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर स्वानंद केतकर आणि यशस्त्री उपासनी। श्रोते हो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमाचा विषय आहे रक्षाबंधन, एक अतूट नातं, संवादिका स्मुग्धा माळी। दुपारी 12 वनिता मंडळ, निर्मिती नागपूर केंद्र। 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात प्रथम प्रासंगिक रक्षाबंधन, त्यानंतर कार्यक्रम वेदविश्वाचा, शेवटी करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा या विषयावर वैभव धांडे यांची घेतलेली मुलाखत। संध्याकाळी 6:30 कामगार सभेत संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या याविषयी ॲडव्होकेट रेखा विनय

0: बारहाते यांची मुलाखत. निर्मिती केंद्र, आकाशवाणी नागपूर. 7:15 वृत्तविशेष, 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. रात्री 8:15 लोकसंगीत, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र निर्मित. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आज रात्री 10:30 नभोनाट्य राबिया, लेखिका माधुरी आठवले. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या मालेत सकाळी 10:30 शशांक कट्टी यांचं सतारवादन राग भटियार, दुपारी 2:30 संगीता लहेरी भट्टाचार्य यांचं गायन राग भीमपलास, संध्याकाळी 5:02 उस्ताद फारूक लतीफ खान यांचं सारंगी वादन राग मेघ, आणि रात्री 10:00 शाल्मली जोशी यांचं गायन राग शुद्ध नट. असे होते आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेखा. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं होतं. कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं कुलाबा इथे 33, तर सांताक्रूज इथे 32 अंश सेल्सिअस. किमान तापमान होतं कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 79%. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, सोमालिया ओमान किनारपट्टी, केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप, कर्नाटक दक्षिण, तमिळनाडू किनारपट्टी, ओमानचा आखात, मन्नारचा आखात, कोमोरींचा काही भाग, पूर्व मध्य अरबी समुद्र या भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात त्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता असल्याने या काळात मच्छीमारीसाठी मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. 6:40 होत आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर जिल्ह्यात येत्या 24 तासात आभाळ ढगाळलेलं राहील, तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. आजच्या कृषीवाणीचा विषय आहे भेंडी पिकावरील कीड रोगाचं नियंत्रण. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भेंडी पिकावर विविध प्रकारचे रोग आणि कीड येत असतात. भेंडीवर प्रामुख्यानं भुरी रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणं म्हणजे पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजूस पांढरी पावडर आढळते. प्रमाण वाढत गेलं तर पानं करपल्यासारखी दिसतात. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॅकोनेझॉल 0.5 मिलीलिटर किंवा 0.5 मिलीलिटर कॅलिक्झिन प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 15 दिवसांनी फवारावं. दुसरा येणारा रोग म्हणजे हळद्या, यालाच येल्लो व्हेन मोझॅक असं म्हटलं जातं. या रोगाची लक्षणं म्हणजे रोगट झाडांच्या पानांच्या शिरा या पिवळ्या पडतात, त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. या रोगाचा प्रसार प्रामुख्यानं पांढऱ्या माशीमार्फत होतो. यावर उपाय म्हणजे रोगप्रतिकारक जातींची म्हणजेच परभणी क्रांती, वर्षा, उपहार इत्यादी जातींची लागवड करावी. रोगग्रस्त जी झाडं आहेत ती उपटून टाकावीत. डायमेथोएट 1 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड ठेवावीत, ज्याला पांढऱ्या माशा चिकटतात. पानांवरील ठिपके, यामध्ये पानांवर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे ठिपके येतात, त्यामुळे पानं गळून पडतात. यावर उपाय म्हणजे कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा झायनेप किंवा डायफोलेटॉनची 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तुडतुडे पानांवरील रस शोषून घेतात, त्यामुळे पानं विटकरी तांबडी झालेली दिसतात आणि याच्या कडा नागमोडी होतात. यावर उपाययोजना म्हणजे पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी फोरेट 10 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात झाडाभोवती मातीमध्ये मिसळून द्यावं. भेंडीवर येणाऱ्या किडींमध्ये फांद्या आणि फळं पोखरणार

0: अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची मादी फुलकळीवर, फुलांवर आणि फळांवर अंडी घालते. अंड्यामधून जन्मलेली अळी कोवळ्या फळांच्या शेंड्यामध्ये छिद्र करून शिरते आणि फांद्या तसंच खोड पोखरते. परिणामी झाडं मरतात. यासाठी उपाययोजना करताना सायपरमेथ्रिन 0.20 मिलीलिटर किंवा कारबारील 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारावं. मावा ही केड पिकातील अन्नरस शोषून पिकाच्या विविध भागांवर मधासारखी विष्ठा टाकते, त्यामुळे तो भाग काळपट आणि चिकट झालेला दिसतो. यावर उपाय म्हणजे डायमेथोएट 1 मिलीलिटर प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अशा प्रकारे भेंडीवर येणाऱ्या कीड आणि रोगांचं आपण नियंत्रण करू शकतो.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: कृषीवाणी कार्यक्रमात आजचा विषय होता भेंडी पिकावरील कीड रोगाचं नियंत्रण. वाचक सुर होता सुवर्णा कुलकर्णी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
2: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800103710. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो. 1919 व दुसरा नंबर 1800103710.
1: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल?
2: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात.

0: नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते.
1: खरंय श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झालात?
2: खरं तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली.
1: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
2: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय, माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात, म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
1: अरे वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील डोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर।
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया।
2: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा।
3: तर फणसोप येथे फणसोप हायस्कूलच्या मागे माझी आंब्याची बाग आहे 4 एकराची। तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत। खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं। ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्याबद्दल कळलं मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं, तिसरा पर्याय मी माझ्या बागेतून एक ओहळ जातो पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे। आता ह्याचा उपयोग मला तर झाला आहे कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे महिन्याला 2 किंवा 3, ते प्रमाण आता मला एप्रिल मेमध्ये ते मला मागवावं लागतं म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काही टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला। बाकी हा फायदा तर नक्कीच होतो आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही। माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं 1,00,000 लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे।
2: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
3: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार। मग ज्यावेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल, त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते।
2: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
3: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारीपासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मेमध्ये किंवा काही वेळेला मेमध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे। अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे।
2: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
3: नक्कीच प्रत्येकाने याबाबतीत प्रयत्नशील आणि कृतिशील असलं पाहिजे। जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे,
2: भविष्यात त्याची गरज आहे।
3: पाण्याचंही तसंच आहे। सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर। त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परसात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे।
2: तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं, पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे। सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते। धन्यवाद।
3: धन्यवाद। आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। धन्यवाद।
1: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात। सादरकर्ते होते विवेक वानखडे। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती।

प्रसारभारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. समाजाचं प्रबोधन शिक्षण हा हेतू श्रावणातल्या कहाण्यांमागे मुख्यतः असेलही, पण कधीकधी खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की कहाण्यांमध्येही काही भाग घेण्यासारखा जरूर असतो. निरक्षीर विवेकबुद्धीनं विचार करून घ्यावा असा काही धागा असतो, त्यामुळे तेवढा विचार घ्यावा, बाकी सोडून द्यावा. उदाहरणच द्यायचं तर एक कहाणी आहे सोमवारची, खुलभर दुधाची कहाणी. यात खुलभर दुधानं कुठं गाभारा भरतो असा विचार करण्यापेक्षा म्हातारीनं मुलाबाळानं तृप्त करून दिलेलं दान देवाला आवडतं हा भाग महत्त्वाचा. या साध्या गोष्टीत ईश्वर या संकल्पनेलाच इतकं विस्तृत केलं आहे की क्लिष्ट तत्त्वज्ञानही ते सांगू शकणार नाही. एक राजा होता, तो मोठा शिवभक्त. एकदा त्याच्या मनात आलं की महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. राजाच तो दवंडी पिटवली की राज्यातल्या सगळ्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन सोमवारी महादेवाच्या दर्शनाला यावं. माणसं गांगरली, घाबरली. राजाचा हुकूम मोडायचा कसा? घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. सगळं दूध गाभाऱ्यात पडलं, पण गाभारा काही भरला नाही. गावात एक म्हातारी होती, तिनं घरचं सगळं केलं, मुलांना, तोंडांना, वासरांना दूध दिलं, घरची पूजा केली, लेकीसुनांना जेवू घातलं आणि उरलेलं खुलभर दूध नेऊन मनोभावे शंकराची प्रार्थना करून गाभाऱ्यात दूध ओतलं. तर काय आश्चर्य, गाभारा भरला. राजानं म्हातारीला विचारलं तर म्हणाली, वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. देव कधी संतुष्ट होईल? तर मुला वासरांना तृप्त करावं, सगळ्यांनी आनंदाने द्यावं, म्हणजेच गाभारा भरून जाईल. राजाला आपली चूक कळली, तशी ती तुम्हाला सर्वांस कळो आणि श्रावण मास फळो. आता हे सगळं ओव्या कहाण्या वगैरे बायकांना केंद्रस्थानी ठेवून का केलं असावं असा विचार केला तर कुठल्याही संस्कृतीत संस्कृतीच्या वहनाची परंपरा जतन करण्याची जबाबदारी ही बायकांवरच असते. यातलं बहुतांश वाङ्मयही स्त्रियांनीच रचलेलं आहे. आता स्त्रिया शिकल्या, सवरल्या, नोकरीकर्त्या झाल्या, मंगळवारी रजा घेता येत नाही, रात्रभर जागरण करून बुधवारी ऑफिसमध्ये काम करणं अवघड होतं. मग एक असा प्रवाह आला आहे की शनिवारी रात्री मंगळागौर करायची, मंगळवारी पूजा घाईघाईने आटपून मुंबईसारख्या शहरी ऑफिसला जायचं, पण खेळ मात्र शनिवारी रात्री पूर्वी इतकेच दणकून खेळायचे. माणसांची उत्सवप्रियता आणि लवचिकता कुठल्याही अडचणीतून मार्ग काढते हेच खरं. सकाळच्या गर्दीत कितीतरी वेळा लोकल ट्रेनमध्येही सरकून सरकून जागा करून बसल्या बसल्या झिम्मा खेळला जातो, पंचमीची गाणी म्हटली जातात. शुक्रवारी आवर्जून हळदीकुंकू साजरं होतं आणि गुळ चण्याचा प्रसाद सगळ्यांनाच वाटला जातो. फुलागजऱ्यांची देवाणघेवाण होते. गंमत म्हणजे हे केवळ आपल्या मैत्रिणींपुरतं मर्यादित नसतं, तर शेजारी उभ्या असलेल्या अनोळखी बायकांनाही त्यात सामील करून घेतलं जातं. भिजवलेल्या हरभऱ्यांच्या उसळीचे द्रोण कधीतरी मधल्या खिडकीतून पुरुष वर्गालाही मिळतात. संस्कृती प्रवाही असते, ती कधीतरी अशी लोकलच्या रुळांवरूनही धावते. श्रावणगीत चालूच राहतं. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते, उतरुनी येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते. सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता बामा रोषमनीचा मावळला. 12 भागांची आला श्रावण ही मालिका मी इथेच संपवते. 60 उत्तरांची ही कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण हो.
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 7:06 होत आहेत. ठीक 7:10 आपण ऐकाल आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक बातम्या. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे।
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा। मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार।
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये।
3: आता मी पण घेते।
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात 2320 कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये शेकडो भारतीयांचा समावेश. राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. मुंबईत आयआयटी पवई इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं उपस्थित राहणार आहेत. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यातील 49 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी करण्यात आलेल्या सामंजस्य करारातून 2320 कोटी 97 लाख रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन पुणे परिसरातील औद्योगिक तिला बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी उद्योगांच्या विकासात एमएसएमई क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती तसंच तक्रार निवारण

0: च्या कामकाजाचा आढावा घेतला. डिजिटल अरेस्टसारखा कोणताही प्रकार अस्तित्वात नसून सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीनं 1930 या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या वतीनं मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सायबर फसवणुकीनंतरचे सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्वाचे असून या काळात तक्रार नोंदवल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता अधिक असते. याबाबत अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले,
1: याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चांगल्या पद्धतीने आपण पैसे लोकांचे वापस करतो तरी आज लोक रिपोर्ट करायला इतका काळ लावतात. अनेक केसेसमध्ये 3-3 दिवसांनी लोक रिपोर्ट करतात, काही केसेसमध्ये 15 दिवसांनी करतात आणि मग त्यांचे 10-12% पैसे रिकव्हर होत नाही, कारण त्या पैशाची अशी विल्हेवाट लागलेली असते की ते परत येत नाही. म्हणून लोकांमधला भय दूर करून संपर्क तुम्ही त्वरित करा, काही असलं तरी त्यांनी त्याच्यावर कॉल केला पाहिजे. लोकांना एक फिलिंग आपल्याला देता आला पाहिजे, जसं आता खूप चांगला सायबर एजंट आपण तयार केलेला आहे, बॉट तयार केला आहे की जो लोकांची चर्चा करेल. सो लोकांना या नंबरवर फोन करायला वाटले नाही पाहिजे आणि संकोचही वाटला नाही पाहिजे.
0: यावेळी राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि सायबर अँथममध्ये सहभागी झालेले चित्रपट कलाकार उपस्थित होते. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगानं शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं 2 संस्थांशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहे. या तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत हा करार करण्यात आला. या माध्यमातून 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकंदर 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनाथ तसंच दिव्यांग मुली आणि महिला स्वच्छता कर्मचारी यासह विविध क्षेत्रातील महिलांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना काल रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला तसंच मुलींबरोबर यंदा रक्षाबंधन केल्यानं आनंद झाल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. संपूर्ण राज्यभर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद उन नबीचा सण उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुस्लिम धर्मीयांनी ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण केलं. सांगली, मिरज, नागपूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर आणि बीड इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर लातूर इथं यानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं शहरी भागातील ग्राहकांना रास्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. अमरावती इथं अलीकडेच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी काल कुडाळ इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था

आणि आपत्कालीन परिस्थितीतील तयारीचा आढावा घेतला. अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, विद्युत व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा तसंच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. पुणे पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे 4,12,00,000 रुपये किमतीचा सुमारे 455 किलो अंमली पदार्थांचा साठा रांजणगाव एमआयडीसीतील शासन नियुक्त कारखान्यात कायदेशीर प्रक्रियेद्वारे नष्ट केला. 23 पोलीस ठाण्यातील 123 एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये जप्त गांजा, एमडी, हेरोईन, चरस यांचा यामध्ये समावेश आहे. केंद्राच्या ड्रगमुक्त भारत अभियानांतर्गत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नेपाळमध्ये काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750 अधिक लोक बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना तातडीनं आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं विशेष लिंक उपलब्ध केली आहे. तसंच अधिक माहितीसाठी 1077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्राधिकरणानं केलं आहे. दरम्यान कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राज्यातले 4 नागरिक तिबेटमधील जिलोंग अर्थात केरुंग शहरात अडकले असून त्यातील 2 महिलांची प्रकृती बिघडली आहे. पुरामुळे नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालय वाहून गेल्यानं नेपाळमध्ये जाणारा रस्ता बंद झाला आहे. क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या काल चौथ्या दिवसाखेर श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात 6,229 धावा झाल्या आहेत. पासुंदी सूर्या बंडारानं 92 तर कामिंदू मेंडिसनं 55 धावा केल्या. फॉलोनंतर श्रीलंकेकडे 16 धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी यजमान संघाचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात 2,320 कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये शेकडो भारतीयांचा समावेश. राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. मराठी संत साहित्याचे अभ्यासक, प्राध्यापक, कवी तसंच वक्ता म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर विनायक रामचंद्र करंदीकर यांची आज जयंती. कुणा यात्रिकाचा जीवन संवाद हे त्यांचं सुप्रसिद्ध आत्मचरित्र. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. भारतीय चित्रपट दिग्दर्शक, संपादक, पद्मविभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते तसंच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ऋषिकेश मुखर्जी यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या सिनेमामध्ये सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं जीवन, त्यांचे प्रश्न, सुखदुःख आणि कौटुंबिक मूल्य सुंदररित्या मांडलेली असत. त्यांच्या अजरामर चित्रपटांच्या यादीत आनंद, गोलमाल, चुपके चुपके, बावरची असे अनेक चित्रपट येतात. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना नमन.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोते हो आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, उत्तम आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. मात्र काही आजार हे आपल्याला अनुवंशिकतेमुळे होतात. या आजारांची माहिती वेळेवर झाली तर नियोजन करणं सोपं जातं. असाच एक आजार म्हणजे सिकल सेल. केंद्र आणि राज्य शासनानं सिकल सेल मुक्त भारत करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे आणि याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाडी यांना. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय सिकल सेल. या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं

0: आयोजन नेमकं आपण काय सांगाल की सिकल सेल हा आजार नेमका काय आहे?
1: मॅडम, सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे. हा आजार जो त्यांच्या पालकांपासून त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना हा आजार होतो. आणि त्या ठिकाणी अनुवंशिकता म्हणजे सांगायचं झालं तर हा जीन्समध्ये तो डिफेक्ट असतो आणि तो पुढच्या पिढ्यांना तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. तर या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की जर समजा दोन पालक हे वाहक असतील, सिकल सेल आजाराने वाहक असतील, तर त्यामध्ये 25% शक्यता असते की त्यांच्या मुलांना तो आजार होईल. आणि त्यापैकी 50% जे मुलं असतात, अपत्य असतात, त्यांना ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतात आणि 25% नॉर्मल असू शकतात. असं एक जनरल एक स्टॅटिस्टिकल ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये त्याला प्रिव्हेंशन हाच त्याच्यामध्ये मुख्य त्याच्यामध्ये उपचार आहे.
0: अनुवंशिक आपण सिकल सेलला म्हणतात की अनुवंशिक आहे, तर नेमका अगदी सविस्तर खुलात जाऊन याचा अर्थ शोधायचा झाला तर नेमका काय आहे, म्हणजे आई वडिलांना असला तर तो मुलांना होणारच की कसं काय?
1: यामध्ये आई आणि वडील दोघे जर वाहक असतील तर त्यामध्ये मुलांना हा आजार होऊ शकतो, त्याची शक्यता असते. पण जर का समजा एक पालक वाहक असेल आणि एक नॉर्मल असेल तर मग त्यांचं जे मूल असतं किंवा अपत्य असतं ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतं.
0: पण नेमका हा आजार आहे काय?
1: या ठिकाणी सिकल सेल जो आजार आहे हा आपल्या तांबड्या पेशींचा त्या ठिकाणी मुख्यतः आजार आहे. तर या ठिकाणी तांबड्या पेशींचा जो आकार असतो तो त्या ठिकाणी कोयत्याप्रमाणे होतो. तांबड्या पेशींचा आकार युजली गोल असतो आणि प्रवाहामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत. पण जेव्हा याचा आकार कोयत्याप्रमाणे होतो त्या ठिकाणी मग रक्तवाहिन्यांमधून हे जेव्हा हे रक्तपेशी जातात तर त्या ठिकाणी त्या अडथळा निर्माण करू शकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात आणि मग त्या ठिकाणी जी लक्षणं असतात मुळात की बाबा हातपाय दुखणे, सांधे दुखी, ह्या अशी जी लक्षणं आहे आजारामध्ये दिसून येतात ती प्रामुख्याने त्याच्यामुळे असतात.
0: आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झालं तर आपल्या महाराष्ट्रात ह्या सिकल सेल ग्रस्त रुग्णांचं प्रमाण किती आहे?
1: हो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. साधारणपणे आपल्या इथे वाहक जे आहेत, सिकल सेल वाहक रुग्ण आपण म्हणूयात, ते साधारणतः 2,04,000 आपल्याकडे नोटिफाईड आहेत आणि आपल्याकडे 27,000 जे आहेत ते सिकल सेल आजाराने बाधित असलेले रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने जे 21 जिल्हे आहेत आपल्या आणि त्यामधले 16 जे आहेत ते ट्रायबल जिल्हे आहेत, आदिवासी जिल्हे आपण ज्याला म्हणतो, त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: कुठला आजार होतो तर तो आजार होण्यामागे काहीतरी ठोस कारणं असतात की ज्या कारणांमुळे तो आजार होतो रुग्णाला, तर सिकल सेलची कारणं काय आहेत?
1: नाही, मुख्यत्वे करून मॅडम मी मगाशी बोललो त्याप्रमाणे हा अनुवंशिक आजार आहे आणि जे जीन्स असतात आपले जीन्समध्येच हा आजार त्या ठिकाणी डिफेक्ट असल्यामुळे तो त्या ठिकाणी पालकांकडून तो अपत्यांना पुढच्या पिढीला तो ट्रान्सफर होतो.
0: आता आपण भौगोलिक भाग आणि सामाजिक या दोन्हींचा जर विचार करायचा झाला तर याचं प्रमाण कुठे जास्त आहे?
1: आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपले 16 आदिवासी जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण निश्चितपणे आदिवासी बहुल जो जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये जास्त दिसून येतो.
0: आपल्याकडे तशी रक्त चाचणी म्हणजे विवाहापूर्वी होणं तसं गरजेचं असतं पण ती कितपत होते हाही एक प्रश्न आहे. तर विवाहापूर्वीची रक्त चाचणी दोघांचीही आणि गर्भधारणा जी होते तर त्यापूर्वीची रक्त चाचणी याच्या महत्वाविषयी तुम्ही काय सांगाल सिकल सेलच्या बाबतीत?
1: नक्कीच, याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन, मी तर म्हणेल की समुपदेशन हे महत्वाचं आहे आणि विवाहपूर्व चाचणी या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत की आपण त्या माध्यमातून आपण जे विवाहयोग्य जोडपी आहेत त्या दोघांची जर आपण चाचणी केली आणि आपल्या जर असं लक्षात आलं की हे दोन्ही नॉर्मल आहेत, त्यांना सिकल सेल टेस्ट जी असते आपली ती जर निगेटिव्ह आली तर मग ते विवाह योग्य जोडपी आपण त्याला म्हणू शकतो. पण समजा जर का दोन्ही वाहक असतील, टेस्टिंगमध्ये असं लक्षात आलं आपल्या की सिकल सेल वाहक आहेत, तर मग अशा वेळी आपण त्यांच्या लग्नाला म्हणजे त्यांच्या पालकांना समुपदेशन करून आपण सांगू शकतो की बाबा यांचं जर दोन्ही वाहक आहेत त्यामुळे यांचं जर लग्न झालं तर पुढे होणाऱ्या अपत्यांना हे आजारी बाल किंवा मूळ जन्माला येऊ शकतं, त्यामुळे ते टाळता येऊ शकतं आपल्याला. हा त्या टेस्टिंगचा काउन्सिलिंगचा त्याच्यामध्ये फायदा आहे.
0: एक संपूर्ण कुटुंब असतं आणि कुटुंबात एखाद्याला सिकल सेल हा आजार झालेला आहे तर मग बाकीच्या कुटुंबाला धोका आहे का?
1: नाही, आता हा आजार तसा म्हणजे स्पर्श केल्याने किंवा आता सोबत बसल्याने असा पसरत नाही. हा संसर्गजन्य आजार नाही, हा आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे एका कुटुंब

0: एखाद्या व्यक्तीला असेल तर तो अनुवंशिक मार्गाने म्हणजे लग्नानंतर होणाऱ्या आपत्त्यांना आणि त्याच्या जोडीदाराचं स्टेटस काय आहे त्यावर ते अवलंबून आहे.
1: अच्छा, म्हणजे जोडीदाराला देखील असेल तर मग पुढे ते जाण्याची शक्यता.
0: मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की जर आई आणि वडील ते दोघंही वाहक असतील तर त्यांच्या मुलांना 25% मुलांना सिकलसेल आजार होऊ शकतो आणि 50% मुलं हे

0: लक्षणं आणि जे प्रौढ आहेत त्यांची लक्षणं ही सारखीच आहेत की वेगवेगळी असतात?
1: मुख्यत्वे करून म्हणजे ह्याच्यामध्ये रक्तक्षय होतो. सिकल सेल जो आजार आहे हा रक्तक्षय आहे, ॲनिमिया म्हणजे. तर त्या ठिकाणी मग थकवा येणे, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, किंवा ह्या सिकल सेलमध्ये पर्टिक्युलरली हातपाय दुखणे, सांधेदुखी, ह्या अशा प्रकारची लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात. हे व्यक्ती लवकर थकतात, म्हणजे एक्झॉस्ट होणे ज्याला म्हणतो आपण, काम करत असताना कुठलंही श्रमाचं अतिश्रमाचं काम असेल त्यावेळी त्यांना जास्त थकवा येतो. त्यानंतर थंडीच्या जेव्हा कालावधी असतो त्यावेळी ह्यांना जास्त त्रास होतो, मुळात सांधेदुखी, हातपाय दुखणे वगैरे, हे एक त्याच्यामध्ये लक्षण प्रामुख्याने दिसून येतं.
0: साधारणतः रक्तस्राव, संसर्ग, थकणं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? सिकल सेलचा रोल यामध्ये किती मोठा आहे?
1: रक्तस्राव त्यामध्ये मॅडम ह्या ठिकाणी कसं आहे की ह्या आजारामध्ये मुळात गुठळ्या निर्माण होतात, म्हणजे ह्या कोयत्याप्रमाणे रक्तपेशी झाल्यामुळे त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये पुढे जाऊन अडकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्रास होतो, म्हणजे पेन होतं किंवा सांधेदुखी होते किंवा काही ठिकाणी त्यांना मग ते ब्लिडिंगसुद्धा होतं, अशा प्रकारे हे लक्षणं आढळून येतात.
0: नक्कीच. आणि याचा एक संपूर्ण त्यांच्या जीवनावरती कुठेतरी प्रभाव होत असेल, नाही का? म्हणजे त्या रुग्णाला जर हा आजार झाला तर त्याचं शिक्षण म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा यावर प्रभाव हा जाणवतो का? आणि जाणवत असल्यास कशा पद्धतीने?
1: नक्कीच. आता ह्या आजाराचे जे रुग्ण असतात, ह्या आजाराने बाधित असलेले, त्यांना थोडे लिमिटेशन्स येतातच. त्यांना काम करताना म्हणजे हार्ड वर्क करू शकत नाहीत, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं कारण रक्तक्षय असल्यामुळे, थकवा लवकर येतो, एक प्रकारे एक डिसॅबिलिटी आपण म्हणू. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना एक निर्णय घेतलेला आहे की बाबा यांना मदत कशी करायची, तर मग यांना काही स्कीम्सच्या माध्यमातून आपण त्यांना, योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना लाभ पण देत असतो. जसं की त्यांना आता बसचा पास आपण अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांना वगैरे, याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ज्या विविध आर्थिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील आपण घेतलेलं आहे. यांना अपंग प्रमाणपत्रसुद्धा शासनामार्फत त्या ठिकाणी देण्याची सोय केलेली आहे की जेणेकरून त्यांना मग कॉलेजच्या ॲडमिशन्समध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये कुठे त्यांना लाभ मिळावा ह्याचीसुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र आपण जे म्हणतो ते त्यांना दिलं जातं.
0: आता दिव्यांग हे शारीरिक जर काही व्यंग असेल तर ते अगदी नजरेत दिसून येतं, पण यातमध्ये मात्र ती केस थोडी वेगळी.
1: पण हे आजाराचं जर निदान एकदा झालं तर त्यांना आपण ते दिव्यांग प्रमाणपत्र देतो.
0: आता आपण म्हणालात की निदान एकदा झालं तर ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं, तर मग या आजाराचं निदान नेमकं कसं होतं?
1: खरोखर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये आपल्या ज्या सर्व आरोग्य संस्था आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधल्या, तर त्या ठिकाणी अगदी उपकेंद्र स्तर, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपले विविध रुग्णालय, आपल्याकडे 512 हॉस्पिटल्स आहेत विभागामध्ये, तर ह्या सर्व रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी एक सोल्युबिलिटी चाचणी असते, सिम्पल टेस्ट आहे ती. त्या ठिकाणी आमचे जे NM ताई असतात त्यांच्या लेवलवरती केली जाते, उपकेंद्र स्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर, आणि इवन आमच्या राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या टीम्स असतात, त्या शाळांना जाऊन भेटी देतात, तिथे मुलांची तपासणी करतात, तर त्या टीमच्या माध्यमातून सुद्धा ह्या मुलांच्या चाचण्या त्या केल्या जातात. तर हे सोल्युबिलिटी टेस्ट या ठिकाणी पर्टिक्युलरली ह्या ज्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये आम्ही ते प्रत्येक नागरिकाची त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे विभागाच्या माध्यमातून. आणि ही सोल्युबिलिटी टेस्ट ही प्राथमिक चाचणी आहे, ही जर पॉझिटिव्ह आली तर त्याच्या पुढची टेस्ट HPLC टेस्ट असते ती आपण त्या ठिकाणी करतो. ती देखील आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयांमध्ये ती केली जाते, मग ती कन्फर्मेटरी टेस्ट असते, म्हणजे ती HPLC टेस्ट एकदा झाली की त्या ठिकाणी त्याचं निदान होतं आणि मग त्यानुसार त्या रुग्णाला मग आवश्यक ते उपचार त्या ठिकाणी देण्यात येतात.
0: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं माहिती आपण जाणून घेत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादरकर्ते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
3: आजी, आज घरात दोन ताट का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
5: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
6: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमे निमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला.
0: सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
9: नमस्ते.
8: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
9: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
8: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7191, 1800-267-7191, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
9: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीत ना इथे.
8: ओके.

0: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. आता ऐकूया आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांसाठी पंचकर्म आणि आयुर्वेद याविषयीची माहिती घेत होतो, याच विषयीची माहिती या भागातही आम्हाला अजून जाणून घ्यायची आहे. तर डोळ्यांसाठी पंचकर्माचा कसा उपयोग होतो याची माहिती आता द्याल का?
6: हो, गेले 2 भाग आपण वमन आणि बस्ती बघितलं. खरं तर वमनाचा फायदा जसं मागच्या भागात सांगितले की सर्दीसारखे विकार आहेत आणि मग रातांदळेपणासारखे विकार आले तर त्याचा वमनाचा फायदा खूप चांगला होतो, तसाच आहे विरेचनाचा. खरं तर विरेचन म्हणजे काय तर जुलाब. मी मागच्या भागातही सांगितलं की दोष शरीरातले जवळच्या मार्गानं शरीराच्या बाहेर काढणं म्हणजे शोधन चिकित्सा, म्हणजे वमन विरेचन. आता ह्या विरेचनाचा शरीरावरती किंवा डोळ्यावरती कसा फायदा घेता येईल किंवा कसा फायदा होतो, आयुर्वेदात विरेचन ही गोष्ट जी आहे ती पित्तासाठी सांगून ठेवली. खरं तर मग पित्तामुळं शरीरात काय काय होतं? पित्तामुळं आम्ल पित्त होतं, पित्तामुळं शरीरात त्वचा विकार होतात, पित्तामुळं अंगावर रॅशेस यायला लागते, पित्तामुळं केस पांढरे व्हायला लागतात, पित्तामुळं डोळे लाल व्हायला लागतात, पित्तानं पडद्याला सूज येते, पित्तानं नसांना सूज येते, पित्तानं पापण्यांच्या केसांच्या मुळाशी कोंडा व्हायला लागतो, पित्तामुळं पापण्यांना सूज यायला लागते, पित्तामुळं काळ्या बुबुळाला सूज यायला लागते. बरेच प्रकार आहेत पित्तामुळं शुगर, म्हणजे पित्त शुगरचा प्रकार आहे, पित्त प्रमेहाचा प्रकार आहे किंवा हायपरटेन्शन पित्तामुळं असेल, अशा लोकांना पडद्यावरती पित्तामुळं रक्तस्राव व्हायला लागतो. ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला त्या विरेचनाचा फायदा आपल्याला पित्त कमी करून तो विकार बरा करण्यासाठी येतो. मग नेमकं काय होतं? हे पित्त ज्यावेळे रक्तात वाढायला लागतं, जसं आपण बीपी म्हणतो, रक्तदाब म्हणतो, याच्यात रक्तातला द्रवगुण वाढला पित्तामुळं की मग प्रेशर वाढतं आणि मग अशा वेळेला आपण त्याला बीपी म्हणतो. तसंच ज्यावेळेला रक्तामध्ये पित्त पराकुटीचं वाढून त्याचं प्रेशर भयंकर वाढल्यामुळं ज्यावेळेला रक्तवाहिन्या तुटायला लागतात त्यावेळेला रक्तस्राव होतो.
5: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 2651 98225 2961.
6: बऱ्याच आपण बघतो की उन्हाळ्यात नाकात रक्त येतं किंवा शुगर बीपीच्या पेशंटमध्ये पडद्यावरती रक्तस्राव होतो. तो दुरुस्त करायचा असेल तर पोटातली औषधं ही घ्यावीच लागतात. डोळ्यांचे पंचक्रमे हे वेगळी कराया ह्याच्यासाठी असतात, पण त्याच्यासोबत विरेचन ही खूप मोठी प्रोसेस आपल्याला करावी लागते. ज्याच्यामध्ये जसं आता वमनाच्या बाबतीत सांगितलं की 7 दिवस पूर्ण अंगाचं स्नेहस्वेदन, त्यानंतर पोटात जे विकार आहेत म्हणजे शुगर आहे, बीपी आहे किंवा आम्लपित्ताचा विकार आहे किंवा पित्ताचे इतर विकार आहेत ज्याचा परिणामस्वरूप डोळ्यावर परिणाम झाला आहे, त्या विकारानुरूप ते औषध काढून ते तूप सिद्ध करून प्यायला दिलं जातं. मग त्यानंतर विरेचनाची प्रोसेस ही केली जाते.
5: डॉक्टर, पंचकर्मातले वमन, विरेचन, नस्य याबद्दलची माहिती आम्हाला जाणून घेण्याची खरंच उत्सुकता आहे, पण ही माहिती आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 98225 2619 98225 2961 98225 2961.
6: हे ज्या वेळेला आपण स्नेहस्वेदन करतो त्यानंतर तूप प्यायला देतो, तर सेम प्रोसेस वमनानंतर वमनात करतो तसं 7 दिवस स्नेहस्वेदन, तूप प्यायला देणं, 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन. मग विरेचन वेगवेगळ्या औषधांनी केलं जातं. वेगवेगळी औषधे त्याच्यासाठी विरेचनासाठी वापरली जातात. काही पित्ताचे आहेत, वातपित्ताचे आहेत, पित्तवाताचे आहेत. ज्याचा विकार आहे त्यानुसार ते आपल्याला विरेचनाची औषधे वापरावी लागतात, जेणेकरून जे शरीरात पित्त साठलंय आणि त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्तस्राव होतोय, ते पित्त जर शरीरातून काढून टाकलं आपण तर मग ते ब्लिडिंगचा प्रश्नच येत नाही. मग आता आपल्याला हे पित्त काढताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते का? जसं वमनाच्या बाबतीत सांगितलं तसंच आहे. 7 दिवस स्नेहस्वेदन केल्यानंतर 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन झालं की परत 7 दिवस संसर्जन क्रम आहे. 7 दिवसाचा संसर्जन क्रम झाला की नेहमीचा आहार चालू होतो, नेहमीची औषधं चालू होतात आणि आस्ते आस्ते पित्ताचा उद्रेक कमी झाला की तो विकार शांती व्हायला मदत व्हायला लागते. आपल्याला विरेचन जरी केलं तर त्याच्यासोबत आपल्याला इतर डोळ्यांची पंचकर्म, आहाराचं नियोजन आणि पोटातली औषधी घ्यावीच लागतात. फक्त विरेचनाचा फायदा, पराकोटीचं वाढलेलं पित्त एकदम शरीरातनं काढून टाकलं तर जी डागडुजी वारंवार करावी लागते आपल्याला औषधाने ती करावी लागत नाही. तो विकार बरा करायला बळ मिळतं शरीराला, शरीरातला दोषांचा उद्रेक कमी व्हायला लागतो आणि मग जी शमन चिकित्सा आहे आणि शमन चिकित्सानंतर जी रसायन चिकित्सा करतो त्याच्यासाठी ह्या विरेचनाचा खूप चांगला फायदा व्हायला लागतो. त्यामुळं हे विरेचन ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती त्यावेळी करणं गरजेची गोष्ट असते.
5: डॉक्टर, आपण खूपच चांगली माहिती देत आहात, पण ही माहिती अजूनही जाणून घ्यायची एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 98225 2619 98225 2961 98225 2961.
6: हे जे विरेचन आहे, हे विरेचन डोळ्यांच्या कोणकोणत्या विकारात आपल्याला वापरता येतं? जसं मी मागे सांगितलं की रेटिनल ब्लिडिंग आहे, त्याला आयुर्वेदात काय होतं, कुठंही रक्तस्राव झाला की त्याला रक्तपित्त असं म्हणायची पद्धत आहे किंवा रक्तपित्त म्हटलं जातं. त्याची ट्रीटमेंट आहे जी आहे ना, आपल्याला ऊर्ध्वग रक्तपित्त असेल म्हणजे छातीच्या वरती रक्तस्राव कुठेही झाला असेल इंटरनल, तर त्याला विरेचन द्यायची पद्धत आहे. तर खाली रक्तस्राव झाला असेल बिंबीच्या खाली किंवा बिंबीच्या सन्निध किंवा इंटरनल खाली, तर त्याला वमन करायची पद्धत आहे. तसं

0: ज्या वेळेला छातीच्या वरती रक्तस्राव इंटरनल होत असेल, म्हणजे डोळ्यावर पडद्यावरती रक्तस्राव झाला आहे, मेंदूत रक्तस्राव झाला आहे, पित्तामुळं पडद्याला सूज आलेली आहे, पित्तामुळं नसांना सूज आलेली आहे, पित्तामुळं डोळ्याची लाली वारंवार येत असेल, पित्तामुळं डोळ्याच्या पापण्यांच्या मुळाशी कोंडा होत असेल, पित्तामुळं अचानक दृष्टी कमी झाली असेल, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला पित्तासाठी, त्या रक्तासाठी, रक्तशुद्धीसाठी आपल्याला हे विरेचन ही पंचकर्मातली प्रोसेस करून घेणं क्रमप्राप्त आहे. बऱ्याचदा नित्यविरेचन म्हणून एक कन्सेप्ट असते, एका बाजूला ब्रोहन विरेचन हे करून घेतलं जातं, नंतर अशा रक्तपित्ताच्या पेशंटमध्ये नित्याने विरेचनाचे एक औषध दिलं जातं, जेणेकरून ते पित्त रोजच्या रोज मला वाटे बाहेर पडेल आणि शरीर निर्दोष राहील आणि भविष्यात तुमच्या डोळ्यावरती, डोळ्याच्या पडद्यावरती, नसांवरती किंवा मेंदूवरती, कानावरती पित्ताचा कोणताही परिणाम होणार नाही आणि त्या रक्तपित्तासारखी लक्षणं येऊन तो अवयव किंवा त्या अवयवाची क्रिया कायमस्वरूपी हानी होणार नाही. म्हणून आयुर्वेदानं रक्तपित्तासाठी, इंटरनल ब्लीडिंगसाठी किंवा पित्तविकारासाठी विरेचन ही एक लोकांना दिलेली देणगी आहे. त्यामुळं खरं तर पित्तविकारांसाठी योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य वेळी विरेचन करून घेणं तितकंच गरजेचं आहे. जर विरेचन योग्य वेळी केलं तर पित्तामुळं येणारं अंधत्व आपल्याला कायमस्वरूपी टाळता येऊ शकतं.
1: तर डॉक्टर, या भागामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्माचं महत्त्व काय याविषयीची खूप चांगली माहिती दिलीत, विस्तृत माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. पण या विषयावरची आणखीनही काही माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे, ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

वसंत बापट यांचं देशभक्तीगीत आपण ऐकलं, आकाशवाणी गायक वृंद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. संगीत कानू घोष यांचं होतं. भावधारा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता आपण ऐकाल समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. ही तीनही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात आणि श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1,600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. युवा संवादमध्ये भारतीय क्रीडा परिसंस्था बळकट करणं, 2036 ऑलिम्पिकसाठी प्रतिभावंत खेळाडू घडवणं, युवा नेतृत्व आणि स्वयंसेवा, नागरिकांची जबाबदारी आणि कौशल्य विकास तसंच नशामुक्त युवा या विषयांवर चर्चा होणार आहे. मुंबईतल्या पवई आयआयटी इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नेपाळमधील रसुआ जिल्हा आणि सभोवतालच्या परिसरात काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान 50 यात्रेकरूंचा समावेश आहे. तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे आलेल्या या पुरामुळे अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली. पूरग्रस्त भागातील विविध ठिकाणांहून सुमारे 100 लोकांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी 30 जणांवर काठमांडू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. या मदतीबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले आहेत. पूरग्रस्तांसाठी भारतानं आतापर्यंत 10 टन मदत साहित्य पाठवलं आहे. काठमांडू इथल्या भारतीय दूतावासानं तसंच बीजिंगमधील दूतावासानं भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनीही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमधील पुरात झालेल्या प्रचंड हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नेपाळच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत मदत

बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे गंडकी आणि नारायणी नद्यांमधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेपाळ सीमेलगतच्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. 2025-26 या वर्षासाठी कांद्याचं अंदाजित उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातील या कांद्याची राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रांमधून 35 रुपये प्रतिकिलो दरानं विक्री करण्यात येईल. दरम्यान कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील नासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नाशिक इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या 7 रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यात दिल्ली हावडा, हावडा चेन्नई, चेन्नई मुंबई, मुंबई दिल्ली, दिल्ली चेन्नई, मुंबई हावडा आणि दिल्ली गुवाहाटी या 7 मार्गांचा समावेश असून त्यांची एकंदर लांबी सुमारे 11,000 किलोमीटर आहे. या मार्गांच्या विस्तारामुळे संपूर्ण रेल्वे जाळ्याची क्षमता वाढण्यास मदत होईल आणि भविष्यातील प्रवासी आणि माल वाहतुकीच्या वाढीला चालना मिळेल. वाहतूक खर्चात कपात होऊन प्रदूषणात घट होईल. त्यामुळे या मार्गांचा विस्तार आवश्यक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं जगभरातील सर्व स्थलांतरित अर्थात इमिग्रंट व्हिसा अर्जांना स्थगिती दिली आहे. अमेरिकेनं बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधी देखील कारवाई सुरू केली असून ग्रीन कार्ड जारी करण्याचे नियमही कडक केले आहेत. भारत आणि चीननं सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सीमा प्रश्नासंदर्भात भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींदरम्यान चर्चेची 25वी फेरी काल बीजिंगमध्ये पार पडली. चीनचे विशेष प्रतिनिधी आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाच्या कार्यालयाचे संचालक वांग यी आणि भारताचे विशेष प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारत चीन सीमा प्रश्नावर सखोल चर्चा केली. या बैठकीत 8 मुद्द्यांवर एकमत झालं तसंच सीमावर्ती भागात संवाद, शांतता, सल्लामसलत आणि सहकार्य यांवर आधारित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं सीमा व्यापार, तीर्थयात्रा आणि इतर क्षेत्रांमधील देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक दृढ करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय नागरी अणु सहकार्यातील घडामोडी आणि या क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी काल वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे ऊर्जामंत्री ख्रिस राईस यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेच्या समुद्रावरील उपयोगांसाठी अणु तंत्रज्ञान परवाना या उपक्रमाच्या प्रारंभापूर्वी ही भेट महत्वाची मानली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत उच्च शिक्षण विभाग तसंच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. केरळमध्ये काल थिरुओणम सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त केरळमध्ये पर्यटन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा सण काल उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात देशभरात साजरा करण्यात आला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर

फॉलो ऑनची नामुष्की ओढवली. फॉलो ऑन मिळाल्यानंतर काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यामुळे भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात उत्तरेकडील राज्य, केरळ, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुचेरी आणि ईशान्येकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका सुचिता लाडे. निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं. संचालन रोहिणी सूर्यवंशी. सादर करते आशिष बेनिश्याम सातपुते.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना निसर्गाच्या हिरव्या शालीनं नटलेला, धरतीवर आनंदाचा वर्षाव करणारा आणि भारतीय संस्कृतीतील अनेक सणांनी उजळलेला या पवित्र महिन्यातील पौर्णिमा महाराष्ट्रासाठी विशेष महत्वाची. याच दिवशी एकीकडे प्रेमाचा धागा मनगटावर बांधला जातो, तर दुसरीकडे श्रीफळ अर्पण करून अथांग सागराला कृतज्ञतेनं वंदन केलं जातं. एक सण रक्षाबंधन, दुसरा नारळ पौर्णिमा, दोन वेगवेगळे उत्सव, पण संदेश मात्र एकच, प्रेम, संरक्षण, कृतज्ञता आणि निसर्गाशी जपलेलं अतूट नातं. या भावनेचा मागोवा घेणारे आजचे विशेष ध्वनिरूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला.
3: श्रावण पौर्णिमेची प्रसन्न सकाळ, घरासमोर सुंदर रांगोळी, दारात आंब्याच्या पानांचे तोरण, देवघरात निरंजन तेवत आहे, स्वयंपाकघरातून पुरणाचा सुगंध दरवळत आहे. एका ताटात हळद, कुंकू, अक्षता, राख्या, मिठाई, तर दुसऱ्या ताटात नारळ, फुले, दुर्वा आणि वरुण पूजेचे साहित्य. घरभर उत्सवाची लगबग सुरू आहे.
4: आजी, आज घरात दोन ताट का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
5: अगं, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
6: म्हणजे आज सई मला राखी बांधणार आणि बाबा समुद्राला, सागराला नारळ अर्पण करणार. वा वा.
5: हो, कारण प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: पण समुद्राला नारळ का अर्पण करतात? तोही देव असतो का ग?
7: राम राम. आज समुद्र किनारी वरुण पूजा आहे, सगळ्या गावाला बोलवायला आलोय.
5: या काका, तुम्हीच सांगा ना मुलांना.
7: बाळांनो, आमच्यासाठी समुद्र म्हणजे देवच. तो आमचा अन्नदाता, आमचा संसार, आमचा जीवनसाथी. 4 महिने पावसाळ्यात आम्ही समुद्रात अजिबात जात नाही, कारण त्या काळात मासे अंडी घालतात. निसर्गालाही विश्रांती लागते ना, आणि आज तर नारळी पौर्णिमा, आणि या दिवशी आम्ही वरुण देवाची पूजा करून नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करतो.
6: म्हणजे तुम्ही आधी समुद्राचे आभार मानता का आणि मग कामाला सुरुवात करता?
7: अगदी तसंच. जे आपल्याला जगवतं त्याला प्रथम वंदन करायचं, हीच तर आमच्या पूर्वजांची शिकवण.
8: किती सुंदर विचार. एका घरात बहीण प्रेमाचा धागा तयार करत आहे, तर दुसरीकडे समुद्र किनारी श्रीफळ सजवले जात आहे. दोन्ही ठिकाणी भावना एकच, कृतज्ञता.

0: मुलांनो, आज तुम्हाला दोन गोष्टी मी सांगणार आहे. हा, एक रक्षाबंधनाच्या उगमाची आणि दुसरी नारळी पौर्णिमेच्या परंपरेची. या दोन गोष्टी ऐकल्यावर तुम्हाला कळेल की हे दोन्ही सण वेगळे असले तरी त्यांचा आत्मा मात्र एकच आहे. हा
1: आजी, मग आधी राखीची गोष्ट सांग ना ग.
2: आणि त्यानंतर समुद्राची.
0: हो हो, मग ऐका. हा, ही कथा आहे यम आणि यमुनेच्या पवित्र प्रेमाची.
3: श्रोते हो, आता उलगडणार रक्षाबंधनाच्या इतिहासातील सर्वात हृदयस्पर्शी, सर्वात भावस्पर्शी कथा यम आणि यमुना, आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमेमागील वरुण पूजेची प्राचीन परंपरा क्रमशः.
4: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असे दोन उत्सव, एका मनगटावर प्रेमाचा धागा बांधणारा आणि दुसरा अथांग सागराला कृतज्ञतेने वंदन करणारा. या दोन्ही सणांचा उगम वेगळा असला तरी त्यांचा संदेश मात्र एकच, रक्षण आणि कृतज्ञता.
5: लोकपरंपरेनुसार सूर्यदेवाची संताने यम आणि यमुना. यम कर्तव्यनिष्ठ न्यायप्रिय, तर यमुना प्रेम माया आणि पावित्र्याचे प्रतीक. यम आपल्या कार्यात इतका व्यस्त होता की बहिणीला भेटायलाही वेळ मिळत नव्हता. मात्र यमुना प्रत्येक नारळी पौर्णिमेला भावाची आतुरतेने वाट पाहत असे.
6: भाऊ, आज तरी येशील ना? ही आरती, हे ताट, ही राखी सगळं तुझ्यासाठी सजवलं आहे बघ.
7: बहीण, आज आलोय, उशीर झाला पण तुझ्या प्रेमाच्या ओढीने आलो.
6: हे तिलक, ही आरती आणि हा प्रेमाचा धागा, तुझं आयुष्य मंगलमय हो. तू सदैव न्यायाचाच मार्ग धरशील ना रे?
7: बहीण, आज मी तुला एक वरदान देतो. जो भाऊ आपल्या बहिणींकडून प्रेमाने रक्षा सूत्र बांधून घेईल, तिचा सन्मान करील, तिच्या सुख दुःखात सदैव सहभागी होईल, त्याला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि मंगल आशीर्वाद लाभो.
4: अशी लोक परंपरा सांगते. आणि तेव्हापासून रक्षाबंधन हा सण फक्त राखी बांधण्याचा न राहता प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचा उत्सव बनला.
1: आजी, किती सुंदर गोष्ट. पण समुद्रालाही अशी एखादी कथा आहे का ग? ती पण सांग ना.
0: अर्थात आहे. जशी बहीण भावासाठी प्रार्थना करते, तशीच समुद्रावर जगणारी माणसं समुद्रासाठी प्रार्थना करतात.
5: ऋग्वेदात जलतत्वाचे अधिपती म्हणून वरुण देवाचा उल्लेख आढळतो. समुद्र भारतीय संस्कृतीत केवळ जलसाठा नाही, तो जीवनाचा स्रोत आहे. पूर्वी व्यापारी, नाविक आणि कोळी समाज दीर्घ समुद्र प्रवासाला निघण्यापूर्वी वरुण देवाची पूजा करत.
8: मंडळी, पूजेची वेळ झाली, होड्या सजल्या, जाळी तयार झाली, पण वरुण देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय एकही होडी समुद्रात उतरणार नाही.
9: हा श्रीफळ, ही फुलं, हा हळदी कुंकवाचा मान, हे सर्व समुद्र राजासाठी.
8: हे सागर राजा, आमच्या होड्या सुरक्षित ठेव, भरभरून मासेमारी दे, पण तुझ्या प्रत्येक जीवांचंही रक्षण होऊ दे.
4: किती विलक्षण संस्कार. आधी निसर्गाला नमस्कार, मग उपजीविका, आधी कृतज्ञता, मग कर्तव्य.
1: आजी, म्हणजे राखीचा धागा आणि नारळ दोन्ही विश्वासाची प्रतीक आहेत.
0: हो ग, राखी माणसा माणसांमधलं नातं जपते, नारळ माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं दृढ करतो. दोन्ही शिकवतात बरं का, ज्याच्यावर प्रेम करताना त्याचं रक्षणही करा.
5: एका बाजूला बहिणीच्या डोळ्यात भावासाठी आशीर्वाद आहे, तर दुसऱ्या बाजूला कोळी समाजाच्या उंजळीत समुद्रासाठी कृतज्ञता आहे. दोन परंपरा, दोन संस्कृती, पण एकच भावना.
3: श्रोते हो, पुढल्या भागात महाभारतातील श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची हृदयस्पर्शी कथा, समुद्र किनाऱ्यावरील नारळी पौर्णिमेचा जल्लोष, वरुण पूजेचा विधी आणि कोळी समाजाच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणारे प्रसंग अनुभवया बंध प्रेमाचे वंदन सागराला या रूपकातून.
4: श्रावण पौर्णिमेची सकाळ, संपूर्ण किनारा उत्साहाने नटलेला आहे. कोळीवाड्यातील प्रत्येक घरासमोर रांगोळी, होड्या, होड्यांवर रंगीबेरंगी पताका, नवीन जाळी, स्त्रियांच्या हातात पूजेची ताटे आणि प्रत्येकांच्या ओठावर एकच प्रार्थना, हे सागर राजा आमचे रक्षण कर.
10: अरे गण्या, होडीला झेंडा बांधलास का?
7: हो काका, नवीनच जाई ठेवली. आज पहिल्यांदाच समुद्रात उतरणार ना.
9: आधी पूजा मगच मासेमारी. आपल्या वडीलधाऱ्यांनी शिकवलेले नियम कधी मोडायचा नसतो.
1: काका, इतक्या श्रद्धेने पूजा का करता?
10: बाळा, समुद्राला जिंकता येत नाही, त्याचा आदर करावा लागतो. तो कधी शांत तर कधी रौद्र, त्याच्यामुळे आमची चूल पेटते, म्हणूनच आम्ही त्याला देव मानतो.

0: त्या शुभ नारळासोबत समुद्रात अर्पण होतात श्रद्धा, विश्वास आणि हजारो कुटुंबांच्या आशा.
1: ढोलकीचा ठेका, टाळ्यांची साथ, आनंदाने नाचणारा कोळी समाज, हा केवळ उत्सवच नाही तर निसर्गाशी असलेला मैत्रीचा सोहळा आहे.
2: आजी, समुद्राची पूजा पाहिली, आता राखीची अजून एखादी गोष्ट सांग ना. का
3: सांगते हा, महाभारतातील प्रेम, विश्वास आणि सन्मानाची कथा.
0: राजसूर्य यज्ञाचा प्रसंग. श्रीकृष्णांच्या हाताला सुदर्शन चक्रामुळे किरकोळ जखम झाली, रक्त वाहू लागलं. सभेत अनेक वीर होते, पण क्षणाचाही विलंब न करता द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला.
4: कृष्णा, ही माझ्या वस्त्राची चिंधी तुमच्या जखमेवर बांधते, रक्त थांबलं पाहिजे.
5: द्रौपदी, हा फक्त वस्त्राचा तुकडा नाही, हा प्रेमाचा धागा आहे. आज तू माझ्यासाठी जे केलंस त्याचं ऋण मी कधीच विसरणार नाही.

0: काळ पुढे सरकला. हस्तिनापूरच्या राजसभेत द्रौपदीच्या सन्मानावर संकट आलं आणि त्यावेळी श्रीकृष्णांनी तिच्या लज्जेचे रक्षण केले. त्यामुळेच रक्षाबंधनाचा अर्थ केवळ धागा नसून संकटात धावून जाण्याची प्रतिज्ञा असा मानला जातो.
1: म्हणजे राखी फक्त भेटवस्तू देण्याचा सण नाही का?
2: अजिबात नाही बरं का. राखी म्हणजे बहिणीच्या विश्वासाचा मान राखण्याची शपथ
3: आणि नारळी पौर्णिमा निसर्गाचं रक्षण करण्याची.
2: अगदी बरोबर. हा हीच आपल्या संस्कृतीची खरी शिकवण आहे बरं का.
4: एका बाजूला प्रेमाचं रक्षण तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचं संरक्षण. नारळी पौर्णिमा आपल्याला दोन्हींची आठवण करून देते.
3: श्रोते हो, आता आपल्या ध्वनी रूपकाचा अंतिम टप्पा, सैनिकांना राखी, वृक्ष राखी आणि मानवतेचा संदेश देणारा भव्य समारोप समुद्र संवर्धन. नारळी पौर्णिमेचा हा मंगल दिवस आपल्याला दोन अमूल्य संस्कार देऊन जातो. एक नात्यांचं रक्षण आणि दुसरा निसर्गाचं जतन. राखीच्या धाग्यात प्रेम आहे तर श्रीफळात कृतज्ञता. दोन्हींचा अर्थ एकच, ज्याच्यावर प्रेम करतो त्याचे संरक्षण करतो.
5: आजी, आज आमच्या शाळेत आम्ही सैनिकांसाठी राख्या बनवल्या.
2: खूप छान ग, खूप छान. सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान आपल्या लाखो बहिणींचा भाऊ असतो. त्याच्या मनगटावरची राखी त्याला घरच्या मायेची आठवण करून देते. हा
6: प्रिय बहिणीनो, तुमच्या राख्या आमच्या मनगटावर नसतात तर त्या आमच्या हृदयात असतात. देशाच्या रक्षणाची आमची शपथ तुमच्या विश्वासामुळेच अधिक बळकट होते.
1: मीही मोठा झाल्यावर देशासाठी काहीतरी करणार.
2: अरे, देशसेवा ही फक्त सीमेवरच होत नाही रे. चांगला नागरिक होणं, प्रामाणिकपणे काम करणं, पर्यावरण जपणं ही सुद्धा देशसेवाच आहे बरं का.
5: रोहन, चल या वडाच्या झाडालाही राखी बांधूया.
1: म्हणजे?
5: कारण हे झाड आपल्याला प्राणवायू देतं, सावली देतं, जीवन देतं. त्याचं रक्षण करणं हीच खरी राखी.
7: फक्त झाडच नाहीत बाळांनो, नद्या, समुद्र, डोंगर, सगळा निसर्ग आपला आहे. त्यांचं रक्षण केलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील.
8: अहो, पूजा तर झाली, आता खरी पूजा करूया. किनाऱ्यावरचा हा प्लास्टिकचा कचरा उचलूया.
5: हो, समुद्राला नारळ अर्पण करू, पण प्लास्टिक नाही.
0: आज नारळी पौर्णिमेचा अर्थ केवळ नारळ अर्पण करणं नाही तर समुद्र स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करणं आहे.
5: आजी, आज मला समजलं, राखी म्हणजे फक्त भावाच्या हातातला धागा नाही
1: आणि नारळ फक्त समुद्रात सोडायचं फळ नाही.
2: हो मुलांनो, राखी म्हणजे विश्वास, नारळ म्हणजे कृतज्ञता आणि नारळी पौर्णिमा म्हणजे माणूस, निसर्ग आणि संस्कृती यांना जोडणारा प्रेमाचा उत्सव.
0: अगदी बरोबर. तेव्हा श्रोते हो, आपण नात्याचं रक्षण करूया, स्त्रीचा सन्मान करूया, समुद्र, नद्या, वृक्ष आणि पर्यावरण जपूया, कारण प्रेमाने जोडलेले बंधच समाजाला बळ देतात आणि जपलेला निसर्गच पुढील पिढीला समृद्ध भविष्य देतो.

श्रोते हो, आत्ताच आपण नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक ऐकलं बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका होत्या सुचिता लाडे, संचालन रोहिणी सूर्यवंशी, निवेदन होतं राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं, सहभागी कलाकार आजी स्वाती तुपकर, आई एकता गेहरवार, कोळी काका अतुल साखरकर, कोळी काकू राखी पाटील, सई विद्या राऊत, रोहन सतीश रेवे, पुजारी आणि यम विलास चारथळ, यमुना रुचा मांजरखेडे, गण्या मोहन हेडाऊ, द्रौपदी आकांक्षा वासनिक, श्रीकृष्ण दीपक मेहर, सैनिक हिमांशु देवगडे. या रूपकाचे सादर करते होते आशिष बेनिश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक आहेत नितीन साळुंखे, वाचक स्वर स्वानंद केतकर आणि यशस्वी उपासनी.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: बी हाईव्ह या बंगल्याच्या शोधादरम्यान आणखी एक लक्षात आलं की नेपियन्सी रोड वॉर्डन रोड परिसरात राजमहाल असणारं मोरवी हे काही एकमात्र संस्थान नव्हतं. 20व्या शतकाच्या 2-3 दशकापासून इथल्या खडकाळ समुद्र किनाऱ्याच्या काठानं आणखीही काही संस्थानिकांनी मोठ्या जागा घेऊन त्यावर आपल्या राजेशाही हवेल्या, महाल, बंगले उभारले होते. यामध्ये बडोदेकर गायकवाड, कोल्हापूरकर भोसले, इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरकर शिंदे यासारखे महाराष्ट्रातले मातब्बर संस्थानिक होते. तसंच हैदराबादचा निजाम, जम्मू काश्मीरचे हरिसिंग, दरभंगाचे महाराज आणि आत्ताच्या गुजरात राज्यातले बनसडा, वांकानेर, कच्छ, धरमपूर असे बरेच लहान मोठे संस्थानिकही होते. सुरुवातीला या नेपियन्सी वॉर्डन रोड परिसरापुरता मर्यादित असणारा या महाराजांच्या राजमहालांचा विस्तार पुढच्या काळात पेडर रोड, कारमायकल रोड, अल्टा माउंट रोड पर्यंत झाला होता. चौपाटी, मरीन ड्राईव्ह, कुलाबा या ठिकाणीही या संस्थानिकांनी स्थावर मालमत्ता खरेदी केल्या होत्या.
2: मुंबईच्या या परिसरातल्या संस्थानिकांची निवासस्थानं म्हणजे त्यांची सुट्टीच्या काळात विश्रांतीसाठी वापरायची घरं होती. त्यांनी आपल्या राज्यापासून दूर मुंबई सारख्या शहरात आपली निवासस्थानं उभारण्याची आणखीही काही कारण होती. त्याची माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेऊच. ती पाहण्यापूर्वी या परिसरात मोरवी संस्थाना व्यतिरिक्त आणखी कुणी कुणी आपले महाल उभारले होते त्याची माहिती घेऊया. आणि त्याची सुरुवात आपण नेपियन्सी रोड पासून करू.

0: मलबार हिलच्या पश्चिम पायथ्याशी असलेल्या नेपियन्सी रोडवर मोरवी वगळता आणखी 6 संस्थानिकांचे राजमहाल होते. त्यातला पहिला पतियाळा संस्थानचे अधिपती सर भूपिंदर सिंह यांचा किल्ला सदृश महाल पतियाला हाऊस नेपियन्सी रस्त्याच्या अगदी दक्षिण टोकावर उत्तरेच्या दिशेनं तोंड करून उभं राहिलं की उजव्या हाताला आपली पहिली गाठ पडते ती किलाचंद हाऊसची. हा आजच्या पंजाब राज्यातल्या पतियाळा संस्थानचा मुंबईतला राजवाडा. पतियाला हाऊस हे त्याचं जुनं नाव.
1: स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश इंडियातल्या पतियाला अँड ईस्टर्न पंजाब स्टेट्स युनियन मधल्या नाभा, जिंद, फरीदकोट यासारख्या 8 संस्थानांच्या गटातलं पतियाळा हे एक प्रमुख आणि सधन संस्थान. ब्रिटिश राजवटीत या संस्थांच्या अधिपतींना 19 तोफांच्या सलामीचा मान होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थानांप्रमाणे हे संस्थानही देशात विलीन झालं आणि 1 नोव्हेंबर 1956 पासून ते पंजाब राज्याचा भाग झालं. हा महाल पतियाला संस्थानचा असला तरी तो भूपिंदर सिंह यांनी बांधलेला नव्हे. तो बांधला होता मुंबईतले जहाज बांधणीतले मास्टर बिल्डर वाडिया यांनी. सन 1930 च्या आसपास संस्थानाधिपती सर भूपिंदर सिंह यांच्या काळात हा महाल संस्थानच्या मालकीचा झाला. विस्तीर्ण बागेत उभ्या असलेल्या या 3 मजली प्रचंड महालात 25 बेडरूम्स आहेत असं म्हणतात.
0: महागड्या गाड्यांचे शौकीन सर भूपिंदर सिंह यांनी या महालाचा वापर जेमतेम 7-8 वर्षच केला असावा. 1938 मध्ये महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या वास्तूची मालकी उद्योगपती देवचंद किलाचंद यांच्याकडे गेली. किलाचंद यांनी या महालाचं नाव बदलून किलाचंद हाऊस असं केलं. नाव बदललं असलं तरी महाल अजूनही त्याच्या मूळ स्वरूपात उभा आहे. हे खासगी निवासस्थान असल्यानं तिथे आत प्रवेश दिला जात नाही, पण रस्त्यावरून पाहिलं असता तो सहज नजरेस पडतो. पतियाला हाऊस मागे टाकून आपण सेंट स्टीफन तिठ्याच्या दिशेनं चालायला सुरुवात केली की साधारण 300 मीटर अंतरावर डाव्या हाताला वालसिंघम हायस्कूल लागतं. मुख्य रस्त्यापासून साधारण 100 मीटरचा सौम्य उतार असलेल्या गल्लीतून आत गेल्यावर शाळेची देखणी इमारत दिसू लागते. ही इमारत म्हणजे गुजरात मधील कच्छच्या महाराजांचा एकेकाळचा दर्यामहल राजवाडा. 1942 साली कच्छच्या गादीवर आलेले महाराव विजयराजजी यांच्या काळात हा महाल मुंबईत बांधण्यात आला. हा त्यांचा समर पॅलेस होता.
1: त्या काळातले नामवंत वास्तुविशारद मेसर्स भेडवार आणि भेडवार यांनी या महालाचं डिझाईन केलं होतं, तर बांधकाम मोहम्मद बावला या कंत्राटदाराने केलं होतं. या महालाचं RCC बांधकाम माटुंग्याला राहणाऱ्या नरहर सावळाराम गुपचूप या सिव्हिल इंजिनियरनं केलं होतं. प्रशस्त जागेवर बांधलेल्या या महालात एक तळघर, तळमजला आणि वरचे 2 मजले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा महाल लष्कराच्या वापरासाठी सरकारला देण्यात आला होता. तिथं हॉस्पिटल उभारण्यासाठी या महालात सरकारनं काही बदल केले होते. युद्ध संपल्यावर हा महाल पुन्हा कच्छच्या महाराजांकडे सुपूर्द करण्यात आला. युद्धादरम्यान महालाच्या झालेल्या नुकसानीपोटी सरकारनं कच्छच्या महाराजांना 1,17,000 रुपयांची भरपाई सुद्धा दिली होती.
0: सन 1950 नंतर या वास्तूची मालकी वालसिंघम शाळेकडे गेली. नंतरच्या काळात या इमारतीवर 3रा मजलाही चढवला गेला, परंतु ही वास्तू अजूनही बरीचशी तिच्या मूळ स्वरूपात पाहता येते. रस्त्यावरून काहीसा आत असलेला हा महाल पाहण्यासाठी थोडं आत जावं लागतं, पण शाळेची इमारत असल्यामुळं विना परवानगी आत जाता येत नाही. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी कच्छ संस्थान मुंबई राज्याचा भाग होतं. 1 मे 1960 पासून कच्छ गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आलं.

दर्या महाल पाहून आता आपण पुढे जाऊया देशातल्या तीन बड्या संस्थानिकांच्या महालाच्या दिशेनं. हे तीनही संस्थानिक मुंबईत एकमेकांचे सख्खे शेजारी होते. अर्थात हे महाल आता अस्तंगत झाले असून त्या जागी नवीन बांधकामं झालेली आहेत. पण त्यातल्या दोघांची नावं जुनीच आहेत. त्यातला पहिला लागतो तो हैदराबादच्या नबाबाचा महाल, हैदराबाद इस्टेट. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ.

मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:10 झाली आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता आम्ही प्रसारित करत आहोत. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष गाणी. कार्यक्रमात प्रथम ऐकूया सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अपराधी या चित्रपटातून प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत ऋषिराज यांचं आहे.

0: अनंत पांचाळ आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे कोळीगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

लता मंगेशकर आणि हेमंत कुमार तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं. शांता शेळके यांचं संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया बाळक्राम वरळीकर आणि सुलोचना चव्हाण तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत, संगीत वसंत पवार, चित्रपट वाट चुकलेले नवरे.

वाट चुकलेली नवरे या चित्रपटातून बाळकराम वरळीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:31 झाली आहेत. भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शरद सुतावणे यांनी गायलेलं हे गीत. गीतरचना आहे सुरेश भट यांची.

मधुकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलत, पूर्णिमा मोडक यांच्या स्वरात. श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमाचा विषय आहे रक्षाबंधन एक अतूट नातं. संवादिका आहेत स्मुग्धा माळी. तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 11:05 स्वरसंवाद हा डायल इन कार्यक्रम. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया मिलिंद जोग यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं भावगीत.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।

राणी वर्मा यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ऋषिराज यांचं होतं. भावधारा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम मोरे यांचं गीत. संगीत भूमानंद बोगम यांचं आहे.

0: राम मोरे यांचं हे देशभक्ती गीत आपण ऐकलत. सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भूमानंद भोगम यांचं होतं. श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजून आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:01 होत आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातून सुधीर मोघे यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

सुदेश भोसले अनुपमा देशपांडे यांच्या युगलस्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं अपराधी या चित्रपटातून. संगीत ऋषिराज यांचं होतं. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं संसार या चित्रपटातील गीत. जगदीश खेपूरकरांच्या या गीतरचनेला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण मोलकरीण या चित्रपटातील गीत ऐकलं. गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गीतकार होते पी सावळाराम आणि संगीतकार होते वसंत देसाई. आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जीवापाड या चित्रपटातून वैशाली सामंत आणि सहकारी यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत पुरुषोत्तम बागडे आणि संगीतकार आहेत लहू धवळे.

जीवापाड या चित्रपटातील हे गीत गायलं होतं वैशाली सामंत आणि सहकारी यांनी. गीतकार होते परशुराम बागडे आणि संगीतकार होते लहू ढावळे. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी ऐकूया घरची राणी या चित्रपटातून लता मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत दत्ता डावसेकर.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शशांक कट्टी यांचं सतारवादन राग भटियार. त्यांना तबला साथ आहे अजित पाठक यांची. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया शशांक कट्टी यांचं सतारवादन राग भटियार.

श्रोतेहो, आताच आपण शशांक कट्टी यांचं सतारवादन ऐकलत, राग होता भटियार आणि त्यांना तबला साथ होती अजित पाठक यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, रक्षाबंधन हा केवळ बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधण्याचा सण नाहीये, तर प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून आम्ही एकमेकांसोबत आहोत असं सांगण्याचा हा सण आहे. रक्षाबंधनाची प्रथा कोणत्या एका घटनेतून सुरू झाली नाही, त्याच्यामागे अनेक पुराण कथा, अनेक ऐतिहासिक कथा त्या सणामागे आहेत. तुम्हालाही त्या रंजक कथा माहीत असतील, त्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत आणि या सणाला साजरा करणार आहोत छान छान गाणी ऐकत आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे रक्षाबंधन, एक अतूट नातं. सकाळी 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात तुम्ही नक्की जोडलेले व्हा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू.

सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरसंवाद.

0: नमस्कार आणि तुम्हा सर्वांना आजच्या नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. आज अस्मिता वाहिनीवर सकाळपासूनच छान छान गाणी लावली गेली आहेत, त्यामुळे एकंदरीतच माहोल तयार झाला आहे. आजचा आपला विषय तुम्हाला नक्की माहिती आहे, मला माहिती आहे, तरी पण एकदा सांगते, रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या नात्याला सांधणारा असा हा सण आहे. आठवणींच्या कप्प्यात कितीतरी आठवणींची फुलपाखरं आत्ता तुमच्या मनात उडत असतील हे मला माहिती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कोणतेही सण हे असेच साजरे होत नाहीत, तर काही ना काही संदर्भ, कथा, शास्त्र त्यामागे आहेत. अगदी रक्षाबंधन या सणामागेही अशाच अनेक कथा, अनेक पौराणिक कथा आहेत. तर आज त्याबद्दल आपण बोलणार आहोत, सुंदर सुंदर गाणी ऐकणार आहोत, काही गोड गोष्टी, काही गोड आठवणी आणि किस्से आपण ऐकणार आहोत. आम्ही तुमच्या फोनची वाट बघत आहोत आणि आजच्या दिवशी आपण आठवणींना उजाळा देणार आहोत. पहिला फोन घेऊया. हॅलो हॅलो हॅलो, बोला.
1: हा हॅलो, मी प्रतिभा म्हात्रे बोरेलीवर बोलते.
0: हा बोला प्रतिभा ताई, बोला.
1: हा विषय आहे किंवा ही रक्षाबंधन आहे, मला त्या अतूट नात्याला फक्त एक जोड दिलेली आहे. अतूट नातं हेच सगळ्यात महत्वाचं वाटतं मला वाटतं.
0: बरोबर,
1: रक्षाबंधन या पौराणिक कथेतून आपल्याला शब्द आला आणि तयार झालं, त्याच्यातून कसं लागलं पाहिजे, कसं एकमेकांचं नातं ठेवलं पाहिजे,
0: हा
1: त्याच्या मागचं हे आहे. तर बहीण भाऊ, फक्त बहीण भाऊनेच एकमेकांची हे केलं पाहिजे, नातं ठेवलं पाहिजे असं नाही. प्रत्येकाने हे विसरून आपल्याला ज्याला ज्याच्याची मदत करायला पाहिजे, ज्याला गरज आहे तिकडे जर धावलं ना. हा फक्त सण आहे आपला,
0: हा
1: सण आपण साजरा करतोय, पण हा सण आयुष्यभर चालला पाहिजे असं मला वाटतं. तर मी माझी एक आठवण सांगते, जरा कधी कोणाला आवडणार नाही बहुतेक, पण मला ती खूप महत्वाची वाटली, ती मी सांगते तुम्हाला.
0: नक्की सांगा.
1: शेजारी आमचे मुलं होती लहान, म्हणजे कॉलेजला अशी जाणारी मुलं होती, तर त्यांच्या त्यांच्या आई बाबा बाहेर गावी गेले होते आणि त्या मुलांवरती सगळं घर होतं आणि त्यांची जी मोलकरी नेणार होती ती मुलं आधी गेली आणि माझ्याकडे चावी असल्यामुळे त्या मोलकरणीला मी चावी आणि ती मुलगी जाताना मला काकी मला आज बरं नाही पण तरी पण मला ऑफिसला जावं लागते तर मी चालली आहे. ती बाई आली ना का तिला ही चावी द्या. हा ठीक आहे चालेल. तर ती बाई काय संध्याकाळपर्यंत आली नाही, म्हणजे त्या मुलीला, शेजारी राहणाऱ्या मुलीला त्या बाईची त्या दिवशी खूप गरज होती, त्यामुळे ती बरं नसताना पण गेली आहे. त्या अशा वेळेला मी चावी उघडून, त्या घराची चावी उघडून जी मला मदत वाटते की मी एक आपलं नातं म्हणून मी त्यांचं काम केलं. याचा अर्थ दुसऱ्यांना कदाचित मोलकरीण म्हणून वाटेल, पण मला आपण आपल्या घरातलं काम करतो की नाही.
0: बरोबर,
1: तसंच मला त्याची मी त्यांना ते दिलं. नातं ना आजही अजून कायम आहे, त्यांना सगळ्यांना त्याची जाणीव आहे. तर ते तिच्या घरात जे स्वयंपाकखोलीत जे होतं, भांडी होती ती मी सगळी साफ करून ठेवली. त्यांना आल्यानंतर ती मुलं इतकी खुश झाली, कारण ते त्यांच्या कामाने आपल्या कामामध्ये फरक असतो, त्यामुळे त्यांना लगेच जाणवलं. काकी काकी तुम्ही केलं, काकी ही मी आठवण सांगते. मला नातं अतूट वाटतं मला वाटते.
0: हो थँक्यू
1: तुम्हाला.
0: हो हो अगदीच अगदीच बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आज आपण खास करून भाऊ बहीण भाऊ आणि असं काही नाहीये की आपले अगदी सख्खेच बहीण भाऊ, पण आपल्या आजूबाजूला सुद्धा बऱ्याचदा आपल्याला मदतीला धावणारे आपले मित्र सुद्धा आपल्याला ते भावासारखे असतात. तर त्या नात्यांबद्दल आपण बोलणार आहोत आणि काही त्या संदर्भातल्या काही जुन्या गोष्टी माहिती असतील.

0: असं सुद्धा माझ्या बहीण माझा भाऊ आहेत ना माझे भाऊ खूप मला हे करतात लांबून करणं पण आम्ही बोलून एकमेकांशी बोलून इतकं नातं भेटतं आमचं
1: ताई धन्यवाद तुम्ही तुमचा सहभाग नोंदवल्याबद्दल धन्यवाद आपण दुसरा फोन घेऊया
0: ओके
1: हॅलो हॅलो बोला
2: हा नमस्कार ताई मी अरुणा जोशी बोलते खारघरहून
1: हो हो ओळखलं बोला
2: रक्षाबंधनच्या सगळ्यांना आधी मनपूर्वक शुभेच्छा देते उद्या आहे रक्षाबंधन पण आज नारळी पौर्णिमा पण आहे तर आपलं म्हणजे आमचं आणि तुमचं पण नातं हे एक प्रकारचं काय म्हणतात तसं रक्षाबंधन सारखंच आहे एक प्रकारचं
1: म्हणजे
2: श्रोते आणि तू आकाशवाणी तर त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्यामधलं हे बंधन जे आहे ते कायम असंच टिकून राहू देत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आजच्या या दिवशी
1: धन्यवाद
2: हा आणखीन सांगायचं म्हणजे रक्षाबंधनला आता माझा भाऊ इथे नाहीये तो आता अमेरिकेत असतो पण आधीच्या बऱ्याच रक्षाबंधनच्या खूप आठवणी आहेत तर त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या एक वर्षी तर असं झालं की मी जॉब करत होते आणि त्यावेळेला ऑफिसमध्येच 8 वाजले सुट्टी नव्हती आम्हाला त्या दिवशी रक्षाबंधनची नसायची म्हणजे सुट्टी तर त्यामुळे रात्री घरी यायलाच मला जवळजवळ 9:30 होते आणि त्याच्या पुढे मग आमचं रक्षाबंधन झालं सांगायची गोष्ट म्हणजे मला अगदी माझा जीव सारखा होत होता की आता किती उशीर होतोय काय होतोय आणि भाऊ आला होता ऑफिसमधून त्याचं काम आटपून तो आलेला होता पण मी आणि मग माझ्या पण मुली वाट बघत होत्या लहान होत्या त्या पण माझ्या भाच्यांना राखी बांधायच्या ना त्या पण बिचाऱ्या एवढंच तोंड करून बसल्या होत्या अजून आई कशी नाही आली म्हणून असे पण काही असतात आठवणी
1: असतात बरोबर आणि अशा या काही ठराविक दिवसांमध्ये त्या अगदी आवर्जून आपल्याला
2: आठवतात आणि मग त्याच दिवशी तेच सांगते मी तशीच ऑफिसमधून म्हणजे ऑफिसमध्ये मुद्दाम मी चांगली साडी नेसून गेले होते मला माहित होतं उशीर होणार मी मग बाकी काही हे न करता डायरेक्ट भावाच्या घरी गेले होते राखी बांधायला गावातच होता भाऊ पण कल्याणहून डोंबिवली गाठायची होती मला त्यामुळे म्हणजे ट्रेननी येईपर्यंत उशीर झाला ना त्यामुळे असा म्हणजे तो बरंच त्या दिवशी म्हणजे सगळ्यांना वाट बघायला लागली थोडक्यात काय सांगायची गोष्ट सकाळपासून सण सुरू होतो ना इच्छा असतो सगळ्यांचा संध्याकाळपर्यंत म्हणजे टिकवून ठेवायला लागतो
1: धन्यवाद अरुणाताई तुम्ही आज कार्यक्रम क्रमामध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल
2: आणि एक छोटीशी कविता ऐकवू का बंधनाच्या
1: बद्दल
2: हे बंध रेशमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे तुटतील ना कधीही आली कितीही दुःखे देतील साथ मजला हे बंध रेशमाचे हे बंध रेशमाचे सरल्या कितीही वाटा दावील वाट मजला हे बंध रेशमाचे सरल्या कितीही वाटा दावील वाट मजला हे बंध रेशमाचे हे बंध रेशमाचे माझ्याच जीवनाशी याचे अतूट नाते माझ्याच जीवनाशी याचे अतूट नाते त्याचेच गीत गाते त्याचेच गीत गाते हे बंध रेशमाचे हे बंध रेशमाचे भावा बहिणीच्या अतूट नात्याच्या बंधनावर केलेली ही कविता आहे आणि अर्थातच आपलं सुद्धा असंच अतूट नातं आहे आकाशवाणीचं आणि
1: अगदी अगदी
2: नाही का
1: हो खरं खरं धन्यवाद धन्यवाद
2: आपण
1: हो हो नक्की छान फार छान कविता धन्यवाद ताई
2: धन्यवाद
1: हॅलो
3: हॅलो
1: हा बोला
3: हा मी गणेश पाटील बोलतोय
1: बोला सर
3: असं आहे अर्थात माझ्या बहिणीने अगोदरच
1: पहिला नंबर लावला त्यांनी
3: तर सांगायचा उद्देश म्हणजे आमचं बहिणीचं आणि भावाचं नातं ह्या प्रोग्राममुळे ना आणखीन अतूट झालेलं आहे
1: हो का
3: हो असं आहे की पूर्वी सोमवार आणि गुरुवार आता गुरुवार सकाळी आम्ही 6:30 एकमेकांशी बोलत असतो आजचा विषय काय आहे त्याच्यावरती आपण काय बोलायचं हे सगळं जे बहिणीचं आणि भावाचं नातं ना ते तुमच्या ह्या प्रोग्राम मुळे आणखी अतूट झालेलं आहे
1: अरे वा चांगली गोष्ट आहे
3: हा मोठा ऍडव्हान्टेज आहे आता एकच छोटस सांगतो आपण दोन भागामध्ये जर विचार केला ना तर हे जे रेशमाचे बंध आहेत ते माणूस ज्यावेळेला भाऊ ज्यावेळेला बाहेरगावी असतो

0: मला मला आठवतंय आमच्या बहिणी 15 दिवस अगोदर तयारी करायच्या की मला हे रक्षाबंधनसाठी राखी कधी मिळेल.
1: खरंय.
0: आणि मलाही तिथे अगदी वाटायचं की कधी एकदा राखी येते.
1: खरंय.
0: आणि त्याच्याबरोबर बरस काय काय गोड पदार्थ पण असतात
1: खाऊ. हो.
0: त्यामुळे त्याचं अगदी वाट बघत बसायचो आम्ही.
1: बरोबर.
0: आणि इतरांना पण कळायचं, अरे तुझ्या बहिणी तू लकी आहेस पाठवतात एवढा लांब. दुसरं असं की आमचं 11वीचं वर्ष ज्यावेळेला संपलं त्यावेळेला आमची SSC 11वीची होती. मी 1962-63 सालाबद्दल बोलतोय. त्यावेळेला आम्हाला आमच्या शिक्षकांनी हे संपल्यानंतर वर्ष संपल्यानंतर बोलावलं आणि प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला. तर त्या काळात त्यांनी मला विचारलं की अरे तुझ्या तुला काय बहिणी वगैरे आहेत का. म्हटलं आहेत ना, दोन बहिणी आहेत, एक मोठी आहे पण एक जी आहे त्यामुळे त्याच्यावरती तुमची जबाबदारी आहे तुझी. तर ह्या दोन बहिणींचं तू सांभाळ करणं, जरी आता आई वडील वगैरे असले तरी त्यांचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे.
1: खरे खरे.
0: तर हे मी घरी तसंच कोणाला सांगितलं नव्हतं, पण मला आठवतंय की या बहिणींचं लग्न जमवण्यासाठी वगैरे मी अगदी जितकं मला करता येईल माझ्याकडून तेवढं मी करत होतो. आता तुमच्याशी जी बोलली माझी प्रतिभा मात्रे जी बहीण आहे, तिचं सुद्धा सगळं लग्न कसं जमवावं काय करावं याच्यासाठी मी फेऱ्या मारत होतो आणि सगळं जमवाजमव करत होतो. तर तुमची फक्त रक्षाबंधन एवढंच ड्युटी संपत नाही, तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही थ्रूआउट तुम्ही पाळायला पाहिजे की ज्या दृष्टीने बहिणीला एक प्रकारचा आत्मविश्वास होईल की हा माझ्या मागे माझा भाऊ आहे तो सांभाळणार आहे. आणि अजूनही आम्ही एकमेकांशी बोलत असतो, त्यामुळे मला अगदी धन्य वाटलं आता विषय पाहून.
1: हा नाही खरं, रक्षाबंधन म्हणजे आपण त्या दिवशी राखी बांधतो हे खरं आहे, पण ती त्या नात्याची बांधील की आपण आयुष्यभर जपतो हे त्या दिवशी आपण ते अगदी ठासून सांगतो आपल्या भावा बहिणींमध्ये. ते एक बॉन्ड आणखीन तो म्हणतो ना मजबूत होतो असं म्हणून.
0: बरोबर बरोबर.
1: धन्यवाद सर तुम्ही संदर्भ.
0: चालो.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: बोला.
2: नमस्कार.
1: नमस्कार सर.
2: नारायण गांधी बोलतोय घाटगोपुरमधून.
1: बोला बोला.
2: भावा बहिणींचं हे जे प्रेम आहे ना ते एका ओळीमध्ये लिहिलेलं आहे. संसारी किती असते नाती गोती, मोलाचे माणिक मोती बहीण भाऊ.
1: वा वा वा.
2: त्या शब्दामध्ये ते सगळं विणलेलं आहे.
1: खरंय.
2: धन्यवाद आपण फोन घेतल्याबद्दल.
1: धन्यवाद सर, तुमचा सहभाग आम्हाला खूप मोलाचा आहे. धन्यवाद. हॅलो.
3: हॅलो.
1: हॅलो बोला.
3: मी अश्विनी मोहिते सांताऊरीहून बोलते.
1: बोला बोला ताई. अश्विनी ताई बोला.
3: आपण राखी बांधून भावा बहिणीचं नातं साजरं करतो, पण त्यांना माझा एक अनुभव सांगते. मी स्वतः हॉस्पिटलला एक सिस्टर होती, तर मी आमच्या राख्या भरपूर घेतल्या आणि माझ्या वॉर्डमध्ये सगळ्या पेशंटला बांधून
1: बांधल्या.
3: सगळे पेशंट आपले बघतायत. नंतर घरी आली तर एक मनुष्य आपला एका खिडकीकडे गप उभा होता. मी म्हटलं पुढे हात करा आणि त्यांना राखी बांधली तर त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि मला म्हणतो मला तुम्ही राखी बांधलात, मला बहीण नाही हो. तेच माझं मोठं समाधान होतं. आणि
1: अरे वा, खूपच भावनिक क्षण होता असणार तो त्यावेळेला.
3: धन्यवाद.
1: धन्यवाद ताई. धन्यवाद. आपण दुसरा फोन घेऊया. श्रोते हो, आजचा आपला विषय आहे रक्षाबंधन, एक अतूट नातं. आणि यावरती एक कविता मला सादर करावीशी वाटते आहे. कविता अशी आहे की ताई म्हणजे केवळ नसते आभाळाची छाया. ताई म्हणजे केवळ नसते आभाळाची छाया, ताई म्हणजे गंध भारल्या प्राजक्ताची काया. ताई म्हणजे पैंजण वाजवणारी अल्लड राणी, ताई म्हणजे ओंजळीतले सचेल हिरवे पाणी. ताई म्हणजे दप्तर पाटी पेन्सिल आणि शाळा, ताई म्हणजे लाथा बुक्के तरीही एक जिव्हाळा. ताई म्हणजे दोन

0: घराच्या अंगणातली जाई. ताई म्हणजे दोन घरांच्या अंगणातली जाई. ताई म्हणजे हळवी होत जाणारी अंगाई. ताई म्हणजे अवघड असते सोपे नसते काही. ताई म्हणजे अवघड असते सोपे नसते काही. ताई म्हणजे असे खरोखर ताऱ्यांमधली आई. ताई म्हणजे असे खरोखर ताऱ्यांमधली आई. तुम्हाला ही कविता नक्की आवडेल कारण ही कविता लिहिली आहे संकेत म्हात्रे यांनी. आपण फोन घेऊया. हॅलो हॅलो
1: हॅलो. हां हां हां, मी गीता गळके
0: बोला
1: इथून बोलते.
0: बोला बोला ताई.
1: आजचा विषय पण आपला जिव्हाळ्याचा सगळ्यांचा.
0: हो अगदी.
1: तर हो, श्रावण पौर्णिमा, श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजे एक श्रावण महिनाच पवित्र आहे आणि त्याच्यामधला हा दिवस विशेष महत्वाचा आहे. तर या दिवशी म्हणजे श्रावणामध्ये पावसाचा जोर कमी झालेला असतो, समुद्र खवळलेला असतो अगोदर. तर त्याला शांत करण्यासाठी आपले कोळी बांधव हे नारळ वाजत गाजत नवून सजवलेला नारळ समुद्राची पूजा करतात आणि अर्पण करतात नारळीला.
0: बरोबर.
1: हा एक त्याचं आजच्या महिन्याचं महत्व थोडक्यात आणि आपण पण घरोघरी हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतो.
0: अगदी.
1: या निमित्ताने हे रक्षाबंधन त्याच दिवशी येतं. यंदा आता उद्या पंचांगात दाखवलंय म्हणजे. तर बहीण भावांच्या नात्यातला हा एक पवित्र असा दिवस आहे. तर भाऊ बहिणीतलं प्रेम, जिव्हाळा आणि परस्पर संरक्षणाचा सण म्हणून आपण साजरा करतो. आता काही कुटुंबांमध्ये दोन बहिणीच असतात तर मग त्या देखील एकमेकींना राखी बांधतात.
0: खरंय खरंय, अगदी खरंय.
1: कारण काय की कुठून तरी एकमेकांचं रक्षण करणं हाच एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. पूर्वी प्राचीन परंपरेत रक्षा सूत्र असं म्हणत असत त्याला.
0: हो हो.
1: रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधणे. परंतु आता रक्षाबंधनाचा व्यापक अर्थ जर आपण घेतला त्या रक्षा सूत्राचं रूपांतर राखीत झालेलं आहे. हा फरक आहे त्या दोघांमध्ये. तर राखी म्हणजे रक्षा सूत्राच्या प्राचीन संकल्पनेचं पवित्र रूप आहे असं मला वाटतंय. म्हणजे तर रक्षाबंधनाचा व्यापक अर्थ मी असा घेते, धर्म, सदाचार, प्रेम, कर्तव्य आणि परस्पर विश्वास.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे आपण कुटुंबीय जे आहोत हे सगळ्या गोष्टी आपल्याला लागू होतात. ते यांच्या बंधनाने एकमेकांचे रक्षण करणे होईल. तसंच म्हणजे व्यापक संकल्पना त्यातली पुढची मला अशी वाटते की ज्यांच्या जीवावर आपण सुखाने शांततेने जगतो असे आपले सीमेवर लढणारे जवान यांना राखी बांधणं हे पण आपलं एक कर्तव्यच आहे. दोन बहिणी असतील तर त्यांचा उल्लेख मी केला. दिव्यांगांचं रक्षण करणं हे पण एक कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे दिव्यांगांसाठी सुद्धा समाजाने काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आणि कुटुंबामध्ये तर आपण एकमेकांना बांधलेलेच असतो पण समाजामध्ये सुद्धा
0: हे बांधिलकी जपली गेली पाहिजे.
1: पुढे बांधिलकी आपण मानली पाहिजे. तर अशा प्रकारे म्हणजे माझे काही अनुभव न सांगता एक ह्याचा एक थोडासा आढावा घेतला.
0: धन्यवाद. धन्यवाद गीताताई, तुम्ही कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल धन्यवाद. हॅलो हॅलो श्रोते हो, कार्यक्रमात आपण खूप छान तुमचे अनुभव सांगत आहात आणि छान आपल्या गप्पा रंगत आहेत. तर ऐकूया एक छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपण एक कथा हात कार्यक्रम स्वर संवाद आपण फोन घेऊया. हॅलो हॅलो.
1: हा, मी नीता पाटील बोलते.
0: बोला नीताताई.
1: ठाण्याहून. हा
0: बोला.
1: हा, हे जे पवित्र नातं आहे भावा बहिणींचं, ते खरं म्हणजे आपण खूप पुढे पवित्र नातं फक्त भावा बहिणीचंच असं असं नाही. आपण एखाद्याला भाऊ बघतो, आपल्याला वाटतं एखादा मित्र भावासारखा आहे, किंवा त्याला आपण बहिणीसारखे वाटतो, किंवा सुद्धा आपण राखी बांधतो. मला आठवण आहे की आमच्या ऑफिसमध्ये हे जास्त नॉर्थ इंडियन साईडला जास्त आहे. आपण जे भाऊबीज करतो तसे त्यांची ते भाऊबीज असते, ते ओवाळून वगैरे. त्यांना पोस्टाने राख्या यायच्या. माझ्या शेजारी एक होता बसायचा, तो नॉर्थ साईडचा होता, आणि त्याला राखी त्याची बहीण पाठवायची आणि मग दाखवायचं, आई बा मला राखी आली. मी म्हटलं मग बांधून घ्यायची आहे ना. तू म्हणलं हा तू बांध मला. मी म्हटलं मी अशी ना घेणार, तू काहीतरी दिलं पाहिजे मला. मग काय आम्ही मागायचं, काय मोठी कॅडबरी मागायचो आणि बस बांधून ते कॅडबरी आम्ही सगळ्या जणी खायचो, मजा करायचो. असंही आपण करू शकतो, आपल्या कलीग बरोबर नातं असतो.
0: नंतर
1: हो, आम्ही तर सकाळी उठून पहिलं मी देवाला राखी बांधते, कारण देव आपलं रक्षण करतो.
0: अगदी बरोबर.
1: असं हा, म्हणून मी देवाला मानते. एवढंच काय, फक्त भावा बहिणीचं कशाला, जो आपलं रक्षण करणार आपल्याला वाटतं तो त्याला आपण राखी बांधतो. मी माझ्या नवऱ्याला पण राखी बांधतो.
0: अरे,
1: कारण तुम्ही माझं रक्षण करताय, मी तुम्हाला राखी बांधणार. आणि आता काय, सगळीजण लांब लांब राहायला गेली आहेत, तर ऍक्च्युली बहिणीला भावाला लावायला मिळत नाही, मग वाईट वाटत. चला मी राखी बांधते तुम्हाला.
0: बरोबर.
1: माझ्या हो, माझ्याकडे एक पेट होता, तर त्याला पण आम्ही, तो आमचं संरक्षण करतो ना, तर तुला पण आम्ही लावणार. आणि आम्ही तिला छान कुंकू मिंकू लावून
0: बांधायचो
1: आणि बांधून घ्यायचो.
0: चालेल,
1: या पण आठवणी.
0: धन्यवाद नीताताई. धन्यवाद. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: हॅलो.
2: नमस्कार, मी पुण्याहून रवींद्र कुडाळकर बोलतोय.
0: बोला सर.
2: खर तर पुराण काळापासून भावा बहिणीच प्रेम अगदी अबाधित असल्याचे दाखले आहेत. सुदर्शन चक्रामुळे श्रीकृष्णाच्या बोटाला जखमून रक्त व्हायला लागलं, तर द्रौपदीने चिंडी बांधली होती. तसेच मेवाडची राणी कर्णावती हिच्या राज्यावर आक्रमण झालं असता तिनं राजा हुमायू याला राखी पाठवली होती, आणि हुमायू राजानं कर्णावती राणीला मदत केली होती आणि तिला सपोर्ट केला होता. अशा दंतकथा देखील प्रचलित आहेत. आणि माझ्या बाबतीत जर सांगायचं तर तीनही भाऊ आम्ही, तर बहीण नसल्याने मग मानलेली बहीण एक मनीषा कुलकर्णी म्हणून वर्गातली होती. ती प्रत्येक रक्षाबंधनला राखी बांधायला घरी यायची किंवा आम्ही तिच्या घरी यायचो. गोडधोडे जेवणाचं म्हणजे बेत असायचं, आता ती हैदराबादला असते, मग आमचं एक फोन प्रेमाचा होत असतो रक्षाबंधनला. आणि दुसरी गोष्ट अशी की मला आठवतं, तिसरी मध्ये असताना वर्गातल्या सर्व मुलांना नगरच्या घरी होतो आम्ही शाळेमध्ये, तर स्वाती नावाच्या एका मुलीनं राखी बांधलेली होती. या म्हणजे आठवणी सगळ्या जागृत झाल्या आज. आणि नातं कुठलंही असो, रक्ताचं असो अथवा नसो, बहीण भावाचं प्रेम हे खूपच वेगळं असतं. आणि लग्नामध्ये बहिणीचं लग्न झालं की घसा घसा रागणारा भाऊ, मला ते दृश्य पाहत नाही. म्हणजे हे अगदी संवेदनशील घटना आहे. आणि चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोलत्याला असेल तर गीत लावा, किंवा माझ्या भावाला माझी माया कळू दे हे लावलं
0: नक्की.
2: किंवा आणि ताई नवरी बनते हे सुद्धा गीत आहे, कुठलंही लावा.
0: धन्यवाद सर, तुम्ही कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवल्याबद्दल. आपण दुसरा फोन घेऊया. हॅलो.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ बोला।
1: हाँ, स्वर संवाद कार्यक्रम।
0: हो यस यस, स्वर संवाद बोला।
1: हाँ, मी चंद्रभागा पोळ बोलते आहे मॅडम, तालुका पाटोदा जिल्हा बीड इथून बोलते आहे।
0: बोला ताई।
1: हाँ, तर रक्षाबंधन हा खरंच खूप आपल्या नात्याविषयी पवित्र सण आहे, बहीण भावाच्या नात्याविषयी। आणि आपलं रक्षण करणारे सीमेवरती जे आपले रक्षण करते आहेत, आपले
0: सैनिक,
1: त्यांनाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या खूप खूप शुभेच्छा। कारण आपण घराघरात हा सण साजरा करतो, परंतु सैनिक आपल्या बहिणीकडे प्रत्येक सणाला येऊ शकत
0: नाही,
1: रक्षाबंधन, दिवाळी, हा या सणांना ते येऊ शकत नाही। म्हणून या बहिणी कारण त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे त्या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून।
0: धन्यवाद ताई।
1: हो, धन्यवाद।
0: श्रोते हो, आजचा कार्यक्रम आणि आजचा विषय फारच असा भावनिक असा आहे। पूर्वीच्या काळी सणानिमित्त आपण म्हणजे भाऊ बहीण एकमेकांना भेटायचे, एकमेकांच्या घरी जायचे, पण आजकाल मात्र बऱ्याचदा असं होतं की कामानिमित्त भाऊ किंवा बहीण दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात स्थायिक असतात। तर अशा वेळी मात्र आजकाल ऑनलाईन राखीचा पण एक पर्याय उपलब्ध आहे। त्याचबरोबर पोस्टाने सुद्धा आपण राखी बांधू शकतो आणि व्हिडिओ कॉलवरून आजकाल ओवाळणीसुद्धा केली जाते। तर ही खूप गंमत आहे या नात्यामधली। आपण एक फोन घेऊया। हॅलो हॅलो
2: हॅलो।
0: हां बोला बोला, स्वर संवाद।
2: आज काय विषय मिळाला नक्की लक्ष येत नाही मला।
0: आजचा विषय आहे रक्षाबंधनाबद्दल, म्हणजे भाऊ बहीण यांच्या नात्याबद्दल आपण बोलतोय आणि काही त्या संदर्भातल्या काही जुन्या गोष्टी, जुन्या पौराणिक कथा तुम्हाला माहिती असतील, काही संदर्भ माहिती असतील तर त्याबद्दल सांगा, तुमच्या आठवणी सांगा छान छान।
2: आज पूर्वीच्या
0: आपण कोण बोलताय सर?
2: मी संदीप बोरे बोलते ठाणे।
0: ओके बोला। मी स्मुग्धा माळी बोलते।
2: महाराजांची तर कथा आहेच, भाव हे करून हे केलेलं आहे, रक्षाबंधन म्हणजे त्याविषयी तिथे राखी बांधून आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले, कथा आहे शौर्यदूर। आणि हे पवित्र सण आहे भावा बहिणीच्या नात्यातला।
0: बरोबर आहे।
2: दुसरं काही नाही एवढं, म्हणजे इतकं म्हणजे हे नाहीये, चांगला सण आहे। दरवर्षी राखी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा दोन्ही एकत्र येतात, यावर्षी वेगळं आलेलं आहे।
0: हो,
2: नारळी पौर्णिमा आहे आणि उद्या रक्षाबंधन।
0: उद्या रक्षाबंधन आहे, बरोबर आहे, बरोबर आहे। धन्यवाद सर, तुम्ही तुमचा सहभाग कार्यक्रमात नोंदवल्याबद्दल धन्यवाद।
2: नारळी पौर्णिमा खूप खूप शुभेच्छा
0: तुम्हाला।
2: शुभेच्छा
0: तुम्हाला सुद्धा।

0: म्हणजे बहीण भावांचं नातं साजरं करणारा हा दिवस आहे. एरवी आपण सगळेच आपल्या कामांमध्ये आपल्या व्यग्र आयुष्यामध्ये गुंतलेलो असतो, पण असे क्षण असे सण नात्यांमधली बांधिलकी कायम जिवंत ठेवतात. आपण एक फोन घेऊया. हॅलो हॅलो हॅलो, श्रोते हो, असे जे सण असतात ते अशी बांधिलकी नात्यांमधली बांधिलकी जिवंत ठेवतात. बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या समृद्ध आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. आणि अर्थातच बहिणीच्या अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी उभा राहा असं वचनही ती भावाकडून घेते. राखीचा धागा हा फक्त रक्षणाचा नाही आहे, तर तो विश्वासाचा, प्रेमाचा आणि नात्यातील बांधिलकीचा धागा आहे. आपण फोन घेऊया. हॅलो
1: हॅलो मुग्धताई, नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी जोशी बोलतोय. सर्व श्रोत्यांनी कोणाकोणाला राखी बांधायचं हे सगळं सांगितलंय. आपल्या सीमेवरती जे सैनिक आहेत त्यांना राखी बांधली आपण.
0: बरोबर.
1: आणि आणखी एक जण जे राहिलेलं आहे की वृक्ष जे आहे, झाड जे आहे, झाड हे आपले राखण रक्षण करणारं एक आहे, जे आपल्याला ऑक्सिजन देतं, फळं देतं, फुलं देतं, औषधं देतं आणि सगळं काही देतं. तर त्या झाडाला सुद्धा बरेच जण झाड राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधतात. तर हे एक राहून गेलं होतं म्हणून मी सर्वांना आठवण करून देतो आणि सांगितलं. तुम्ही माझी फोन घेतला, धन्यवाद.
0: धन्यवाद जोशी सर, धन्यवाद. श्रोते हो, आजचा कार्यक्रमाचा विषय आहे रक्षाबंधन. एक अनोखं नातं, एक अनोखा बंध बहीण भाऊ यांच्या नात्यातला. श्रोते हो, अशी अनेक गाणी आहेत जी आपण अशा सणानिमित्त नक्की ऐकतो आणि ती गाणी ऐकल्याशिवाय हे सण साजरे होत नाही. ऐकूया अजून एक असंच छानसं गाणं.

श्रोते हो, अशी अनेक गाणी आहेत आणि असे अनेक आपल्या आठवणी या गाण्यांशी जोडले गेलेले आहेत या सणांसोबतच. ही मला आठवते की ही अशी गाणी लावून आम्ही आमच्या भावांची ओवाळणी करतो की बाजूला काहीतरी छान गाणं चालू आहे आणि थोडं फिल्मी स्टाईलने आम्ही आमची भाऊबीज किंवा रक्षाबंधन साजरं करतो. आपण एक फोन घेऊया शेवटचा. हॅलो हॅलो हॅलो श्रोते हो, तुम्ही तुमचा सहभाग अतिशय

चा मोठ्या प्रमाणात नोंदवलात आज, आणि खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारताना. आजचा विषय जो होता तो खरं उद्या रक्षाबंधन आहे, आणि तुम्हा सगळ्यांना आजच्या नारळी पौर्णिमेच्या आणि उद्याच्या रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. खरं तर हे सण असतात जे आपल्या आपल्या भावना, आपले आपलं प्रेम आणि आपल्या नात्यातील बांधिलकी टिकून ठेवतात, म्हणून हे सण साजरे केले गेले पाहिजेत आणि पुढच्या पिढीकडे हे सण पुढपर्यंत नेले गेले पाहिजेत. धन्यवाद.

श्रोतेहो, आत्ताच आपण स्वरसंवाद हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:42 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

श्रोते, आत्ताच आपण पुष्पा पागधरे यांनी गायलेलं गीत ऐकलं. शब्दरचना होती वारा कांत यांची आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ बर्वे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीहरी बर्वे यांनी गायलेलं शशिकांत पाठक यांचं गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत. गीत आहे वसंत बापट यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित होईल आकाशवाणी नागपूर केंद्रावरून. ठीक 12 वाजता वनिता मंडळ.

0: करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, निसर्गाच्या हिरवाईत मन फुलतं, नात्यांच्या उभेत आयुष्य खुलतं आणि सणांच्या आनंदात संस्कृतीचे रंग दिसून येतात, जे सध्या आपण छान अगदी आनंदात अनुभवत आहोत. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीत नातेसंबंधांना खूप महत्त्व आहे. आपल्या सणावारांनी, रूढी परंपरांनी ही नात्यांची वीण अधिक घट्ट केली आहे. बघा, असं नात्यांची, रूढी परंपरांची वीण घट्ट म्हणजे नारळी पौर्णिमा आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव भक्तिभावे पूजा करतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर कोळी बांधवांकडून हा सण उत्साहात साजरा केला जातो. पावसाळ्यानंतर समुद्र खवळलेला असतो. हवामान सुधारल्यानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जातात. समुद्र देवतेची पूजा करून समुद्र शांत राहावा, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रार्थनाही केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. मैत्रिणींनो, नारळ हे सर्जन शक्तीचं प्रतीक मानलं जातं. कोळी बांधव आपल्या पारंपरिक पोशाख घालून, आपल्या होड्या छान सजवून पारंपरिक कोळी नृत्य आणि गाणीही गातात. या दिवशी ना नारळाच्या पदार्थाला विशेष महत्त्व असतं. खास करून नारळी भात आपण इथे करतो. सगळे एकत्र येऊन या सणाचा आनंद घेतात. मैत्रिणींनो, निसर्गातल्या बदलांपुढे नतमस्तक करणारा आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा हा सण आहे. या सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक सुंदरसं गाणं तुम्ही ऐकलात. आता वळूया आपल्या मालिकेंकडे. मैत्रिणींनो, वाचन हा अनेकांचा छंद असतो. अगदी कमी वेळात किंवा वेळात वेळ वाचनासाठी काढणाऱ्या अनेक मैत्रिणीसुद्धा आहेत, बरं का. वाचनातील शब्द अनेकदा आपल्या मनाला स्पर्शून जातात, त्यामुळे वाचनाची आवड आपली अधिकाधिक वाढत जाते, हेही खरं. आपल्या महाराष्ट्राला अनेक मोठे साहित्यिक लाभलेले आहेत. त्यांचं लिखाण अनेकांना प्रेरणा देतं. अनेक सृजनशील मैत्रिणींना त्या प्रेरणेने आपल्या संवेदना अनुभव मांडता येतात. आपल्या कवितेतून अंतर्मनातील हळूवार भाव जागवता येतात, तर कधी त्यांची लेखणी कथेतून समाजाचं वास्तवही मांडते. आणि मैत्रिणींनो, अशा विचारांना जेव्हा शब्दाचं सामर्थ्य मिळतं ना, तेव्हा साहित्याची निर्मिती होते, हो ना. अशा लेखिका कवयित्री मैत्रिणींना भेटायला, त्यांचा लेखनाचा प्रवास, त्यांचे विचार जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडतं. चला, आज आपल्या हितगुज या मालेतून एका मैत्रिणीच्या लेखनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे साहित्यिका वर्षा थोटे. ऐकूया त्यांची ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेत मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, हितगुज करणे म्हणजे काय? तर आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणानं मांडणे, संभाषण करणे, विचार विनिमय करणे. आणि आपल्या या मालिकेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भगिनींना आपण आमंत्रित करीत असतो, ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अविस्मरणीय असं काम केलेलं असतं आणि त्या क्षेत्रात त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले असतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा प्रवास आपण जाणून घेत असतो. तर आज साहित्य क्षेत्रामध्ये नावाजलेल्या मराठी लेखिका, कादंबरीकार, कवयित्री, साहित्यिका वर्षा थोटे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या लिखाणाच्या प्रवासाबद्दल. मैत्रिणींनो, त्यांचे अनेक शोध निबंध सुद्धा प्रकाशित झाले आहेत, अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत. तर अशा वर्षाताई थोटे यांचं स्वागत करूया. वर्षाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचा मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, मुळात स्त्री ही सृजनशील, पण त्यातही सृजनशील मन असलं की मग होते ती म्हणजे साहित्य निर्मिती. विश्रब्ध हा ललितबंध, कालस

0: ही हा कविता संग्रह, पिंपळ पार हा लेख संग्रह, चूक कोणाची ही कादंबरी, अनेक कथा संग्रह, असं साहित्याचं वेगवेगळं क्षेत्र तुमच्या लिखाणानं व्यापलेलं आहे. विविधांगी असं तुमचं लेखन आहे. तर हे सांगा की हे सगळं लेखन करताना कधी भावनांना वाट मोकळी करून द्यावी लागली असेल, किंवा मग कधी त्या भावना पण जपल्या गेल्या असतील, हो ना? तर या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या तुमच्या लिखाणामध्ये साहित्याचा कोणता प्रकार तुम्हाला जास्त योग्य वाटतो हे सांगा.
1: खूपच सुंदर प्रश्न आहे हा, आणि माझ्या अगदी जवळचा आहे तो. यासाठी की मुळात मी खूप संवेदनशील एक कवयित्री आहे, आणि त्यासोबतच मला माझा जॉनर हा ललित आहे. म्हणूनच माझं पहिलं पुस्तक जे आहे ते विश्रब्द प्रकाशित झालेलं आहे. जेव्हा केव्हा मन असं उद्विग्न होतं किंवा कधी अशांत असतं तेव्हा मला ललित लिहायला खूप आवडतं. आणि कवितेचं म्हणाल तर कविता काही मी ठरवून लिहायला बसत नाही, ती मला अपसुक येते तेव्हा मी तिला मांडत जाते. पण ललित जे आहे ते मी असं मानते की माझ्या मनाचं सिंचन जे आहे ना ते ललित करतं, म्हणून मी ललित असं ठरवून लिहायला बसते. आणि मला तो माझा प्रकार खूप आवडतो लिहायला, ललित. तर माझा सगळ्यात आवडता प्रकार कुठला असेल तर मला ललित हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे.
0: अच्छा, खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे असं लिहिताना उत्स्फूर्तपणे जे आपण लिहितो ते कागदावर उतरतं, त्यासाठी काही आपण ठरवून असं लिहत नसतो कधी?
1: नाही, ठरवून लिहित नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक फॉर्म, जसं कविता आहे किंवा ललित आहे किंवा कादंबरी आहे, ती त्याचा त्याचा आकार, त्याचा त्याचा स्वरूप घेऊन जन्माला येत असते. जसं आपण मनुष्य प्राण्याच्या बाबतीत म्हणू शकतो की मुलगा जन्माला येईल की मुलगी हे कोणी सांगू शकत नाही, तसंच अगदी साहित्याच्या बाबतीत सुद्धा आहे की हे ललित असेल की ही कविता असेल की कादंबरी असेल, तो साहित्य प्रकार तो लेखकाच्या लेखणीतून उतरत जातो आणि मग त्याचं स्वरूप ठरतं.
0: अगदी खरं आहे, मग त्याला आकार मिळतो, मग तो नावरूपास येतो, ललित आहे की लेख आहे की कविता आहे.
1: बरोबर,
0: हो ना? खूप छान सांगितलं तुम्ही. तर वर्षातही कधी कधी आपल्याला हे माहिती नसतं की एखाद्या विषयाची ओढ आपल्याला कधी लागते आणि त्यात आपण नकळतपणे कधी रमून जातो. तरी ही लिखाणाची आवड तुमच्यामध्ये कधीपासून निर्माण झाली?
1: माझं बालपण जे आहे ना ते खूप एक शिक्षकी वातावरण जे असतं त्या घरातलं आहे. मला वाचनाची आवड खरं म्हणजे लहानपणापासूनच आहे. माझे बाबा शिक्षक म्हणजे एचएम होते शाळेवर, जिल्हा परिषद शाळेवर, त्यामुळे लहानपणापासून वाचण्याची आवड आहे. आणि मी लिहित होते, डायऱ्यांमध्ये लिहित होते. काय लिहित होते मला काही माहित नाही, तर वाक्य राहायची पण मी लिहायची, लिहून ठेवायची. आणि कधी ते असं प्रकाश झोतात आलं नाही, याचं कारण असं की माझा जन्मच मुळात गावातला असल्यामुळे आम्हाला तेवढा एक्सपोजरही नव्हतं. पण मग मी ग्रॅज्युएशनच्या निमित्ताने शहरात गेली, तरीही तिथे फारशा ओळखी नसल्यामुळे असं झालं की ते माझं बंदिस्तच लिखाण राहिलं. एमएससी झाल्यानंतर लग्न झालं आणि मग मी नागपूरला आले. नागपूरला मी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब करायला लागले आणि जॉब करता करता लिखाण माझं सुरूच होतं, पण ते आतमध्येच होतं. आणि मग जेव्हा माझी दुसरी मुलगी झाली तेव्हा मी जॉब थांबवला. आणि ही गोष्ट माझ्या बाबांना माहिती होती की तू नोकरी सोडून आता काय करणार आहेस घरी. त्यांना नुसतं चूल आणि मूल हे एवढं मुलीच्या बाबतीत आवडत नव्हतं, ते फार त्यांचे विचार खूप प्रगल्भ होते. तर म्हणाले की तू लिखाण करते आहे मला माहिती आहे, तर मग तू आता सगळीकडे लिखाण करणं सुरू कर. आणि मग माझी दुसरी मुलगी झाली, ती साधारण 1.5 वर्षाची होती, तेव्हापासून मग मी अनेक वृत्तपत्रांना, अनेक साहित्यिक संस्थांशी जुळले गेले आणि माझं लिखाण मग तिथून पुढे आलं. त्याच्या बाबतीत असं झालं की माझा पहिला लेख जो होता की माझ्या नजरेतून महाभारत, यालाच पारितोषिक मिळालं. आणि मग ते पारितोषिक मिळणं म्हणजे असं असतं की आपल्याला एक कुठेतरी चालना मिळते की अरे आपलं लिखाण आहे, कोणीतरी अप्रिशिएट करता आहे, कोणाला तरी आवडतं आहे, तर तो एक आनंद असतो. त्यामुळे मग माझ्या लिखाणाने तिथून खूप उचल खाल्ली आणि आज मी एवढं आहे की मी अनेक क्षेत्रात लिखाण करते.
0: खूप छान वर्षातही. पण मग तुम्ही कथा पण लिहिता, तुम्ही कविता पण लिहिता, तुम्ही म्हणालात की सहज लिखाण होत जातं आणि त्यातून मग ती गोष्ट आकाराला येते, तर तुमची कादंबरी कशी काय आकाराला आलेली आहे सांगा.
1: कादंबरीचं असं आहे की माझ्या कादंबरीचा विषय जो आहे तो सत्य घटनेवर आधारित कथा आहे. काय असतं की आपल्या बालपणामध्ये ना काही गोष्टी आपल्या सुप्त मनामध्ये घर करून बसतात आणि त्या मग पुढे जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो त्या आपसूक येतात. हे अर्थात लेखकाच्या बाबतीत किंवा एखाद्या कलाकाराच्या बाबतीत हे घडत जातं हे प्रत्येक कलाकार मान्य करेल की ह्या गोष्टी घडत जातात. मी आधीच सांगितलं की माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ही जी घटना ही पूर्णपणे गावाशी संबंधित आहे. म्हणजे ही घटना जी आहे लहान

0: खूप ठान मांडून बसलेली होती की यातली जी नायिका आहे तिने जो संघर्ष केलेला आहे, तिने जे भोगलेलं आहे ते मला कुठेतरी माहिती होतं. आणि मला प्रकर्षानं असं वाटायला लागलं होतं की हे लोकांपर्यंत का येऊ नये. शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये खूप तफावत आहे एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सराउंडिंग मध्ये म्हणा किंवा एकूणच वातावरणामध्ये म्हणा की मुलींना जे वाढवतो तो खूप मोठा फरक आहे. आणि मुलगी वयात आली की खेड्यांमध्ये अजूनही लग्न करणं हा प्रथम भाग मानला जातो की तिचं शिक्षण हा दुय्यम भाग आहे. तर मला असं वाटलं होतं की या निमित्ताने ही जी विवाह संस्था आहे, एकूण ग्रामीण संस्कृती आहे, ही सगळी प्रकर्षाने आपण मांडावी. आणि मी सलग यावर 3-3.5 वर्ष काम केलं या कादंबरीवर. आणि तेव्हा कुठे मी ही कादंबरी वाचकांसमोर आणली. आणि जेव्हा मी ही कादंबरी माझी वाचकांसमोर आली तेव्हा अक्षरशः मी समना की खूप हळवी झाले, खूप रडले. कारण ही कादंबरी लिहिताना मी स्वतः खूपदा रडले. कारण हा कादंबरीचा विषय असा आहे की तो प्रत्येक स्त्रीला रिलेट करतो.
1: हो ना.
0: तर त्यामुळे ही कादंबरी जेव्हा पूर्ण झाली ना तेव्हा मला खूप समाधान, आत्मिक समाधान मिळालं की मी ज्या मुलींना प्रेझेंट करते की गावातल्या एकूण मुली आहेत त्यांचं दुःख कुठेतरी मी मांडू शकले या कादंबरीतून. त्यामुळे मला तो खूप मोठा आनंद आहे.
1: खूप छान वर्षाताई. पण ही कादंबरी लिहित असताना तुम्ही त्या त्या मुलींच्या मनाच्या पण गाभाऱ्यामध्ये पण गेला असाल किंवा त्यांच्याशी होतगुज पण साधलं असेल, हो ना? तर हा अनुभव कसा होता तुम्ही जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलला, त्याबद्दल तुम्ही तिथे लिहिलं?
0: मी सांगितलं ना की ही कादंबरी लिहिताना मी कित्येकदा रडले. कारण या कादंबरीची नायिका जी आहे ना ती नायिका खूप अबोल आहे. म्हणजे अबोल इन द सेन्स की ती प्रतिकार करते पण तिच्यात तेवढी सक्षमता मी दाखवलेली नाही. कारण हे एकूण चित्र माझ्या पिढीचं याच्यामध्ये मी मांडलेलं आहे. आत्ताची जी पिढी आहे ती बऱ्यापैकी प्रतिकार करते पण माझी जी पिढी आहे त्या पिढीचं मी एकूण चित्र मांडलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा या पिढीची एक प्रतिनिधी म्हणून मला ही घटना, ही गोष्ट लिहिताना खूप त्रास व्हायचा की स्त्रीचं दुय्यमत्व आहे हाही भाग आपण सोडला, स्त्रीचं दुय्यमत्व, तरीही तिला किती संकटांना तोंड द्यावं लागतं जेव्हा तिचं लग्न होऊन जातं. म्हणजे आई वडिलांच्या घरी असेपर्यंतचा भाग हा तिचं आयुष्य आधीचं वेगळं असतं आणि लग्नानंतरचं तिचं टोटली आयुष्य बदलून जातं आणि तिला किती गोष्टींना फेस करावं लागतं. तर हे लिहिताना मी खूपदा तुटले. खरं म्हणजे मला खूप आनंद आहे की माझी ही कादंबरी आली, मी मांडू शकले, हा खूप मोठा मला आनंद आहे.
1: खरंच आहे. त्या निमित्ताने तुमच्या मनातल्या भावना किंवा सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर नक्कीच आलेली आहे. पण तुम्ही ही कादंबरी लिहिली सत्य परिस्थितीवर, ज्या घटना घडतात समाजामध्ये त्याचं चित्रण कुठेतरी आपल्या कादंबरीमध्ये, आपल्या लिखाणामध्ये असतं. पण कधी कधी वाचन ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची ठरते. कारण जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा नक्कीच आपली शब्दसामग्री, शब्दसंग्रह आपला वाढलेला असतो आणि त्याचा लिखाण करताना आपल्याला खूप उपयोग होतो. तर हे सांगा की लेखन आणि वाचन हे परस्पर पूरक आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
0: अर्थातच लेखन आणि वाचन हे एकमेकाशी खूप पूरक आहेत. आता वाचन म्हणजे नुसतं पुस्तकाशी संबंधित वाचन लेखकासाठी पुरेसं नाही असं मला प्रकर्षानं वाटतं. कारण लिहिताना जी सजगता लागते, आता माझ्या कादंबरीविषयी म्हणाल तर मी या कादंबरीमध्ये अनेक ग्रामीण शब्द लिहिलेले आहेत. अनेक ग्रामीण पदार्थ जे वऱ्हाडाशी संबंधित आहे ते माझ्या कादंबरीत आलेले आहे. अनेक वाक्प्रचार म्हणी आलेले आहेत. तर मी ह्या काही कुठून घेतलेल्या नाहीत, ह्या माझ्या जीवनातून आलेल्या आहे. माझ्या सजगतेने ज्या ऑब्झर्व केलेल्या आहेत त्या सगळ्या मी याच्यात मांडलेल्या आहे. पुस्तकाचं वाचन ऑब्व्हियसली आवश्यक आहेच, पण त्यासोबत माणूस वाचणं आणि एकूणच भोवतालची परिस्थिती वाचणं हे सुद्धा लेखकासाठी खूप पूरक आहे असं मला प्रकर्षानं वाटतं.
1: आणि तुमचा कविता संग्रह पण प्रसिद्ध आहे,
0: हो.
1: तर तुमच्या स्वरचित असलेली सगळ्यात आवडती कविता कोणती हे सांगा.
0: अगदी मला कधीही विचारलं ना तर माझं एक माणूस या संकल्पनेवर खूप भर आहे. आणि माझी जी जडणघडण झाली आहे तीही तशीच झालेली आहे. त्यामुळे मला माझी नितळपण ही कविता फार आवडते.
1: अच्छा, तर ती कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: हो, जरूर जरूर. नितळपण. नदीला महापूर आलाय, आई सांगत होती. पात्र सोडून गावाच्या दिशेने सैरावैरा नदी धावत सुटली म्हणते. इकडच्या मोहल्ल्यात रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचली, तिकडच्या मोहल्ल्यात बुद्ध मूर्तीपर्यंत पोहोचली, तिसऱ्या मोहल्ल्यात मस्जिदीपर्यंत, चौथ्या मोहल्ल्यात गावाच्या वेशीपर्यंत पोहोचली म्हणते. आपलं घर चारही मोहल्ल्याच्या मधात आहे त्यामुळे भीती नाही कसलीच. आई बोलत

0: होती. पण पण आई, मी म्हणाले, पाण्याची पातळी वाढली की ती पोहोचेल पूर्ण गावात. मग अशा वेळी काय, जीवाला घोर लागून आहे नुसताच. आई म्हणाली, घाबरू नकोस, ती आदिमाय आहे. राम, रहीम, बुद्ध आणि गावच्या वेशीची कीर्ती डोळाभर पाहून जाईल माघारी. आणि नाहीच गेली तर समजायचं, माणसातल्या काळ्या कुट्ट छटा स्वच्छ करायला आली आहे. पाणी पाहून माणसाचे नितळपणही परत येईल कदाचित.
1: खूप छान वर्षाताई.
0: मुक्त छंदातली कविता आहे माझी ही, पण मी छंदामध्ये सुद्धा लिहिते कविता. ही माझी मुक्त छंदातली कविता होती.
1: हो, खूप छान. आणि खूप छान अशा विषयावरती ती कविता होती. आणि कविता संग्रहासोबतच तुमचा पिंपळपार हा लेखसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: पिंपळपारमध्ये माझा हा वैचारिक लेखसंग्रह आहे ज्याच्यामध्ये अनेक लेख आहेत. आता हे एकत्रित लेख केले असल्यामुळे की त्याला नाव काय द्यावं मला काही सुचत नव्हतं, म्हणून ज्यांची मी प्रस्तावना घेतली आहे त्यांनीच याला नाव दिलं की पिंपळपारावर. पिंपळपार हा ही एक गावाशी संबंधित संकल्पना आहे. आपल्यालाही माहिती आहे की पिंपळाजवळ जो पार असतो तिथे अनेक प्रकारचे विषय चर्चिल्या जातात, तसाच हा काहीसा या पुस्तकाचा गाभा आहे. त्यामुळे हे पिंपळपार असं नाव दिल्या गेलं. याच्यामध्ये अनेक लेख आहेत.
1: अच्छा. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या अंतर्गत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिका वर्षा थोटे. श्वास

0: आणि वर्षात तुम्ही इतकं विपुल लेखन केलं, तर तुम्ही कविता संग्रह, लेखसंग्रह, कादंबरी हे सगळं लिहिलं, तर तुमच्या या सगळ्या लिखाणावरती कोणाची छाप आहे असं तुम्हाला वाटतं का?
1: मी अनेक लेखक वाचले, अनेक लेखक लेखिका किंवा एकूणच माझं वाचन खूप भरपूर आहे, पण छाप अशी नाही माझ्या लिखाणावर कोणाची. पण तरीही आवडतात ते ग्रामीण संस्कृतीशी जे जास्त जोडलेले आहेत. म्हणजे मला कोणी असं विचारलं की जसं उद्धव शेळके जे आमच्या ग्रामीण बोलीतून लिहितात, किंवा सोन्याच्या पिंपळवाले विनायक कुलकर्णी जे आहे ते माझे अत्यंत आवडते लेखक आहेत.
0: अच्छा.
1: मिलिंद बोकील आहेत की मला, मी त्यांचं कुठलंही पुस्तक वाचते. दुर्गाबाई भागवत, शांता शेळके हे अनेक माझे लेखक आहे. पण मला आता या वेळी मला जर विचारलं की ग्रामीण संस्कृतीशी जे जोडलेले लेखक आहेत ते मला वाचायला खूप आवडतात. मला असं वाटतं की तिथून मला भरपूर घेता येतं, कारण वेगवेगळी भाषा, वेगवेगळे त्यांचे संस्कृती हे सगळं मला तिथून घेता येतं. किंवा मी एकूणच तुलना करते की वऱ्हाडातली संस्कृती किंवा त्यांची संस्कृती हा काय फरक येतो, ते मी याचा एकूणच मुळात मी अभ्यासक असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे त्याची तुलनात्मक हे करून मग माझ्या लिखाणासाठी मला त्याचा भरपूर उपयोग होतो.
0: अच्छा. आणि वर्षात तुम्ही अनेक विषयांवरती शोध निबंध सुद्धा लिहिले आहेत, पण हे सांगा की लिहित असताना विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करावा लागतो हो ना? आणि निश्चितच त्यासाठी बरंच वाचन करावं लागलं असेल किंवा त्यासाठी माहिती जमा करावी लागली असेल, तर हे तुम्हाला कसं काय शक्य झालं?
1: कसं आहे की करायचं म्हटलं की भरपूर काही करता येतं. मी ना कुठल्याही एका गोष्टीवर फोकस करू शकते हा माझा सर्वात मोठा गुण आहे असं मला वाटतं, की मी चांगल्या प्रकारे मला त्यावेळी ती गोष्ट बरोबर साध्य होते. आता मला शोध निबंध लिहायचा असेल तेव्हा माझ्या डोक्यात तीच गोष्ट असते की मला या विषयी अभ्यास करायचा आहे, ही माहिती गोळा करायची आहे आणि मग त्याच्यावर मला लिखाण करायचं. त्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो, पण माझा मूळ पिंडच अभ्यासाचा असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे माहिती गोळा करून अभ्यास करून शोध निबंध माझे प्रकाशित झालेले आहे. आणि त्याच्यासाठी मला आताच डॉक्टर भालभोळे संशोधन पर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तो मला खूप एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, की आपण जे लिहितो किंवा त्याला कुठेतरी पुरस्काराच्या स्वरूपात अप्रिशिएट केलं जातं, तर तो खूप वेगळा आनंद आहे माझ्यासाठी.
0: खूप छान. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या विषयांवरती शोध निबंध लिहिलेत?
1: माझे शोध निबंध भरपूर आहे, म्हणजे पर्यावरणावर आहे, बोली भाषेवर आहे, आत्मचरित्रावर आहे, चरित्रावर सुद्धा आहे, कवितेवर आहे आणि कादंबरीवर, कथेवर सुद्धा आहे. म्हणजे एकूणच मी सगळ्याच याच्यामध्ये लिहिलेल्या. हल्लीच मी आत्ता

0: एक प्रोजेक्ट आहे औरंगाबादचा की ललित या विषयाला घेऊन गव्हर्नमेंटनी एक प्रोजेक्ट सुरू केला होता. त्याच्यामध्ये ललितमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. तो सुद्धा एक रिसर्चचाच भाग आहे. तर मी एकूणच सगळ्या याच्यामध्ये माझे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत.
1: अच्छा, खूप छान. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन वर्षाताई. वर्षातील प्रत्येक साहित्यकृती इथं उलगडून दाखवणं तर आपल्याला शक्य होणार नाहीये, पण तुमचं असं कोणतं साहित्य आहे की जे तुम्हाला खूप आवडतं?
0: माझं साहित्य, मी जसं मगाशी म्हटलं की माझा जॉनर ना हा ललित आहे, त्यामुळे मला माझं पहिलं जे पुस्तक आहे जे विश्रब्द आहे ज्याच्यामध्ये मी छोटे छोटे ललित आहे पण ते प्रत्येक स्त्रीला रिलेट करतील असेच आहे. पुन्हा मी तेच सांगते की माझं ललित सुद्धा जे आहे की विश्रब्द म्हणजे काय. विश्रब्द म्हणजे जसं शांताबाई शेळकेंनी सुद्धा म्हटलंय की शतदा झाला जन्म तरीही अभंग राहो आतील तो, म्हणजे एका स्त्रीला एक पुरुष कसा असा हवा असतो. किंवा रोणाताई ढेरेंनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, अनेक स्त्रियांनी लिहून ठेवलेलं आहे, किंवा इंदिरा संतांनी सुद्धा आपल्या कवितांमधून लिहून ठेवलेलं आहे की एका स्त्रीला एक पुरुष कसा हवा असतो, तो पुरुष कसा असावा हे मी माझ्या विश्रब्दामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून माझं ते पुस्तक मला अत्यंत जवळचं वाटतं, कारण मला या पुस्तकांनी खूप आनंद दिला आहे, लिहिताना खूप आनंद दिलेला आहे की जे आपण जगलो नाही कदाचित ते आपण त्या पुस्तकाच्या निमित्ताने जगलो की काय असा तो आनंद होता. त्यामुळे माझं हे पहिलं पुस्तक मला प्रचंड प्रिय आहे. आणि मला लिहिताना आता आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या लिखाणामध्ये नदी ही प्रकर्षानं येतं, कारण माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ती जी नदी आहे ती माझी सखी आहे. त्यामुळे माझ्या या पुस्तकातही ती तुम्हाला सतत दिसेल, ती सतत प्रवाहीही आहे असं जाणवेल. त्यामुळे माझ्यासाठी विश्रब्द हे माझ्या खूप जवळचं पुस्तक आहे, म्हणजे जीवापासचं आहे असं म्हटलं तरी चालेल.
1: खूप छान तुम्ही नदीचा उल्लेख केलात. नदी म्हणजे सतत वाहत जाणारी, ती कुठेही थांबत नाही, ती सतत तिचा प्रवाह सुरू असतो. हो ना, तर त्याचप्रमाणे आपलं सुद्धा असंच प्रवास सुरू राहावा, आपणही कुठेच थांबू नये असं ती आपल्याला सांगत असते
0: अर्थातच.
1: आणि अशीच तुमची ही नदी नावाची सुंदर कविता खरंच मला पण खूप आवडली आहे. तर मैत्रिणींनो, वर्षाताईंची ही कविता, मला बघायचंय माझंच प्रतिबिंब तुझ्या नितळ पाण्यात, तुझ्याजवळ येऊन बसले की मन आतून शांत शांत होत जातं तुझ्यासारखं. मग मला प्रश्न पडतो, कुठून आणलास हा शांतपणा? मला शिकवशील का आपल्याच अथांग मनाचा तळ गाठणं? मग मलाही राहणार नाही कसलीच तृष्णा, माझ्याही मनात उठणार नाहीत कसलेच अपेक्षांचे तरंग. मग तुलाही दिसेल तुझं प्रतिबिंब माझ्या नितळ डोळ्यात. खरंच मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी नदी नावाची ही वर्षाताईंची कविता आहे. आणि खरोखर त्यांच्या लिखाणामध्ये ग्रामीण भागाचा खूप प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. तर वर्षाताई, आता वळूया तुमच्या पुरस्कारांकडे, कारण तुमच्या लिखाणासाठी बरेच पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळालेत हे सांगा.
0: मला माझ्या खरं म्हणजे कवितेला सर्वात आधी पुरस्कार मिळाला होता नागपूर विद्यापीठाचा, ज्याचं कॅश प्राईज दार होतं आणि माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता तो. अचानकपणे माझ्या कवितेला मिळाला होता आणि ती कविता होती जगण्याचा चिवटपणा. मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या कविता किंवा आपलं एकूणच हे जे आहे ते आपल्या भोवतालातून येतं, त्यामुळे ती कविता माझ्यासाठी फार जवळची आहे आणि मला असं वाटतं की मी ती सांगावी. अगदी छोटीशी आहे.
1: हो, नक्कीच.
0: खूप आशावादी आहे मी, जगण्याचा चिवटपणा खेचतो मला. खूपदा निरोपाचे क्षण जवळ आलेत तरीही मनाची झालेली राख गोळा करून थंड पाणी शिंपडलं मी त्यावर आणि पुन्हा पुन्हा उठून उभी झाली चितेवरून. मी आधीच्या जन्मात फिनिक्स पक्षाच्या कुळातली असावी बहुधा आणि DNAही एकच असावा. विचारायला हवं फिनिक्स पक्षाला, तूही कवितेच्याच कुळातला आहेस का ते. अशी ही कविता जिला कॅश प्राईज मिळाला होता. त्यानंतर माझ्या विश्रब्दला सुद्धा पुरस्कार मिळाला आहे जो राज्यस्तरीय होता. त्यानंतर पिंपळपारला सुद्धा मिळाला आहे. माझ्या कादंबरीला अजूनपर्यंत पुरस्कार मिळालेला नाही, पण माझ्या कादंबरीला खूप लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या की उत्तम कादंबरी आहे. आणि आता नागपूर विद्यापीठामध्ये सामाजिक विषयावरच्या कादंबऱ्यांमध्ये माझी ही कादंबरी एका मुलीने PhD साठी म्हणून सिलेक्ट केली.
1: खूप छान.

0: तो हे एक आनंद आहे माझ्यासाठी.
1: खूप छान.
0: आणि याशिवाय मला माझ्या कथांना आणि माझ्या शोधनिबंधांना सुद्धा पुरस्कार मिळालेले आहे. मला असं वाटतं की पुरस्कार हा ना लेखकासाठी एक एक प्रकारची संजीवनी असतं की त्याला लिहिण्याला एक उद्युक्त करतो की लेखकांनी लिहावं, लोक ॲप्रिशिएट करत आहेत, लोक वाचतात आहे, त्यामुळे तो पुरस्कार लेखकाला मिळणं हे खरं म्हणजे आनंददायी गोष्ट असते.
1: आणि इतकं छान लेखन जर असलं तर वाचक सुद्धा नेहमीच वाचायला तयार राहील, हो ना? बरं, वर्षात तुम्हाला साहित्य क्षेत्रात आणखी पुढे काय करायची इच्छा आहे?
0: आत्ता माझं 2-4 प्रोजेक्टवर काम सुरू आहे मी जसं सांगितलं तसं, आणि सोबत माझी PhD सुरू आहे आत्मचरित्रावर नागपूर विद्यापीठामधून.
1: अच्छा,
0: तर त्याचं माझं पुस्तक येईलच लवकरच. आणि पुन्हा तेच की ग्रामीण संस्कृतीशी संबंधित आणखी एक विषय मी कादंबरीसाठी निवडलाय की ज्याच्यावर मी काम करते आहे. पण त्या 2-4 आधी सुद्धा मी एक संपादित पुस्तक करते आहे की माझी एक मैत्रीण जी अचानकपणे निघून गेली, तर तिचं जे लिखाण आहे ते मी सगळं संपादित करून तिचं पुस्तक आणायचा माझा विचार आहे. की तिचं एकूण लेख आहेत, कविता आहे आणि कथा आहेत की ज्या खूप उत्तम आहेत, त्या कविता कथा लेख लोकांनी वाचाव्या, लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून मी त्यासाठी खूप प्रयत्न करते आहे की तिचं लेखन मी संपादित करावं आणि तिचं पुस्तक निवडक जे साहित्य आहे ते लोकांसमोर यावं, वाचकांसमोर यावं. तर माझ्यासाठी तो एक वेगळा आनंद असेल, माझ्या पुस्तकाच्याही पेक्षा मला तो एक वेगळा आनंद माझ्यासाठी असेल.
1: हो, नक्कीच. तर वर्षात तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर मैत्रिणींनो, लिहित रहा असं बरेचदा आपल्या कानावर पडतं आणि खरंच आहे, आपल्या मनात जे विचार येतील, त्या भावना असतील, त्या कागदावर उतरवल्या की त्यातून साहित्य निर्मिती होते. अर्थात यात वाचनाचाही खूप मोठा वाटा असतो. तेव्हा नक्कीच प्रयत्न करा आणि मनातल्या संवेदनांना वाट मोकळी करून द्या. आज आपण ज्येष्ठ साहित्यिका वर्षाताई थोटे यांच्या लेखन प्रवासाविषयी जाणून घेतलं. तर वर्षाताई थोटे, इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा केल्या आणि तुमच्या एकंदर प्रवासाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर वर्षातही जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: बगड्यांची माळ फुले.

मैत्रिणींनो, हितगुज या मालिकेअंतर्गत साहित्यिका वर्षा थोटे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली आपण मुलाखत आत्ताच ऐकलीत. मैत्रिणींनो, सध्या श्रावण महिना सुरू आहे. छान आल्हाददायक वातावरण, हिरवाईनं नटलेल्या वसुंधरेचं सौंदर्य बघताना मन कसं हरपून जातं. चला, अशाच आशयाचं हे गीत तुम्हाला ऐकवते, ऐकूया.

म्हणूनच म्हणूनच आपण आपल्या अशा भावना व्यक्त करणाऱ्या विचारांना तिच्या शब्दातून असं नाव आपल्या मालिकेला दिलेलं आहे. चला तर या मालिकेअंतर्गत ऐकूया वृषाली देशपांडे यांचं मनोगत.

मैत्रिणींनो, या सुंदरशा गीतानंतर वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, शब्दांना जेव्हा भावनांची साथ मिळते तेव्हा ते शब्द केवळ शब्द राहत नाहीत, तर ते मनाचा आरसा बनतात. तेव्हा भावना, अनुभव आणि विचारांची सुंदर गुंफण करत मनातील भावना हळूवार कागदावर मांडल्या जातात. तेव्हा आपण तिच्या शब्दातून विचार वाचत असतो.

गोंधळातून अंतस्वराकडे. कल्पना करा की तुमचं शरीर जमिनीवर शिथिल पडलं आहे आणि तुम्ही बाहेरून तुमच्या शरीराला पाहताय, अशी सूचना योग शिक्षिका देत होत्या. आध्यात्मिक असलं की जमतं असं कोणीतरी मध्येच म्हणालं. पार्श्वभूमीला अतिशय सुखद संगीत आहे, पण मला ही कल्पना करणं जमतच नाही. वाटतं हे जमलं असतं तर कितीतरी गोष्टी सुकर झाल्या असत्या. राग द्वेष अशा कोणत्याही नकारात्मक भावना आल्या किंवा त्रास झाला, वाईट वाटलं की असं शरीर बाजूला ठेवून नसते का मी बाहेर आले. तुमच्या शरीराच्या फक्त उजव्या बाजूकडे लक्ष द्या आणि सुरुवातीला शरीर शिथिल करून उताणे पडताना डोळे बंद केल्यावर माझ्या डोळ्यासमोर अंधार आला होता. आता माझं लक्ष सूचनांकडे नव्हतंच, त्या संगीताकडे होतं. त्यात तल्लीन होता होता डोळ्यासमोरच्या अंधारात प्रकाशाचा कवडसा आला. मला दिसलं ते काहीतरी वेगळंच होतं. पिठूर प्रकाशात कृष्ण राधा, महात्मा गांधी कस्तुरबा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पु ल देशपांडे, कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, एका कोपऱ्यात घोळक्यातली मुलं, शाळेत न जाणारी आणि असंच काही बाही. कशाचा कशाशी काहीही संबंध नव्हता. विचित्रच होतं सगळं. मला समजू लागल्यापासून मला जे काही श्रीमंतीचे क्षण लाभले ते सगळे या लोकांमुळे, एवढं मात्र माझ्या मनात आलं. ती मुलं वगळता सगळीच आत्मतेजानं तळपणारी माणसं होती. जयदेवांच्या अष्टपदीनं मला भूल घातली आहे. राधाकृष्णाला एकमेकांचा रंग चढल्याचं वर्णन करणारी अष्टपदी मला जादूच्या मंत्रासारखीच वाटते. प्रत्येक पदात दोन ओळी आणि त्या दोन ओळींमधलं वाचता वाचता गोकुळ वृंदावनात हरवून जायला होतं. एरवीही मला सारखं वाटतं. प्रीतभक्तीचं प्रतीक असलेले राधाकृष्ण असं जरी असलं तरी कसा केला असेल राधेनं आयुष्यभराचा विरह सहन. आपलं माणूस नेहमीच्या अपेक्षेपेक्षा 4-2 क्षण जास्त काळ दिसलं नाही तर किती तगमग होते. कसं जमलं असेल हे या दोघांनाही, की अर्जुनाला गीता सांगितली तसं कृष्णानं राधेलाही काही सांगितलं असेल. खरी रसयात्रा मात्र या दोघांपासूनच सुरू होते. त्यांच्या नात्यालाही आध्यात्मिक परिणाम दिलं आहे. कसं आहे ते अध्यात्म? मग तुमच्या देहाला आता तुम्ही वरून बघू शकताय, असं असतं का अध्यात्म? काय असतं बरं नेमकं? आता विश्वात्मके देवे म्हणताना, ऐकताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तर ते काय असतं? आप परभाव नाहीसा झाला हे कळलं म्हणजे अध्यात्म का? मन स्वच्छ किमान त्या त्या क्षणापुरतं तरी म्हणजे मग अध्यात्म असू शकतं का? माणसासारखं वागता आलं की नाही हा आध्यात्मिक होता येतं की नाही प्रश्नच आहे. मग जी माणसं समाजाची निरपेक्ष सेवा करतात त्यांना आध्यात्मिक मानता येईल का? आनंदानं आयुष्य जगण्याचं महत्व नाही का? फार आध्यात्मिक आहे बरं ते, असं कोणी सांगितलं की त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो. पण आध्यात्मिक असणं म्हणजे काय हे आपण कधी पारखतच नाही. धर्म आणि अध्यात्म यांची आपण नेहमी गल्लतच करतो. अध्यात्म तर डॉक्टर कलामांनी पण आत्मसात केलेलं होतं. स्वच्छ सच्चील निरागस व्यक्ती, शब्द कृती विचार कशानेही हिंसा न करणारा माणूस. त्यांच्या निरागस हास्यामागे किती मोठे विचार आणि देशहिताच्या कृती होत्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वीणा वाजवायचे. ते सांगायचे, संगीत दुःखी मनाचे आजार बरं करू शकतं. संगीत मानवी चेतना वृद्धिंगत करतं. संगीत आणि विज्ञान हे सुसूत्रता, सुसंवाद आणि विश्वाचं आकलन करून घेणारे समांतर प्रवास आहेत. आणि हे दोन्हीही अंतर्मनाला बाह्य विश्वाशी जोडतात, अनेकदा त्यांनी असं सांगितलं आहे. म्हणजे संगीताच्या दोन स्वरांमध्ये, तालाच्या दोन मात्रांमध्ये असलेलं अंतरही आपल्याला खूप काही सांगून जातं. आणि त्या तेवढ्याशा अंतरात गायक वादक केवढं विश्व आपल्यासमोर उलगडून दाखवतात.

डॉक्टर कलामांचं हे सांगणं असतं किंवा संगीतज्ञांचं जे सांगणं असतं ते रसिक श्रोत्यांच्या मनात चमकून जातं, त्यांच्या अंतरीचा ठाव घेतं. याचाच अर्थ असा की लहानशा गोष्टीतसुद्धा मन लख उजळू शकतं, पण त्यासाठी रियाज हवा असतो गायक वादकांसारखा, आणि सकारात्मक दृष्टीनं परिघा बाहेर जाण्याची तयारीही हवी असते. पण आपण एका परिघात अडकलेले असतो. कसा तोडायचा हा परिघ? हा परिघ भेदणं म्हणजे प्रगल्भता आणि अध्यात्माकडे जाणं असतं का? याचा अर्थ खरंच चांगल्या माणसांना नाकारून जे आपल्याला अजून उमगलंच नाही त्याच्या मागे अध्यात्म म्हणून धावत सुटायचं असतं का? अरे देवा, किती गोंधळ होतोय माझा. ती कोपऱ्यातली मुलं मला लेटर टू अ टीचरची वाट बघत असलेली वाटली. शाळा सोडावी लागण्याची कितीतरी कारणं असतात. सरकारनं या मुलांसाठी जीवन कौशल्य शिक्षण योजना सुरू केली. प्रौढ शिक्षणाचे वर्ग होतेच, ते पुढे निरंतर शिक्षणाच्या टप्प्यात आले. आपली साक्षरता कशी वाढते आहे याच्यावर परिषदा भरत होत्या. शिक्षणावर किती काथ्याकूट. काही उमजेनासच झालंय. डॉक्टर कलाम मला दिसत होतेच आणि मी वाचलंही होतं. त्यांनी एक व्याख्या केली होती, पुण्य म्हणजे गुणवान असं त्यांना अपेक्षित होतं. तेव्हा डॉक्टर कलामांना अपेक्षित पुण्यात्मा, पुण्यनेता आणि पुण्याधिकारी कसे तयार होतील आणि त्यांच्या स्वप्नातल्या राष्ट्राचं काय होईल हा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटला, पण आवाजच निघाला नाही. गांधीजीही त्या मुलांकडे भविष्यातील नागरिक म्हणून बघत होते, आणि गांधीजी आणि त्यांच्या आतल्या बाहेरच्या गोतावळ्याचा संसार सांभाळलेल्या बा कस्तुरबा तेवढ्याच कर्तव्य तत्परतेनं त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. गांधीजी थोर आहेतच, पण बासुद्धा तेवढ्याच थोर ना. गांधीजींच्या सगळ्या प्रयोगांची, तत्वांची, विचारांची बा सहभागी साक्षीदार. एक स्त्री म्हणून आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे चांगले अन्न पदार्थ, तिच्या धार्मिक श्रद्धा, तिचे दागदागिने यांचा त्याग त्यांनी केला. त्या पलीकडचं जग समजुतीनं पाहिलं. संयम, धैर्य, शौर्य, दृढनिश्चय, प्रचंड मनशक्ती, लवचिकता, समर्पण, वैयक्तिक त्याग, सहानुभूती, करुणा, नेतृत्व गुण, सहाय्य आणि सहयोग, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचं कौशल्य, संघ बांधणी आणि संघभावना, देशभावनेपुढे भौतिक सुखसोयींना नकार, असे कितीतरी विशेष कस्तुरबांचे सांगता येतील. कुटुंब वत्सलता आणि सोबतच निरक्षीर विवेक, यातच कस्तुरबांची प्रगल्भता आणि अध्यात्म समावलं असेल का? बांचा मोठेपणा मला नेहमीच आभाळ्याएवढं वाटत आलाय. त्याही माणूसच होत्या, पण त्यांचे विचार आणि विकार सांभाळत त्यांनी जे कार्य केलं ते गांधीजींना अपेक्षित असलेल्या अध्यात्मासारखंच होतं. आणि माणसाकडे जे जे म्हणून विकार आहेत त्यासह उत्तम जीवन जगणं चूक असतं का? म्हणून मला पु ल देशपांडे भावतात. ते उत्तम कलास्वादक होते आणि जीवनास्वादकही होते. पुलांनी आपल्याला कलांचा आस्वाद घेण्याची एक पद्धत दाखवली. कलाकारांची कला आपल्याला उलगडून दाखवली. त्याचवेळी त्यांनी कलाकारातलं केवळ सामर्थ्यच आपल्याला उजळून दाखवलं. कलाकारातले व्यक्ती म्हणून असलेले दोष उगाच अधोरेखित करून दाखवले नाहीत. कलाकारातली कला, त्याचं ते वेगळेपण नावाजायचं असतं हे त्यांनी आपल्या मनावर ठसवलं. एरवी कलाकार काय आणि कलाकार नसलेली व्यक्ती काय? माणूस म्हटलं की दोष असणारच, पण रसास्वादकता असली की ती आयुष्य किती समृद्ध करते हे पुलांनी आपल्याला सांगितलं. आपलं असणं म्हणजे आपल्यावर झालेले मूळ संस्कार आणि अशा रसास्वादातून झालेले संस्कार ते आपल्या अभिव्यक्तीतून प्रकट होतच असतात. मग असं समृद्ध माणूस म्हणून जगणं योग्य नव्हे का? तेव्हाच कविश्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सात्विक प्रसन्नतेनं, शांत मुद्रेनं काही सांगत होते. जवळ गेल्यावर कळलं त्यांचं बोलणं फार प्रासादिक होतं. त्यांच्या भोवती बसलेल्यांना ते सांगत होते, चित्त जेथ भयशून्य. आपण असं जग निर्माण करायला हवं जिथं मन निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ असते. स्वामी विवेकानंदांनीही हेच सांगितलं. पूर्ण आत्मविश्वास महत्वाचा आहे. दुर्बलता आणि भीती हे पाप आहे हे शिकवलं. खऱ्या चारित्र्यासाठी फुलाच्या कोमलतेसह
सिंहाचं हृदय आवश्यक असतं. विचार आणि कृतीतील शुद्धतेसाठी विचार, शब्द आणि कृती यांच्यातील सत्यनिष्ठेची खरी व्याख्या म्हणून भर दिला. गुरुदेव पुढे सांगत होते, जिथे जगाच्या संकुचित भिंती विश्वाला जात, धर्म आणि पंथात विभागत नाही, अथक परिश्रम ध्येय गाठण्यासाठी केले जातात, जिथे नवनिर्मितीचा, सच्च्या विचारांचा झरा अंध आणि कालबाह्य परंपराच्या कोरड्या वाळवंटात आटून जात नाही, जिथे मनाला तुमच्याद्वारे विचार आणि कृतीच्या व्यापकतेकडे नेलं जातं. माझ्या मनात विचार आला म्हणजे गुरुदेव तर एका अर्थानं स्वतःला मनाला परिष्कृत करण्याचं सांगतात, कारण अशा स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे. म्हणजे विकारांनी आपण बांधलेलेच असतो, पण प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांनी, दुसऱ्याचे पाय खेचण्याच्या वृत्ती अशा अनेक नकारात्मक गोष्टींनी आपण स्वतःला बांधून घेत असतो. गुरुदेव हे सारं तपासून बघायला सांगतात. हीच वाट तर माणुसकीकडे जाणारी. आपल्या संत मंडळींनीही हेच सांगितलं आहे, पण आपण फक्त संत मंडळींनी देवाचं नाव घ्या असं सांगितलंय इतकंच काटेकोर लक्षात ठेवतो. पण संत मंडळींच्या वागण्यात जो माणुसकीचा विशाल झरा होता त्याकडे दुर्लक्ष करतो आणि देवाचं खूप करता करता माणसाला वाईट वागवतो. ही मर्यादा ओलांडता येणं म्हणजेच अध्यात्म असावं बहुतेक. हळूहळू माझ्या डोळ्यासमोरचा अंधार नाहीसा होत एक प्रसन्न पिवळी केशरी छटा दिसू लागली. कोणीतरी दिवा लावलाय असं वाटता वाटता त्याचं सूर्यबिंबच झालं उगवतीकडचं आणि खाली निळाशार समुद्र. समुद्र आणि पाऊस मला अतिशय प्रिय. रीत होता होता इतरांना समृद्ध करत जाणं आणि हातचं राखून न देणं हे पावसाचं मला फार भावतं. आपल्याला रीत होताच येत नाही, थोडंफार कधी जमलंच तर त्यात किती अभिमान आणि अहंभाव असतो. आणि समुद्र, त्याची तर किती किती रूपं, त्याच्या लहान मुलागत खेळणाऱ्या लाटा, काही नुसत्याच पायाला स्पर्श करून अलिप्तपणा दाखवणाऱ्या, काही बिलगून राहणाऱ्या, किती सुंदर नर्तन असतं ते. खोल कुठेतरी उठान घेत, ताल आणि लयीत तोडे तुकडे करत जेव्हा किनाऱ्याशी येतात तेव्हा सम साधलेली असते. क्षणभरही कुठे कमी जास्त नसतं. त्या संगीतात एक मूलभूत गंधार असतो, स्वयंभू, अख्खं विश्व व्यापून टाकणारा, मन शुद्ध करून टाकेल इतका सच्चा. समुद्राचा आणखी एक मला आवडतं, किती कचरा असतो त्याच्या पोटात, त्यानं जमवलेलं, लोकांनी टाकलेलं. हा आपलं सगळं आणून बाहेर टाकून देतो आणि मोकळा होतो, पुन्हा साठवायला आणि पुन्हा असंच सोडून द्यायला. आपल्याला नाही जमत असं. खरं तर मनात, पोटात असलेलं ओसंडून वाहत असतं, अजीर्ण होत असतं, पण नकारात्मकतेचाही किती लोभ असतो आपल्याला. लाटांचं मला आणखी एक भावतं. सम साधली काय किंवा गंधार लागला काय, त्या थांबत नाही स्वतःचं कौतुक म्हणून. पुन्हा रियाजालाही तयार असतात त्या. त्यांचा एक अंतस्वर त्यांना सापडलेला असतो. तेवढ्यात मला पुन्हा योगशिक्षिकेचे शब्द ऐकू आले, पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की कळली. अध्यात्म कळो किंवा न कळो, जमो किंवा न जमो, जगताना आपला अंतस्वर मात्र आपल्याला सापडलेला हवा.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत वृषाली देशपांडे यांचं मनोगत आपण आत्ताच ऐकलात. मैत्रिणींनो, सणवार सुरू झालेत, गोड आगळेवेगळे पदार्थ आपण बनवत असतो, पण वेगवेगळ्या रेसिपीच्या शोधातही आपण असतो. चला, आज ओल्या नारळाची मिठाई कशी करायची याची पटकन रेसिपी मी आपल्याला सांगते. आणि या रेसिपीचं साहित्य बऱ्यापैकी आपल्या घरात असतंच. तर स्टफिंगसाठी आहे साहित्य: 4 चमचे ओल्या नारळाचा चव, 4 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे टूटी फ्रुटी, 2 ते 3 चमचे पिठीसाखर. आणि जसं गोड आपल्याला आवडतं त्यानुसार आपण पिठीसाखर कमी जास्त घेऊ शकतो. 1 ते 2 चमचे दूध. हे झालं आता साहित्य. या मिश्रणाला एकत्र घट्ट करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा. त्याचे गुलाबजामाचे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. हे झालं आपलं स्टफिंग तयार. इकडे गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचा साजूक तूप घालायचं. हे गरम झालं की त्यात 1/2 कप बारीक रवा घालायचा आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिट त्याला छान भाजून घ्यायचं. यात 1/2 कप ओल्या नारळाचा चव टाकायचा आणि 2-3 मिनिटं भाजल्यावर 1/2 कप दूध त्यात टाकायचं. आणि गोडाचा पदार्थ असला की आपण चिमूटभर मीठ त्यात टाकतोच, तसं इथेही टाकायचं. आणि छान मिक्स करून 2-3 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. त्या वाफेने तो गोळा छान मऊसूत होईल. इकडे साखरेचा पाक तयार करायला घ्यायचा. त्यात 1/2 कप पाणी, 1 कप साखर. साखर विरघळली की 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा. त्यात हलका ऑरेंज रंग घालायचा. इकडे दुधात शिजवलेला रवा छान मळून घ्यायचा. त्याची लाटी तयार करायची. आणि मोदकाचं सारण कसं भरतो तसं त्या लाटीची गोल पुरी करून तो जो गोळा आपण बनवला होता स्टफिंगचा तो गोळा त्यात घालून गोल फिरवून चपटा आकार त्याला द्यायचा. आणि थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह वाटायला आपण टूथपिकने त्यावर डिझाईनही करायचं. आणि याला तुपात तळून घ्यायचं. आपण तेलातसुद्धा तळून घेऊ शकतो. आणि लगेच तळल्यानंतर आपण साखरेच्या पाकात त्याला टाकायचं आणि 2-3 मिनिटांनी साखरेच्या पाकातून काढून घ्यायचं. अशा रीतीने ओल्या नारळाची मिठाई तयार. बघा तर करून आणि नक्की कळवा कशी झाली ते. चला मैत्रिणींनो, बघता बघता आता कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

श्रोतेहो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजत आहे. यानंतर ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिओम विठ्ठला या चित्रपटातून सुदेश भोसले यांनी गायलेलं हे गीत। गीतकार आणि संगीतकार आहेत अभिजित जोशी।

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या चित्रपटातून अजित परब आणि बेला शेंडे यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अजित, अतुल आणि समीर.

श्रोते हो, आत्ताच आपण तेवढं सोडून बोला या चित्रपटातील गीत ऐकलं. गायिका होत्या उषा मंगेशकर आणि सहकारी गीतकार होते प्रभाकर नायक आणि संगीतकार होते बाळ पलसुले. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया करावं तसं भरावं या चित्रपटातून उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत बाळ पळसुले.

0: जुनं ते सोनं या चित्रपटातील हे गीत गायलं होतं रेखा डावजेकर यांनी. गीतकार होते ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल

0: न्यास दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा, वाल्मिकीनगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईन वर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमधल्या भीषण पुरामुळे तिथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. महाराष्ट्रातले नागरिक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी 1070 या टोल फ्री हेल्पलाईनवर किंवा संबंधित लिंकवर त्यांची सविस्तर माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 1070 हा क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे होत आहे. या परिषदेत ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देश तसंच विशेष निमंत्रित देशांचे नेते एकत्र येणार आहेत. भारताचं ब्रिक्स अध्यक्षपद लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित असेल. यावर्षी देशभरातल्या 25 हून अधिक शहरांमध्ये 350 जास्त बैठका आणि उच्चस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरतं मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मूवमेंट, संडे ऑन सायकल यासारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे. भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातले सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून IIT मुंबईच्या तसंच नागपुरातल्या लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव

0: संघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दरानं करण्यात येईल. अंमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलं असून 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या जाळ्यात गुंतलेल्या अन्य 7 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. 10 कोटी रुपयांच्या चरस तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये तिथल्या स्थानिक पोलिसांच्या साथीनं संयुक्त कारवाई करून मुख्य सूत्रधाराला अटक केली. बिहारमधून तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. पश्चिम आशियातला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी इराणला विशिष्ट मुदत दिलेली नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की अमेरिकेला वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घाई नाही. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई गंभीररित्या जखमी झाले असून ते अद्याप हयात आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी आज इराणमध्ये वाटाघाटींसाठी जाणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज 5व्या दिवशी उपहारापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 6 गडीबाद 329 धावा झाल्या आहेत. कालच्या 290 धावसंख्येवर आज एस दिनुषा आणि के नुआंता या जोडीनं खेळ सुरू करून धावपट्टीवर टिकाव धरला. श्रीलंकेला आता भारतावर 116 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात भारतानं रचलेला 503 धावांचा डोंगर श्रीलंकेनं फॉलो ऑन घेऊन ओलांडला. पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या 7 गडीबाद 353 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, दुपारचे 1:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात 97 उद्योगांच्या उभारणीसह 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर, जिल्ह्यातील धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आणि कास पठारावरील फुलोत्सव 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सातारा जिल्ह्यात नवीन 97 उद्योगांची उभारणी होणार असून त्यातून सुमारे 4000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामधून 7000 हून अधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कोरेगाव, पाटण येथील औद्योगिक वसाहतीत सध्या 5000 हून अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. या नवीन उद्योगांमुळे जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रात वाढ होणार आहे. नव्यानं गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये गोदरेजसह इतर नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1500 ग्रामपंचायतींमधील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2024 योजनेअंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. यानुसार 94107 कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली झाली असून यातील लाभार्थ्यांना घरकुलासाठीचा निर्णय आगामी काळात घेतला जाणार आहे. योजनेअंतर्गत पाटण तालुक्यात सर्वाधिक 17,056 कुटुंबांची नोंद झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 31,556 पात्र

0: लाभार्थ्यांची पहिली शेतकरी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यापैकी 19,058 शेतकऱ्यांची 142,07,00,000 थकलेले कर्ज त्यांच्या कर्ज खात्यात शासनाच्या वतीनं जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील या योजनेतून कर्जमुक्त करण्यासाठीचा आराखडा जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्ह्यात कुणबी नोंदीचे दाखले वितरित करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 14,755 जणांनी दाखले मिळण्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी 14,207 जणांना कुणबी दाखले देण्यात आले असून उर्वरित 426 जणांना दाखले वितरित करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यावर सौर ऊर्जा निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलसंपदा विभागानं हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 10 धरणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कण्हेर आणि उर्मुडी या धरणांचा समावेश आहे. या धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यासाठी देशातील नामांकित कंपन्यांनी प्रकल्प उभारणीसाठी स्वारस्य दाखवलं आहे. जगप्रसिद्ध कास पठारावरील यावर्षीचा फुलोत्सव 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सध्या सुरू असून यावर्षी कासची फुले पाहण्यासाठी पर्यटकांना प्रतिव्यक्ती 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर 12 वर्षांच्या आतील मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांना आकारल्या जाणाऱ्या 200 रुपये शुल्कामध्ये वाहनतळ ते कास पठार अशी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींना शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या सोडून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिविद्यार्थी 40 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांचं पत्र आवश्यक राहणार आहे. दरम्यान पर्यटकांना छायाचित्रणासाठी कोणत्याही प्रकारचे कॅमेरा शुल्क आकारले जाणार नाही, मात्र कास परिसरात ड्रोन उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. समितीमार्फत पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी 170 आसपास कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम भावधारा.
2: बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो, आताच आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात राम मोरे यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं कृष्णराव गायकर यांनी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. समाजाचं प्रबोधन शिक्षण हा हेतू श्रावणातल्या कहाण्यांमागे मुख्यतः असेलही, पण कधी कधी खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की कहाण्यांमध्येही काही भाग घेण्यासारखा जरूर असतो. निरक्षीर विवेकबुद्धीनं विचार करून घ्यावा असा काही धागा असतो, त्यामुळे तेवढा विचार घ्यावा, बाकी सोडून द्यावा. उदाहरणच द्यायचं तर एक कहाणी आहे सोमवारची, खुलभर दुधाची कहाणी. यात खुलभर दुधानं कुठं गाभारा भरतो असा विचार करण्यापेक्षा म्हातारीनं मुलाबाळानं तृप्त करून दिलेलं दान देवाला आवडतं हा भाग महत्त्वाचा. या साध्या गोष्टीत ईश्वर या संकल्पनेलाच इतकं विस्तृत केलं आहे की क्लिष्ट तत्वज्ञानही ते सांगू शकणार नाही. एक राजा होता, तो मोठा शिवभक्त. एकदा त्याच्या मनात आलं की महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. राजाच तो दवंडी पिटवली की राज्यातल्या सगळ्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन सोमवारी महादेवाच्या दर्शनाला यावं. माणसं गांगरली, घाबरली. राजाचा हुकूम मोडायचा कसा? घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. सगळं दूध गाभाऱ्यात पडलं, पण गाभारा काही भरला नाही. गावात एक म्हातारी होती, तिनं घरचं सगळं केलं, मुलांना तोंडांना वासरांना दूध दिलं, घरची पूजा केली, लेकीसुनांना जेवू घातलं आणि उरलेलं खुलभर दूध नेऊन मनोभावे शंकराची प्रार्थना करून गाभाऱ्यात दूध ओतलं. तर काय आश्चर्य, गाभारा भरला. राजानं म्हातारीला विचारलं तर म्हणाली, वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. देव कधी संतुष्ट होईल? तर मुला वासरांना तृप्त करावं, सगळ्यांनी आनंदाने द्यावं, म्हणजेच गाभारा भरून जाईल. राजाला आपली चूक कळली, तशी ती तुम्हाला सर्वांस कळो आणि श्रावण मास फळो. आता हे सगळं ओव्या कहाण्या वगैरे बायकांना केंद्रस्थानी ठेवून का केलं असावं असा विचार केला तर कुठल्याही संस्कृतीत संस्कृतीच्या वहनाची परंपरा जतन करण्याची जबाबदारी ही बायकांवरच असते. यातलं बहुतांश वाङ्मयही स्त्रियांनीच रचलेलं आहे. आता स्त्रिया शिकल्या, सवरल्या, नोकरीकर्त्या झाल्या, मंगळवारी रजा घेता येत नाही, रात्रभर जागरण करून बुधवारी ऑफिसमध्ये काम करणं अवघड होतं. मग एक असा प्रवाह आला आहे की शनिवारी रात्री मंगळागौर करायची, मंगळवारी पूजा घाईघाईने आटपून मुंबईसारख्या शहरी ऑफिसला जायचं, पण खेळ मात्र शनिवारी रात्री पूर्वी इतकेच दणकून खेळायचे. माणसांची उत्सवप्रियता आणि लवचिकता कुठल्याही अडचणीतून मार्ग काढते हेच खरं. सकाळच्या गर्दीत कितीतरी वेळा लोकल ट्रेनमध्येही सरकून सरकून जागा करून बसल्या बसल्या झिम्मा खेळला जातो, पंचमीची गाणी म्हटली जातात. शुक्रवारी आवर्जून हळदीकुंकू साजरं होतं आणि गुळ चण्याचा प्रसाद सगळ्यांनाच वाटला जातो. फुलागजरांची देवाणघेवाण होते. गंमत म्हणजे हे केवळ आपल्या मैत्रिणींपुरतं मर्यादित नसतं तर शेजारी उभ्या असलेल्या अनोळखी बायकांनाही त्यात सामील करून घेतलं जातं. भिजवलेल्या हरभऱ्यांच्या उसळीचे द्रोण कधीतरी मधल्या खिडकीतून पुरुष वर्गालाही मिळतात. संस्कृती प्रवाही असते, ती कधीतरी अशी लोकलच्या रुळांवरूनही धावते. श्रावणगीत चालूच राहतं. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते, उतरुनी येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते. सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता बामा रोषमनीचा मावळला. 12 भागांची आला श्रावण ही मालिका मी इथेच संपवते. 60 उत्तरांची ही कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण हो.
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भेंडी पिकावर विविध प्रकारचे रोग आणि किडी येत असतात. भेंडीवर प्रामुख्यानं भुरी रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणं म्हणजे पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजूस पांढरी पावडर आढळते. प्रमाण वाढत गेलं तर पानं करपल्यासारखी दिसतात. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॅकोनेझॉल 0.5 मिलीलिटर किंवा 0.5 मिलीलिटर कॅलिक्झिन प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 15 दिवसांनी फवारावं. दुसरा येणारा रोग म्हणजे हळद्या, यालाच येल्लो व्हेन मोझॅक असं म्हटलं जातं. या रोगाची लक्षणं म्हणजे रोगट झाडांच्या पानांच्या शिरा या पिवळ्या पडतात, त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. या रोगाचा प्रसार प्रामुख्यानं पांढऱ्या माशीमार्फत होतो. यावर उपाय म्हणजे रोगप्रतिकारक जातींची म्हणजेच परभणी क्रांती, वर्षा, उपहार इत्यादी जातींची लागवड करावी. रोगग्रस्त जी झाडं आहेत ती उपटून टाकावीत. डायमेथोएट 1 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड ठेवावीत, ज्याला पांढऱ्या माशा चिकटतात. पानांवरील ठिपके, यामध्ये पानांवर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे ठिपके येतात, त्यामुळे पानं गळून पडतात. यावर उपाय म्हणजे कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा झायनेप किंवा डायफोलेटॉनची 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तुडतुडे पानांवरील रस

0: शोषून घेतात, त्यामुळे पानं विटकरी तांबडी झालेली दिसतात आणि याच्या कडा नागमोडी होतात. यावर उपाययोजना म्हणजे पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी फोरेट 10 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात झाडाभोवती मातीमध्ये मिसळून द्यावं. भेंडीवर येणाऱ्या किडींमध्ये फांद्या आणि फळं पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची मादी फुलकळीवर, फुलांवर आणि फळांवर अंडी घालते. अंड्यामधून जन्मलेली अळी कोवळ्या फळांच्या शेंड्यामध्ये छिद्र करून शिरते आणि फांद्या तसंच खोड पोखरते. परिणामी झाडं मरतात. यासाठी उपाययोजना करताना सायपरमेथ्रिन 0.20 मिलीलिटर किंवा कारबारील 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारावं. मावा ही केड पिकातील अन्नरस शोषून पिकाच्या विविध भागांवर मधासारखी विष्ठा टाकते, त्यामुळे तो भाग काळपट आणि चिकट झालेला दिसतो. यावर उपाय म्हणजे डायमेथोएट 1 मिलीलिटर प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अशा प्रकारे भेंडीवर येणाऱ्या कीड आणि रोगांचं आपण नियंत्रण करू शकतो.
1: श्रोतेहो, आताच आपण भेंडी पिकावरील कीड आणि रोगांचं नियंत्रण याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. श्रोतेहो, आजच्या संध्याकाळी माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
2: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800103 7100. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो, 1919 व दुसरा नंबर 1800103 7100.
1: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल?
2: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यू

0: नंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते.
1: खरंय श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झालात?
2: खर तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली.
1: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
2: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय, माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात, म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
1: अरे वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील डोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोत्या, आताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात. आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. ठीक 2:10 पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: परिसर। श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा।
2: तर फणसोप येथे फणसोप हायस्कूलच्या मागे माझ्या आंब्याची बाग आहे 4 एकराची। तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत। खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं। ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग याबद्दल कळलं मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं, तिसरा पर्याय मी माझ्या बागेतून एक ओहळ जातो पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे। आता ह्याचा उपयोग मला तर झाला आहे कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे महिन्याला 2 किंवा 3, ते प्रमाण आता मला एप्रिल मेमध्ये ते मला मागवावं लागतं म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काही टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला। बाकी हा फायदा तर नक्कीच होतो आणि माझं असं म्हणणं आहे की

0: पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं लाखो लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे.
1: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
0: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो, कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार. मग ज्यावेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन, जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील, आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल. त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते.
1: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
0: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारी पासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते, महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मेमध्ये किंवा काही वेळेला मेमध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे.
1: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच प्रत्येकाने याबाबतीत प्रयत्नशील आणि कृतिशील असलं पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो, पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे,
1: भविष्यात त्याची गरज भासते,
0: भविष्यात त्याची गरज आहे. पाण्याचंही तसंच आहे. सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परसात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं, पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात. परिसर ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग भिंपलास. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. मध्यलय रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. मध्यलयीचे बोल आहेत वारी वे गुमान आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत जा जा रे अपने मंदिरवा. ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग भिंपलासी.

0: श्रोते हो, आताच आपण संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन ऐकलं, राग भीमपलास. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. याचबरोबर नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 177 वर पोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं ते म्हणाले. त्यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत या बैठकीत सहभागी झाले होते. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगहा, वाल्मिकीनगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. 1070 हा क्रमांक मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास कार्यरत राहील. राज्यातल्या 45 प्रवाशांचे 2 गट बसने नेपाळला गेले असून त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू आहे असं महाजन यांनी सांगितलं. त्याखेरीज आणखी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं समजलं आहे. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मुवमेंट, संडे ऑन सायकल सारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितलं. खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दराने करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात. त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये आज संध्याकाळी जत्रा भरतील. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जाईल. रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा केला जाणार आहे. मुंबईत या सणानिमित्त शहर आणि उपनगरात मिळून 136 जादा गाड्यांची व्यवस्था बेस्ट उपक्रमानं केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत. नवी दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत नवीकरणीय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून भूमिका बजावेल अशी घोषणा राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केली. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीकडे जग आदराने बघत आहे आणि भारतात गुंतवणूक करायला उत्सुक आहे अशी ग्वाही केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. महाराष्ट्रात अमरावती

0: इथं रुग्णालयाला आग लागून 3 नर्भकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. या दुर्घटनेबद्दलचा अहवाल येत्या 2 आठवड्यात सादर करायला आयोगानं सांगितलं असून त्या दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांची स्थिती आणि बाधित कुटुंबांना जाहीर झालेल्या अर्थसहाय्याचं वाटप याबाबतचा तपशीलही मागितला आहे. पिंपळवाडी इथला बलात्कार प्रकरणातला खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज पीडितेशी भेट घेतली. महिला आणि बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची मदत पीडितेच्या खात्यावर जमा होईल. तसंच पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घर देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली असून पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं. कोलंबो सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि बराच काळ धावपट्टीवर टिकाव धरत धावसंख्या 330 वर नेली. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 8 बाद 383 धावा झाल्या होत्या. मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर हे जगातलं सर्वात वेगानं वाढणारं कंटेनर बंदर म्हणून उदयाला आलं आहे असं केंद्रीय बंदरे आणि जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. यंदा पहिल्या 6 महिन्यात कंटेनर हाताळणी 13.6% वाढ नोंदवून हे बंदर जागतिक स्तरावर 21व्या स्थानावर पोहोचलं आहे असं सोनोवाल आपल्या संदेशात म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 170 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण प्रादेशिक बातम्या ऐकल्यात मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. आमची आजची पहिली सभा आता इथे समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:11 आणि 10 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडे आज सकाळी 8:30 मिळालेल्या माहितीचा हा सारांश आहे. दक्षिण कोकण आणि गोवा, त्याचबरोबर उत्तर कोकणाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे आज पाऊस झाला. त्याचबरोबर विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकणात अलिबाग, कर्जत, रायगड इथे 37 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहिले. त्याचबरोबर दक्षिण कोकण दापोली इथे 30 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहिले. येत्या 48 तासात दक्षिण कोकण, उत्तर कोकणाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं असेल,

आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमानात कोणताही मोठा बदल येत्या 24 तासात होणार नाही. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी 75 किलोमीटरच्या आत कोणताही इशारा नाही, परंतु 75 किलोमीटरच्या पुढे सागरी अंतरामध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. ही सूचना पुढच्या 5 दिवसांसाठी आहे, त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हे होतं हवामान वृत्त. आपण ऐकत आहात AIR मराठी, ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:14 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

महाराष्ट्राच्या इतिहासात वाकाटक राजघराण्याचं विशेष योगदान आहे. सातवाहन राजघराण्याच्या अस्तानंतर विदर्भाची राजसत्ता वाकाटकांकडे गेली. वाकाटकांचं हे बलशाली राजघराणं साधारण इसवी सनाच्या 3र्या शतकाच्या मध्यावर उदयास आलं. वाकाटकांचे उल्लेख आपल्याला पौराणिक वाङ्मयात सापडतात, तसंच वाकाटकांचे पुराभिलेख, नाणी आणि पुरावशेष आपल्याला या दैदिप्यमान राजघराण्याच्या इतिहासाची पुनर्बांधणी करण्याकरता अत्यंत उपयोगी ठरतात. या राजघराण्याचा संस्थापक विंध्यशक्ती नावाचा राजा होता. पुढे या वाकाटक राजघराण्याच्या 2 शाखा अस्तित्वात आल्या. एक शाखा नंदीवर्धन म्हणजे आजचं नगरधन इथून राज्य करू लागली, तर दुसऱ्या शाखेचं सत्ता केंद्र होतं प्राचीन वत्सगुल्म म्हणजेच आधुनिक वाशिम हे गाव. नंदीवर्धन शाखेत रुद्रसेन द्वितीय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याचा विवाह गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य याची कन्या प्रभावती गुप्ता हिच्याबरोबर झाला होता. त्यांना 3 पुत्र होते, दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरसेन द्वितीय. त्यांना एक कन्या देखील होती. प्रभावती गुप्ता आणि रुद्रसेन द्वितीय यांच्या विवाहामुळे गुप्त आणि वाकाटक या 2 राजघराण्यांमधले राजकीय संबंध अधिक दृढ झाले. दुर्दैवानं रुद्रसेन याचा अकाली मृत्यू झाला आणि संपूर्ण राज्याची धुरा प्रभावती आपल्या मुलाच्या वतीनं सांभाळू लागली. रुद्रसेन द्वितीय आणि प्रभावती गुप्ता यांच्याशी निकटचा संबंध असणारं ठिकाण म्हणजे रामटेक. रामटेक म्हटलं की आपल्याला आठवण होते ती कवी कुलगुरू कालिदास यांच्या मेघदूत

या काव्याची आणि या काव्याचा नायक असलेला पत्नीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाची. मेघदूतात ज्या रामगिरीचा उल्लेख सापडतो ती रामगिरी म्हणजे नागपूर जिल्ह्यातील रामटेकची टेकडी असं काही विद्वानांचं मत आहे. अशी एक मान्यता आहे की रुद्रसेन द्वितीयच्या मृत्यूनंतर चंद्रगुप्ताने प्रभावती गुप्ताच्या मदतीसाठी आपले काही विश्वासू अधिकारी पाठवले. त्यातलेच एक म्हणजे कालिदास आणि त्यांना प्रभावतीच्या पुत्रांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात आली. या गोष्टीला तसा दुजोरा देणारा ऐतिहासिक पुरावा मात्र अजून तरी सापडलेला नाही. विदर्भात वाकाटकांची अनेक ऐतिहासिक स्थानं होती पण त्यातली अनेक स्थानं काळाच्या ओघात लोप पावली. पण रामटेक मात्र याला अपवाद आहे. रामटेक हे गाव नागपूरपासून साधारण 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रामटेकच्या टेकडीला रामगिरी, सिंदूरगिरी किंवा तपोगिरी असंही म्हणतात. अशी एक समजूत आहे की इथे काही काळ श्रीरामांनी वास्तव्य केलं होतं. रामगिरीचा आणि रामायणाचा संबंध आपल्याला मेघदूतात देखील सापडतो. रामटेकची टेकडी ही दख्खनच्या उत्तर भागाला गंगा खोऱ्याच्या मध्य आणि पूर्व भागाला जोडणाऱ्या महामार्गाजवळ आहे. त्याच्या या स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे सुद्धा अगदी वाकाटक काळापासून त्याचं महत्त्व होतं. रामटेक इथल्या ऐतिहासिक वास्तूंकडे वळण्याच्या आधी आपण इथे सापडलेल्या पुराभिलेखांचा थोडक्यात विचार करूया. 4 पैकी 3 पुराभिलेख रामटेक इथल्या केवल नृसिंह मंदिरात आहेत, तर एक दीर्घ पुराभिलेख लक्ष्मणाच्या मंदिरात आहे. केवल नरसिंह मंदिरात असलेला एक पुराभिलेख वाकाटककालीन आहे, तर दुसरे 2 यादवकालीन आहेत. वाकाटककालीन पुराभिलेख सर्वप्रथम ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉक्टर अरविंद जामखेडकर यांनी संकलित केला. हॅन्स बेकर या तज्ज्ञांच्या मते हा पुराभिलेख प्रभावती गुप्ता हिच्या कन्येनी कोरून घेतला होता. या पुराभिलेखाची लिपी ब्राह्मी आहे आणि भाषा संस्कृत आहे. या कन्येचा विवाह तिचा मातूल घटोत्कच याच्याशी झाला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर तिला तिच्या भावाने माहेरी परत आणलं. या कन्येचं नाव बहुधा मुंडा असं होतं. या कन्येनं कदली वाटक नावाच्या गावात सुदर्शन नावाचा एक जलाशय निर्माण करून घेतला होता. तसंच प्रभावती स्वामीन नावाच्या देवतेची स्थापना केली होती. केवल नरसिंह मंदिरात नागरी लिपीतील 13व्या शतकातील 2 पुराभिलेख आहेत. त्यातील एका पुराभिलेखात सिंहण या यादव राजाचा उल्लेख आहे आणि नरसिंहाचा देखील उल्लेख आहे. या दोन्ही पुराभिलेखांमध्ये श्रीरामाच्या उपासनेची महती सांगितली आहे. या पुराभिलेखांमध्ये त्रिविक्रम नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. हा त्रिविक्रम रामाचं पूजन करायला रामटेकला आला होता. रामटेक इथला मोठा पुराभिलेख लक्ष्मण मंदिरात आहे आणि 13व्या शतकाच्या उत्तरार्धातला आणि रामचंद्र यादव या यादव राजाच्या कारकिर्दीतला आहे. या संस्कृत पुराभिलेखात यादव घराण्याचा इतिहास, या घराण्यातील राजांचे कर्तृत्व तसंच रामचंद्र यादवबद्दलचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. या पुराभिलेखाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रीरामांचं आणि त्यांचं धाम असलेलं रामगिरी किंवा सिंदूरगिरीचं महात्म्य. या महात्म्यात रामाला विष्णूंच्या दशावतारांपैकी प्रमुख अवतार मानलं गेलं आहे. श्रीरामांच्या आधी कृतयुगात इथेच नरसिंह अवतार होऊन गेला असंही या महात्म्यात म्हटलं आहे. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की नरसिंह आणि श्रीराम हे या तीर्थाच्या प्रमुख देवता आहेत. या महात्म्यात असं म्हटलं आहे की अगस्त्य ऋषींनी श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना इथे केली. आज रामटेकच्या टेकडीवर भैरव दरवाजाजवळ एक तीर्थ आहे ज्याला अगस्त्य ऋषींचा आश्रम मानलं जातं. या पुराभिलेखात सिंदूरगिरीचे 4 द्वारपाल त्याचबरोबर इथल्या विविध तीर्थांचं वर्णन आलं आहे. आता आपण रामटेक इथल्या काही महत्त्वाच्या वास्तूंची थोडक्यात ओळख करून घेऊया. बेगलर नावाचा इंग्रजी अधिकारी रामटेक इथे 1872 आला होता. बेगलरनी रामटेकचं सर्वेक्षण केलं होतं. त्याने रामटेक इथल्या द्वारांचा उल्लेख त्यांची नावं न घेता केला आहे. वर्तमान काळात या द्वारांना वराह दरवाजा, सिंह दरवाजा, भैरव दरवाजा आणि गोकुळ दरवाजा अशी नावं आहेत. रामटेक इथलं राम मंदिर जरी या मंदिर समूहातील सर्वात प्रसिद्ध मंदिर असलं तरी इथली इतर प्राचीन मंदिरं पुरातात्विक आणि ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची

मीराशी आहेत. महामहोपाध्याय मीराशी यांनी रामटेक इथल्या वामन त्रिविक्रमाची मूर्ती आणि मंदिराची नोंद केली होती. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागानं 1978 नंतर केलेल्या जतनाच्या कामामुळे असं लक्षात आलं की आणखी 5 मंदिरं वाकाटककालीन आहेत. या मंदिरांमध्ये विष्णूचं म्हणजेच गुप्तराम, नरसिंह केवल आणि रुद्र नरसिंह, वराह मंडप आणि 2 गाभारे असणारं आजच्या काळात ज्या मंदिराला भोग राम मंदिर म्हटलं जातं यांचा समावेश होता. वराह आणि नरसिंह यांच्या मूर्ती भव्य आहेत आणि वाकाटक शिल्पकलेची उत्तम उदाहरणं आहेत. रामटेक येथील वराह हा आदिवराह आहे आणि त्याच्या मुखावर भूदेवीच्या मूर्तीचे अवशेष आहेत. ही वराहाची मूर्ती एका पीठावर उभारलेल्या मंडपवजा मंदिरात आहे. रुद्र नरसिंह आणि केवल नरसिंह ही मंदिरं स्थापत्याच्या दृष्टीने साधारण सारखीच आहेत, पण केवल नरसिंह मंदिर हे रुद्र नरसिंह मंदिरापेक्षा थोडं अधिक मोठं आहे आणि त्यावर नक्षीकाम आणि शिल्प देखील थोडी अधिक आहेत. या दोन्ही मंदिरांमध्ये नरसिंहाच्या मूर्ती विराजमान आहेत. या दोन्ही मंदिरांवर शिखर नाही. भोगराम मंदिरात 2 गर्भगृह आहेत आणि काही तज्ज्ञांचं असं मत आहे की पूर्वी या मंदिरात संकर्षण बलराम आणि वासुदेव कृष्ण यांच्या मूर्ती होत्या. त्रिविक्रमाच्या मंदिराची रचना एका चबुतऱ्यावर चारही बाजूंनी खुला मंडप आणि पाठी गर्भगृह अशी आहे. इथे त्रिविक्रमाची मूर्ती आहे आणि हॅन्स बेकर यांच्या मते या त्रिविक्रम मंदिराची स्थापना प्रभावती गुप्ता हिच्या मुलीने केली होती. ही त्रिविक्रमाची मूर्ती म्हणजेच पुराभिलेखात उल्लेख असलेला प्रभावती स्वामीन. गुप्तराम मंदिराचं गर्भगृह हे दगडात कोरलेलं आहे आणि त्याच्या समोर स्तंभांवर आधारलेला खुला मंडप आहे. ही सगळी मंदिरं दगडी आहेत आणि वाकाटक स्थापत्याची तसंच मंदिर स्थापत्याच्या प्रारंभिक काळाची उत्तम उदाहरणं आहेत. रामटेक इथल्या वाकाटककालीन मंदिरांमधली शिल्प ही अजिंठा येथील शिल्पांशी साम्य दर्शवतात. रामटेक इथे आज जे राम मंदिर आहे ते रघुजी भोसले यांनी 18व्या शतकात बांधले. इथे लक्ष्मणाचं एक स्वतंत्र मंदिर आहे. या मंदिरांना गड मंदिरं असंही म्हटलं जातं. ही मंदिरं अतिशय भव्य आहेत. गर्भगृहावर उंच असं नागर शिखर आहे आणि याच गर्भगृहाच्या भिंतींवर छोटी देवकोष्ठ आहेत. या मंदिरांच्या आवारात काही पुरावस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या गड मंदिरांपासून जवळच एक मध्ययुगीन कुंड आहे ज्याला सीतेची नहाणी असं म्हटलं जातं. प्रभावती गुप्ता ही विष्णूंची निस्सीम भक्त होती. रामगिरी स्वामीन या देवतेवर तिची अत्यंत श्रद्धा होती. रामगिरी स्वामीन म्हणजेच दाशरथी राम असं काही तज्ज्ञांचं मत आहे. प्रभावतीने दानसुद्धा या रामगिरी स्वामींच्या चरणांच्या इथून दिलं असं तिच्या ताम्रपटांमध्ये म्हटलं गेलं आहे. रामटेक हे स्थान निश्चितच प्रभावती गुप्ता हिच्या पुढाकाराने उभारलं गेलं. वाकाटक काळात रामटेक हे भागवत धर्माचं केंद्र म्हणून विकसित झालं. रामटेक इथे जैन मंदिरं देखील आहेत, तसंच सिंदूरवापी आणि कर्पूरवापी नावाच्या पुरातन वापी आहेत. या दोन्ही वापींचा काळ साधारण 11व ते 12व शतक असा मानला गेला आहे. रामटेकला इथे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक 18 भुजांचा विनायक देखील आहे. रामटेक जवळच नगरधन आणि मनसर ही 2 वाकाटक स्थानं आहेत. अशा प्रकारे रामटेक हे परिपूर्ण असं ऐतिहासिक, पुरातात्विक आणि धार्मिक स्थान आहे.

0: श्रोते हो, आत्ताचं पण वनिता मंडळ या कार्यक्रमात सफर वारसा स्थळांची या मालेचा भाग तिसरा ऐकलात. कलाकार होत्या स्नेहा नगरकर आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात ऐकूया संतोष नायक आणि बीना बामणे यांनी गायलेलं हे कोळी गीत.

श्रोते हो, या कोळीगीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:35 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत ते आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने महाराष्ट्रासाठी आखलेल्या योजनांचा. श्रोते हो, मुंबईत सध्या 20 वर्षांखालील आशियाई ज्युनियर आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयी बोलण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आज आपल्यासोबत क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत. निरंजनजी, आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: सध्या मुंबईत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे, तिच्याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: हां, सध्या आशियाई ज्युनियर बुद्धिबळ

स्पर्धा मुंबईत ITC मराठा या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या समोर आहे. आणि ही स्पर्धा 3 विभागात आपण घेतो आहे, जलद बुद्धिबळ, त्यानंतर अतिजलद बुद्धिबळ ब्लिट्स आणि क्लासिकल, या 3 प्रकारात ती होते. हे याच्यात 10 देशातून 150 खेळाडूंनी सहभाग

0: 2019 ची झालेली होती, त्याच्यात खेळलेल्या खेळाडूंनाच फक्त ह्याच्यात प्रवेश आहे, त्यामुळे ही ओपन टू ऑल अशी स्पर्धा नाही आहे. आणि याच्यात सध्या भारताचे खेळाडू फार चांगली कामगिरी करत आहेत. जसं आपण रॅपिड आणि ब्लिट्समध्ये बघितलं, भारताला भरपूर पदकं मिळवलेली आहेत. आणि ह्याच्यात प्रॉमिनंटली रशियासुद्धा यावर्षी या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या सहकार्यामुळे आणि साईच्या सहकार्यामुळे आपण ही घेतो आहे. आणि ह्याच्यातला जो विजेता आहे याला डायरेक्ट इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळू शकतो, नाहीतर त्यांना जे नॉर्म्स करायला लागतात त्याच्याऐवजी यांना डायरेक्ट किताब मिळतो. आणि ग्रँडमास्टरचा नॉर्म जर का इंटरनॅशनल मास्टर एखादा जिंकला तर त्याला ग्रँडमास्टरचा नॉर्मही या स्पर्धेत मिळतो.
1: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी या स्पर्धेचं काय महत्त्व आहे, तसंच मुंबईला या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे कितपत अभिमानास्पद आहे?
0: निश्चितच ही अभिमानास्पद गोष्ट आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी सुद्धा. आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे मी सांगू इच्छितो, 2014 साली आपण याची वर्ल्ड ज्युनियर स्पर्धा घेतली होती, ज्याच्यात 51 देश सहभागी झाले होते. मागच्या वर्षी आपण वुमन ग्रँडप्री स्पर्धा घेतली. तर आपण दरवर्षी एक अशी मोठी स्पर्धा जी आहे जी वर्ल्ड स्तरावरची आणि जी खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल अशी स्पर्धा आपण दरवर्षी घेतो. ह्याला आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचं आर्थिक पाठबळसुद्धा मिळतं आहे, दरवर्षी आपल्याला ते सपोर्ट करत आहेत. आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरचं आपल्या खेळाडूंना इथेच खेळायला मिळतं, नाहीतर दरवर्षी त्यांना बाहेर देशात जायला लागतं. सो इथेच आपल्याला कमी खर्चात त्यांना खेळता येतं सर्व खेळाडूंना, आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळता येतं. सो त्यांना त्याचा एक छान अनुभव मिळतो.
1: आताच तुम्ही म्हणालात की रॅपिड, ब्लिट्स आणि क्लासिकल अशा तीन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आता सलग 11 दिवस अशी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणं हे काय सोपं काम नाही, तर स्पर्धा संचालक म्हणून या सर्व नियोजनात तुमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं?
0: सर्वात मोठं आव्हान हे होतं की ह्याला चांगला जो व्हेन्यू आहे, चांगलं ठिकाण स्पर्धेचं मिळणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्याच्यात मुंबईसारख्या ठिकाणी सलग 11 दिवस एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हेन्यू अवेलेबल होणं, हॉल अवेलेबल होणं, कारण मुंबईत इतके कार्यक्रम असतात की आम्हाला म्हणजे आम्ही बऱ्याच हॉटेलमध्ये बघितले हॉल, परंतु सलग 11 दिवस हॉल उपलब्ध असणं आणि खोल्याही उपलब्ध असणं, आणि हे इतकं छान हॉटेल आम्हाला मिळालेलं आहे, एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जायला यायलासुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हे मुंबईतल्या ट्रॅफिकचं कुठलंही अडचण नाही किंवा पोचायला काही अडचण नाही. आणि तिथे इतरही बरेच हॉटेल आजूबाजूलासुद्धा आहेत, म्हणजे त्यांना ऑफिशियल हॉटेलमध्ये ज्यांना राहायचं नाही ते तिथेही राहू शकतात. सो हे हॉटेल मिळवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मुंबईसारख्या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे 2 महिन्यात करायचं होतं. आम्हाला स्पर्धा अलॉट झाली 2 महिन्यापूर्वी, तर हे 2 महिन्यात हे सगळं जुळवून आणणं आणि त्याला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा ज्या आहेत, तर हॉटेल मिळाल्यानंतर आमचं जवळजवळ 75% काम झालं.
1: बुद्धिबळात लागणारी जी मानसिक एकाग्रता आणि स्टॅमिना असतो तो पाहता खेळाडूंना अशा पद्धतीचं वातावरण आणि सुविधा देणं कितपत महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच अशा पद्धतीचं हॉटेल मिळाल्यामुळे आणि असा आंतरराष्ट्रीय दर्जाची सोयीसुविधा खेळाडूंना मिळाल्यामुळे त्यांना पूर्णपणे खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आणि तिथे बाकी कुठलाही त्रास, जर का वॉशरूम्स क्लीन नसतील किंवा इतर ठिकाणी अशा बऱ्याच अडचणी येऊ शकतात, परंतु असा 5-स्टार व्हेन्यू घेतल्यामुळे त्या खेळाडूंना पूर्णपणे त्यांच्या खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ह्याच्यात आलेले असल्यामुळे रशियासारखे जे चेसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आपण कंट्री म्हणतो, तर त्यांच्यासुद्धा खेळाडूंशी दोन हात करायला असं एन्व्हायरमेंट मिळणं आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेनी कायमच अशा वेन्यूमध्येच स्पर्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे वर्ल्ड ज्युनियरसुद्धा आपण पुण्याला हयातसारख्या ठिकाणी घेतली, त्यानंतर मागच्या वर्षी वुमन ग्रँड प्रीसुद्धा आपण फनसारख्या हॉटेलमध्ये घेतली. त्यामुळे अशा

0: स्पर्धेच्या ठिकाणामुळे खूपच सोयीचं होतं खेळाडूंना.
1: निरंजनजी, या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विदित गुजराती आणि पद्मिनी राऊत यांच्यासारख्या नामांकित ग्रँडमास्टरनी हजेरी लावली होती. तुम्हाला काय वाटतं, अशा बड्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळते?
0: नक्कीच, कारण याच्यातले बहुतेक खेळाडू जे आहेत, आता आमचे खेळाडू प्रतिनिधी जे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत आहेत, अभिजित कुंटे, ते सुद्धा इथे पूर्ण वेळ स्पर्धेच्या ठिकाणी आहेत, जे आधीचे एशियन ज्युनियरचे विजेते आहेत. आणि प्लस विदित गुजराती किंवा पद्मिनी राऊत सारख्या चॅम्पियन लोक आल्याने नक्कीच तरुण खेळाडूंना त्याच्यापासून प्रेरणा मिळते, त्यांच्यासारखं परफॉर्म करण्याचं आणि भारतासाठी पदक जिंकण्याचं त्यांना नक्कीच प्रेरणा मिळते.
1: या स्पर्धेत अनेक इंटरनॅशनल मास्टर आणि फिडे मास्टर खेळाडू खेळत आहेत. यातील कोणत्या खेळाडूंना या स्पर्धेतील कामगिरीद्वारे ग्रँडमास्टर पद मिळवण्याची संधी आहे?
0: ओपन कॅटेगरीमध्ये टॉप सीड मयांक चक्रवर्ती आहे आणि त्याचं जवळजवळ ग्रँडमास्टर किताब जो आहे तो त्यांनी ऑलरेडी मिळवलेला आहे. आणि त्याच्या खालती जे महाराष्ट्राचे मेन खेळाडू आहेत, वीरेश शरणार्थीसारखा खेळाडू आहे जो आत्ता दुसऱ्या स्थानी आहे 7 राऊंडनंतर, अशा खेळाडूंना अतिशय चांगली संधी आहे टायटल मिळवण्याची. मुलींमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या काही खेळाडू आहेत, त्यानंतर बोर्डोलोई म्हणून एक टॉप सीड मुलींमध्ये आहे, त्यांना स्पर्धा जिंकून इंटरनॅशनल मास्टर किंवा वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवण्याची अतिशय चांगली संधी आहे.
1: निरंजनजी, भारतीय खेळाडूंनी रॅपिड आणि ब्लिट्स प्रकारात सर्वाधिक पदकं जिंकून सुरुवातीलाच आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. त्यात विवान विशालने रॅपिडचं विजेतेपदही मिळवलं. तर भारतीय खेळाडूंच्या या प्रभावी कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नक्कीच ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि सध्या भारतात बुद्धिबळासाठी जे वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण आता एकूण ग्रँडमास्टर जे आहेत त्याची 100 जवळपास गाठलेली आहे, 99 झालेले आहेत आणि कधीही 100वा ग्रँडमास्टर आपल्याला मिळेल, आणि ही परिस्थिती बघता याच्यात भारतीय खेळाडूंनी डॉमिनेट केलं तर त्याच्यात नवल वाटण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे आता वर्ल्ड स्टेजला सुद्धा आपला वर्ल्ड चॅम्पियन आहे भारताचा, आणि मुलींमध्ये सुद्धा आव्हानवीर आपली भारताची आहे, त्यामुळे ह्याच्यात भारतीय खेळाडूंनी चांगलं परफॉर्मन्स देणं हे अगदीच अपेक्षित होतं.
1: एक शेवटचा प्रश्न आता, महाराष्ट्राची दिव्या देशमुख आणि विदित गुजराती अशा दोन्ही बुद्धिबळपटूंना यंदाचा अर्जुन पुरस्कार घोषित झाला आहे. महाराष्ट्र बुद्धिबळासाठी हे कितपत महत्त्वाचं आहे?
0: हे अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी सुद्धा विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांचा परफॉर्मन्स जो आहे हा अतिशय डिझर्विंग होता, आणि त्याला भारतीय गव्हर्नमेंटनी दखल घेऊन त्यांना ह्या प्रतिष्ठेचा अवॉर्ड दिलेला आहे, अर्जुन अवॉर्ड. एकाच वर्षी दोन बुद्धिबळपटूंना महाराष्ट्रातल्या हा अवॉर्ड मिळणं हे अतिशय आमच्यासाठीसुद्धा प्रेरणादायी गोष्ट आहे. हे पहिल्यांदाच घडलेलं आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या इतिहासात, त्यामुळे ही अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, आपण बोलत होतो महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले यांच्याशी. निरंजनजी, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण बातचीत करणार आहोत साई म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुधारित खेलो इंडिया योजनेला मंजुरी दिली आहे. यातील एकूण 36,441 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी साईच्या काय योजना आहेत याविषयी बोलण्यासाठी अंकित पाटील इथे आले आहेत. अंकित पाटील, आपलं क्रीडाविश्वामध्ये स्वागत.
2: नमस्कार.
1: अंकित पाटील, मला एक सांगा की खेलो इंडियाचं राष्ट्रीय बजेट तब्बल 36,439 कोटी रुपयांचं आहे, त्यातून महाराष्ट्राच्या स्टेट ॲक्शन प्लॅनला किती निधी मिळणार आहे?
2: सर्वप्रथम मला काही बाबी स्कीमबद्दल सांगाव्याशा वाटतात. तर जी आताची जी स्कीम आहे ती जवळपास 36,441 कोटी हा एवढा निधी एक 5 वर्षांच्या कालावधीमध्ये भारत सरकारकडून वितरित केला जाईल. त्यामध्ये 2 कंपोनंट्स आहेत. एक कंपोनंट आहे तो 29,054 कोटी रुपयांचा कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये खेलो इंडिया स्कीम हा एक कंपोनंट आहे. आणि दुसरा कंपोनंट आहे त्याच्यामध्ये आपण जे नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन असतं, जसं आता आपण चेस फेडरेशनशी बोलत होतात त्याप्रमाणे अनेक नानाविध फेडरेशन्स असतात, तर त्याला देखील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सपोर्ट करते आणि त्याचा जो निधी आहे तो जवळपास 7,387 कोटी एवढा निधी आहे. या दोघांचा मिळून अराऊंड 36,441 कोटीचा निधी भारत सरकार देत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खेलो इंडियाच्या जे स्टेट इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपण जे बोलत आहोत तर त्यामध्ये जवळपास 3 कंपोनंट स्कीममध्ये आहे. आणि जर मी स्कीमबद्दल सांगायचं म्हटलं तर स्कीममध्ये जवळपास भारत सरकारने 9 कंपोनंटची तरतूद केली आहे. त्यामधले पहिले 3 कंपोनंट जे आहेत तर ते खेलो इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. पहिला कंपोनंट आहे तो म्हणजे एक स्टेट ॲक्शन प्लॅन फॉर मेडल स्ट्रॅटेजी. यामध्ये काय होणार आहे की प्रत्येक स्टेट जो आहे तो आपला स्वतःचा एक स्टेट ॲक्शन प्लॅन बनवतो. महाराष्ट्र शासन देखील आपला एक स्टेट ॲक्शन प्लॅन बनवत आहे. तर एकदा तो स्टेट ॲक्शन प्लॅन मंजूर झाला की त्यामध्ये भारत सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग करते आणि वेगवेगळ्या प्रकारची फंडिंग प्रोव्हाइड करते. दुसरा आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स. तर यामध्ये काय असतं की केंद्र सरकारचं म्हणा किंवा राज्य शासनाचे म्हणा अनेक नानाविध स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट्स असतात. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई औरंगाबाद इथे आपले खूप इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ एक्सलन्स आहेत, तर त्याला आपण स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट म्हणतो. त्याच अनुषंगाने मिलिटरी किंवा रेल्वेज PSU यांचे देखील वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर्स असतात. महाराष्ट्रात देखील रेल्वेचे आहेत, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे पुण्याला, आर्मी यॉटिंग नोड आहे. तर या सगळ्यांना देखील या स्कीम थ्रू आपण एक मोठ्या प्रमाणावर फंडिंग देणार आहोत. आणि तिसरा एक कंपोनंट आहे तो म्हणजे सेंटर आणि स्टेट शेअरिंगमध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात येईल. त्याच्यामध्ये 60% केंद्र शासन आणि 40% जवळपास महाराष्ट्र शासन देणार. अशा पद्धतीने एक अजून प्लॅन तयार केला जाईल. आता सध्या गॅझेटमध्ये नोटिफिकेशन आले, एकदा का योजना अस्तित्वात आली की त्यानंतर हा सगळा निधी वितरित केला जाईल.
1: आताच तुम्ही जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा उल्लेख केला, तर या निधीमधून राज्यातील कोणत्या क्रीडा संकुलांचा कायापलट करण्याची योजना आहे?
2: हो, तर बेसिकली यामध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया फक्त एकटं नाही तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन सोबत मिळून यावर एक प्लॅन तयार करतं. आता करंटली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यावरती एक बैठक घेतील आणि त्यानंतर ज्यावेळी स्टेट गव्हर्नमेंट आपले प्लॅन सबमिट करतात तर त्यानंतर एक डिपार्टमेंट प्रोजेक्ट अप्रायझल कमिटी असते. त्या प्रोजेक्टचं अप्रायझल झालं की त्यानंतर आपण त्यावर निर्णय घेतला जातो की कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती स्पेंड होणार आहे. यामध्ये नमूद करण्याची विशेष गोष्ट ही की यामध्ये आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरलाच पैसे देत नसतो तर आपण एक ओव्हरऑल स्पोर्टिंग कल्चर डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यावर जास्त फोकस करतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण त्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट असेल किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट असतील किंवा न्यूट्रिशन असेल किंवा कोच डेव्हलपमेंट असेल किंवा कॉम्पिटिशन प्रमोशन असेल, तर या सगळ्यांना देखील केंद्र शासन आपल्या या स्कीमच्या माध्यमातून सपोर्ट करत असते.
1: अंकितजी, या सुधारित योजनेत समाविष्ट केलेल्या नव्या इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट्स या श्रेणीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना काय फायदा होईल?
2: या अगोदर काय होतं की जनरली खेलो इंडिया ॲथलीट अशी एक आपल्याकडे संकल्पना होती की दिल्लीवरून एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट कमिटी होती जी जवळपास 4,000 ते 5,000 खेळाडूंना वेगवेगळ्या 23 खेळविधांमधून आयडेंटिफाय करत होती आणि ते खेलो इंडिया ॲथलीट्स बनत होते. पण असं आपण ऑब्झर्व केलं की आपल्याला एक मेडल पाथवेज ज्याला आपण म्हणतो किंवा मेडल मिळवण्यासाठी जो रस्ता असतो तर त्यामध्ये डायरेक्ट एलिट लेवलला जाण्याची गरज नाही आहे. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरांवरती आता आपण खेळाडूंना आयडेंटिफाय करणार आहोत. तर त्यामध्ये आपण पुढे बोलूच या, एक खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय असे एक जमिनी स्तरावर किंवा ग्रासरूटवरती आपण आयडेंटिफाय केलं आहे. त्यावरती आपण गेल्यावरती एक इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट असा एक संकल्पना नवीन अस्तित्वात आली आहे आणि त्यानंतर त्यावरती त्याच्यानंतर जे अजून उत्कृष्ट करणारे खेळाडू असतील तर त्यांना आपण खेलो इंडिया ॲथलीट म्हणून आयडेंटिफाय करणार आणि त्याहूनही उत्कृष्ट असतील मग त्यांना आपण एलिट ॲथलीट्स म्हणून आयडेंटिफाय केलं जाईल. मग ते वेगवेगळ्या आपल्या सेंटर्समध्ये ट्रेन करतात, कोणी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ट्रेन करतं, कोणी अक्रेडिटेड अकॅडमीजमध्ये ट्रेन करतं आणि त्यानंतर आपले जे टॉप्स ॲथलीट्स आहेत अशी एक पूर्ण ज्याला एक मेडल पाथवे म्हणता येईल हा एक एन्टायर पाथवे आपण या स्कीमच्या माध्यमातून बनवत आहोत.
1: ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील क्रीडा सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी साई नेमका कसा आराखडा तयार करत आहे?

0: जसं मी अगोदर सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 3 कंपोनंट आपल्या या स्कीममध्ये देण्यात आलेले आहेत आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्ट्रेंथनिंग स्पोर्ट्स ॲसेट्स आणि दुसरा म्हणजे स्टेट ॲक्शन प्लॅन. या दोघांच्या धर्तीवरती आपण अनेकानेक प्रोजेक्ट्स करणार आहोत. दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ऑलरेडी स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स असेट्स आहेत, जसं आपलं छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे बालेवाडीमध्ये, नंतर साईचे अनेक ट्रेनिंग सेंटर्स आहेत, खेलो इंडिया सेंटर्स आहेत. या सगळ्यांचं जे एक जाळं आहे त्याला सगळ्यांना आपण अधिकाधिक स्ट्रॉंग करणार आहोत. आणि दुसरं मला असं इथं नमूद करावंसं वाटेल की वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस तर आहेच, पण या स्कीममध्ये अधिकाधिक ग्रासरूट लेवलवरती आपल्याला टॅलेंट स्काउटिंग, टॅलेंट आयडेंटिफिकेशन आणि टॅलेंट डेव्हलपमेंट कसं करण्यात येईल किंवा कसं आपल्याला करता येईल यावर जास्त भर दिला गेला आहे.
1: आता जो तुम्ही टॅलेंट स्काउटिंगचा उल्लेख केला, तर शालेय स्तरावरच खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राज्यातील शाळा किंवा नव्या ज्या स्कूल ऑफ एक्सलन्स आहेत त्यांची भूमिका किती महत्त्वाची ठरेल?
0: ही ॲक्च्युली एक जुनी टर्मिनॉलॉजी होती, आता एक नवीन टर्मिनॉलॉजी आपण सुरू केली आहे. तर बेसिकली आता नव्या स्कीममध्ये खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय अशी एक दोन नव्या संकल्पना आपण आणलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपले खेलो इंडिया सेंटर्स प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतातच. तर यामध्ये आपण अशी संकल्पना आहे की जे स्पोर्ट्स आहे ते मेन स्ट्रीम एज्युकेशन आणि खेळ यांना अधिकाधिक जवळ कसं आणता येईल आणि टॅलेंट स्काउटिंगसाठी आपल्याला ॲथलीटच्या जवळ किंवा विद्यार्थ्याजवळ अधिकाधिक कसं जाता येईल यावर जास्त भर आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं एवढं मोठं शैक्षणिक जाळं ऑलरेडी आपलं आहे, तर तिथं जर आपण खेळाडूंना शाळेतच जर आयडेंटिफाय करता आलं आणि शाळांना जर आपल्याला सपोर्ट करता आला तर त्यानुसार आपल्याला टॅलेंट आयडेंटिफिकेशन करण्यात खूप जास्त योगदान आहे. ऑल्सो आपल्याकडे एक कीर्ती म्हणून एक इनिशिएटिव्ह मागच्या काही वर्षात राबवला होता, तर त्याच्यामध्ये देखील आपण खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आयडेंटिफिकेशन करत असतो.
1: महाराष्ट्राला पारंपरिक खेळांचा मोठा वारसा आहे, तर ऑलिम्पिक खेळांबरोबरच आपल्या मातीतील खेळांना या सुधारित योजनेद्वारे कसं प्रोत्साहन दिलं जाईल?
0: महाराष्ट्राला ज्याला आपण पारंपरिक खेळ किंवा इंडिजिनस गेम्स ज्याला म्हणतो याचा नक्कीच खूप मोठा वारसा आहे. आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून यावर सुद्धा एक कंपोनंट आहे स्कीमचा, जो डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस गेम्स ज्याला आपण म्हणतो तर तो दिलेला आहे. तर यामध्ये आपण स्पोर्टिंग कल्चर कसं विकसित करता येईल यावर जास्त भर दिला जातं. आता महाराष्ट्रामध्ये खो खो आहे, कबड्डी आहे, मलखंब आहे, तर यामध्ये खेलो इंडिया थ्रू आपण लीग्स, कॉम्पिटिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता लीग्स देखील करवतो, ज्यातून आपलं एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन होतं. आणि मग त्यानंतर आपले खेलो इंडिया गेम्स एक आपलं फ्लॅगशिप इव्हेंट असतो, ज्यामध्ये यूथ गेम्स असतात, युनिव्हर्सिटी गेम्स असतात, विंटर गेम्स असतात, ट्रायबल गेम्स असतात. तर या सगळ्या गेम्समध्ये देखील आपण इंडिजिनस गेम्सला पार्टिसिपेट करवतो आणि त्यानुसार ते टॅलेंट आयडेंटिफाय केल्यानंतर जर त्याच्यात चांगला वाव असेल तर त्यामध्ये आपण जॉब देखील देतो.
1: हा कार्यक्रम ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या जवळच्या खेलो इंडिया सेंटरसाठी जोडलं जाण्यासाठी आपण काय आवाहन कराल?
0: मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. एक तर हे की आपल्याला सर्वांना फिट इंडिया किंवा फिटनेसचा डोस आधा घंटा रोज, हे जे माननीय पंतप्रधानांनी दिलेला आपला जो एक मूलमंत्र आहे तो आपण सगळ्यांनी पाळावा. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी फिटनेस केल्याने काय होणार आहे किंवा देशाचं ऑलिम्पिक्सचं मेडल कसं येईल, पण ज्यावेळी पालक स्वतःच स्पोर्ट्स खेळायला लागतात तर मुलं जे असतात ते पालकांकडे बघून अधिकाधिक स्पोर्ट्समध्ये सहभागी होतात. दुसरं म्हणजे ज्यावेळी पालक स्वतः खेळायला लागतात किंवा स्वतः रोज स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात तर ते एज्युकेशनसोबत मुलांच्या स्पोर्टिंग कल्चर किंवा करिअरकडे देखील फोकस करतात. तर हा एक माझ्याकडून संदेश असेल की सर्वांनी अधिकाधिक माध्यमातून फिटनेसचा डोस आधा घंटा रोज या योजनेत सहभागी व्हावं. आणि दुसरं म्हणजे या खेलो इंडियाच्या योजनेअंतर्गत खूप सारे ग्रासरूट लेवलवरती आता उपक्रम होणार आहेत, खूप खेलो इंडिया फीडर स्कूल निर्माण होणार आहेत किंवा उत्कृष्ट विद्यालय निर्माण होणार आहेत, अनेक खेलो इंडिया सेंटर्सची निर्मिती होणार आहे. तर त्यामध्ये अधिकाधिक आपण सगळेजणांनी येऊन पार्टिसिपेट करावं.
1: तर श्रोते हो, आता आपण साईच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी बातचीत करत होतो. अंकितजी, आपण इथे आलात आणि साईच्या योजनांबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. श्रीलंकेतील गॉल इथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात

0: भारताने श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला. देवदत्त पडिकलचे शानदार शतक आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारचे 10 बळी यांचा या विजयात मोलाचा वाटा होता. अमेरिकेतील सेंट लुईस येथे आयोजित सिंकफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आर्मागेडन प्रकारात त्याला अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. श्रोतेहो, याचबरोबर हा कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. आपण पुन्हा भेटू पुढील क्रीडा विश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
1: क्रीडा विश्व हा कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकला. या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद. बरे ते श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण क्रीडा विश्व हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची आणि सादरकर्ते होते राजकुमार भारती. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चोराच्या मनात चांदणे या चित्रपटातून पुष्पा पागधरे आणि सहकारी यांनी गायलेलं आहे गीत. शब्दरचना आहे सुधीर मोघे यांची आणि संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: पावना दिस तुई नवा
1: आओ बर कुटाई जो
0: यू पावना

धरपकड या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अनुपमा देशपांडे आणि सुरेश वाडकर यांनी. गीतकार होते रीनंदा रोकाडे आणि संगीतकार होते हृदय आणि उषा. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पाठलाग या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, सध्या दादा कोंडके यांच्यावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात। विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचा प्रयोग एकदा गिरगावमधल्या साहित्य संघ मंदिरामध्ये होता, तेव्हाची ही गोष्ट आहे। गिरगावामध्ये मराठी माणसं राहत असत, नाटकांना लोकनाट्यांना गर्दीही करत असत। अगदी आशा भोसले देखील रंगपटामध्ये येऊन म्हणाल्या होत्या की दादा कोंडके, आज विच्छा माझी पुरी करा बघायला फार मोठा माणूस आला आहे बरं का। दादा कोंडकेंना वाटलं नेहमीप्रमाणेच कोणीतरी गायक किंवा संगीत दिग्दर्शक वगैरे असेल, पण प्रत्यक्षात बघितलं तेव्हा समोर धीर गंभीर चेहऱ्याचे साक्षात चित्र तपस्वी भालजी पेंढारकर उभे होते। दादा कोंडके यांना आश्चर्य वाटलं, देव देश आणि धर्मावरची ज्वलंत निष्ठा त्यांची आठवली आणि त्याच्यासाठीच त्यांनी आपली वाणी आणि लेखणी झिजवल्याचं स्मरणही दादांना झालं। त्यांच्या जोशपूर्ण चमकदार आणि ओजस्वी लेखणीतून उतरलेले दमदार संवाद दादा कोंडकेंच्या कानात घुमू लागले। त्यांचे अनेक शिवकालीन बोलपट दादा कोंडकेंच्या डोळ्यासमोर आले। सुनबाई किंवा मीठ भाकर, अगदी साधी माणसासारख्या हृदयस्पर्शी चित्रपटांचीही आठवण दादांना झाली। या साहेब असं म्हणत दादा कोंडके त्यांच्यासमोर गेले आणि त्यांना चरणस्पर्श केला। भालजींनी दादांना उठवलं, प्रेमानं पाठीवरून हात फिरवला आणि दादा कोंडकेंना ते म्हणाले, अरे मला साहेब नाही म्हणायचं, फक्त भालजी म्हण। त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून दादा कोंडकेंना हायसं वाटलं। पण रंगपटात आल्यापासून गंभीरपणाचं बेअरिंग सांभाळताना मात्र दादांची पार तारांबळ उडत होती। त्यावेळेला एक मजेदार किस्सा घडला, तो एका गाण्यानंतर आपण ऐकूया।

त्या दिवशी विच्छाचा प्रयोग तुफान रंगला. विच्छामध्ये दादा कोंडके इरसाल हवालदार रंगवायचे आणि मोहिते नावाचा एक लवचिक कलावंत होता त्यांच्या हाताखालचा शिपाई. त्या दोघांचं ट्युनिंग इतकं उत्तम जमलेलं की त्या जोरावरती भरपूर हाशे वसूल केले जात असत. त्या दिवशी दादा कोंडकेंचा सहकारी होता मोहिते, त्यानं रंगमंचावर प्रवेश केला तो हातात उलटी तलवार धरून. ताबडतोब दादा कोंडके म्हणाले, अरे मूर्खा, तलवार सरळ धर, भालजी पेंढारकरांचे ऐतिहासिक चित्रपट पाहिले नाहीस का? गाढवा, अरे आज तरी अशी चूक करू नकोस, समोर तेच बसलेले आहेत, तेव्हाच तलवार सरळ धर, नाहीतर तीच तलवार हातात घेऊन. एवढं म्हणून थांबले, पण अख्खं संघमंदिर हास्यानं दणाणलं आणि त्यामध्ये भालजी देखील सामील झाले होते. त्यानंतर कोल्हापुरामध्ये देखील भालजी पेंढारकर दोन तीनदा विच्छा माझी पुरी कराच्या प्रयोगाला आले. दादा कोंडकेंची त्यांनी पाठ थोपटली आणि वा खूप छान करता, लोकांना भरपूर हसवता अशी प्रशंसाही केली. आता आपण वाजू का या चित्रपटातली काही गाणी ऐकणार आहोत. 1986 साली आलेला हा चित्रपट, या चित्रपटाबद्दल बोलूया गाण्यानंतर.

वाजूका हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला. निर्माता आणि दिग्दर्शक होते दादा कोंडके. पटकथा दादा कोंडके यांचीच होती. या चित्रपटाला संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं. यामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर उषा चव्हाण, रमेश भाटकर, नंदिनी जोग, आशा पाटील, भालचंद्र कुलकर्णी, वसंत शिंदे, मधु गायकवाड आणि राघवेंद्र कडकोळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. इतरही अनेक कलावंत होते. या चित्रपटातलीही अनेक गाणी गाजली आहेत. आत्ता जे आपण गाणं ऐकलं श्रावण महिन्यात होत, ते गाणं तर खूपच गाजलं. याशिवाय गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढवतो हेही गाणं तेवढंच गाजलं. आपण ऐकूया.

हे लोकनाट्यातून चित्रपटाकडे कसे वळाले त्याचा एक सुंदर किस्सा आहे. साधारणपणे ते 1969 साल असावं. भालजी पेंढारकर यांनी एके दिवशी दादा कोंडके यांना जयप्रभा स्टुडिओमध्ये बोलावलं. दादा कोंडके गेले. नमस्कार वगैरे झाल्यानंतर दादा कोंडके त्यांच्यासमोर उभेच राहिले. तेव्हा भालजी म्हणाले, दादा बसा ना, उभे का, संकोच मुळीच करू नका. पण दादांना जरा अवघडल्यासारखं झालं. मैदानावरच्या खुल्या कार्यक्रमात हजारो लोकांना झुलवणारे दादा, पण भालजींसमोर मात्र त्यांना कमालीचं दडपण आलं होतं. खरं तर स्टुडिओमध्ये सकाळी 7:30 वाजताच दादा कोंडके पोहोचले होते, पण भालजींची भेट त्यांच्याशी झाली 9:30 वाजता. आधीच 2 तास बसून दादा कोंडके कंटाळले होते, कारण भालजींचा व्यायाम, देवपूजा हे सगळं सुरू असल्यामुळं त्यांना दादा कोंडके आल्याचं कोणी सांगितलंच नाही. आणि भालजींच्या दैनंदिन कार्यक्रमात अडथळा आणण्याची कोणाचीही हिंमतच नव्हती. दादा कोंडके येऊन 2 तास झाले हे जेव्हा भालजींना कळलं, तेव्हा त्यांच्या मनाला ते खूप लागलं. त्यांनी आपल्या सेवकांना चांगलंच झापलं. भालजींनी त्वरित दिलगिरी व्यक्त केली. त्यावेळेला दादा कोंडके यांना जाणवलं, आभाळा एवढ्या कर्तृत्वाची असामी आपल्याकडं दिलगिरी व्यक्त करते, त्यामुळं त्यांना थोडंसं खजिलंही वाटलं. भालजी म्हणाले, दादा तुम्ही सुंदर काम करता, माझ्या चित्रपटात काम कराल? मी पहिलवानाच्या जीवनावर चित्रपट काढतोय, त्यामध्ये तुम्हाला अनुरूप अशी भूमिका आहे. क्षणाचाही विचार न करता दादा कोंडके यांनी होकार दिला. त्यांना चित्रणासाठी सलग तारखा हव्या होत्या, म्हणून विच्छा माझी पुरी कराचे प्रयोग कोल्हापूरच्या परिसरात, म्हणजे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सातारा या भागामध्ये मी लावतो, असं दादा कोंडकेंनी भालजींना आश्वासनही दिलं. कारण विच्छा माझी पुरी कराचे प्रयोग बंद ठेवून अन्य कलावंतांवरती अन्याय करावा हे भालजींच्या मनालाही पटत नव्हतं. भालजींच्या चित्रपटाचं नाव होतं तांबडी माती. त्यामध्ये पहिलवानच्या मित्राचं, म्हणजे नाण्याचं काम भालजींनी दादा कोंडकेंना दिलं. या चित्रपटात ललिता पवार, अनुपमा, झुंजारराव पवार, आशा काळे आणि सातारचा एक पहलवान शक्तिकुमार अशी कलावंत मंडळी तांबडी मातीमध्ये होती. आणि अशा पद्धतीनं दादांचा चित्रपटामध्ये प्रवेश झाला. कार्यक्रमाची सांगता सासरचं धोतर चित्रपटातल्या गीतानं करूया. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बरे तर मग, आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: मालिका विशेष या अंतर्गत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून।

थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 आहेत. सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतून आयआयटीचे विद्यार्थी या संवादात सहभागी झाले होते. नेपाळच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नवी दिल्लीत त्यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. 1070 या टोल फ्री हेल्पलाईनची सेवा मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 सुरू राहील. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5 आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. सोनल दिनुषाच्या नाबाद 133 धावा आणि केशरा नुवांतासोबत 7 गड्यासाठी केलेल्या 112 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला दिवसअखेर 9 439 धावा करता आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 539 अंकांची घसरण झाली आणि तो 76,934 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची घसरण नोंदवत 24,091 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगीवादन राग मेघ. मध्यलयगत 1 आहे, द्रुतगत 3 तबला साथ अमित चौबे. उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगीवादन राग मेघ.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगी वादन आपण ऐकलं, राग मेघ. त्यांना तबला साथ अमित चौबे यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी भार्गवी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, श्रावण महिन्यातल्या मुख्य सणांपैकी एक म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकणातील कोळी बांधव हा सण मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदात साजरा करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा, मासेमारी सुरळीत सुरू व्हावी आणि समुद्रापासून संरक्षणाची कृपा लाभावी म्हणून श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते. हे समुद्राशी असलेलं नातं जपण्याचं आणि सुरक्षिततेसाठीचं वरदान मागण्याचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, रक्षाबंधनासोबत साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्वाची परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव असतो. तसंच रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. मित्रांनो, पुराणातील कथेनुसार एकदा देव आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध सुरू होतं. असुरांचा राजा वृत्रासुर देवांवर भारी पडत होता. देवराज इंद्र हताश झाले होते तेव्हा त्यांची पत्नी शची म्हणजेच इंद्राणी हिने भगवान विष्णूंच्या सूचनेनुसार एक पवित्र धागा म्हणजेच संरक्षण सूत्र मंत्रोच्चाराने सिद्ध करून तो इंद्राच्या मनगटावर बांधला आणि या धाग्याच्या प्रभावाने इंद्राने युद्धात विजय मिळवला. त्यामुळे मूळतः रक्षाबंधन हे संकटसमयी संरक्षणासाठी आणि विजयासाठी बांधलं जाणारं रक्षासूत्र मानलं जातं. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झालीये मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराळा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: हाय, हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका. वेदविश्वाच्या या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, ऑगस्ट महिना म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तिरंगा, स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पावसाळ्याची हिरवाई आणि देशभक्तीने भरलेलं वातावरण. पण या सगळ्यांसोबतच ऑगस्ट 2026 हा भारतासाठी अनेक महत्वाच्या घडामोडींचा साक्षीदार ठरत आहे. आज आपण अशाच काही महत्वाच्या, प्रेरणादायी आणि देशाच्या भविष्याला दिशा देणाऱ्या घटनांचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच देशासमोर पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचं आव्हान होतं. अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने SDRF अंतर्गत आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. अशा संकटांच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय आणि प्रशासनाची तत्परता नागरिकांसाठी मोठा आधार ठरते. मित्रांनो, 4

0: ऑगस्ट रोजी देशाच्या अंतर्गत सुरक्षेची संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली. 2019 ते 2026 या काळात विविध देशांच्या सहकार्याने अनेक फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात आलं आहे. आज गुन्हेगारीचं स्वरूप आंतरराष्ट्रीय होत असताना वेगवेगळ्या देशांमधील सहकार्य आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, 9 ऑगस्ट पासून देशभरात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली. घराघरावर तिरंगा फडकावून देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. पण तिरंगा फडकावणं म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नाही. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणं, संविधानाचा आदर करणं आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पार पाडणं ही सुद्धा खरी देशसेवाच आहे. मित्रांनो, 12 ऑगस्ट रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. भारतासारख्या तरुण देशासाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. आजची तरुणाई शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, क्रीडा आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करत आहे. योग्य शिक्षण, कौशल्य आणि संधी मिळाल्या तर हीच तरुणाई भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकते. मित्रांनो, मग आला तो आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस, 15 ऑगस्ट. 2026 मध्ये भारताने आपला 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. देशभर तिरंगा फडकवला, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्यात आली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलं. त्यामुळे आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जपवणूक करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. आज भारत डिजिटल तंत्रज्ञान, UPI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अंतराळ संशोधनांच्या क्षेत्रात जगाचं लक्ष वेधून घेत आहे. ही प्रगती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं ही आता काळाची गरज आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातही ऑगस्ट महिना अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरतो. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी NEET UG 2026 राज्यस्तरीय मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांसाठी ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील स्वप्नांकडे जाणारी एक महत्वाची पायरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, देशाच्या आर्थिक विकासाचाही विचार करूया. ऑगस्टमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25% कायम ठेवला. मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे केवळ मोठी आकडेवारी नाही, तर त्यातून रोजगार, व्यवसाय आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणं महत्वाचं आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिना आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण पर्यावरण जपलं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेतली, नियम पाळले, शिक्षणाला महत्व दिलं आणि समाजातील गरजू व्यक्तीला मदतीचा हात दिला, तर आपल्या छोट्याशा कृतीतूनही देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळू शकते. आजची पिढी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. योग्य दिशा, आधुनिक शिक्षण, कौशल्य, मेहनत आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा यांच्या जोरावर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. तर मित्रांनो, आजच्या वेदविश्वाचा या कार्यक्रमामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील देशातील आणि महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह, नव्या उमेदीसह आणि सकारात्मक ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि देशाच्या प्रगतीत आपला छोटासा वाटा उचला. मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका आता रजा घेते. धन्यवाद.
1: आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका ऐकलीत देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत. आता ऐकूया करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, युववाणीच्या ध्येयवेड्या आणि महत्वाकांक्षी श्रोत्यांचे करिअर मंत्र या विशेष मालेत मी अश्विनी आपले मनपूर्वक स्वागत करते. म्हणतात ना, ध्येय दूरवर आहे म्हणून रस्ता सोडायचा नसतो आणि पाऊल पुढे पडत असताना मागे वळून बघायचं नसतं. आज महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे एमपीएससीच्या

0: देत आहे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मार्गदर्शक आणि प्रसिद्ध शिक्षक गौरव धांडे सर. सर यो आणि मध्ये आपले खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.
0: सर मुलाखतीची सुरुवात करताना अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. आज ग्रामीण असो वा शहरी प्रत्येक तरुण स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे मोठ्या आशेने आकर्षित होत आहे. खर तर ही स्पर्धा परीक्षा नक्की काय आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी ही केवळ एक परीक्षा नसून एक मोठी संधी कशी आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: तर सर्वात प्रथम सर्व श्रोत्यांना तुमचा मी चांगला आभार मानतो आणि इथे मला बोलवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा. तर एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षा या अशा परीक्षा आहेत जे मुलांना एक संधी देतात की तुम्ही सरकारच्या एका प्रशासनामध्ये येऊन लोकसेवा कशी करू शकता त्याच्या.
0: बरं,
1: या ठिकाणी आपल्याला दिसते की मुलं कॉलेजपासून का होईना किंवा कॉलेज झाल्यावर का होईना कधी त्यांच्या मनामध्ये येते की त्यांना हे जे रोजचं जीवन आहे ते न जगता त्यांना काहीतरी लोकांची सेवा करायची आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे. तर ते प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देते एमपीएससी. आता एमपीएससी जे आहे ती एमपीएससी आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये येते आणि स्पर्धा याला का म्हणतात कारण की लक्षात ठेवा स्पर्धेमध्ये कोणी जिंकते कोणी हारते या ठिकाणी दरवर्षी आयोग जो आहे तो मोजक्या जागा काढतो आणि त्या मोजक्या जागेमध्ये हजारो मुलं येतात त्यांच्यामध्ये एक शर्यत लागते आणि त्या शर्यतमध्ये जे जिंकतात त्यांचं सिलेक्शन होते म्हणून याला स्पर्धा परीक्षा म्हणतात.
0: बरोबर. सर एमपीएससीने आता यूपीएससी प्रमाणेच वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केला आहे. या मोठ्या बदलावाला विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या कसं सामोरं जावं याबद्दल तुम्हाला काय वाटते?
1: बरोबर आहे. निश्चितच गेल्या 2 वर्षापासून एमपीएससीने आपला सिलेबस चेंज केला आहे. तो सिलेबस चेंज करण्यामागं फार महत्वाचा असा निर्णय होता की महाराष्ट्रामधून मराठी मुलांचं प्रतिनिधित्व हे यूपीएससीमध्ये वाढलं पाहिजे कारण की दरवर्षी आपण बघतो की यूपीएससीमध्ये हे उत्तरेकडील राज्यांच्या मुलांचा टक्का जास्त असतो कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्रामधील मुलांचा कारण की त्यामध्ये कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जे मुलं एमपीएससीची तयारी करत होते किंवा यूपीएससीची तयारी करत होते दोन्ही वेगळ्या वेगळ्या परीक्षा आहेत दोघांचा सिलेबस वेगळा होता दोघांची तयारी पण वेगळी होती त्यामुळे महाराष्ट्र मुलांचा मराठी मुलांचा टक्का हा यूपीएससीमध्ये कमी होत होता. तो टक्का वाढावा याकरिता महाराष्ट्र सरकारने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले. त्या पाऊलाचं महत्वाकांक्षी असं होतं कारण की त्यांनी पूर्ण सिलेबस हा यूपीएससीच्या प्रमाणे केला जेणेकरून मुलगा एमपीएससीसाठी जर तयारी करणार तर तो ऑटोमॅटिकली यूपीएससीसाठी पण रेडी होऊन जाणार. त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा ठेवला पण काही मुलांना थोडं ऑप्शनमध्ये त्रास जात होता तर त्यांनी यावर्षी ऑप्शनल सुद्धा बंद केला कारण की मुलांसाठी बघा सरकार आणि आयोग किती तत्पर आहे. त्यांनी त्यामध्ये चेंजेस केले आणि चेंजेस करून मराठी मुलांचा टक्का हा यूपीएससीमध्ये वाढावा त्यासाठी हा चेंज झालेला आहे.
0: चांगला बदल आपण म्हणू शकतो.
1: चांगलाच बदल म्हणू शकतो त्याला.
0: बरोबर. बरेच विद्यार्थी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा अभ्यास वेगवेगळा करतात. सरांच्या मते हा अभ्यास एकत्र करावा की वेगवेगळा?
1: निश्चितच एकत्रच केला पाहिजे कारण की पूर्व आणि मुख्य फक्त त्या पेपरचं जे आहे माध्यम ते बदलत आहे त्या प्रकार बदलत आहे. पूर्वमध्ये तुम्हाला ते एमसीक्यू विचारत आहेत ऑब्जेक्टिव्ह विचारत आहेत मुख्यमध्ये तुम्हाला आता डिस्क्रिप्टिव्ह विचारत आहेत. मुख्य आणि पूर्व यांचा वेगळा वेगळा जर अभ्यास करतो म्हटलं तर तो फार कठीण होणार. जर मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि त्याला सोबत लक्षात ठेवून आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास केला तर एका याच्यामध्ये आपल्या दोन अभ्यास उरला. जर तुम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करसाल तर डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही आणि डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करसाल तर ऑब्जेक्टिव्हला चुकणार. एकाच वेळेस तुम्हाला दोघांमध्ये पण संतुलन राखत तुम्हाला अभ्यास करावा लागणार.
0: बरोबर. म्हणजे त्यामध्ये कालावधी पण कमी असतो म्हणून प्री निघाल्यानंतर
1: पण तुम्हाला फक्त 2 महिन्याचाच कालावधी भेटतो 2 ते 3 महिन्याचा. एमपीएससी मध्ये पण सेम आहे आणि यूपीएससी मध्ये पण सेम आहे म्हणून तुम्हाला आधीच तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करून ठेवावा लागतो.
0: बरोबर.
1: आणि रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करावं लागणार कारण की लक्षात ठेवा मुख्य परीक्षेमध्ये तुमचे एका दिवसामध्ये 7 तास तुम्हाला लिहावे लागते. जवळपास 7 तास म्हणजे एका पेपरमध्ये 20 क्वेश्चन 20 क्वेश्चनचे 50 पेजेस 50 आणि 50 100 पेजेस कंटिन्यू 100 पेजेस तुम्हाला 7 तासामध्ये लिहावे लागते. तर ते तुम्ही फक्त 2 महिन्यामध्ये करू नाही शकत पूर्व परीक्षा निघाल्यावर. ते तुम्हाला सुरुवातीपासूनच तयारी करावी लागणार आणि ते सुरुवातीची तयारी म्हणजे तुम्ही याच पूर्व परीक्षेच्या तयारी सोबत सोबतच केली ना तुम्ही तर पूर्व परीक्षा पण होते आणि मुख्य परीक्षा पण होते.
0: बरोबर. चालू घडामोडी हा परीक्षेचा आत्मा आहे. रोज वर्तमानपत्र वाचून त्यातून स्वतःच्या नोट्स कशा काढाव्यात?
1: निश्चितच जेव्हा पण आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करू त्याच्यामध्ये इतर विषय वगळता चालू घडामोडी हा फार महत्वाचा असतो आणि तो डिसाइडिंग फॅक्टर आहे पेपर निघण्यासाठी. जर तुम्हाला पेपर काढायचा आहे तर तुम्हाला करंट अफेअर माहीतच पाहिजे, म्हणजे चालू घडामोडी माहीतच पाहिजेत. आता चालू घडामोडी तुम्हाला माहीत करण्यासाठी कुठला पण पेपर तुम्ही वाचू शकता, पण पेपरमधली कुठली गोष्ट महत्वाची आहे आणि पेपरच्या दृष्टिकोनातून आहे ते आपल्याला माहीत पाहिजे.

0: जसे आपले समजा प्रधानमंत्री एखाद्या दौऱ्यावर गेले, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर, G20 दौऱ्यावर म्हणा, G7 दौऱ्यावर म्हणा, ब्रिक्सच्या शिखर परिषदेला म्हणा किंवा कुठेही गेले, तर ज्यावेळेस आपले प्रधानमंत्री तिथे जातात अर्थातच ती घटना महत्वाची ठरते. जेव्हा प्रधानमंत्री तिथे चालले तर ती कुठली शिखर परिषद आहे याच्याबद्दल पूर्ण माहिती वृत्तपत्रात येते. तर ते वृत्तपत्र वाचत असताना आपण नोट्स बनवायला पाहिजे सोबत सोबत की कुठली शिखर परिषद आहे, कितवी शिखर परिषद आहे, कुठे झाली, त्या वर्षीच्या शिखर परिषदेचं थीम काय आहे आणि कुठले कुठले निर्णय घेण्यात आले. कारण की MPSC किंवा UPSC हे असे पॉईंट्स पकडून प्रश्न विचारते की वर्ष 2026 ही शिखर परिषद कुठे झाली, या वर्ष 2026 शिखर परिषदेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर सामंजस्य करार करण्यात आला, अशा प्रकारचे प्रश्न. तर हे तुम्हाला जेव्हा करंट अफेअर्स हा वाचता तुम्ही न्यूजपेपरमध्ये त्याची साईड बाय साईड नोट्स बनवून ठेवली पाहिजे,
1: मायक्रो नोट्स.
0: येस.
1: नवीन वर्णनात्मक पॅटर्नमध्ये उत्तर लेखन हा यशाचा मुख्य पाया आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनाचा सराव रोज कसा आणि कधीपासून सुरू करावा?
0: निश्चितच मला माझ्या विद्यार्थ्यांनी येऊन म्हटलं की सर आतापर्यंत तर आम्ही ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला, आता डिस्क्रिप्टिव्ह आला, तर हे डिस्क्रिप्टिव्हचा अचानक आम्ही अभ्यास कसा बदलावा? मी त्यांना एकच सरळ गोष्ट सांगितली की बाबांनो बघा, वृत्तपत्र आहेत, प्रत्येक न्यूज पेपरमध्ये आपल्याला संपादकीय आर्टिकल सापडते. ओके. मी त्यांना म्हटलं तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्याची रफ पेजेसची रद्दी भेटते ते विकत आणा 1 किलो, आणि पेज पेन विकत घ्या, जे पेन तुम्ही पेपरमध्ये वापरसाल ते पेन, आणि काय करा तुम्ही ते वृत्तपत्राचं जे संपादकीय पान आहे ते पहिल्या शब्दापासून तर शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण लिहून काढायचं. त्यामुळे काय होतात दोन गोष्टी, एक ते करंट अफेअर पण वाचलं चाललं, दुसरं आपली रायटिंग प्रॅक्टिस होत आहे, आणि तिसरं जी मराठी आपली सुटली खूप वर्षा अगोदर ती मराठी पुन्हा आपल्याला कळणार. कारण की बघा आजकाल मुलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो काना मात्रा विलंटी उकार, या मराठी व्याकरणामधले जे शब्द आहेत ते लिहिता नाही येत. कुला कोणची, पहिली वापरायची की दुसरी वापरायची ते माहित नाही. विलंटी येताना पहिली विलंटी वापरायची की दुसरी विलंटी वापरायची. मराठी ग्रामर तुटलेलं आहे मुलांचं. तर हे मराठी ग्रामर केव्हा वापस होणार त्यांचं मजबूत? जेव्हा ते लिखाण काम करतील, आणि ते लिखाण काम वृत्तपत्राशिवाय दुसरं त्यांना कुठलं साधन उपलब्ध करून देणार नाही. तर डेलीमध्ये आपण पेपर लिहिला पाहिजे जेणेकरून आपली अँसर रायटिंग पण होणार, करंट अफेअर पण होणार, आणि आपलं जे आहे UMPSC साठीची डिमांड ते पण पूर्ण होणार.
1: बरोबर. अभ्यासादरम्यान स्वतःच्या मायक्रो नोट्स काढणे वेळेचा अपव्यय आहे का?
0: निश्चितच नाही. जेव्हा लक्षात ठेवा काढायलाच पाहिजे, ते निश्चितच काढायला पाहिजे. कारण की बघा पेपरला जेव्हा तुम्ही बसता, आता आपण मुख्य परीक्षेचंच बोललो, ओके, UPSC आणि MPSCला सेमच मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षेचा GS 3 पेपर, सामान्य ज्ञान 3 पेपर, तर त्याच्यामध्ये 250 मार्काचा पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 6 विषय आहेत, 6 विषय. आणि जेव्हा तुम्ही बसता त्या पेपर द्यायला मुख्य परीक्षेत, तर 6 विषय तुम्हाला 3 तासामध्ये आठवले पाहिजेत. विषय आहेत म्हटलं मी, टॉपिक नाही आहेत, विषय लिटरली लक्षात ठेवा. तुम्ही तिथे ॲग्रिकल्चर आहे, तिथे तुमचा इकॉनॉमी आहे, तिथे एन्व्हायरमेंट आहे, तिथे तुमचं आपत्ती व्यवस्थापन येते, तिथे तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान उरलं, तिथे तुमचं आंतरिक सुरक्षा, असे 6 विषय आहेत. आणि या एक एक विषयाची खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागते. तर एकाच वेळेस एवढे सारे विषय आपण लक्षात ठेवणं हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. आपण मानव असो, आपण कम्प्युटर नाही आहो, एकदम आपल्याला लक्षात राहण्यासारखं. मायक्रो नोट्स काय करतात, आपल्याला एक एड करतात, म्हणजे आपल्याला सहाय्य करतात कशाप्रकारे आपण उत्तर लिहिलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण जेव्हा वाचतो एखादा टॉपिक, लक्षात ठेवा जर मी वाचलं 1857 उठावाची कारणे, कारणे ते पेजभर असते एखाद्या पुस्तकामध्ये, 2 पेजभर देऊ शकतात कारणे, पण 2 पेजभर मला शब्दशः लक्षात ठेवणं तर इट इज इम्पॉसिबल. मी काय करणार माहिती आहे का, ते जे 2 पेजेस मी वाचले मी चांगलं वाचणार. आणि मी काय करणार माहिती आहे का, जेव्हा माझं वाचणं झालं त्याच्यानंतर मी त्यांना एक छोटंसं 3 ते 4 लाईनीमध्ये मायक्रो नोट्स बनवणार, जे मला आठवते ते
1: पूर्ण
0: बघून नाही लिहिणार मी, बघून नाही लिहिणार मी, मला जे आठवते ते 3 ते 4 ओळी लिहिणार, जेणेकरून ते मला लक्षात असलेलं असणार आणि ते मला पटकन कॅप्चर करणार की मी कशाला कशाच्या बेसिसवर लिहिले होते. बघा हे अशी बनते मायक्रो नोट्स. आणि ही मायक्रो नोट्स जर मी टेम्पलेट बनवले तर अशा टेम्पलेट्सच्या थ्रू मी कितीही मोठा पेपर का असो ना तो सॉल्व्ह करू शकतो. कारण की लक्षात ठेवा तुम्हाला जो मुख्य परीक्षेमध्ये एक विषय आहे पेपर होणार तुमचा, त्याला म्हणतात एसे, निबंध, तो आहे 250 मार्काचा. तुम्हाला 2 निबंध लिहाय लागतात, 1 निबंध 125 मार्काला, दुसरा निबंध 125 मार्काला, आणि ॲव्हरेज तुम्हाला 12 पानं लिहाय लागतात. 12 पानांसाठी तुम्हाला फक्त एक वाक्य देऊन देतात, ते सत्याचा कुठलाच रंग नसतो. बघा आयोगानं फक्त वाक्य दिलं, सत्याचा कुठलाच रंग नसतो, बारा पानं लिहा, बारा पानं. तर हे बारा पानं लिहिणं केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमच्याजवळ तुमच्या स्वतःची काहीतरी माहिती आहे. पुस्तकी ज्ञान तिथे तुम्ही वापरू नाही शकत, तिथे तुम्ही स्वतःचं ज्ञान वापरू शकता,
1: अनुभवावरून आपण लिहू शकतो.
0: यस,
1: रोज घडत.
0: आणि याच्यासाठीच तुम्हाला मायक्रो नोट्स कामात पडतात.
1: बरोबर. लेखी परीक्षेत यश मिळाल्यानंतर शेवटचा टप्पा असतो मुलाखतीचा. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास अभ्यासाच्या पहिल्या दिवसापासूनच कसा करावा?
0: बघा, मुलाखत म्हणजे काय? मुलाखत म्हणजे तुम्हाला किती विषयाचं ज्ञान आहे हे तपासण्यासाठी ते बोलावत नाहीत.
1: बरोबर.
0: पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये या मुलाला किती इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र येते ते तपासून झालेलं आहे.
1: बरोबर.
0: बघा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आहे ना एमपीएससीची, ते तुमचं ज्ञान तपासण्यासाठीच आहे. इंटरव्ह्यू कशासाठी आहे की हा जो मुलगा माझ्या समोर बसलेला आहे, मी ऍज अ पॅनल मेंबर म्हणून तुम्हाला सांगतो, इंटरव्ह्यू मध्ये जो मुलगा येतो जेव्हा तो माझ्या समोर बसतो, तर त्याचं ज्ञान ऑलरेडी चेक झालेलं आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेत. मला सध्या काय माहिती करून घ्यायचं आहे की हा जो मुलगा, जर याला मी उद्या प्रशासकीय सेवेमध्ये भरती केले तर हा खरोखर लोकांची सेवा करणार का? कारण की लक्षात ठेवा, एमपीएससीचा फुल फॉर्म कळतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग, लोकांची सेवा करणारा. तर आयोगाला हे बघायचं आहे की हा मुलगा खरंच लोकसेवा करू शकतो का, लोकसेवा करण्यालायकीचा आहे का, हा लोकांच्या हितासाठी काम करणार किंवा लोकांच्या हिताच्या विपरीत काम करणार. बघा, आपल्याला एक विषय गव्हर्नन्स नावाचा, त्याच्यामध्ये सुशासन. सुशासन म्हणजे काय? लोकांचं हित जोपासणार. बरोबर आहे. लोकांचं हित. डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. लोकांच्या हितासाठी चालते ना सर्व काही. तर इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही तयारी करताना हेच लक्षात ठेवा की आपण तिथे जात आहोत ते आपलं नॉलेज नाही चेक करतील, ते तुमचं व्यक्तिमत्व चेक करतील. आणि तुमचं खरं व्यक्तिमत्व तुम्ही ते इंटरव्ह्यू मध्ये दाखवा. तुम्ही खोटं व्यक्तिमत्व तिथे दाखवलं ते पटकन पकडतील. कारण की लक्षात ठेवा, जे मुलं तिथे इंटरव्ह्यूला बसतील ना, त्यांचं जेवढं वय आहे तेवढं त्या पॅनल मेंबरचा एक्सपिरियन्स आहे. आयोगाचे जे सदस्य बसतील ना, त्यांचा तेवढा एक्सपिरियन्स, जेवढं या मुलाचं वय असेल, तर तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलण्याचा ट्राय नका करू. जेवढं तुम्ही खरं राहू शकता, ट्रू टू युअर सेल्फ, तसं तुम्ही राहिलं पाहिजे.
1: जे वैयक्तिक आपल्यात आहे
0: तेच तिथे दाखवायचं तुम्ही.
1: बरोबर. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर पालकांचे किंवा समाजाचे खूप दडपण असते. अशा वेळी पालकांनी मुलांशी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी हे सोशल प्रेशर कसं हाताळावं?
0: बघा, एक तर पेपरचं प्रेशर वेगळं, अभ्यासाचं प्रेशर वेगळं. त्याच्यानंतर पेपर दिल्यावर पेपरचा रिझल्ट येतो, कधी तो पॉझिटिव्ह राहतो कधी निगेटिव्ह राहतो. जे स्टुडंट आहेत, ॲस्पिरंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर ऑलरेडी बर्डन खूप आहे. तर पालकांनी नेहमी त्यांना सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे. समाज काय म्हणते, समाजाचा जर विचार केला तर अशा प्रकारे आपण समोर कधी जाऊच नाही शकणार.
1: बरोबर.
0: मुलांची जर इच्छा आहे, त्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांना काहीतरी बनायचं आहे, तर पॅरेंट्सनी ऍटलीस्ट त्यांना एक फेअर चान्स द्यायला हवा. की आयुष्यामध्ये ते मुलं असे नाही म्हणू शकले पाहिजे पुढे भविष्यामध्ये की मी केलं असतं तर झालं असतं.
1: पश्चातापाचे
0: ते बोल पुन्हा आले नाही पाहिजेत. ऍटलीस्ट जेव्हा त्यांना चान्स आहे त्यांनी देऊनच बघाव ना. कारण की या पेपरमध्ये, या पेपरच्या तयारीमध्ये जरी तो विद्यार्थी सिलेक्ट होऊन अधिकारी बनाव किंवा नाही बनाव, एक चांगला व्यक्ती जरूर बनणार.
1: बरोबर.
0: कारण की भारताला चांगल्या नागरिकांची गरज आहे, तेव्हाच आपला देश विकसित बनणार.
1: बरोबर. सर, शेवटचा प्रश्न, स्पर्धा परीक्षेत प्लान बी किंवा बॅकअप पर्याय असणे कितपत महत्वाचे आहे आणि आजच्या तरुणांसाठी तुमचा अंतिम करिअर मंत्र काय असेल?
0: बघा, दरवर्षी एमपीएससी जवळपास 1000 जागा काढतो. आणि जवळपास 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात. ओके, युपीएससीचं सांगत आहे मी, 1000 जागा काढते आणि 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात. आणि एमपीएससीचं म्हटलं तर 350 ते 400 जागा, आणि त्याला पण सहजासहजी 3 लाख फॉर्म येतातच येतात. म्हणजे एमपीएससीने क्लिअर सांगितलं आहे आम्हाला पाहिजे 350 अधिकारी. युपीएससी सांगत आहे आम्हाला पाहिजे 1000 अधिकारी. तर इट इज क्लिअरली मेन्शन हिअर की त्यांना एवढेच लोक पाहिजेत. पण मुलं किती आहेत? 8 लाख. म्हणजे कोणी ना सिलेक्ट होणार आहे आणि कोणी तर रिजेक्ट होणार आहे. मग आपण ना जेव्हा तयारी करत आहोत, आपण आता पॉझिटिव्ह राहायचं की मी सिलेक्ट होणार आणि मी पेपर काढणारच. बट स्टील आपल्याजवळ एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे. कारण की आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ओके, रॅशनल राहिलं पाहिजे, इरॅशनल राहिलं नाही पाहिजे. कारण की कसं होते की जर आपण ट्राय केलं, ओके, आणि यदा कदाचित आपण जी मेहनत करत आहोत ती मेहनत कुठेतरी कमी पडली आणि आपलं सिलेक्शन नाही झालं, तर हताश होऊन आता मी काय करावं पुढे भविष्यामध्ये,

0: हा प्रश्न आपल्याला आला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याजवळ प्लॅन बी असला
1: पाहिजे.
0: आणि प्लॅन बी सुरुवातीपासून नाही ठेवला तरी चालणार, ॲटलिस्ट एक ते दोन अटेम्प्ट तरी तुम्ही प्लॅन बी शिवाय जाऊ शकता. बट दुसऱ्या अटेम्प्ट नंतर तुम्हाला प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. ते तुमचं मास्टर्स असो, PhD असो किंवा दुसऱ्या कुठल्या इतर क्षेत्राचं साईड बाय साईड पण तुम्ही करू शकता ना. खूप यशोगाथा आहे तशा लोकांनी जॉब करत असताना पण सुद्धा पेपर काढला. सुरुवातीचा जो बेस बनवण्यासाठी तुम्हाला 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतो तो तुम्ही प्रॉपर द्यायला पाहिजे या स्पर्धा परीक्षेला. त्याच्यानंतर मग तुम्ही वाटल्यास प्लॅन बीचा विचार डेफिनेटली केला पाहिजे. कारण की बघा, ही स्पर्धा आहे, सुरुवातीलाच आपण बोललो स्पर्धा परीक्षामध्ये कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार, आणि हरल्यावर पण हताश नाही व्हायचं. कारण की तिथंच आयुष्य संपत नसते, आयुष्य खूप मोठं आहे.
1: बरोबर बरोबर आहे सर, खूप छान तुम्ही जो सल्ला दिला तरुणांना तो नक्कीच आमच्यासाठी महत्त्वाचा आहेच. आजच्या या संवादातून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा संपूर्ण पट ज्या रंजक आणि सोप्या पद्धतीने मांडलात ते खरोखरच लाजवाब होते. बदलत्या पॅटर्नला भीती न मानता त्याला एक नवी संधी कसं बनवायचं हे आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना अगदी अचूक समजावून सांगितलं. श्रोत्यांनो, गौरव सरांनी आज आपल्याला केवळ अभ्यासाचे तंत्रच सांगितले नाही तर अपयशाशी लढायची आणि संयम राखायची ताकदही दिली आहे. सरांचा हाच आजचा महामंत्र आहे, कष्ट आपले, दिशा सरांची आणि यश संपूर्ण महाराष्ट्राचे. गौरव सर, तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ युववाणीला दिलात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुण मनामध्ये यशाची नवी ठिणगी पेटवली, त्याबद्दल मी अश्विनी आणि संपूर्ण युववाणी परिवारातर्फे आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद सर.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मला इथं बोलवल्याबद्दल.
1: श्रोत्यांनो, जाता जाता एवढंच म्हणेन, रात्र सरली, प्रकाश झाला, नव्या उमेदीचा काळ आला. पुस्तकातल्या अक्षरांना आता तुमच्या कष्टाची जोड द्या, यश नक्कीच तुमचे असेल. करिअर मंत्रच्या आजच्या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण यशाचा हा प्रवास संपलेला नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या वाटेवर एका नव्या मार्गदर्शकासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा, सकारात्मक रहा आणि ऐकत रहा तुमच्या स्वप्नांना पंख देणारी आपली लाडकी आकाशवाणी. नमस्कार
2: मित्रांनो, आताच आपण ऐकलीत करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, याच सोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आमचा आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल ID वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

शंकर महादेवन आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत जितेंद्र कुलकर्णी आणि चित्रपट आम्ही सातपुते.

आपण ऐकलं जितेंद्र कुलकर्णी यांचं संगीत होतं चित्रपट आम्ही सातपुते. गीतबहार कार्यक्रम याबरोबरच संपला. 6:20 होत आहेत, थोड्याच वेळात ऐकूया संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या। या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो कामगार म्हटला तर कामगार हा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, कारखान्यात काम करणारा, खदानीमध्ये काम करणारा असा हा कामगार। इतकेच नव्हे तर कामगारामध्ये संघटित कामगार पण असतात, यासोबतच असंघटित कामगार सुद्धा कार्यरत आहेत। आणि आपल्या देशात आपण कामगार हा जास्त करून असंघटित क्षेत्रात जास्त असावा असं मला तरी वाटतं। आणि आता कामगारांमध्ये बघा, विशिष्ट कारखान्यात महिला कामगार सुद्धा आहेत, पुरुष कामगार सुद्धा आहेत, आणि महिला कामगारांच्या काही विशेष अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि कामगार कायद्यान्वये दिलेले आहेत। यासोबतच महिलांच्या काही समस्या सुद्धा असतात आणि या समस्या संघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात आणि असंघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात। तर या विषयावरच आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपण विषय तज्ज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या। तर ऍडव्होकेट मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार
1: मॅडम। आज तुम्ही खास कामगार सभा या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला बोलावलेलं आहे आणि विषय तसा महत्वाचा विषय आहे आणि महिलांसाठी असलेला विषय आहे। विषय तुम्हाला आताच सांगितलेला आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या। तर पहिला प्रश्न विचारू का मॅडम? मग
2: बिलकुल।
1: तर पहिला प्रश्न असा विचारू असं वाटतो की संघटित आणि असंघटित महिला कामगार आपण कसे काय वेगळे करू शकतो किंवा त्याचं असं विश्लेषण आपण काय करू?
2: आता आपण असं बघूया की संघटित आणि असंघटित कामगारां महिलांच्या संदर्भात आपण बोलूया। त्यात असं आहे की ज्या महिला कारखान्यांमध्ये काम करतात आहेत त्यांना आपण एक असं म्हणतो की एका ठिकाणी त्या एका वातावरणात किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्या काम करतात आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना असं म्हणूया की या संघटित होऊन काम करतात आहेत असं बोलूया। असंघटित कामगार म्हणजे आता जसं आमच्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्या असंघटित आहेत। इवन दो आपण आता समजा जसं नागपूरला कॉटन मार्केट आहे, तिथे जे भाज्यांचे ते मोठाले हारे जे उचलतात महिला त्या सुद्धा असंघटित कामगारांमध्ये त्या येतात। आणि संघटित कामगारांमध्ये त्यांना एक विशिष्ट त्यांना अधिकार मिळालेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांना त्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्या संघटित आहेत आणि ह्या असंघटित, ह्या दोन फार मोठे सेक्टर्स आपल्याला म्हणता येईल की कामगारांच्या याच्यात सुद्धा आहेत।
1: अच्छा, पण आता आपण असा जर विचार केला की संघटित महिला कामगार या कोणकोणत्या कारखान्यांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आता बहुतांश कारखाने आपल्या नागपुरात तर तसे कारखाने आहेत बुटीबोरी क्षेत्रात, बाडी क्षेत्रात आणि हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पण, पण मुंबई पुणे आणि पूर्ण भारतभर देशात विशिष्ट कारखाने आहेत, मग कपड्यांचे कारखाने आहेत, खाद्यपदार्थांचे कारखाने आहेत, अजून विविध वस्तू तयार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा अजून कुठल्या वस्तू असोत, तर अशा संघटित कामगार जे आहेत म्हणजे अर्थात महिला कामगार यांचं विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करतात, तर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त कामगार महिला म्हणून कार्य करीत आहेत?
2: मला असं वाटतं की आता म्हणजे जे आता आपण असं बघूया की जो एक आयटी सेक्टर म्हणूया, आयटी सेक्टरमध्ये पण ज्या महिला काम करतात आहेत, जे नॉट ओनली तर आपण असं म्हणूया की तिथे ज्या असलेल्या इंजिनियर ज्या मुली काम करतात आहेत त्या सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल, कारण त्यांना सगळे जे रूल्स आहेत, फॅक्टरी लॉज आहे किंवा त्यांना मॅटर्निटी बेनिफिट लॉ आहे वगैरे, हे जे कायदे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत आणि ज्या ठिकाणी या महिला काम करतात आहेत, तर बेसिकली मला असं वाटतं की आयटी सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा या मुली सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड याच्यामध्ये काम करतात आहे किंवा कॉम्प्युटरचे पार्ट्स बनवण्याचे आहे किंवा घड्याळ्याच्या ज्या कंपनी आहे तिथे काम करणाऱ्या महिला आहेत किंवा फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत की ज्या ठिकाणी जरी मशिनरी झाल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रॉपरली त्याचं लेबलिंग झालंय की नाही, किंवा त्या बॉटल्स ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्या बॉक्सेसमध्ये त्या गेल्या आहेत की नाही वगैरे, हे सगळं बघायचं जे काम आहे ते ह्या महिला सगळ्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर फार मोठा आहे आणि महिला ज्या आहेत त्या कुशलपणे काम करत असतात. आपला असा एक अनुभव आहे की त्या अगदी असं धरसोड करण्याचं त्यांचं काम तो प्रकार नसतो त्यांचा, त्याच्यामुळे त्या अगदी त्यांना दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे त्या सगळं करतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी एखाद्या कारखान्यातली ऍडव्हर्टाईज वगैरे येते त्यावेळेला ते पर्टिक्युलरली हे करतात की इथे आम्हाला महिलांचीच गरज आहे, इथे पुरुषांनी अप्लाय करू नये, असं पण आपल्याला बरेचदा निदर्शनास येतं.
1: बरं, आता हे झाले तुम्ही सांगितलं संघटित महिला कामगार आहेत, पण आता असंघटित मध्ये अशा कोणत्या महिला कामगारांना आपण विशेष विश्लेषण करू शकू?
2: असंघटित कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघूया की शेतावर शेतमजुरी करणाऱ्या महिला आपल्या, तो एक फॅक्टर आहे. नंतर ज्या आज आमच्या घरी घरगुती काम करणाऱ्या सगळ्या महिला, आताच मी जसं परत बोलले की कॉटन मार्केटला ज्या महिला हारे उचलणाऱ्या म्हणजे भाज्यांचे मोठ्याले आपल्या डोक्यावर हारे घेणारे घेऊन जाणाऱ्या बायका मिनिमम पैशांमध्ये त्या काम करतात आहे, अशा ह्या सगळ्या महिला ह्या सगळ्या असंघटित याच्यामध्ये येतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्या कंपनीज आहे म्हणजे छोट्या ज्या काही कंपनी टाईपच्या आहेत ते 10 पेक्षा कमी लोक काम करतात त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत ऑलमोस्ट ऑल त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझन मध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत. मग दोन्ही याच्यामध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
1: अर्थातच, कारण आता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहेत, मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचारू असं वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
2: निश्चितच दिलेले आहेत आम्हाला संविधानाने. आमचं आर्टिकल 14, 15, 15(2) and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आणि म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लिव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे, संघटित क्षेत्रामध्ये बोलते आहे मी, आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लिव्ह सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लिव्ह जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिन्युमरेशन म्हणजे फॉर द एका समान कामासाठी म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागतं आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
1: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले, पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
2: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढं फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 पेक्षा जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक आयसीसी कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे, इंटरनल कंप्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे. त्या अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काहीच जे असं म्हणता येईल की नाही आहे त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लिव्ह मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते संघटित क्षेत्रात काम करते

0: काढलं जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओ ज्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत, त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीण संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळी सोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात, मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाही आहे, की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाईज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना, म्हणजे एनजीओ जो आहे, त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात, नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे, कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत, संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार, तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत, कारण त्या अशिक्षित असल्या त्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपणास वाटतं का, की त्यांना ती जाणीव असतेच बा म्हणून?
0: काही अंशी आहे त्यांना जाणीव आहे की माझे काय अधिकार आहेत, याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे, पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे, संघटित ठिकाणी पण आहेत, पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये, पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाही आहे, पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हर टाइम पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळेच असं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे, हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे, आणि मला वाटतं संविधानानुसार 8 तासाचा जो वेळ आहे एक कार्य करण्याचा प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेशा पण महिला असोत, तर यांना 8 तासाचा जो वेळ दिलेला आहे, 3 शिफ्टमध्ये काम चालतं जनरली, ज्या 24 तास चालणाऱ्या कंपनी आहे
0: बरोबर,
1: आणि 24 तास फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा, आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे, आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया, तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
0: निश्चितच मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले यांचं गाणं खूप आवडतं, आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल, नसेल होत मला म्हणजे तेवढी कल्पना नाही आहे, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत, जीवायला गा राहिले दूर घर माझे पाऊल पडले, आणि समोर आपण ऐकणार आहोत आशाताईंच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
1: तर कामगार बंधू भगिनींनो, ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडम यांचं गीत आपण ऐकूया.

0: तर असं वाटतं मॅडम की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे. बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणाव्या किंवा त्यांच्यासमोर ते मांडू शकतात आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय गरजेचं आहे.
0: बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियनद्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं आहे. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचं वाटतो तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असो की असंघटित असो, तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्टमध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना ती सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कोणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं आहे की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या आहे म्हणजे मग त्या ह्याच्यातनं होणारी सगळी धावपळ चिडचिड ह्या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये तर आम्ही मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे कारण तिला पैसे त्यातनं तिचं घर, कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहेत, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनाधीनता त्याच्यामुळे त्या महिलेला जे घराच्या बाहेर पडावं लागतं ह्या सगळ्याच्यात, त्याच्यामुळे तिला कामाचा म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना मी रिअली म्हणजे आय फील सो बॅड याच्यामध्ये की माझ्या भागातल्या 2-3 महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात. म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाहीत. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन त्या आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत म्हणून ह्यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या ह्याच्यात असं झालेलं होतं की ह्या ज्या महिला अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या ज्या आहेत जसं आता मोलकरीन संघटनेच्या माध्यमातून की त्यांना एक आफ्टर 50 इयर्स नंतर 55 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी हा एक विषय धरला गेला होता पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या मुलांना काहीतरी फॅसिलिटीज म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्या 9वी 10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची त्यांना स्कॉलरशिप मिळायची घरगुती कामगार करत असणाऱ्या महिला मुलांसाठी त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे किंवा त्यांना जसं की 55 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ चेक पेन्शन त्यांना मिळावी की सो दॅट त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील अशा पद्धतीचं होणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. किंवा त्यांच्या कामगारांच्या घरी समजा डिलिव्हरी झाली त्यावेळेला त्याच्यासाठीचं एक मदत असं जर झालं तर निश्चितपणे, कारण आता बघा की त्यातही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता त्यांना वाटतं नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना येते तर मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात द्यावं, तरच खऱ्या अर्थाने

कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा

0: कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
1: बरोबर आहे, कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे. अशा परिस्थितीत त्यांचं काहीतरी आपल्या समाजाने म्हणा, सरकारने म्हणा, काहीतरी विशेष लक्ष देऊन त्यात काहीतरी कायदे काढणं गरजेचं ठरतं. बरं, पण शेवटी जाता जाता एक असा पुन्हा प्रश्न विचारावा वाटतो की संविधान आपल्याला आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आहेत, पण ते पूर्णतः अंमल होत आहेत की नाही यावर आपण काय सांगू शकाल?
0: नाही, दुर्दैवाने आपल्याला असं म्हणता येईल की संविधान आहे, संविधानातल्या तरतुदी पण आहेत, पण त्याच्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी अजिबात होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतोय की जे काही कायदे पण झालेले आहे ना, संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलल्या गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्टमध्ये त्याची केस घेऊन येतो, त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात.
1: बरोबर,
0: म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आत्ता एक जण आलेले आहेत, म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता. 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेलेत. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीचच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा कुठेतरी, म्हणजे कामगार जे न्यायालय आहे तिथे सुद्धा त्यांचे कामगारांचे जे निकाल आहे ते लवकरात लवकर जर सोडवण्यात आले तर लोक सुद्धा तिथनं सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल, निश्चितच फायदा होईल. आणि त्यांना काय म्हणता येईल त्याला की एक खरंच बा मी कोर्टात गेलो आहे तर मला त्याचा फायदा झाला असं तो बाकी लोकांना सुद्धा सांगू शकतो. नाहीतर एक निराशाजनक चित्र आहे की लवकर केसचा निकाल लागत नाही, त्याच्यामुळे काय करायचं कोर्टामध्ये जाऊन सुद्धा. म्हणजे ही जी आहे तर म्हणून मला असं वाटतं की संविधानाने तर आम्हाला सगळं दिलेलं आहे, पण आम्ही जे अंमलबजावणी करणारे जे लोक आहो, इम्प्लिमेंटेशन जी आहे, तर ते लोक पाहिजे तेवढ्या तत्परतेने कोणी करत नाहीये. आणि त्याच्यामुळेच हा जो विसंवाद जो काही किंवा आपल्याला विसंगती जी काही दिसते आहे ती आपल्याला आज समाजामध्ये ती दिसते आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कामगारांनी किंवा अजूनही सगळ्याच म्हणजे ज्याही कुठलेही प्रश्न जे सोडवायचे असतील तर त्यासाठी संघटित येऊनच तुम्हाला काम करावं लागेल. आणि पर्टिक्युलरली आपण जेव्हा कामगारांच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या युनियन त्यांनी तयार करणं ते पण गरजेचं आहे, कारण युनियनमधले सुद्धा लोक कधी कधी काय काय करतात त्याच्यासुद्धा आपल्याकडे बरेचशी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे खरंच इथे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे ह्या संघटना युनियन चालविणे हे सुद्धा ही सुद्धा जबाबदारी आमची आहे, कारण आम्हाला संविधान जेव्हा सांगत आहे की आम्ही सगळे इक्वल आहोत तर मग आम्ही निश्चितच मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी काम सुद्धा करायला पाहिजे. कोणाचे डिस्क्रिमिनेशन होऊ नये, कोणाचंही आम्ही शोषण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं की आमचा हा जो कामगार आहे जो खरंच आमचा बॅकबोन आहे यांच्याशी आम्ही कुठेच काही उभे राहू नाही शकत आहे. आज आम्ही पाहतोय एवढ्या मोठ्याल्या बिल्डिंग ज्या उभ्या राहतात आहे त्या कुणाच्या भरोश्यावर उभ्या राहतात आहे, कामगारांच्या. आणि त्यांना जर आम्ही फॅसिलिटीज नाही चांगल्या प्रोव्हाइड केल्या, म्हणजे आज जर तो त्या बिल्डिंगवरनं पडला तर त्याच्यापासून मी कसा सुटून बाहेर पडेल याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो, की ना की त्याला त्याच्या परिवाराचं काय होईल आहे किंवा मी त्याच्या परिवाराला कसं प्रोटेक्ट करू, ही भावना नसल्यामुळे पण खूप सगळे प्रश्न निर्माण होतात.
1: शेवटी जाता जाता मॅडम आपल्या वेळ पण आता संपत आलेला आहे, महिला कामगारांना असा संदेश तुम्ही काय प्रदान करणार?
0: मी महिला कामगारांच्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही काम तर नेहमी करतच असता, दिवस रात्र तुम्ही काम करत असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी शिक्षित असो वा अशिक्षित असो त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधानाचं वाचन करून आपला लढा आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: अर्थातच, कारण आज कामगार मंडळींच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं संविधानच हे एक महत्वाचं ठरतं आणि संविधानानेच आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, महिला कामगार असो की पुरुष कामगार असोत. तर कामगार सभा या कार्यक्रमात मॅडम तुम्ही आज खास वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी कामगार मंडळींतर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
3: मी काकस मोहर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकीर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी, त्यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा असं ते म्हणाले. फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. ऑटो टॅक्सी चालक संघटनेनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या काळात चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
2: वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही, आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली.
0: एमपीएससीचा औषध निरीक्षक पदासाठीचा पेपर मोठ्या प्रमाणात फुटला नसून एका विशिष्ट व्यक्तीकडे तो पेपर गेला आहे, तरीही पारदर्शकतेसाठी एमपीएससीनं परीक्षा रद्द केली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी आरोपी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत, त्यातल्या तांत्रिक स्वरूपाच्या मागण्यांविषयी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलं. पुण्यातल्या मांजरी वसतिगृहात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मागण्या निश्चितपणे सोडवल्या जातील असं ते म्हणाले. तर आपल्या मागण्यांविषयी ठोस उपाय करून त्याविषयी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाईल असं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्याची कमतरता आणि दरवाढ झाली असल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या.
3: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्यू

0: कॉम्पिटिटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्कैसिटी क्रिएट की जाती है, और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है, और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और एनसीसीएफ के गोडाउन्स में है, और सीडब्ल्यूसी पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रखरखाव, उसके बेहतर रखरखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके।
1: लवकरच इतर शहरांमध्येही अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं त्या म्हणाल्या। रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे, निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे, तर आणखी हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत। नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न गतिमान केले आहेत। पूरग्रस्त भागातील संचारव्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली। यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे। काठमांडूमधला भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं। पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं। नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं। महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 जणांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे। बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीनं भारत काही बेली पद्धतीचे पूल बांधून देणार आहे। श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे। पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात, त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे। मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये जत्रा भरल्या आहेत। समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जात आहे। अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं नारळ फोडीच्या स्पर्धाही झाल्या। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दंड ठोठवण्याऐवजी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर राखी बांधत ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला। विना हेल्मेट दुचाकीस्वारांना देखील राखी बांधून मोफत हेल्मेटचंही वाटप करण्यात आलं। चंद्रपूरमध्ये कोणतीही परीक्षा न देता 5 ते 10 लाख रुपयात 6 नामांकित विद्यापीठांच्या विविध शाखांच्या पदव्या आणि पदविकांची विक्री केली जात असल्याचं उघडकीला आलं आहे। या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे रॅकेट चालवणारा मुख्य आरोपी परिमल बाबूराव गौरकर हा फरार आहे, तर कागदपत्रासाठी ग्राहक शोधणारा वैभव सोनले याला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे। कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं। कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी केली। सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या। पसिंदू सूर्या बंद्रानं 92 तर केशरा नुवंतानं 46 धावांचं योगदान दिलं, त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेला 9 गडी गमावून 429 धावा करता आल्या। भारतातर्फे मानव सुतार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले। दोन्ही डावात शतकं झळकावणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला। या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली। हवामान। येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन। मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ। नेपाळ महापुरात

0: जिल्ह्यातल्या मृतांची संख्या 359 वर, राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, सुजाण नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत शिक्षण आणि शाळा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. शालेय जीवनात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात आणि त्यानंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात कारकीर्द घडवून विविध विषयात देशाची मान उंचावतात. या विद्यार्थ्यांना घडवण्यात विविध आधुनिक आणि नवनवीन कल्पना राबवून आपलं अध्यापनाचं कार्य आदर्शवत करणाऱ्या शिक्षकांना केंद्र सरकार दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवत असतं. यंदा या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातल्या 4 शिक्षकांची निवड झाली आहे. या शिक्षकांच्या कार्याचा परिचय आपण वृत्तविशेष या कार्यक्रमातून करून घेत आहोत. श्रोते हो, गणित हा एक अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. अनेक वेळा या विषयाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते. अनेक विद्यार्थ्यांना हा विषय अवघड वाटत असतो. गणित या विषयाला विविध नवीन उपक्रम, खेळ, कथा आणि इतर माध्यमातून अधिक रंजक करण्याचं कार्य आदर्श शिक्षक वैभव कुलकर्णी करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना या वर्षीच्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवलं आहे. त्यांच्या कार्याविषयी त्यांची घेतलेली मुलाखत आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणीच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याबद्दल आपलं अभिनंदन. सर, राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला मिळाला याची घोषणा झाली तेव्हा काय भावना दाटून आल्या आपल्या मनात?
2: राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा मला मिळाला तेव्हा माझे जस्ट आय वॉज नॉट एबल टू कंट्रोल माय इमोशन. त्यावेळेस हॉस्पिटलला मी चाललो. जेव्हा मी मेल चेक केला त्याच वेळेस मी पाहिलं की मेल चेक केला आणि त्याच्यामध्ये एक असा नोट होता की मिस्टर कुलकर्णी युअर सिलेक्टेड फॉर नॅशनल टीचर अवॉर्ड्स. एक मिनिटं मी डोळे बंद केले आणि डोळ्यातून अश्रू घडागडागडा वाहू लागले आणि मला कुठेतरी असं वाटलं की आज माझे आई बाबा जिवंत असल्याचं किंवा असले असते तर मी त्यांना घट्ट पकडून रडलं असतं, मन मोकळेपणे केलं असतं. 32 वर्षाचं सर्व कार्य, जे लोक मला मदत केले, प्रिन्सिपल्स, माझं ऑर्गनायझेशन, हे सगळं माझ्या डोळ्यापुढे. इट वॉज जस्ट अ फ्लॅश बॅक फॉर मी आणि आय ऍक्सेप्ट इट इन अ हंबल वे सर ऑन द बिहाफ ऑफ नवोदय विद्यालय ऑर्गनायझेशन. त्या वतीने मी अगदी हंबली हे मी ऍक्सेप्ट करतो आणि ग्रेसफुली ऍक्सेप्ट करतो सर. ऑफकोर्स आय फील व्हेरी प्राऊड अँड ऑल्सो व्हेरी हॅपी ऑल्सो सर अँड क्रेडिट गोज टू एव्हरीबडी सर.
1: आम्हालाही अभिमान आहे सर तुमच्या पुरस्काराचा. सर, मूळ विषय गणित आहे आणि गणित हा विषय काहीसा क्लिष्ट किंवा अनेक विद्यार्थ्यांचा नावडता, या विषयाची गोडी वाढावी यासाठी आपण केलेले प्रयत्न फार महत्वाचे आहे. याविषयी आपण आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
2: मला वाटतं की गणित अवघड नाही आहे सर, कारण की गणित हा आवडता विषय जर नसेल तर याचा अर्थ कुठेतरी आपण म्हणजे सिस्टम मध्ये आपल्याला चेंज करावं असं मला वाटतं. गणिताला आपण डे टू डे लाईफच्या मुलांशी जर जोडलं, खेळाशी जर जोडलं आपण, तर आपण जर मॉडर्न पेडॉगॉजी जे आहे सर, जसं स्पोर्ट्स इंटिग्रेटेड, टॉय बेस्ड पेडॉगॉजी किंवा आर्ट इंटिग्रेटेड पेडॉगॉजी, याच्याशी जर जोडलं ना सर, तर आपण, मला नाही वाटत की कुठलाही विद्यार्थी आपल्याला म्हणेल की गणित अवघड आहे. मुलांना वाटलं पाहिजे की वेल इट दॅट मॅथमॅटिक्स इज वेल विदिन द रीच. फॉर एक्झाम्पल, अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर आहे, पण डायरेक्टली इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग दॅट अर्थमॅटिक प्रोग्रेशन, एक पोटॅटो रेस म्हणून एक ऍक्टिव्हिटीज एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये आहे. तो ऍक्टिव्हिटी मी जवळजवळ 15 मिनिटं ऍक्टिव्हिटी कंडक्ट केले सर, मुलांना म्हणजे रेस कंडक्ट केला, त्यांना प्राइजेस दिले वगैरे दिले, आणि त्यानंतर मी मुलांना स्पष्ट सांगितलं की आज आपण हे चॅप्टर शिकूया. जो आपण पहिला भाग होता तो स्पोर्ट्स विथ रिलेटेड ऍक्टिव्हिटी होता, आता आपण बघूया की बाबा हे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनशी कसं जोडता येईल. मग त्याच्यानंतर मी फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स, लास्ट टर्म, यंथ टर्म, त्या खेळातूनच मी घेतले सगळे ऍक्टिव्हिटी आणि मुलांचा प्रतिसाद सुद्धा उत्स्फूर्त होता. दे एन्जॉयड इट ऍक्च्युअली, कारण की त्यांना खेळायला सुद्धा मिळालं, कॉन्सेप्ट पण क्लिअर झाले. दुसरं एक एक्झाम्पल, मेन्सुरेशन हा टॉपिक, माझा एक असा अनुभव आहे की सर, मेन्सुरेशन हा टॉपिक मुलं केव्हाही म्हणतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट, बिकॉज त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ फॉर्म्युलाज असतात आणि मुलं काय करतात माहिती का, दे ट्राय टू मग इट अप, त्याला पाठ करायचा प्रयत्न करतात, ज्याला रॉट मेमोरायझेशन आपण म्हणतो. मग इथं कसं असतं की मेन्सुरेशन मध्ये जे मुलांना माहिती आहे, फ्रॉम नोन टू अननोन जर आपण गेलं तर मुलं खूप इझिली त्याला युज करू शकतात. आणि इथं पण मी एक इनोव्हेटिव्ह आणि अनोखा प्रयोग मी केलेला आहे सर. लालची भेलवाला नावाची एक माझी स्टोरी आहे सर, आणि ते स्टोरी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती ठेवलेलं आहे. त्या प्रयोगामध्ये मी काय केलेलं आहे की व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर, हे रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी एक भेलवाराची स्टोरी मी निर्माण केलेली आहे, जो मुलांना ठगत असतो की 6 रुपयाचा भेल सुद्धा त्यांना सिलेंडर मध्ये देत असतो आणि कोन मध्ये सुद्धा तेवढा देत असतो, पण व्हॉल्यूम कोनचा जो तो कमी असतो. मग त्याला त्याच्या वापरून मी काय केलेलं आहे, ते एक छानपैकी स्टोरी क्रिएट केली आहे आणि तो फॉर्म्युला जो आहे तो माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात आहे की बाबा व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. मी अजून एक प्रयोग मी केला आहे की रिंग द कोन नावाची एक स्पोर्ट्स इंटिग्रेटेड मॅथ्स क्विझ मी कंडक्ट केली, त्याच्यामध्ये

0: मुलांना मी एवढं सांगितलं की तुम्ही हे कोणला रिंग करायचा, रिंग तरी करा किंवा नॉक तरी करा, आणि त्याच्यामधला जो प्रश्न क्रमांक असेल तो क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. म्हणजे डायरेक्टली इथं प्रश्न विचारला नाही मी, त्याच्यात दोन मेथड असू शकतात की डायरेक्टली यू कॅन आस्क अ क्वेश्चन और यू क्रिएट सम क्रिएटिव्हिटी वेअर द चिल्ड्रन विल गेट अ चान्स टू प्ले. खेळत खेळत जेव्हा ते पोरसी डेफिनेटली दे विल टेक लॉट ऑफ इंटरेस्ट. आणि सर त्याच्याला इतकं मस्त म्हणजे आय गॉट अ व्हेरी थम्पिंग रेस्पॉन्स फ्रॉम द चिल्ड्रन. जर आपण प्रयोग राबवले डेफिनेटली आय थिंक तो जो गणित हा अवघड विषय आहे हा कॉन्सेप्टच माझ्या मते मुलाच्या डोक्यातून निघून जाईल असं मला वाटतं. गणित शिकवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सर विद्यार्थ्यांना गणित फक्त सोडवायला न देता त्यांना अनुभवायला द्यायला पाहिजे.
1: सर तुम्ही गणित हा विषय फारच मनोरंजक पद्धतीनं मांडलात आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. गणित ह्या विषयामध्ये जशा तुम्ही काही नवीन नवीन कल्पना राबवल्या त्याचप्रमाणे तुम्ही काही शैक्षणिक साहित्यांचीही निर्मिती केली. या साधनांचा आणि इतर शिक्षकांनाही तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठीचे प्रयत्न आपण कशा पद्धतीने सांगाल सर?
0: शैक्षणिक साहित्य म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की द चाइल्ड शुड सी द कॉन्सेप्ट रादर दॅन डू द कॉन्सेप्ट. काही ऑब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्टला जर तो बघितला तर त्याच्या डोक्यात राहतं. फॉर एक्झाम्पल एक कॉन्सेप्ट आहे पायथागोरस थेरमचा. तर हा पायथागोरस थेरमचा कॉन्सेप्ट सामान्यतः लोकांच्या डोक्यात असं असतं की पायथागोरस थेरम इज स्क्वेअर ऑफ हायपोटनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. पण मी मुलांच्या मदतीने मुलांच्या सहाय्याने मी काय केलं की साधे प्लास्टिक थोडे मोरीचे दाणे वगैरे किंवा साबुदाण्याचे छोटे छोटे दाणे घेऊन मी असे काही मॉडेल्स क्रिएट केलेले आहेत. त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम हा सेमी सर्कल साठी अप्लाय होतो, पायथागोरस थेरम इक्विलॅटरल ट्रायंगल साठी अप्लाय होतो, पायथागोरस थेरम पॉलिगॉन पेंटागॉन साठी होतो. कुठलाही रेग्युलर पॉलिगॉन जर असेल तर पायथागोरस थेरम हा अप्लाय होतो. मग इथं कुठेतरी मी काय केलेलं आहे की हा साहित्याचा उपयोग पण केलेला आहे आणि कॉन्सेप्ट बिल्डिंग पण मी इथं केलेलं आहे आणि एक इनोव्हेटिव्ह आयडिया सुद्धा मी इथं वापरलेला आहे की पायथागोरस थेरमचा हे नवीन काहीतरी सर आपल्याला सांगत आहेत आणि तसं तो क्रिएट केलेला जो मॉडेल आहे तो मुलांच्या डोक्यात अजूनही आहे. म्हणजे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मी थोडक्यात सांगायचं झालं तर पायथागोरस थेरम इज नॉट कन्फाइंड टू ओनली राईट अँगल ट्रायंगल्स अँड ट्रायंगल स्क्वेअर्स बट इट कॅन बी फर्दर एक्सटेंडेड. हा एक मॉडेल मी तयार केला सर आणि तो खूपच म्हणजे मुलांनी ऍक्सेप्ट केला त्याला आणि त्याला खूप मुलांना छान वाटलं की समथिंग बियॉन्ड टेक्स्टबुक इज देअर अँड युजफुल टू टेक्स्टबुक इज देअर. दुसरा एक कॉन्सेप्ट आहे सर मॅथ्स मध्ये जो रिलेशन बिटवीन पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सवर्सल जो कॉन्सेप्ट आहे सर त्याच्यामध्ये अल्टरनेट अँगलचा कॉन्सेप्ट येतो, को इंटिरियर अँगलचा कॉन्सेप्ट येतो आणि करस्पॉन्डिंग अँगलचा कॉन्सेप्ट येतो. तर लहानपणी पण मी जेव्हा शिकत होतो ते हे अँगल्स मला जे आहे ते खूप कन्फ्युज करायचे की व्हॉट विच अँगल शुड बी कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग अँगल्स, विच अँगल शुड बी कॉल्ड ॲज अल्टरनेट अँगल्स. हा कन्फ्युजन सतत माझ्या डोक्यात राहायचा. पण मी एक अनोखा उपक्रम इथं पण मी राबलेला आहे सर की मी काय केलं की त्यांना इंग्लिश लेटर्सशी जोडलेलं. फॉर एक्झाम्पल अल्फाबेट एफ, इफ यू रिमेंबर अल्फाबेट एफ, अल्फाबेट झेड जर तुम्ही लक्षात ठेवला अल्टरनेट अँगलचा कॉन्सेप्ट येतो आणि अल्फाबेट सी जर तुम्ही लक्षात ठेवला तर को इंटिरियर अँगलचा कॉन्सेप्ट येतो. तर मुलांना तो एफ सी आणि झेड हा लक्षात ठेवणं सोपं जात असतं आणि त्या साहित्याने काय होतं की मुलांना जो आहे ते याप्रमाणे त्याचा टीचिंग एडचा त्याचा फायदा होतो. आणि जे तुम्ही सांगितलं की टीचर्सचा ट्रेनिंगचा, मी केवळ हे टीचिंग एडचं मुलांपुरतं केलेलं नाहीये सर. तर मी जवळजवळ आतापर्यंत 20 ट्रेनिंग सेशन्स घेतलेले आहेत आणि त्या ट्रेनिंग सेशनमध्ये ऑन अँड एव्हरेज 40 टीचर्स जरी आपण घेतलं तर मोर दॅन 800 टीचर्सना मी जे आहे ते आतापर्यंत मी ट्रेनिंग दिलेलं आहे सर. म्हणजे हाऊ टू प्रिपेअर द टीचर, हाऊ टू गो फॉर जॉयफुल लर्निंग कसं केलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह टीचिंग कसं केलं पाहिजे. आणि इनफॅक्ट सर हा पोटॅटो रेस मी शिक्षकांनाही करायला लावलेलं.
1: अच्छा, ग्रेट.
0: आणि मग ते जेव्हा पळत होते ते जेव्हा गोंधळ घालत होते तेव्हा मी त्यांना म्हटलं जर तुम्ही एवढं एन्जॉय करू शकत असाल तर वाय कांट इट बी द सेम प्लेजर टू द चिल्ड्रन. आणि दुसरा गेम मी स्टार्ट केला मॅग्नेटिक डार्ट गेम म्हणून आहे. तो डार्ट गेम मध्ये मी काय करायचं की शिक्षकांना स्वतः मी फेकायला लावायचं ते डार्ट्स वगैरे, त्यांचे पॉईंट्स मोजायचे आणि इव्हन त्यांना प्राइजेस सुद्धा मी दिलेलं टू मोटिवेट देम. बिकॉज व्हॉट आय फील इज व्हॉट एव्हर यू एक्सपिरियन्स गिव्ह बॅक द सेम एक्सपिरियन्स टू द चाइल्ड. असे अनेक रिंग द कोन एक्सपेरिमेंट पण मी दिलेला आहे सर. इव्हन डिजिटल मध्ये पण मी माझा योगदान दिलं.
1: सर डिजिटल या प्रश्नावरच येते, म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच आता डिजिटल शिक्षणही फार महत्वाचं झालं.
0: हो
1: सर, या क्षेत्रातील आपला अनुभव आपण कसा विशद करा?
0: सर ऍक्च्युली डिजिटल क्षेत्रामध्ये सर डिजिटल क्षेत्राचा जो वापर आहे सर कोरोना काळानंतर खूप वापर सुरू झाला. अन्यथा आपण काय करायचं, युजली तो ट्रेडिशनल मेथड आपण वापरायचा. आणि हा अनुभव मला सुद्धा आला सर, कारण की तेव्हा काय झालं की कोरोना काळामध्ये कित्येक वेळा जेव्हा मी क्लासेस घेत होतो मुलांना त्यावेळेस मुलांचं एकच कंप्लेंट असायचं सर की आम्हाला ऐकू येत नाही किंवा ऐकू आलं तर सर नेटवर्क नाही किंवा मग असे बरेच म्हणजे कंप्लेंट होते की ऑडिबल नाही, विजिबल नाही किंवा नेटवर्क नाही. ते तीन कंप्लेंट असायचे. मग जेव्हा मी हे प्रॉब्लेम पाहिले मी की म्हणजे इव्हन दो क्लास इज 40 बट बरेचसे मुलं सोडून जायचे क्लासेस मध्येच कारण की त्यांना नेटवर्क मिळायचं नाही. हा प्रॉब्लेम जेव्हा मी बघितला सर तेव्हा मला म्हणजे खूपच म्हणजे हे वाटलं की बाबा आपण काहीतरी इथं केलं.

0: पाहिजे. आणि त्यावेळेस मी काय केलं की एक युट्यूब चॅनल माझं ओपन केलं सर, ज्याचं नाव आहे मॅथ्स मेड इझी विथ वैभव कुलकर्णी. आणि सर त्या चॅनलमध्ये मी अक्षरशः आजच्या तारखेपर्यंत 728 व्हिडिओ आहेत सर माझे. आणि ते 728 व्हिडिओ मध्ये मी त्या कोरोना काळापासून मी करत आहे सर. जसं म्हणजे त्याचा कंटेंट जो आहे, 9वीचा पूर्ण मॅथ्सचा पुस्तक मी त्याच्यामध्ये सॉल्व्ह केला सर, 10वीचा एनसीईआरटीचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो की बाबा यूज डे टू डे लाईफ मध्ये मॅथ्स कुठे उपयोग होतो सर, तोही मी केला. एमसीक्यूचे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केले. आणि विशेष सांगायचं म्हणजे सर, मी 6वी ते 10वीच्या मुलांना जे बेसिक मॅथ्स, कारण की कोरोना काळामध्ये शिक्षकच प्रॉब्लेम होता, बेसिक मॅथ्स फॉर ऑल असं माझ्या अनुभवावरून 40 व्हिडिओचा एक संच बनवला, फाउंडेशन मॅथ्स, ज्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी समजा 10वीत गेला असेल आणि त्याला बेसिक काही प्रॉब्लेम असेल तर शिक ही कॅन स्विच बॅक टू दोज व्हिडिओ. सेल्फ लर्निंग व्हिडिओ होते सर ते, आणि मुलं बरेच त्याचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर. तर म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा हे एकच अडव्हान्टेज आहे सर, एनी टाइम अँड एनी वेअर लर्निंग असतो. पण एकच कॉशन आहे की इट कॅनॉट सबस्टिट्यूट अ टीचर. शिक्षकाची पोस्ट वाढते सर, पण शिक्षकाला पर्याय हा नाही आहे.
1: नाही, बरोबर. आणि परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये फक्त शिक्षक बोलतात आणि विद्यार्थी ऐकतात, तर त्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची पद्धत मला वाटतं अवलंबली, तर त्याविषयी थोडं सांगा ना.
0: ऍक्च्युली कसं आहे की जो ट्रेडिशनल मेथड होता त्याच्यामध्ये टीचर युज टू टीच अँड स्टुडंट युज टू लिसन, पण ती पद्धत कशी होती की टीचर युज टू टीच अँड स्टुडंट युज टू लिसन. पण आता कसं आहे, रोल ऑफ टीचर हॅज चेंज. नाव टीचर इज अ फॅसिलिटेटर अँड स्टुडंट इज अ ऍक्टिव्ह लर्नर सर. मग त्याच्यासाठी मी काय करायचं, टीचिंग मेथडॉलॉजी मध्ये मी जास्त मेथड जे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घेतलं सर, मी त्याच्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग मुलांना दिलं, मी स्पोर्ट्स इंटिग्रेटेड पेडागॉजीज वापरले सर, रोल प्ले गणितामध्ये हा कदाचित एक नवीन अनुभव असा की मुलांना नाटक करायला मिळत आहे ते मी वापरलं, स्टोरी टेलिंग हा जो भाग वापरला सर, तो मुलाला लहानपणापासून एक तुम्ही बघितला असाल सर की स्टोरी टेलिंग हा केव्हा प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो. मग गणितात सुद्धा मी स्टोरी टेलिंग युज केलं सर, आणि मॉडर्न पद्धतीमध्ये जो स्टोरी टेलिंग मेथड आहे तो मी युज करतोय सर. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे सर, कॉम्पिटन्सी बेस्ड जो आहे आजच्या काळाची गरज आहे. आय कॅन से दॅट इट इज द नीड ऑफ द आर. आय मस्ट से की शिक्षण पद्धती आता बदललेली आहे सर, आणि कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग म्हणजे व्हॉट एव्हर यू आर स्टडींग इन युअर टेक्स्ट बुक इन व्हॉट वे इट इज अप्लिकेबल टू डे टू डे लाईफ. डे टू डे लाईफ मध्ये ह्याचा उपयोग कुठे होतो, आपला फॉर एक्झाम्पल कॉम्पिटन्सी बेस्ड याच्यामध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा वापर कुठे होतो. इतके ब्युटिफुल एक्झाम्पल्स आहेत सर की शिकवत असताना मला इतकी उत्सुकता वाटायची की उद्या मी हा चॅप्टर शिकवणार आहे, ते मला म्हणजे खूप बरं वाटायचं. म्हणजे हा जो आहे तो टू मेथडमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये अजून आपण काम करायचं की एक्झिबिशन आम्ही करायचं, एक्झिबिशन मी करतो. ते एक्झिबिशनचा एक अॅडव्हान्टेज असतो सर की मुलांना कम्युनिकेशन स्किल्स वाढतो, क्रिएटिव्हिटी वाढते, त्यांची क्रिटिकल थिंकिंग एबिलिटी वाढते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड पण वाढतो सर, आणि कॉन्फिडन्स सुद्धा विद्यार्थ्यांचा वाढतो.
1: आणि सर मला असं वाटतं की तुमच्याशी बोलताना की तुमची जी पद्धत आहे ती फक्त शहरी विद्यार्थ्यांसाठी नाही तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीही तितकीच उपयुक्त आहे ज्यांना साधनांची कधी कधी कमतरता भासते.
0: एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर की कित्येक वेळा आपण अंडर एस्टिमेट करतो की बाबा ग्रामीण विद्यार्थी जे आहेत ते कम त्यांचा क्षमता कमी असते, पण मी नवोदय सारख्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये काम करत आहे सर, तर ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे. त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात, पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकवू शकतो, कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं, त्यांच्या अनुभवाशी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडी. अँड इव्हन टेक्नॉलॉजी ऑफकोर्स वी नीड टू प्रोव्हाइड देम बिकॉज इट इज रिक्वायर्ड फॉर देम टू कम अहेड ऑफ दिस पीपल.
1: थँक्यू सर, आकाशवाणीशी बोलल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याकडे असणारं पशुधन आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची निगा राखत असतो, तसंच त्यांना जे आजार होत असतात किंवा त्यांना जे वेगवेगळ्या काही समस्या उद्भवत असतात तर याचंसुद्धा आपण वेळोवेळी आपल्या पशुवैद्यकांकडून त्यांचं निराकरण करत असतो। परंतु शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे करणं खरं तर खूप महत्त्वाचं असतं, कारण या आहार व्यवस्थापनावरच त्यांच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे, उत्पादन आहे, हे ठरत असतं। आणि म्हणूनच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे हे आपण कशाप्रकारे करायला हवं, यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबींचा समावेश होत असतो आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी, हे सगळं आज आपण सविस्तर असं जाणून घेणार आहोत। यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे तालुका जव्हार जिल्हा पालघर किरमिरा येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिल्पा काटकर मॅडमना। नमस्कार मॅडम।
8: नमस्कार
7: मॅडम। आपण जेव्हा आता बघत असतो की दूध उत्पादन जे जनावरांपासून आपल्याला मिळत असतं, परंतु त्याच्यामध्ये म्हणजे आहाराचं जे महत्त्व आहे हे खरं तर खूप मोठं असं आहे, तर हे तुम्ही नेमकं या दृष्टीने म्हणजे जनावरांना आपण संतुलित आहार देत असतो तर याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
8: असतं आपण जेव्हा जनावरं घरामध्ये ठेवतो, पालन करतो त्यांचं, तेव्हा आपण त्यांच्या आरोग्याकडे तर लक्ष देतोच असं तुम्ही सांगितलं, पण बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्यांचं त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष होतं।
7: बरोबर।
8: यामुळे काय होतं जनावरांच्या पचनसंस्थेचे आजार होतात, त्यांना पचन नीट नाही झाल्यामुळे आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनामुळे होतो। तर अशा प्रकारे सगळं जे जनावरांचं पहिल्यापासून म्हणजे दूध उत्पादन आहे ते प्राथमिकता अवलंबून असतं ते जे आहार घेतात यावर।
7: बरोबर।
8: कधी पण आपण जेव्हा पशुपालन हा व्यवसाय करतो तेव्हा ज्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देतो, बाकीच्या व्यवस्थापनाबरोबरच जनावरांचे आहार व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचे आहे।
7: बरोबर।
8: कारण पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त खर्च जो येतो तो आहार व्यवस्थापनावरच येतो। तर अशा परिस्थितीत जेव्हा एखादी डेअरी इंडस्ट्री आपल्याला स्थापन करायची असते किंवा दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात तेव्हा त्यांचा आहार व्यवस्थापन समतोल पण कमी खर्चात कसं व्हावं याच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं असतं।
7: नक्कीच। आता मॅडम, जनावरांसाठी संतुलित आहाराची जी गरज आहे तर ही काय आहे?

0: संतुलित आहाराची गरज, जनावरांचा जे दुधाच्या गुणवत्ता किंवा त्याचं दूध देण्याचं प्रमाण जे असतं ते जसं त्याच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असतं तसंच ते त्यांच्या पचन संस्थेवरही अवलंबून असतं. कारण जे आपण जनावरांना खायला घालणार आहे तेच आपल्याला शेवटी उत्पादनामध्ये मिळणार
1: आहे.
0: तर ज्या प्रकारचं आपण खाद्य जनावरांना देऊ त्या प्रकारचं दूध उत्पादन आपल्याला मिळणार आहे, त्यांच्यापासून उत्पन्न तितक्या चांगल्या प्रतीचं मिळेल आपल्याला. यामुळे त्यांच्या ज्या दररोजच्या क्रियांसाठी आणि पचन संस्थेच्या व्यवस्थित राहण्यासाठी संतुलित आहाराची फार गरज असते.
1: आता मॅडम, संतुलित आहारामध्ये मग नेमका कशा कशाचा समावेश होतो?
0: आपण जो समतोल आहार बोलतो त्याच्यामध्ये आपण जनावरांना मुख्यतः करून ओली वैरण, कोरडी वैरण आणि आंबोन या गोष्टीचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. आता ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत जनावरांच्या आहारामध्ये, म्हणजे हा त्याचा पाया आहे. परंतु याच्यामध्ये पण त्याचं प्रमाण जे शास्त्रोक्त दृष्ट्या ठरलेलं आहे त्या प्रमाणातच दिलं पाहिजे. जसं की आहार हा जनावरांचा आपण जर त्याचे चार भाग केले तर आपल्याला त्यातलं एक तृतीयांश भाग हे आंबोन किंवा खुराक आपण ज्याला बोलतो तो द्यायचा असतो आणि दोन तृतीयांश भाग हे वैरण याचा द्यायचा असतो. आता या वैरणीमध्ये पण त्याचे भाग पडतात. जसं ओली वैरण आणि सुकी वैरण मी तुम्हाला सांगितलं, एक तृतीयांश आपल्याला कोरडी वैरण द्यावी लागते आणि दोन तृतीयांश ओली वैरण द्यावी लागते. ओली वैरण जी आपण देतो त्यामध्ये एक दल आणि द्विदल अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या चाऱ्यांचं मिश्रण देणं गरजेचं असतं. एकदल प्रकारच्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे साधारणपणे मका, ज्वारी, बाजरी, नेपियर, DHN6 या प्रकारचे जे चारा जातीची पिकं आहेत ती साधारणपणे आपण देऊ शकतो.
1: बरोबर.
0: आणि द्विदल प्रकारचे जे चारा वर्गीय पिकं आहेत जसं की चवळी आहे, लसूण, बरसीम, स्टायलो, दशरथ अशा प्रकारची चारा पिकांचा जर आपण त्यांच्या खाद्यामध्ये समावेश केला तर आपल्याला निश्चित उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं. तर हे द्विदल प्रकारचे चारा हा एकदल प्रकारच्या चाऱ्यापेक्षा जास्त पौष्टिक असतो आणि त्याच्यामध्ये प्रथिन आणि कॅल्शियमचं प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असतं. तसेच जी मी तुम्हाला कोरडी वैरण सांगितली तर कोरड्या वैरणीमध्ये आपल्याकडे जे स्थानिक दृष्ट्या असतं शेतकऱ्यांकडे उपलब्ध, जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हाचं काड मिळतं, ज्वारीचा कडवा मिळतो, किंवा कोकणामध्ये उपलब्ध असणारा भाताचा पेंढा, किंवा अगदीच बाकी हे काही नसेल मिश्र जातीचं सुकं गवत असतं याचा आपण कोरड्या वैरणीमध्ये समावेश करू शकतो. कोरडी वैरण ही अतिपौष्टिक नसते पण ही पोटभर वैरण म्हणजे जनावरांचं पोट भरलं गेलं पाहिजे, कारण त्यांच्या पोटाची कपॅसिटी 45 ते 50 लिटर पर्यंत असते तर पोट भरलं पाहिजे यासाठी आपण ही पोटभर वैरण द्यावीच लागते. वैरणी व्यतिरिक्त मी जे तुम्हाला आधी सांगितलं की आंबोण, आंबोण हा जनावरांच्या खाद्यातील अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण वैरणीतून जनावरांना प्रथिन किंवा ऊर्जा ही कमी प्रमाणात मिळते. म्हणजे प्रथिन तर फारच कमी असतात पण ऊर्जा देखील कमी प्रमाणात मिळते. जनावरांचा मुख्य ऊर्जेचा स्रोत जर काही असेल तर आंबोण आहे. आता ही आंबोण जी आपण बनवतो किंवा आपण जी आपण घरच्या घरी पण बनवू शकतो ती 100 किलोच्या नमुन्यामध्ये आपण बनवली तर ती फार उपयुक्त ठरते. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून आपण या आंबोनमध्ये सरकी, भुईमुग किंवा जवस, तीळ, सूर्यफूल, खोबरा याच्यासारख्यापासून मिळणारी पेंड वापरता येते आणि भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचं पॉलिश, तूर चुनी, उडीद चुनी, मका चुनी अशा प्रकारच्या शेतीपासून मिळणाऱ्या दुय्यम पदार्थांचा देखील आपण या आंबोनमध्ये समावेश करू शकतो. याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे असतं आंबोनमध्ये ते असतं खनिज मिश्रण आणि मीठ. खनिज मिश्रण हे अत्यंत कमी प्रमाणात लागतात परंतु हे जनावरांच्या आवश्यक असतं. जसे मिनरल आणि व्हिटॅमिन सगळ्या गरजेचं असतं ते जनावरांना आवश्यक असतात. तर अशा प्रकारे आपण वैरणी बरोबरच आंबून जर आपण दिली जनावरांना तर त्यांचं दूध उत्पादन निश्चित वाढायला मदत होते.
1: मॅडम, आता मग जनावरांना पशुखाद्य देण्याचं काही प्रमाण सुद्धा असतं का?
0: हो, पशुखाद्य हे जनावरांना आपण देतो तर आपण साधारणपणे दुधाळ जनावरांनाच पशुखाद्य देतो.
1: बरोबर.
0: तर हे पशुखाद्याचं प्रमाण हे त्याच्या दूध उत्पादनावर अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर दुभत्या जनावरांना पशुखाद्य आपण जेव्हा देतो तर जर 450 किंवा 500 किलोची गाय पकडली आपण
1: बरोबर
0: तर एका गाईस तिच्या शरीर पोषणासाठी 1 ते 1.5 किलो पशुखाद्य आणि प्रति 2.5 किलो दूध उत्पादनासाठी 1 किलो जास्तीचं पशुखाद्य आपल्याला द्यावं लागतं. तसेच म्हशींसाठी हे प्रमाण थोडं वेगळं आहे कारण म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांश जास्त असतो म्हणजे फॅट जास्त असतं. त्यामुळे म्हशींसाठी शरीर पोषणासाठी आपल्याला 1.5 ते 2 किलो आंबून द्यावी लागते आणि प्रति 2 लिटर दूध उत्पादनासाठी 1 किलो म्हणजे जास्तीचे आंबून द्यावी लागते. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं 15 लिटर दूध उत्पादन देणारी गाय जर आपल्याकडे असेल तर तिला 1.5 किलो आंबोन ही तिच्या शरीर पोषणासाठी लागेल आणि 6 किलो आंबोन हे 15 लिटर दूध उत्पादनासाठी द्यावी लागेल. म्हणजे अशी 1.5 किलो आंबोन त्या एका गाईला दररोज आपण दिली पाहिजे. दररोजच्या आहारामध्ये त्याचं नियोजन केलं पाहिजे. अशा प्रकारे आंबोन किंवा खुराक आपण जनावरांना देऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झालं खाद्याच्या बाबतीत.

0: मिळालं. पाणी हा असा घटक आहे शरीर क्रियेसाठी, करता करविता सर्व काही पाणी आहे. तर पाणी हे नित्यक्रमानुसार जनावरांना मिळालंच पाहिजे. पाण्याच्या कमतरतेअभावी त्यांची चयापचय क्रिया ती मंदावते आणि यामुळे दुधाच्या उत्पादनावर अगदी 30% पर्यंत ते खाली येऊ शकतं. अशा प्रकारे जर पूर्ण दिवस त्यांना आवश्यकतेनुसार पाणी दिलं तर त्यांचं दूध उत्पादन हे किफायतशीर आणि व्यवस्थित मेंटेन करायला मदत
1: होते. अच्छा, आता मॅडम मग आंबोणासाठी म्हणजे काही आपण वेगळा पर्याय असा देऊ शकतो का?
0: आंबोण ही खरं तर गरजेचीच असते जनावरांना, परंतु कसं काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे अगदीच 2 गायी असतात किंवा 2 म्हशी असतात आणि फारच कमी आर्थिक परिस्थिती असते, तर अशा वेळी आंबोण ही आपण थोडीफार प्रमाणात कमी करून आंबोणीऐवजी दलहगातील चारा पीक त्यांनी घेतलं तर त्याच्या 10 ते 15 किलो या प्रकारच्या चाऱ्यामधून 1 किलो खुराकी एवढी ऊर्जा जनावरांना देऊ शकतो किंवा अन्न घटक
1: बरोबर
0: जनावरांना देता येतात. म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात आंबोन ला पर्याय देऊ शकतो.
1: बरोबर. समतोल आहार जो असतो मॅडम तर हा कुठल्या जनावराला आणि किती आपण द्यायला हवाय?
0: बरोबर, चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण समतोल आहारामध्ये आंबोणीचा उपयोग करतो तर आंबोण हा अतिशय खर्चिक घटक असतो दूध उत्पादनामध्ये. ही आंबोण ही आपल्याला सगळ्या जनावरांना सारख्या प्रमाणात देऊन चालत नाही.
1: बरोबर.
0: आंबोण ही गरजेची असते दूध उत्पादन वाढण्यासाठी, तर तिचं नियोजन अशा प्रकारे करायचं, जेव्हा गाई किंवा म्हशी वितात किंवा त्यांची प्रसूती होते तेव्हा त्यांचं दूध उत्पादन हळूहळू वाढत जातं. 45 ते 50 दिवसानंतर त्यांचा दूध उत्पादनाचा उच्चांक गाठला जातो. त्यानंतर गाई म्हशी सरासरी 4 महिन्यांपर्यंत सातत्याने दूध देतात.
1: बरोबर.
0: आणि नंतर परत दूध उत्पादन त्यांचं कमी होत जातं. तर या वेळांचं भान ठेवून दुधाच्या आपण त्यांचा खुराक नियोजन केलं पाहिजे. प्रसूतीनंतर जर का 45 ते 50 दिवसात दूध उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या खुराकाच्या आपण 1 ते 1.5 किलो खुराक जर जास्त दिला तर गाईचं किंवा म्हशीचं दूध उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत मिळू शकतं.
1: बरोबर.
0: अशा प्रकारे दूध देणाऱ्या गाईला तिच्या दूध उत्पादनानुसार जास्त खुराक वाढवत जावा लागतो.
1: बरोबर. आता मॅडम आपण बघितलं की ओला चारा सुद्धा पावसाळ्यामध्ये बरेचदा म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो, म्हणजे त्याचं सेवन जनावरं करत असतात. पण मग जेव्हा वाळलेला चारा जो असतो मग ह्याच्या अनुषंगाने तो पण देणं आपल्याला तेवढंच आवश्यक असतं का?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा. कसं होतं आता जून जुलै नंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोवळा लुसलुशीत हिरवा चारा खूप प्रमाणात वातावरणामध्ये उपलब्ध असतो आणि शेतकरी तेव्हा विचार करतो की बाहेर आहे गवत किंवा ओला चारा हा जनावरांना द्यावं. पण कसं असतं संतुलित आहाराच्या दृष्टीने मी जसं पहिले सांगितलं की जसा ओला चारा गरजेचा आहे तसा सुका चाराही फार गरजेचा असतो. कारण जनावरांची जी पचन संस्था असते ही मायक्रोबियल डायजेशनची असते, म्हणजे सूक्ष्मजीवांवर अवलंबून असलेली पचन संस्था असते त्यांची. या पचन संस्थेसाठी जेव्हा दूध उत्पादन आपल्याला घ्यायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये फॅट आणि SNF हे जेव्हा मेंटेन करायचं असतं तेव्हा सुका चारा हा फार गरजेचा असतो. कारण जनावरांच्या दुधामध्ये जे फॅट येतं प्रोपियोनिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड याच्यामुळे त्या चाऱ्यापासून त्याची निर्मिती होते जनावरांच्या पोटामध्ये सूक्ष्मजीवांमार्फत. म्हणून ओल्या चारा नुसता देऊन चालत नाही. उत्पादन जर व्यवस्थित गुणवत्तापूर्ण हवा असेल तर आपल्याला सुका चारा पण दिलाच पाहिजे. तसंच काय होतं ओला चारा हा खूप प्रमाणात जेव्हा पावसाळ्यामध्ये खाल्ला जातो तेव्हा त्यांच्या पचन संस्थाचे विकार जनावरांना जास्त प्रमाणात होतात. अशा दिवसामध्ये जनावरांना त्यांचं शेण पातळ होतं किंवा त्याला दुर्गंधी येते, पचन व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांना चयापचयाचे वेगवेगळे आजार होतात. तर हे टाळण्यासाठी आपल्याला त्यांचं जे नैसर्गिक पोटाची रचना आहे त्याप्रमाणे त्यांचा आहार
1: द्यायला पाहिजे,
0: दिलं पाहिजे.
1: नक्कीच. आणि म्हणजे आपलं पशुधन वाचवण्यासाठी आपण बघतो बरेचदा चारा टंचाईचा जो काळ असतो तर याच्यामध्ये सुद्धा चाऱ्याचं व्यवस्थापन खरं तर खूप महत्वाचं ठरतं. तर त्यासाठी आपण काय म्हणजे उपाय करू शकतो?
0: वर्षभर हिरवा चाराही मिळत नाही, वर्षभर सुका चाराही मिळत नाही. 8 महिने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जनावरांना चारा देता येतो पण 4-5 महिने जे उरतात ते अतिशय किरीचे असतात की जेव्हा आपल्याला जनावरांची काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हाळा असतो आणि चारा टंचाई असते, अशा परिस्थितीमध्ये जनावरांचं जे उत्पादन किंवा शरीराचं जे त्यांचं आरोग्य असतं हे खालावतं का? तर फक्त आपण योग्य प्रकारचा त्यांना आहार तेव्हा उपलब्ध करून देऊ शकत नाही. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला आधीपासूनच म्हणजे जून जुलै पासूनच चाऱ्याचं व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे केलं आपल्याकडे असणाऱ्या तर ते फार गरजेचं ठरतं, उपयोगी ठरतं आपल्याला.
1: म्हणजे ही समस्या तेवढी आपण कमी करू शकतो, तीव्रता कमी होऊ शकते.
0: नक्की
1: बरोबर. आता मॅडम म्हणजे ओला चारा आहे,

0: सुका चारा, आंबोण, हे सगळं आहेच, परंतु याच्यामध्ये मुरघासचं सुद्धा जे महत्व आहे आहार व्यवस्थापनात, ते पण तितकंच महत्वाचं आहे.
1: बरोबर आहे. कसं असतं, जेव्हा आपल्याकडे मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो, जसं की आपला जूनच्या नंतरचा काळ की जेव्हा हिरवी वैरण येते किंवा हिरवा चारा येतो आपल्याकडे, पिकं निघतात आपल्या शेतातली, तेव्हा आपल्याकडे हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.
0: बरोबर.
1: तर आपण यावेळी काय करू शकतो, आपल्याला पुढच्या उन्हाळी महिन्यांमध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये किंवा जनावरांना उपलब्ध करून देता या म्हणून अशा प्रकारचा चारा आपण मुरघास पद्धतीने साठवून ठेवू शकतो. म्हणजे मुरघास म्हणजे नक्की काय असतं, हा चारा जो आपल्याला मिळतो याच्यामध्ये प्रामुख्याने जास्त कार्बोहायड्रेट असलेला चारा आपण वापरायचा असतो, जसं की मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, याचे आपण पिकानंतर निघणारे त्याचे चारा वैरण आहे ती वापरू शकतो. याच्यामध्ये आपण प्रथिनयुक्त चारा कमी वापरायचा असतो, कारण हा मुरघास जो आहे हे आंबोण आहे एक प्रकारचं जनावरांचं, तर ते आंबण्यासाठी लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया वाढणं फार गरजेचं असतं, तर ते प्रथिनांमध्ये नाही वाढत, ते कार्बोहायड्रेट्समध्ये जास्त प्रमाणात वाढतात. त्यामुळे मुरघासमध्ये काय करायचं, जास्त करून मका, ज्वारी, बाजरी या प्रकारचे पिष्टमय पदार्थ जास्त असणारे
0: चारा पिकांची
1: निवड करायची, आणि अशा प्रकारची चारा पिकं 1 ते 2 इंच लांबीच्या त्याच्यामध्ये कुट्टी करायची, आणि ही कुट्टी आपण एखाद्या प्लास्टिकच्या सीलबंद बॅगेमध्ये किंवा ड्रममध्ये किंवा आजकाल सायलोपिट्स बनवतात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांकडे, मोठमोठे सायलोपिट्स बनवतात सिमेंटचे बांधून, अशा मध्ये आपण दाबून भरायची असते आणि ती वरतून हवाबंद अशी सील करून ठेवायची. त्यानंतर साधारण 40 ते 45 दिवसांनी मुरघास तयार होतो, तो उघडून त्यांना आपण वापरू शकतो पुढे. म्हणजे अशा प्रकारे जर मुरघास आपण बनवून ठेवलं एक साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यानंतर, तर ते आपल्याला पुढे मे जूनच्या आधीचा जो आपला काळ आहे फेब्रुवारी पासून मे पर्यंतचा, त्या काळामध्ये आपल्याला जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देता येईल. आणि याचा गुणवत्ता पण खूप चांगली असते, याच्यातून मिळणारं पोषण चांगलं असतं, त्यामुळे दुधाचं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे वाढतं.
0: नक्कीच. मॅडम, आता आपण बोललो की मुरघास हा तर चांगला पर्याय आहेच खाद्यासाठी, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जनावरांच्या आहारात काय काही समावेश करू शकतो?
1: मुरघास हा एक उत्तम पर्याय आहे, त्याबरोबरच आता जे नवीन तंत्र आले आहेत चाऱ्याचे, हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी, तर हायड्रोपोनिक्स ही एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये काय असतं की बिना मातीचा आपण हिरवा चारा घ्यायचा असतो, म्हणजे मक्यासारखं जे बियाणं आहे, मका किंवा गहू किंवा आपण दुसऱ्या प्रकारच्या त्याच्या बियाणांचा वापर करू शकतो, पण मुख्यत्वे करून मका वापरतो आपण यामध्ये. तर ते 2 दिवस भिजवून त्याला मूड आणून प्लास्टिकच्या ट्रे मध्ये आपण फक्त त्याला लागणारी आर्द्रता आणि जीवनसत्व पुरवून साधारणपणे 8 ते 10 इंचचे तो मका वाढून तो हिरवा चारा निर्माण करून आपण जनावरांना देतो. यामुळे काय होतं की कमी जागेमध्ये वर्षभर आपण कमी पाण्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. साधारणपणे 25 ते 40% खर्च हा हिरव्या चाऱ्याचा कमी होतो जर अशा प्रकारचा आपण हिरवा चारा जनावरांना दिला हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने. अशा प्रकारे आपण खर्च कमी करू शकतो. याचबरोबर जर का तुम्ही बघितलं हायड्रोपोनिक्स बरोबर अझोला ही पण एक चांगली तंत्र आहे. अझोला हे हिरवं शेवाळ आहे, एक समुद्री शेवाळ आहे, पण हे सिंगल सेल प्रोटीन आहे म्हणजे याच्यामध्ये प्रथिन भरपूर आहेत. अझोलासाठी आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटरचा जर आपण असं टाकीसारखं बांधून घेतलं, त्याच्यामध्ये पाणी आणि शेण याचं योग्य प्रमाणात मिश्रण करून सुपर फॉस्फेट टाकून, तर आपण त्याच्यामध्ये ते अझोला हे शेवाळ सोडलं तर त्याच्यावर छान असं पाण्यावर अझोल्याचं आपल्याला
0: मिळतो
1: की जो आपण जसं त्याची वाढ होईल तसं काढून आपण जनावरांना खायला घालू शकतो.
0: बरोबर.
1: अझोला हे एक चांगल्या प्रकारचं आहे की तुम्हाला कमी जागेमध्ये करता येतं, घरच्या घरी कुठेही करता येतं, अगदी बांधलं नाही तुम्ही तरी प्लास्टिकचा पेपर वापरून पण आपण हे अझोल्याचं तंत्रज्ञान करू शकतो.
0: अच्छा.
1: आणि साधारणपणे एका जनावराला 2 किलो इतका अझोला एका दिवसाला देऊ शकतो, म्हणजे हिरव्या वैरणीला हा एक पर्याय
0: आहे
1: आणि पौष्टिक आहे.
0: हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे मॅडम, एकंदरीतच आपण दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन करणार आहोत तर याच्यामध्ये ओला सुकाचारा हा तर आहेच, आंबोण आहे, परत मुरघास विषयी आपण बोललो, पण आता तुम्ही हे जे नवीन तंत्रज्ञान सांगितलं तर याचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो आणि जेणेकरून उत्पादन पण चांगलं मिळेल आणि जनावरांचं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे राहील. मॅडम, आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे चारा टंचाई ही तर असतेच, पण मग त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो?
1: दुधाळ जनावरांचं दूध उत्पादन नियमित ठेवणं हे फार गरजेचं असतं, पण मग बऱ्याच वेळेला हिरवा चारा उपलब्ध होत नाही, तर तिथे तेव्हा आपण काय करायचं असतं? आपल्याकडे

0: जो उपलब्ध चारा आहे त्याला कसं पौष्टिक बनवता येईल हे सुद्धा आपण एक करू शकतो. म्हणजे जो आपल्याकडे निकृष्ट चारा आहे, निकृष्ट दर्जा, जसं काही कडवा कुट्टी आहे, भाताचा पेंडा आहे, त्याच्यामध्ये फार काही जनावरांना मिळत नाही. जसं सांगितलं ही पोटभर वैरण आहे, पण या चाऱ्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. जसं की युरिया प्रक्रिया आहे, निकृष्ट चाऱ्यावर 5% युरियाचं द्रावण फारून आपण युरिया प्रक्रिया करून जर का हे जनावरांना खाऊ घातलं तर त्याची चव ही चांगली लागते.
1: बरोबर,
0: प्रथिन मिळतात. युरिया हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. शेवटी प्रथिन ही जनावरांना अवेलेबल होऊ शकतात, मिळू शकतात, पण याचं देखील प्रमाण आहे. युरिया, मीठ आणि गुळ हे योग्य प्रमाणात एकत्र पाण्यामध्ये करून ते झारीने फवारून आणि मग एक दिवस ते उघडे करून ठेवावे लागतात वाऱ्यावर, की जेणेकरून त्यामध्ये तयार होणारा अमोनिया याचा त्रास जनावरांना होऊ नये. आणि अशा प्रकारची निकृष्ट चाऱ्यापासून तयार केलेली सकस वैरण जर आपण खाऊ घातली त्यांना, तर जनावरांचं दूध उत्पादन
1: चांगल्या प्रकारे ठेवू
0: शकतो. बरोबर, दुष्काळ भागामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की वैरण उपलब्ध होत नाही, पण दुष्काळ परिस्थितीमध्ये तग धरणाऱ्या चारा वृक्षांची लागवड आपण करू शकतो. चारा वृक्ष असतात, अंजन असतं, अशा प्रकारे दशरथ असतं, सुबाभूळ असतं, तर असे जर वृक्ष आपण लावले तर ते पावसाळ्यामध्ये वाढतात, त्यानंतर थोडा थोडा हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो वर्षभर.
1: बरोबर.
0: तसेच कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांची पण लागवड आपण करू शकतो. जसं बाजरी आहे, ज्वारी आहे, माखेल 8 म्हणून गवताचा प्रकार आहे, तर आपण याचं पण लागवड करू शकतो. आणि ऊसाचं वाडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं, की दुसरा पर्याय नसलं की ऊसाचं वाडं आपण खाऊ घालतो. तर ते देखील खाऊ घातलं तर चालतं, पण ते थोडस पशुवैद्यकांच्या सल्ल्याने खाऊ घालायचं, कारण त्याच्यामध्ये ऑक्झॅलॅटचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं, आणि ते जास्त प्रमाणात खाल्लं गेलं की ते शरीरातलं कॅल्शियम उलट्या दिशेने खेचून घेतं, त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अगदीच चाऱ्याला पर्याय नसेल तर खाऊ घालू शकतो आपण, त्याचं प्रमाण हे ठरवून घेतलं पाहिजे, निश्चित करून घेतलं पाहिजे.
1: म्हणजे सल्ल्यानेच ते द्यायला
0: पाहिजे आपल्याला.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे मॅडम, एकंदरीतच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे याचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याला जनावरांपासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल आणि नक्कीच त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहायला मदत होईल.
0: चांगलं राहील.
1: मॅडम, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारकिर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना. आणि भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना अनिर्णित

0: राखण्यात श्रीलंकेला यश. भारतानं 1-0 मालिका जिंकली. भारतात आज क्रीडाक्षेत्र कारकिर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देश देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले.
1: हमारी सरकार भारत में 21वीं सदी का आधुनिक स्पोर्ट्स इकोसिस्टम बनाने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है. आज स्पोर्ट्स यूनिवर्सिटी से लेकर आधुनिक ट्रेनिंग सेंटर्स तक देश में एक ऐसी व्यवस्था बनाई जा रही है जिसमें प्रतिभा को पहचानने से लेकर उसे दुनिया के मंच तक पहुंचाने तक हर स्तर पर सहयोग मिले.
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. गडचिरोलीच्या आष्टी इथला विद्यार्थी जयकुमार शेमले यानं आपलं मनोगत व्यक्त केलं.
2: या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले. तसंच खेलो इंडिया स्कीमबद्दलही सांगितले आपल्याला. तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच दिली आहे त्यांनी आपल्याला. तर त्या मोटिवेशननुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिकमध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचं त्यांनी सांगितले आहे. तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी.
0: भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे. भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातील सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांवरही वाढत्या दरांचा बोजा पडू नये यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज चौहान यांनी नवी दिल्लीत व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर घसरून 7-8 किलो इतके खाली आले होते. हा दर उत्पादन खर्चही भरून काढण्यासाठी पुरेसा नसल्यानं केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता. आता शेतकऱ्यांकडे कांदा नाही आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर 60 रुपयांवर गेल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्यांची कमतरता आणि दरवाढ झाल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे. त्या आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या.
3: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्युलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्कैसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और NCCF के गोडाउन्स में है और CWC पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रखरखाव उसके बेहतर रखरखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके.
0: लवकरच इतर शहरांमध्ये अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं त्या म्हणाल्या. रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे. निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं. जातीच्या आधारे आरक्षण देऊ नये त्याऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या प्रतिनिधींची आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याबरोबर चर्चा झाली. या प्रतिनिधींना पुन्हा भेटणार असल्याचं नड्डा यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेल्या शुक्रवारी रिझर्वेशन हटाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं निदर्शनं केली होती. बिहारमध्ये सरकारी नोकरीतील रिक्त पदं तपासून भरतीसाठी अधिसूचना काढण्याचं आश्वासन बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलं. सरकारी नोकर भरती प्रक्रिया पारदर्शी करावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कालबद्ध रीतीने सोडवावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते विद्यार्थी आज पाटणा इथं तिवारी यांच्या घरापाशी जमले होते. परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराकडे हजारोंच्या संख्येनं जाणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखताना पोलिसांना लाठीमार आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला होता. निदर्शनं करणाऱ्यांनी दगडफेकही केली होती. पंजाबमध्ये संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरची चर्चा मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी पुढे ढकलली आहे. महागाई भत्ता वितरित करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. मात्र संप मागे घ्यावा तरच चर्चा करता येईल असं मान यांनी समाज माध्यमावर स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे, तर आणखी हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं आपले प्रयत्न गतिमान केले आहेत. 54 भारतीयांपर्यंत मदत पोहोचली आहे. पूरग्रस्त भागातली संचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. त्यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे. काठमांडूमधल्या भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर नागपूरच्या 106 जण काठमांडूहून बसद्वारे बिहारमधल्या दानापूरकडे निघाले आहेत. हे सर्व लोक सकाळी नेपाळ भारत सीमेवर पोहोचतील. त्यांच्यासाठी दानापूरहून नागपूरपर्यंत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 टनांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे. बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी भारत बेली पद्धतीनं पूल बांधून देणार आहे. चीनचे प्रधानमंत्री ली कियांग यांनी आज तिबेटमध्ये गुरॉंग शहराला भेट देऊन पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. नेपाळमध्ये काल अचानक आलेल्या महापुरासंदर्भात उपग्रहांनी घेतलेल्या फोटोंचं प्राथमिक विश्लेषण वैज्ञानिकांनी केलं आहे. बर्फ आणि दगडमातीचे अजस्त्र ढीग लेंडे नदीत कोसळून तिच्या प्रवाहात बांध तयार होऊन प्रवाह तात्पुरता अडवला गेला असावा. साचत जाणाऱ्या पाण्याच्या दबावानं हा बांध फुटून हे पाणी अतिवेगानं वाहत येऊन विनाशकारी ठरलं असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. रसुवागडीच्या 20 किलोमीटर आधी ही हिम आणि भूस्खलनाची घटना घडल्याचा अंदाज आहे. चीनमधल्या वैज्ञानिकांकडून अधिक माहिती मिळवली जात असल्याचं नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. नवीन दुचाकी गाड्यांचे ऑटोमॅटिक हेडलॅम्प केवळ पासिंग बीमवरच चालवणं अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. रस्त्यावरच्या इतर वाहन चालकांना किंवा प्रवाशांना होणारा प्रखर प्रकाशाचा त्रास कमी करणं आणि दृश्यमानता सुधारणं हा यामागचा उद्देश आहे. 1 एप्रिल 2028 पासून हा नियम लागू होईल असं मंत्रालयानं याबाबतच्या मसुदा अधिसूचनेत म्हटलं आहे. AHO म्हणजे ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन प्रणालीमध्ये वाहनाच्या सेटिंगनुसार हेडलॅम्प लो बीम किंवा हाय बीमवर चालू होऊ शकतो. या मसुद्यानुसार दुचाकींसाठी हेडलॅम्पच्या तीव्रतेची कमाल मर्यादा सरकारनं कमी केली आहे. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी करत धावसंख्या 330 नेली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. दोन्ही डावात शतक झळकवणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकिर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. कांद्यांच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना आणि भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतानं 1-0 मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लोकसंगीत. सुरुवातीला त्र्यंबक सोनाजी जगताप आणि सहकारी यांनी गायलेलं वाघ्या मुरळी गीत.

போலத்தை பஸ்ல ரம்பாய் சிம்பி சங்கேவா தேவா.

गुलाबराव नलिनकर आणि सहकारी यांनी गायलेलं हुंडा बंदी गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत भावधारा.

सीमा चंद्रगुप्त आणि भूमानंद बोगम यांनी गायलेलं पान तू पाटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार दशरथ पुजारी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

रमेश वैद्य यांचं गीत तनुजा देशपांडे यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 9:15 वाजतायत. आता रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाल्मली जोशी यांचं गायन, राग शुद्ध नट. विलंबित ख्यालाची बंदिश तीन तालात, आखन मोरी लागी. द्रुत ख्याल एक तालात, अब कैसे घर जाऊ. तबला साथ भूषण परचुरे, संवादिनी जयंत फडके, राग शुद्ध नट, कलाकार शाल्मली जोशी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शाल्मली जोशी यांचं गायन ऐकलं, राग होता शुद्ध नट. त्यांना तबला साथ भूषण परचुरे तर हार्मोनियम साथ जयंत फडके यांची होती. विलंबित गत तीन तालात तर द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे, मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांना।

0: रात्रीचे ठीक 10:30 होत आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य राबिया.
1: सादर करीत आहोत नभोनाट्य राबिया. लेखिका माधुरी आठवले.

0: अम्मीजान
1: कमाल आहे, वाड्यावर कुणीच कसं दिसत नाही.
2: यावं भाईजान यावं, केव्हा येणं झालं बघता तू, आणि तेही आपल्या जिगरी दोस्ताला बरोबर न घेता.
1: अरे भाभीजान आपण रागावलात, होय ना, स्वाभाविकच आहे म्हणा. आम्ही भाईजानला घेऊन बगदादच्या धर्म परिषदेला गेलो, त्याला वर्ष उलटून गेलं. आपण भाईजानची वाट पाहून पाहून थकला असाल, आणि आता दिसतो आहोत तेही आम्ही एकटेच. कसं
2: आपले भाईजान म्हणजे जातील तिकडचे होणार.
1: हो हो हो,
2: सारं जगच म्हणजे जसं काही त्यांचं. एकदा का शायर आणि रसिकांचा गराडा त्यांच्या भोवती पडला की दिवस आणि रात्रीची सिद्धच कुणाला उरते. अहो मी आणि अम्मी जान एखाद्या लहान पोरासारखी काळजी वाहतो म्हटलं त्यांची, म्हणून चाललंय सारं.
1: तोबा तोबा भाभीजान, आता ही काळजी तुम्ही सोडाच.
2: काळजी सोडा?
1: हो.
2: म्हणजे अहो मी नाही समजले.
1: अहो भाभीजान, इराणच्या शहानं भाईजानची ऐशी कदर केली आहे म्हणता, अगदी खैरात केली आहे म्हणा ना. शाही इतमामानं आगत स्वागत काय, नाच गाणी काय, आणि गुलाबी शरबत आणि खास इत्र आणि मद्याच्या धुंदीत रंगलेल्या मैफिली काय, वा तरे तऱ्हेच्या पक्वांनी जेवणाचा थाट काय. अहो ते 3 दिवस म्हणजे साक्षात स्वर्ग होता स्वर्ग.
2: स्वारी परतणार आहे केव्हा?
1: अरे हो हो, पण सांगतो ना, ऐकाल तर खरं. आणि भडका हिऱ्या मोत्यांचे दागिने, सुवर्ण मुद्रांच्या त्या थैल्या, उंची कापड चोपड, अत्तर मौल्यवान वस्तू अगदी भेटे म्हणून गेलेले आहेत. हा पण आता खरी मौल्यवान वस्तू त्यांना मिळाली आहे ती मात्र बगदादच्या धर्मसभेत. बर का?
2: छान, मौल्यवान वस्तू आणि धर्मसभेत.
1: हो ना.
2: अहो धर्मसभा रत्नमानकांची खैरात कधीपासून करायला लागल्या भाईजान. म्हणजे आता देशोदेशीचा बादशाह आलम ना कुराणांच्या प्रतीच वाटत बसलं पाहिजे तर. जाऊ दे, भेट कोणती ते तर सांगाल.
1: हा म्हणजे तशी ही भेट तुम्हाला आवडण्यासारखी नाही म्हणा, पण तिची किंमत विचाराल तर पृथ्वी मोलाची.
2: ही चेष्टा करायची वेळ आहे का भाईजान? भेट कोणती ते तर सांगा बघू लवकर. आधीच वाट बघून बघून जीव किती थकून गेलाय, आणि त्यात तुमचं हे असलं कोड्यात बोलणं. पुरुषांना हृदय नसतं म्हणतात ते काही खोटं नाही.
1: बर बुवा, सांगतो. बर का भाभीजान? भाईजान राबियाला बरोबर घेऊन येणार आहेत.
2: राबिया?
1: हो.
2: कोण ही बाई, कुठली?
1: हा म्हणजे तुम्ही म्हणतात तशी ती आहे एक बाईच, पण इराणच्या शाही दरबारात मिळालेली नर्तकी नव्या.
2: मग
1: बगदादच्या धर्मसभेत भेटलेली एक जोगन आहे. जोगन जातीनं ती गुलाम आहे असं म्हणतात.
2: कुणी काय असते ना, नवऱ्याला आवडलेली स्त्री म्हणजे पदरात पडलेला निखारात. किती वर्षाची आहे ती? खूप सुंदर असेल नाही माझ्यापेक्षा?
1: अहो तरुण नसावी पण असावी थोडी प्रौढच, पण वा दिसायला फारच खूप तरुण आहे.
2: पुरे
1: हो,
2: आमच्या रसिक राजांची मर्जी बसली आहे म्हणजे सुंदर असणार.
1: अहो तशी ती सुंदर तर नाहीच, पण तुम्हाला सांगतो भाभीजान तिच्या चेहऱ्यावरचं तेज काही आगळं आहे. वा मी तरी अशी स्त्री आयुष्यात अजून पाहिलेली नाही. अहो मी म्हणणाऱ्या विद्वान पंडितांना तिने हा हा म्हणता जिंकून घेतला.
2: म्हणजे ती राणी आहे की काय?
1: अहो ते लढाईतलं जिंकणं नव्हे हो, तुम्हाला सांगितलं नाही का मी किती गुलाम आहे म्हणून.
2: अहो पण मग बगदादच्या धर्मसभेत एका स्त्रीला प्रवेश मिळालाच कसा?
1: तेच तर नवल वाटतंय मला. तिथं देशोदेशीहून सगळ्या धर्माचे विद्वान आले होते, त्यात बौद्ध होते, हिंदू, मुसलमान, जैन, अगदी क्रिस्ताव पादरी सुद्धा होते. पण तिच्याशी वादविवाद करताना सगळे अगदी गुंग झाले. बघा आपण काय म्हणतात ना, अखेर बाई ती बाईच, सैतान शिरला तिच्या डोक्यात. काय
2: म्हणजे काय केलं तिने?
1: काय करणार, पहिल्यांदा चांगली आहे त्या हिंदू पंडितांच्या अगदी त्या संस्कृत मध्ये बोलली.
2: हो काहीतरी, अहो मला नाही हे खरं वाटत, गुलाम स्त्री आणि संस्कृत.
1: आता तुम्ही भाईजानची साक्ष काढा मग तर झालं. मुल्ला मौलवींशी तिनं उर्दू आणि फारसी मध्ये वादविवाद केला. जैन आणि बौद्ध साधूंशी तर चक्क ते कसली हे मागधी आणि मराठी जमान मध्ये बोलली. हा कुठं, अहो सगळी सभा गप्प घार, कोण विरोध करणार. हा पण शेवटी मात्र लोक खवळले बर का.
2: उगीच
1: कसं कोण खवळेल, अहो तिने अपराधच तसा केला. मुल्ला मौलवींनी तर तिला चक्क फाशी फरमावली, फाशी. मग काय लोक सोडतायत, दगडांनी ठेचून अर्धी मेली केली तिला.
2: हाय अल्ला, अहो पण तिचा गुन्हा तरी काय झाला?
1: गुन्हा अहो साधा सुद्धा नाही भाभीजान, सैतानी गुन्हा सैतानी. तिनं मुळी ईश्वरच नाकबूल केला, हा सैतानी गुन्हा नाही तर काय. वर म्हणते अनल हक, म्हणजे मीच ईश्वर आहे. आणि पुन्हा वर सांगते की हिंदू पंडित सुद्धा अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. हो मग काय, लोक ऐकतात काय?
2: बरोबरच आहे. परमेश्वराचा एवढा अपमान?
1: हो तेवढ्यानं नाही भागलं. म्हणाली सगळे धर्म सारखेच, वेगवेगळे धर्म म्हणजे वेगवेगळ्या भाषेत एकाच परमेश्वराची करून दिलेली ओळख. कुणी एक धर्म मोठा नाही आणि कुणी छोटा नाही.
2: त्या खुदा, आणि मग
1: पुढे तरी ऐका. अहो म्हणाली पैगंबर परमेश्वर नाही तर तो ईश्वराचा फार थोर भक्त होता. मग अहो मग काय, सभेत एकच गडबड गोंधळ नुसता. लोकांनी तिला दगडधोंड्यांनी मारायला सुरुवात केली. आता भाईजान मध्ये पडले म्हणून, नाहीतर तिची काही खैर नव्हती. आता येतीलच तिला घेऊन इकडे.
2: म्हणजे ती बाई संत आहे तर?
1: फार फार मोठी संत. अहो तुम्हाला तर मुळीच भीती नको तिची. आता इतक्यात पोहोचतीलच, गावच्या वेशीपर्यंत आले सुद्धा असतील. हो म्हणजे तेच सांगायला मी इकडे आलो होतो.
2: छान वेश कसली, वाऱ्या वाड्याच्या दरवाजावर येऊन पोहोचतील इतक्यात.

0: राबिया, ओ राबिया, ती बसली असेल मागल्या दारी तिच्या झोपडीत एकतारीवर भजन म्हणत. गावात रिकाम टेकडे लोक कमी नाही समोर बसून ताल धरायला. ही गर्दी जमली असेल झोपडी समोर तेव्हा पाहावं तेव्हा भजन.
1: याला सुद्धा पुण्य लागते बेटी.
0: त्या पुण्याचा मला काय उपयोग? आणि हे रिकाम टेकडे धंदे करायला तिला इथे आणलेली नाही, कामाला हातभार लावायला आणलीये. इराणून साहेब दादा आल्यापासनं घरात नुसता माणसांचा पूर लोटतोय. कुणी करायची सगळी उस्तवारी?
1: जीव थकून जातो माझा. मोठ्या माणसाची बायको व्हायचं म्हणजे खेळ नाही मांडायचा भातुकलीचा, की दाग दागिने घालून पालखीतून मिरवायचंही नसतं मल्लिका.
0: पालखीतून भले मी हो कशाला मिरवू? त्याकरता आणली की ही संतीन काझी साहेबांनी थेट बगदादहून.
2: गुलाम हाजीर है साहेबजान, मुझे क्या हुक्म है?
0: नाहीतर हुक्म कुणाला असणार? पाणी भरून झालं सगळं, जेवण करायचंय मला, भांडी साफ केली सगळी.
2: आपण सांगितलेली कामं केव्हाच तयार आहेत मालकिनी.
1: बघ मल्लिका, आणि तू म्हणत होतीस राबिया पालखीतून मिरवणार.
2: कोण? मैं? और पालकी में? छी छी, ऐसी मुसीबत अल्लाह कभी न लाए.
0: तर हे सगळं नाटक कुठवर? कोठीवर कुणी मुल्ला मौलवी शास्त्री पंडित आले नाही तोवर. ते आले की बनलीच ही मोलकरीण मलिका आहे मैफिल.
1: नुसत्या मैफिलीचीच का, अलम दुनियेची मलिका आहे मैफिल होईल ही राबिया.
0: होईल हो होईल. आम्ही तरी दुसरं काय म्हणत होतो, आपला दुवा पाठीशी असल्यावर या घराची सुद्धा मलिका बनेल ती.
2: माफ कीजिए सरका, मैं जाऊ.
0: का थांबलीयेस? उशीर होत असेल तुझ्या भजनाला. तवाळखोर जमून टाळ कुटत बसायला नको.
2: नाही सरका, जनावरांचा गोठा सारवून घेत होते.
0: पुरे चालती हो
1: मलिका. मलिका होश में आओ बेटी. इस तरह राबियाचा दिल दुखाना अच्छा नाही. गोरगरीब दीन दुबळे दुःखी बिमार किती लोकांना धीर मिळतो. तिच्या धीर देण्याने, तिच्या एका कटाक्षानं रडणारा माणूस हसू लागतो. केवढी मेहरबानी आहे ही खुदाची. लोक किती प्रेम करतात तिच्यावर. पहा तरी एकदा.
0: एकदाच सांगते, ही लवंडी माझ्या घरात नको.
1: अगं
0: विकून टाका हिला बाजारात.
3: कौन लवंडी? किस पर गुस्सा? इतना गुस्सा अच्छा नहीं बेगम साहेब.
1: गुस्सा राबिया पर और किस पर?
3: वो तो अल्लाह की फकरी ने, उस पर गुस्सा. धन धन भाग है बेगम अपना, वो अपने घर आइए. कितने बरस बिचारी दूर दूर भटकती फिरी. अल्लाह का इंसाफ भी बड़ा अजीब है.
1: सच है, कितनी कड़वी इम्तहान होती है अल्लाह घर की. इस पाक औरत को गुलाम बना दिया है.

0: ईश्वराशिवाय मला काहीच नकोय.
1: ते सर्व ठीक आहे, पण महाराजांचा हुकूम मानावाच लागतो राबिया. काही ना काही तुला त्यांच्याकडे मागावंच लागेल.
2: तिचा धर्म सूफी आहे, सूफी माणसाकडे काहीच मागत नाहीत.
1: तुझा धर्म सूफी आहे राबिया?
0: मालिक, धर्म क्या होता है भला, मुझ जैसे लौंडी को क्या मालूम सरकार.
2: तुझा धर्माचा ईश्वर कोणता राबिया?
0: सगळ्या धर्मांचा ईश्वर एकच असतो आम्ही जान. आकाश, जमीन, वारा, चंद्र, सूर्य, प्रत्येक धर्माचे वेगवेगळे असतात थोडेच. आम्ही जान सर्व धर्मासाठी हे एकच असतात ना, तसा सर्वांचा ईश्वर एकच असतो.
1: मग महाराजांना काय कळू? विचार कर पुन्हा राबिया, तुला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकेल. महाराजांचा अपमान करू नकोस.
0: मृत्यूदंड? बेशक सरकार, मृत्यू ही जर अटळ गोष्ट आहे तर त्याला भ्यायचं कशासाठी. महाराज मुझे चाहे तो फांसी दे सकते हैं, लेकिन मैं किसी से कुछ नहीं मांगूंगी. ईश्वराशिवाय मला मुळी काही नकोच.
1: अच्छा बेटी, अल्लाह रहम करेल तुझ्यावर.
2: राबिया, तू तो बड़ी बहादूर है, धन्य है तुझे आई बाप. कोण होते ते? ये बैस, मला सांग तरी.
0: आम्ही जान, मला काय माहिती माझे आई वडील कोण होते ते. मी फार लहान होते ना, तेव्हा भिकारीन सांगायची की तू जत्रेत चुकलीस का, मला सोडून दिली कोणास ठोक.
2: भिकारण? कोण भिकारण?
0: आम्ही जान, गावाबाहेरच्या देवळात मी रडून रडून झोपले होते. सकाळी भिकारणीनं मला पाहिले आणि तिनंच पुढे मला बरेच दिवस सांभाळलं. ती म्हातारी होती. पुढे मीच गावात भिक्षा मागायचे, कुचक नासक आंबट चिंबट उष्ट अन्न मीच तिला आणून द्यायची. लोक शिव्या द्यायची, दगड मारायची, आमचा तिरस्कार करायची. आणि एक दिवस भीक मागून परतले, बघितलं तर म्हातारी मेलेली होती. एका व्यापाऱ्यानं मला पकडून गुलामांच्या बाजारात विकली.

0: तीन सुवर्ण मुद्रा एक बार,
1: एक बार
0: तीन सुवर्ण मुद्रा दोन बार, दोन बार तीन सुवर्ण मुद्रा।
2: अम्मीजान, पाठीवर चापकाचे फटकारे खात मी लोळत होते। लोकांना कीव यावी, कुणीतरी मला विकत घ्यावं म्हणून मी अल्लाची करुणा भागत होते। माझं दैव उघडलं। काशीच्या एका सज्जन विद्वान ब्राह्मणानं मला खरेदी केली। अम्मीजान, मी त्यांच्याबरोबर काशीला गेले। तिथली प्रत्येक पहाट सोन्याच्या पावलानं उगवायची। खाणं पिणं, तेल, आंघोळ रोज मिळू लागली। दिवसभर कामं करता करता कानावर सतत धर्मचर्चा पडत होती। व्याकरणशास्त्र, साहित्य, काव्य, नाटक अशा चर्चा व्हायच्या। अम्मीजान, देशोदेशींचे विद्वान ब्राह्मण येत, विद्यार्थी वेदपठण करीत। मला ऐकून ऐकून संस्कृत भाषा अवगत झाली। 12 वर्ष मी त्या घरात होते।
3: बगदादच्या धर्मसभेत तुला त्या ब्राह्मणानं नेली?
2: हाय अल्ला, एवढं कुठलं माझं भाग्य। काशीनाथ पंडित तीर्थयात्रेला गेले तेव्हा त्यांच्या मुनिमानं मला पुन्हा गुलामांच्या बाजारात विकली, जुलमानं, जबरदस्तीनं। मला एका नर्तकीनं खरेदी केलं। अम्मीजान, ती पण भली होती। पहाटे ती नादब्रह्माची उपासना करी। तिथल्या पहाटेचे, तिचे आहिरभैरवचे सूर अजूनही माझ्या कानात आहेत। तिथेच मला अनंत नादाचा लाभ झाला। एका आवलियानं मला दर्शन दिलं। अम्मीजान, तेच माझे गुरु। त्यांनी मला गुरुपदेश दिला।

0: अम्मीजान, त्याच क्षणी माझं दुःख संपलं, माझं आयुष्य सोन्याचं झालं, जग खेळ वाटू लागलं, तळमळ कायमशी शांत झाली, मी धन्य धन्य झाले. तिथेच मी ताल सूर शिकले, भजन गाऊ लागले.
1: पुढे
0: अम्मीजान, तिथे येणाऱ्या एका व्यापाऱ्याला तिनं मला नजर केलं आणि त्याच्याबरोबर मी इराणला गेले.
1: हाय अल्ला, तिला तुझी काहीच माया वाटली नाही.
0: अम्मीजान, जनावरांवर सुद्धा माणसं माया करतातच ना, पण म्हणून त्यांना विकत नाहीत ना. आम्ही गुलाम काय आणि गोठ्यातली जनावरं काय, काय फरक आहे? आम्हाला आज्ञा करायची आणि चुकलं तर पाठीवर कोरडे ओढायचे. एवढाच आमचा माणसांशी संबंध. तुम्हीच फक्त माझ्याशी माणूस म्हणून बोललात अम्मीजान. ईश्वराकरता जर मला श्वास घ्यायचा होता तर तो कुठेही घेतला असता ना, तरी काय फरक पडला असता? आणि काय फरक पडतो? इराणच्या व्यापाऱ्यानं मला बगदादमध्ये विकलं.
1: बगदादच्या धर्मसभेत तुला लोकांनी दगडाने ठेचून मारलं म्हणतात, ते खरं का ग?
0: अम्मीजान, माणसं लहान मुलांसारखी असतात, त्यांना कळत नाही. विद्वान धर्मगुरूंना जिथं ईश्वर कळत नाही तिथं लोकांचं काय? मुलं नाही का वेड्या माणसाला दगड मारीत?
1: तू आणि वेडी, मग शहाणं कोण जगात? राबिया बोल.
0: अम्मीजान, ज्यानं ईश्वर पाहिला त्याला जग वेडं म्हणतं, त्याला मात्र सारं जग म्हणजे गुलामांचा बाजार वाटतो. मग मला सांगा अम्मीजान, या जगात प्रेम करावं असं आहेच काय? आणि म्हणून मी ईश्वरावर प्रेम करू लागले आणि आता तर ईश्वरच बनून गेले. अम्मीजान, मी कामाला जाऊ, फार वेळ झाला.
2: राबिया, तू अजून इथेच? रात्री शाही पाहुणे जेवायला यायचे, त्यांना काय तुझ्या बाप्पाशी जाऊन वाढू पाहणार?
1: राबिया, तुझी किंमत कळायला पुण्य हवं. जा बाई, जा.
3: अभिजान, आजकल तो आप हमेशा गुस्से में रहती है, इतना गुस्सा अच्छा नहीं. पहला ऐसा कभी नहीं था.
2: पहले इस घर में राबिया भी नहीं थी भाईजान, ये जादू कारण है. पहले साहेब जान पर जादू चलाई और अब मेरे सास पर चलाने लगी है. एक दिवस ही सिया घर की मालकिन होना. अरे अल्लाह, कैसी मुसीबत खड़ी कर दी है तूने, काय लीला है माझ्या दैवात?
3: ये कैसा गुस्सा है भाभीजान?
2: एक मागण मागू तुमच्याजवळ भाईजान.
3: हाँ हाँ, विचारावं लागतं का भाभीजान?
2: या राबियाला गुलामांच्या बाजारात विकून टाका, ही मला घरात नको, नाहीतर एक दिवस ही माझी सवत बनेल. माझी सासू तिच्यासाठी कशी पागल झाली दिसतंय ना, कशा गुलूगुलू गोष्टी करत होता त्या. चाल ना, कैसी मुसीबत है ये, मी हिला ठार मारीन.
3: भाभीजान, होश में आओ, होश में आओ. वो तो जोगन है, ऐसा नहीं बोलना भाभीजान.
2: जोगन है?
3: हाँ हाँ.
2: तो ले जाओ उसे अपने घर.
3: छी छी छी,
2: मैं उसे मार डालूंगी, चाहे मुझे फांसी क्यों ना हो. त्या महाराजांच्या मठात लोक काय बोलतात ते ऐकायचे? चला पहा डोळ्याने, ऐका, चला माझ्या बरोबर.
4: अरे काजी साहेबांनी म्हणे येताना कुणी जोगी आणले, म्हणे फार तपश्चर्या केली, तिने सिद्धी सुद्धा मिळवले.
3: अरे जा, स्त्री आणि परमार्थाची अधिकारी, स्त्री फक्त नरकाचीच अधिकारी होऊ शकते, नरकाची. हे सारं ढोंग आहे. अरे काजी साहेब फिदा झाले, तिच्यावर दुसरं काय?
4: अरे कुणी म्हणत होत रात्री अपरात्री ती डोंगरावर दिसते, हातात दिवा घेऊन हिंडते, जमिनीवरून चालावं तशी ती नदीवरून चालते, आकाशातून संचार करते. आणि इराणहून येताना महामारीनं मेलेली तीन माणसं तिनं जिवंत केली म्हणे. अरे मेलेली माणसं जिवंत करता येत असतील तर आपल्या महाराजाने नसती का केली? होय की नाही महाराज?
3: नक्की कोयता आहे, नाहीतर शेतकीन असली पाहिजे, साधू नाही.

0: मुझे बताओ।
1: मल्लिका मल्लिका क्या हुआ बेटी? मुझ पर रहम करना अल्लाह, मुझसे भूल हो गई। अरे तो किया क्या? बोल तो सही।
0: राबियाला खत्म करायला मी देवा घेऊन चले होते। तिच्या झोपडीला मी आग लावणार होते। पेटचा गोळा मी तिच्या झोपडीवर टाकला। गवताने चटकन पेट घेतला आणि मी सहज खिडकीतून पाहिलं तर राबिया समाधी लावून बसली होती।
1: अरे अम्मी चार, या अल्लाह, तिच्या डोक्यावर पेटचा दिवा आधांतरी फिरत होता।
0: अमिचान असं काय पाहताय? तुम्हाला खरं वाटत नाही?
1: हाय रे देवा, क्या होगा, खोपडी पेटली आहे, तिला वाचवा, कुठेतरी वाचवा हो, ती देवती आहे।
0: शांत हो मल्लिका, खोपडी लोकांनी विझवली आहे, रांडिया सुरक्षित आहे। त्याला अल्लाह वाचवते, त्याला कोण मारणार? ते लोक इकडेच येत आहेत।
1: अमिचान अमिचान मुझे बचाओ, अभी लोग मुझे जिंदा नहीं छोड़ेंगे, मुझ पर अल्लाह रहम नहीं करेगा। अमीजान अमीजान मुझे बचाओ, मैं आपके पैर पकड़ती हूँ। हाय रे देवा, आता काजी साहेब मला घराबाहेर हकून देतील, मला भिकारीन होऊन मी दारोदार फिरू, कुठे जाऊ मी, कोण वाचवील मला?
0: बेटी राबिया, मल्लिका नादान है, तिला क्षमा कर, रागव नको।
2: अमीजान, मैं अपनी मालकिन पर कैसे रागव, वो तो मेरी अन्नदाती है, अल्लाह ने मला जगवलंय त्यांनी लोकांसाठी जगावं म्हणून, त्यांच्यावर रागवण्यासाठी नाही।

0: ಶ್ರೀಮಂತ ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ ಅಂತ ಜಯ ಜಯಕಾರಸು. ಶ್ಲೋಕಹು ಹಿ ಧರ್ಮ ಸಭಾ ನ್ಯಾಯದಾನ ಸಖಿ ಸಂಲಿಯಾಯ. ಧರ್ಮ ಮಾತಂಡಾಡಿ ಧರ್ಮ ಪ್ರೇಮಿ ಮಂಡಳಿ ನೋವು ರಾವಿಯ ಗುಲಾಮ್ಯ ಸಭೆ ಪುಡೆ ಗುನೆಗಾರ ಮುಖಿಯಾಯ. ಶ್ರೀ ಶಿವರಾತ ಅಸ್ತಿತ್ವದ ಆಕಾರ ಮಂಜೆ ಸ್ತ್ರೀ ಧರ್ಮ ಪುಡೌದಾಯ. ಓರ್ ಗರೀಬ್ ಅಜ್ಞಾನಿ ಜನತೆಯ ಚಮತ್ಕಾರ ದಾಖೌಂತಿ ಭುಲೌತೆ. ಜಾತ್ ಪಾತ್ ಧರ್ಮ ಮಾನಿತ್ ನಾಹಿ ತ್ಯಾಮುಳೆ ಸರ್ವತ್ರ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾತು ಲಾಗಲಾಹೆ. ತಿನಿ ಮಹಾರಾಜ ವಿಠ್ಠಲರಾಜ ಯಾಂಚಿ ಆಜ್ಞೆ ಅಮಾನ್ಯ ಕರುಣ್ ಅಪಮಾನ್ ಕೇಲಾಹೆ. ತ್ಯಾಮುಳೆ ರಾಜಸತ್ತಾ ಆಡಿ ಧರ್ಮಸತ್ತಾ ತಿನ ದೋಷಿ ಠರವು ಮೃತ್ಯುದಂಡಾಚಿ ಶಿಕ್ಷಾ ಪ್ರಭಾವಿತ ಆಹೆ. ಮಾತ್ರ ತಿನಿ ಆಪಲಾ ಗುಣ ಕಬೂಲ್ ಕರಾವಾ ಅಶಿ ಧರ್ಮ ಗುರು ತಿನ ಆಜ್ಞಾ ಕರಿತಾಹೆ. ಈಶ್ವರ ಮಾನಿತ್ ನಾಹಿ ಸೆ ಖರ ಆಹೆ ಕಾ?
1: मी स्वतःच ईश्वर आहे असं मी मानते. वेदांत धर्मात त्याला अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. मी अनल हक्क असं म्हणते. थोर ऋषी मुनी खुदा हेच म्हणतात.
0: तू धर्माविरुद्ध आचरण करते ते खरं आहे.
1: मी फक्त धर्माधर्मात जाती जातीत भेद करू नका असं सांगते. कारण भेद करणं हे सैतानाचं काम आहे, ईश्वराचं नाही.
0: तुला दिलेल्या मृत्यूदंडाबद्दल तुला काही सांगायचंय? तुला मला इच्छा विचारायची नसते, पण तू विद्वान दिसतेस म्हणून केवळ हा प्रश्न विचारला.
1: गुरुदेव, मृत्यू कधी ना कधी येणारच, कारण तो अटळ आहे. मृत्यूसारखी अटळ गोष्ट चंद्र सूर्याशिवाय दुसरी कोणती आहे? माझी शिक्षा मी आनंदानं मान्य करते, मात्र मी कोणताही गुन्हा केलेला नाही. रोज हजारो माणसं मृत्यूच्या दारात जातात, त्यांनी काय गुन्हा केलेला असतो? मी पुन्हा सांगते, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तरीही धर्मसभा देईल ती शिक्षा मी आनंदानं भोगायला तयार आहे. कारण धर्मसभा ही पृथ्वीवरील सर्व सत्ताधीश असते. ईश्वराचा तिच्याशी काहीही संबंध नाही.
0: तर मग राबिया, ही धर्मसभा तुला फाशी फरमावीत आहे.
2: थांबा आहे सगळं.
0: कोण? काशीनाथ शास्त्री, काशीचे ब्राह्मण, आपण आणि इथे?
2: होय, राबियाला मी ओळखतो. 12 वर्ष तिनं माझ्या घरी सेवा चाकरी केली आहे. ती परम ईश्वर भक्त आहे, महाज्ञानी आहे. तिनं सांगितलेलं ज्ञान कोणत्याच धर्माला अमान्य होणार नाही. तेव्हा धर्मसभा तिला मृत्यूदंड देऊ शकत नाही. राज्यसभा फार तर तिला देश सोडून जायला सांगू शकते.

लोक हो, हे जग अपूर्ण आहे, त्याला महत्व देऊ नका. तुमच्या जवळ असेल ते दुसऱ्यांना द्या. मृत्यूला कधीही भिवू नका. प्रत्येक गोष्ट परमेश्वरासाठी करा. अनिल हक्क, मीच परमेश्वर आहे हे तत्व लक्षात ठेवा. तुमची वाणी आणि वर्तन शुद्ध ठेवा आणि हीच तुमची पूजा असू द्या. तुमच्याशिवाय परमेश्वर दुसरा नाही. दान धर्म करा, परमेश्वराला विसरू नका. लोक हो, परमेश्वराला विसरू नका.

रात्रीचे ठीक 11:11 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई आणि उपनगरात हवामान ढगाळ होतं, तसंच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा 33 तर सांताक्रूज 32 अंश डिग्री सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा 26 तर सांताक्रूज 27 अंश डिग्री सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 81 तर सांताक्रूज 79% इतकी होती. पावसाची नोंद कुलाबा इथे 9.2 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 1.8 मिलीमीटर इतकी झाली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामान ढगाळ असेल, तसंच काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32 तर किमान तापमान 26 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 11:12 आणि 25 सेकंद.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत आत्ताच आपण ऐकलत. गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. भावधारा आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला ते AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:31 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत बाळकृष्ण अय्यर यांचं तबलावादन, ताल रूपक आणि मध्यलय 3 ताल आपण ऐकणार आहोत. त्यांना हार्मोनियम लहरा साथ आहे अतुल फडके यांची. ऐकूयात बाळकृष्ण अय्यर यांचं तबलावादन, ताल रूपक आणि मध्यलय 3 ताल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण बाळकृष्ण अय्यर यांचं तबला वादन ऐकलं, ताल रूपक आणि मध्यलय तीन ताल आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियम लयरा साथ होती अतुल फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: रात्रीचे ठीक 12 वाजता आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत वारस हो अभिमन्यूचे या मालिकेचा भाग 11 प्रसारित करीत आहोत.
1: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस हो अभिमन्यूचे. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवार. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस हो अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 11.
2: वारस हो अभिमन्यूचे. असेल आता आज आपण कोणत्या अभिमन्यूंना भेटणार आहोत
3: सांगते, पण त्यापूर्वी लेफ्टनंट नवांग मेजर याशन आचार्य यांनी दिलेल्या झुंजीची कथा ऐकताना आठवलं एक गीत. याच मातीत जवान असं घडलं, शिर तुटलं तरी धड लढलं. अशा परंपरेचा शिपाई अर्ध रक्त सीमेला देई, जरी फुटली संगिनीनं छाती नाही सोडली तसू भरमाती. मायभूमीपदी शिर पडलं, याच मातीत जवान असं घडलं, याच मातीत जवान असं घडलं. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे अशा थोर पुरुषांच्या परंपरेत मोडणारी ही सारी मंडळी. पण
2: काय थांबलीस का? आणि आज तुझा मूड पण जरा.
3: दांतेवाडीची घटना आठवली. ग्रीनहंट हे बहुचर्चित ऑपरेशन, देशाच्या मध्यवर्ती भागात घडलेली ही घटना. राजकारणी मीडियावाले साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं गेलं, पण अशा घटना सीमावर्ती भागात नित्याच्याच. फक्त आपल्यापासून दूर म्हणून तिकडे लक्ष जात नाही इतकंच. आता हेच बघ ना, हवालदार सुधीर आमरे मुंबईचे, त्यांची पत्नी आणि मुलं राहतात सध्या ठाण्याला. 1986 ते 2001 एवढी सेना दलात त्यांची सेवा झालेली. सारं आयुष्य धुमस चक्रीत गेलं आणि आता ते वाट बघत होते सेवानिवृत्तीची.
2: 17 सप्टेंबर 2001 27 RR जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात गस्त घालत होते. यापूर्वीही या भागात वावरल्याने हा भाग परिचयाचा होता, पण म्हणून बेसावधपणा चालणारा नव्हता. आसपासचा अंधार आणि घनदाट झाडीचा आसरा घेत दहशतवादी

0: राहिले होते. हवालदारांच्या पायांवर अचानक गोळ्या बरसू लागल्या. त्यांचा तोल गेला, ते खाली पडले. एवढ्यात जवळ येत त्यांच्या कपाळावर नेम धरत ते अंधारात गायब झाले. हिमालयावर परत रक्त सांडलं. पण एखाद दुसरं मराठी वृत्तपत्र सोडलं तर कोणीही याची दखल पण घेतली नाही.
1: तीच कथा नाईक माणिक दमदमे यांची. त्यांची 12 मराठा रेजिमेंट त्यावेळी पूंछ भागात होते. व्हॅलीत हैदोस घातल्यावर आता आतंकवाद्यांनी आपला मोर्चा या भागाकडे वळवला होता. नेहमीप्रमाणे रुटीन सुरू होतं. सुरणकोटच्या आसपास एक आर्मी ट्रकमधून जवानांचा प्रवास सुरू होता. खरंतर रोड ओपनिंग पार्टी असा प्रवास सुरू होण्यापूर्वी रस्त्याची पाहणी करते. ऑल क्लिअर सिग्नल मिळताच वाहनांचा ताफा मार्ग कापू लागतो. मात्र 4 मे 2001 हा दिवस आज मृत्यू घंटा वाजवत होता. एका विशिष्ट ठिकाणी त्यांचं वाहन येताच कांठळा बसवणारा आवाज झाला. आर्मीचं ते अवजड वाहन क्षणात ठिकऱ्या ठिकऱ्या होत आगीच्या भक्षस्थानी पडलं. आत असणाऱ्यांपैकी काही सुखरूप आले खरे, पण एकूण 16 जण जळून कोळसा झाले. 1983 ते 2001 एवढी प्रदीर्घ सेवा झाल्यानंतरही अपघाती मरण हा शिक्का त्यांच्यावर बसला. ही बातमी मुंबई दिल्ली यासारख्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या खिसगंटीतही नव्हती. त्यांचे कुटुंबीय आजही याविषयी फारसं काही बोलत नाहीत, कारण त्यांच्या घरी येऊन पोचलं होतं केवळ नायकांचं सामान आणि अस्थि. मग सुद्धा कोणी फारशी दखल घेतलीच नाही.
0: खरं तर असाच एक अपघात, फक्त दिवस, वेळ, वार, ठिकाण वेगळं. आज राजस्थानची मरुभूमी तरुण रक्त मागत होती. या भूमीनेही इतिहासात अनेक वार झेललेले. स्वातंत्र्यानंतरही या भूमीने घनघोर लढाया पाहिलेल्या. 1999 कारगिल संघर्षाचं वर्ष. या विभागात संघर्ष नव्हता, तरी होती सावधानता. आर्मी, नेव्ही, एअर सारेच सजग होते. हवाई पाहणी, नकाशे बनवणं, दूरवरच्या हालचाली टिपणं, सराव, सारं काही टाइम टेबलमध्ये ठरल्याप्रमाणे.
1: पण 17 सप्टेंबर 2001 हा दिवस आज वेगळा म्हणून नोंदवला जाणार होता. एक तरणाबांड वैमानिक एक सॉर्टी करून परत आला. पाठोपाठ अर्जंट काम आलं. पण सैनिकाची ड्युटी असते 24 आवर्स. सबब सांगणं, वाय, हाव असे प्रश्न विचारणं त्यांच्या रक्तातच नसतं. विश्रांतीचा विचारही त्या वैमानिकाच्या मनाला शिवला नाही. त्याचं मिग परत एकदा अवकाशात झेपावलं. आणि थोड्याच वेळात ते जमिनीवर कोसळलं. आतल्या वैमानिकासह मिगनं आणखी एक बळी घेतला.
0: पण हे सारं इथे थांबणारं नव्हतं. सुरू होणार होती नवी कहाणी. कारण या वैमानिकाचे आजोबा होते लेखक. धारदार तलवारीप्रमाणे त्यांची लेखणी चालली. अनेक क्रांतिकारांची चरित्रे त्यांनी शब्दबद्ध केली. त्यांचे बाबा स्वतः हवाई दलातील निवृत्त अधिकारी. आईने अनेक वर्ष तरुणांनी विमान दलात जावं या हेतूने प्रवास केलेला. इंडियन एअरफोर्स हा त्यांचा जिव्हाळाचा विषय.
1: स्वतः वैमानिक लहानपणापासूनच फायटर पायलट होण्याचं स्वप्न बघत मोठा झालेला. NDA पास आउट होऊन फायटर पायलट बनलेला. अपघाताची बातमी घरच्यांना शॉकिंग होती. त्वरेने तिथे सारी मंडळी पोहोचली. जिथं विमानाचे अवशेष पसरले होते तिथलीच ओंजळभर वाळू त्यांनी घरी आणली.
0: पण आणखी एक जबरदस्त धक्का साऱ्यांनाच बसणार होता. एअरफोर्स कडून नेहमीप्रमाणे एक रुटीन म्हणून चिठ्ठी आली. अपघात पायलटच्या कमजोरीमुळे झाला, तोच अपघाताला जबाबदार आहे.
1: जखमेवर मीठ चोळण्यासारखाच हा प्रकार होता. त्याच्या आई बाबांना एअरफोर्सचे इन्स अँड आउट माहिती होते. आपल्या मुलाच्या क्षमतेवर अविश्वास दाखवणारा, त्याला अपघाताला जबाबदार धरणारा हा रिपोर्ट पाहून त्याची आई पेटून उठली. एखाद्या चवताळलेल्या सिंहिणीप्रमाणे ती गरजून उठली. आपल्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे. जुनी झालेली, वारंवार अपघातग्रस्त होणारी विमानं एअरफोर्सने बाग घ्यावी, प्रशिक्षणात आधुनिकता यावी यासाठी तिने सुरू केली लढाई.
0: आणि तिने ही लढाई जिंकली. मला वाटतं असेल आता आपल्या किमान काही मित्रांनी तरी हे नाव ओळखलंच असेल.
1: येस, करेक्ट. श्रीमती कविता गाडगिळ हे त्यांचं नाव आणि त्यांच्या मुलाचं नाव

0: फ्लाइट लेफ्टनंट अभिजीत गाडगे। मात्र ही लढाई होती न्यायासाठी। फ्लाइट लेफ्टनंट अभिजीत गाडगेच्या आई बाबांचं दोघांचंही एअरफोर्सवर जीवापाड प्रेम, आणि त्यातूनच उभं राहिलं फाउंडेशन, अभिजीत एअरो फाउंडेशन। सिंहगडाच्या पायथ्याशी ही अकॅडमी सुरू झाली। आय ड्रीम आय फ्लाय असे शब्द तरुणांच्या मनांना चेतवत प्रोत्साहित करीत अकॅडमीवर झळकतायत।
1: मला वाटतं फायटर पायलट अभिजीत यांना स्वर्गातही आईबाबांचा अभिमान वाटत असेल, नाही का? असेल आता। अगं, अशा कर्तृत्ववान आईचा आवाज सर्वांपर्यंत पोचायला हवा असं नाही का वाटत तुला?
0: वाटतं तर नक्कीच वाटतं। तेजस्वी, रसरशीत पण संयमित भाषा कशी असावी हे समजायला हवं तर त्यांची ओळख करून घ्यायलाच हवी। नमस्कार कविता मॅम, आम्हाला तुमचा, तुमच्या लाडक्या अभिजीतचा खूप खूप अभिमान वाटतो। आपला लढा अकॅडमी याविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल।
2: जी एरोस्पेस इन्स्टिट्यूट ही जी पुण्याला आहे, इथे आम्ही सगळेजण काम करत आहोत, आणि ही एक आपल्या भारतीय सैन्य दलातील शहीद वैमानिकांचं स्मारक म्हणून एक प्रेरणादायी संस्था या स्वरूपामध्ये आम्ही पुण्याला काम करतो आहोत। अभिजीतला 2001 साली झालेल्या अपघातानंतर भारतीय वायुदलाचे जे वैमानिक धारातीर्थी पडत होते ते आपल्याला कितपत परवडण्यासारखं होतं याचा विचार माझ्या डोक्यात सुरू झाला। कारण मृत्यूने जेव्हा माझ्या दारावर टकटक केली त्यावेळेस मला त्याचं गांभीर्य जाणवलं। पण हे वैमानिक जे अजूनही फ्लाईंग करत आहेत त्यांचं फ्लाईंग सुरक्षित व्हावं, आणि आत्तापर्यंत धारातीर्थी पडलेल्या वैमानिकांना आपण कुठल्या तरी एका प्रकाराने श्रद्धांजली व्हावी म्हणून अभिजीत एअर सेफ्टी फाउंडेशनची आम्ही स्थापना केली। हा एक आम्ही अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म बनवला की ज्याच्यावरनं आम्ही सर्व लोकांशी संपर्क साधू शकलो। शांतीकाळात सुद्धा जो काय त्यांचा सराव चाललेला असतो तोही युद्धकाळा इतकाच महत्त्वाचा असतो, आणि अशा शांतीकाळामध्ये सुद्धा जर असे विमान अपघात व्हायला लागले तर ते अपघात होऊ नयेत म्हणून आम्ही मिग विमानातल्या त्रुटी एअरफोर्सला आणि सरकारला समजावून देण्याचा प्रयत्न सुरू केला। आई म्हटली की ती रणरागिणी असते असं मला वाटतं। कुठलीही आई असो, मग ती गरीब गाय असो किंवा रस्त्यावरची कोणी बाई असो किंवा महालात बसलेली आई असो, आपल्या मुलाच्या बाबतीत कुठे जर अन्याय होत असला तर ती नक्कीच चवताळून उठते। आणि म्हणून पण हे खरं सांगायचं तर हा लढा नव्हता, ही चळवळ होती। कारण ज्या एअरफोर्समुळे मी आज उभी आहे त्या एअरफोर्सचीच मी एक घटक अजूनही स्वतःला समजते। तर ही चळवळ सुरू केल्यामुळे जे काय झालं, विमानाचं अपघाताचं प्रमाण कमी झालं, विमानामध्ये जे तांत्रिक दोष होते ते दोष त्या लोकांच्या लक्षात आले, आणि मुख्य म्हणजे वर्षाला 12 जे ऍक्सिडेंट होत होते त्याचं प्रमाण कमी होऊन 2 आलंय, 2 होऊ नयेत असं वाटतं। पण शेवटी ते विमान आहे, बरंच जुनं झालेलं विमान आहे, पण तरीही त्याच्यात खूप सुधारणा झालेल्या आहेत।
1: मॅम, आपल्या जीत एरोस्पेस इन्स्टिट्यूट विषयी तुम्ही अधिक माहिती सांगा ना।
2: त्या संस्थेचं ध्येयच असं आहे की तुम्ही विमानोड्डाणाचं स्वप्न बघा, आम्ही तुमचं स्वप्न पुरं करू। असे अनेक अभिजीत आहेत ज्यांच्या डोळ्यामध्ये ते स्वप्न आहे पण त्यांना माहिती नाही कुठे जायचं, कसं करायचं, काय करायचं, तर आम्ही त्यांना गायडन्स देतो। आणि सिम्युलेटरचा अर्थ जमिनीवर बांधलेलं कॉकपिट। प्रत्येकाला कितीही प्रवास केला विमानातनं, अगदी जगप्रवास केला तरीसुद्धा त्या कॉकपिटमध्ये जाण्याची खूप उत्सुकता असते। ही जी इच्छा आहे ती पूरी करण्यासाठी हा सिम्युलेटर आहे। हा सिम्युलेटर एका जागी असा जमिनीवर नसून आम्ही मुद्दाम तो ट्रकवरती माउंट केलेला आहे। हा संपूर्ण भारतीय बनावटीचा सिम्युलेटर आहे। आणखीन त्याच्याही पुढे कौतुकाची गोष्ट या सिम्युलेटरची म्हणजे याची जी DGCA आहे म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, ही जी हायेस्ट अथॉरिटी असते फ्लाईंग मधली, त्यांनी हा मान्यता दिलेला सिम्युलेटर आहे। त्यामुळे याच्यावरती वैमानिकांना सुद्धा वैमानिकी शिक्षण म्हणजे छोट्या विमानावरनं मोठ्या विमानावर जाण्याच्या आधी जे शिक्षण लागतं ते शिक्षण दिलं जातं। असे शेकडो वैमानिक आमच्याकडे येऊन गेली, तरुण मुलं आहेत एअरफोर्समधनं आलेली आहेत की जे स्वतः वैमानिक बनलेले आहेत छोट्या विमानावर, आणि आता त्यांना कुठेतरी नोकरी मिळवायची किंवा मोठं विमान उडवायचं आहे, त्यांचं प्रशिक्षण इथे होतं। आणि सुट्ट्यांमध्ये आमच्याकडे छोटी छोटी मुलं म्हणजे साधारण 15 पुढची अशी मुलं ज्यांना थोडंफार फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचं ज्ञान आहे, सायन्सची गती आहे, गणिताची गती आहे, आणि ज्यांना एव्हिएशन जाणून घ्यायचं आहे अशा लोकांसाठी

हा सिम्युलेटर कार्यरत असतो. मे महिन्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, शनिवार रविवार आमच्याकडे ही मुलं गर्दी करतात आणि त्या प्रत्येकामध्ये आम्ही एक अभिजित बघतो. आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे जे विमान अभिजित उडवत होता MiG-21 तेच नाही पण अशाच टाईपचं MiG-21 विमान आता जीत एरोस्पेसच्या प्रांगणात खूप मोठ्या डौलाने उभं आहे.

0: तरुणांच्यात हवाई दलाचं आकर्षण वाढावं, इंडियन एअरफोर्सला बेस्ट कॅरेक्टरचे तरुण मिळावे, हीच तर त्यांची इच्छा.
1: मित्रांनो, ही होती एका आईची धडपड द मेन ऑफ कॅरेक्टर घडवण्यासाठी. म्हणूनच अशा आईला म्हटलं जातं वीरमाता, आणि अशा शूरांच्या पत्नीला म्हटलं जातं वीरपत्नी. अशाच एका वीरपत्नीशी आज आपण बोलणार आहोत, श्रीमती सुप्रिया नायर. मोस्ट वॉन्टेड अतिरेक्याला यमसदनाला पाठवणाऱ्या मेजर राजेश नायर यांच्या या पत्नी.
0: कोणी कोणाला किती मारलं यावरून तो माणूस किती शूर आहे हे ठरत नसतं. राजेश सैन्य अधिकारी होता म्हणून नव्हे, तर ही वॉज अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग म्हणून मला आवडला, असं सांगणाऱ्या श्रीमती सुप्रिया नायर.
1: हॅलो सुप्रिया, ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम केलं, संसाराची स्वप्न रंगवली, असा माणूस अर्ध्यावर निघून जाणं म्हणजे त्याच्या कुटुंबासाठी नक्की काय असतं हे वेगळं सांगायला नको. तुम्ही एक प्रॅक्टिसिंग सायकॉलॉजिस्ट आहात, मेंटल हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हायडर म्हणून तुम्ही काम करता, आम्हाला याविषयी थोडं सांगाल?
2: मेंटल हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे मनोरुग्णांना किंवा मनोविकार ज्यांना झालेले असतील त्यांना मदत देणं हे सगळ्यात महत्त्वाची कार्य करते. मी कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी ह्या स्कूलमधनं काम करते. कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे स्वतःच्या विचारसरणीमुळे आपलं आयुष्य बदलू शकतं, ह्या गोष्टीवर खूप भार दिला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ज्या सायकॉलॉजिस्टना नोकऱ्या मिळतात ते फक्त आपण टीचिंग करतो किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो. ऑर्गनायझेशन्सच्या दृष्टिकोनातनं खूप कमी अशा ऑर्गनायझेशन्स आहेत जिकडे सायकॉलॉजिस्ट काम करून त्यांच्या सर्व्हिसेस अप्लाय करू शकतात. सायकोलॉजिकल सर्व्हिसेस हा फार अतिशय महत्त्वाची भूमिका निभावू शकतो हे समाज घडवण्यात. सुसाईड केसेस ज्या होतात फॉर एक्झाम्पल, ज्या जे हताश होतात, होपलेस होतात, त्यापासून समाज घडवण्यापर्यंत सायकोलॉजी हे काम करू शकतं. टेस्टिंग, काउन्सिलिंग आणि मोटिवेशनल फॅक्टर्स किती खूप गोष्टी सायकोलॉजिस्ट करू शकतात. त्यामुळे सायकोलॉजी हा हे प्रकरणच खूप मोठं आहे. स्पोर्ट्समध्ये अप्लाय होऊ शकतं, क्रिमिनल सायकॉलॉजीमध्ये अप्लाय होऊ शकतं. बिंग अ सायकॉलॉजी सगळ्यात मोठा माझा हेतू हा होता की सायकोलॉजिकल सर्व्हिसेस ऑर्गनाइज्ड आणि जितक्या लोकांपर्यंत पोहोचू शकतील तितक्या लोकांपर्यंत पोहोचावेत. त्यामुळे मी आता प्रॅक्टिस करते आणि असेन सायकॉलॉजी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, टीम चालवते.
1: उधमपूर इथे असताना तुम्ही तुमच्या प्रोफेशनचा कसा वापर केलात?
2: जेव्हा मी उधमपूरमध्ये होते तेव्हा मी APS उधमपूरमध्ये एका शाळेमध्ये काम करायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे स्ट्रेस टॉलरन्स किंवा फ्रस्ट्रेशन टॉलरन्स इतका कमी असतं की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खटकत राहतात. आपण सारखे सारखे कंप्लेंट्स करत राहतो, आज गरमच आहे, आज थंडीच आहे, आज माझा बॉस चांगलाच नाही, आज मला ओरडतोच, आज माझी मुलंच कटकट करतात. या सगळ्या कटकटी ह्या फक्त आपल्या डोक्यातल्या कटकटी असतात आणि खूप छोट्या कटकटी खरंच बाहेर असतात. टेररिस्ट अटॅक ही बाहेरची खरी कटकट आहे, पण व्यवस्थित गरम जेवण न मिळणं ही बाहेरची कटकट नाही, ती तर डोक्यातली कटकट आहे. आपण स्वतः ती कटकट बनवून घेतलेली असते. त्यामुळे आपण आर्मी ऑफिसर्स आणि आर्मी जवान आणि आर्मी वाईजना बाहेरची खरी कटकट काय, कटकट म्हणजे खरे कुठे कंप्लेंट करायची आणि कुठे आपण टॉलरन्स वाढवायचा ह्याच्यावर आपण थोडंसं तिकडे काम केलं. होपफुली कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स लोकांना थोडंसं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता त्यांना आला असेल अशी माझी होप आहे.
0: आज आम्हाला काय सांगावं असं वाटेल?
2: कॉन्क्रीटली सांगायचं तर पैसे हे आपल्याला घडवत नाही, पैशामधनं आपण आपलं काय उभं करतो. एज्युकेशन आपल्याला घडवत नाही, एज्युकेशनला घेऊन काय आपण स्वतःला घडवतो त्या अनुसार आपलं आयुष्य घडतं. तर पहिलं माझं सजेशन हेच आहे की आपल्याला मिळतं काय ह्या दृष्टिकोनातनं थोडासा निघून आपण देतो काय ह्या दृष्टिकोनात सुद्धा वळलं पाहिजे. लॉंग टर्म हेडोनिझम म्हणजे स्वतःला इमिजिएटली सगळं ग्रॅटिफिकेशन मला हवं ते आत्ता लगेच मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं थोडा सरून की मला जे हवं त्याच्यासाठी मी थोडं थांबू शकते का, थोडंसं मी सहन करू शकते का, थोडंसं मी एफर्ट्स टाकू शकते का, मला एफर्ट्समधनं मिळणारं फळ हे जास्ती गोड वाटतं का, ह्या गोष्टीकडे युवा पिढीने लक्ष द्यावं अशी माझं दुसरं सजेशन आहे.

तिसरं सजेशन म्हणजे सेल्फ इंटरेस्ट हा फार महत्वाचा आहे, पण सेल्फ इंटरेस्ट फक्त ॲट द कॉस्ट ऑफ अदर इंटरेस्ट नसावा. म्हणजे माझा इंटरेस्ट मला महत्वाचा आहे, मी स्वतःच्या इंटरेस्टकडे नक्की बघावं, पण माझ्या कम्युनिटीचा इंटरेस्ट काय आहे, माझ्या देशाचा इंटरेस्ट काय आहे, आत्ता ह्या क्षणी माझ्या देशाला काय हवं आहे, अंडरस्टँडिंग हवं आहे माझ्या देशाला, माझा एम्पथी हवी आहे, आणि माझ्या देशाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे एफर्ट्स हवे आहेत का, ह्याकडे नक्कीच युवा पिढीने लक्ष द्यावं, ही माझं सजेशन आहे.

0: हॅट्स ऑफ टू मेजर राजेश अँड मिसेस सुप्रिया नायर. मित्रांनो, मेजर राजेश होते उमद्या व्यक्तिमत्वाचे. सदा हसतमुख, खुसखुशीत बोलणारे, नेहमी सकारात्मक विचार करणारे, कोणत्याही प्रश्नाला उत्तरं असतातच आणि तीही अनेक असं मानणारे, आपल्या सोबतच्या लोकांचे मार्गदर्शक.
1: MVLU कॉलेजचे हे विद्यार्थी, NCC कॅडेट. BSC झाल्यावर त्यांनी आर्मी जॉईन केली. CDSEची परीक्षा, डेहराडूनच्या IIMमध्ये प्रशिक्षण आणि त्यानंतर 106 मीडियम गन या युनिटचे ते सदस्य झाले. दिल्ली आणि श्रीनगरला त्यांचं पोस्टिंग झालं. ते श्रीनगरला असताना आर्मीनं सुरू केलं होतं ऑपरेशन सद्भावना. व्हॅलीमधल्या तरुणांना सन्मार्गाला नेणं, तिथल्या जनतेसाठी मेडिकल एज्युकेशनल सेवा पुरवणं, औद्योगिक प्रशिक्षण देणं, अशी अनेक कामं हाती घेतली गेली. मेजरनी हे सारं खूप मनापासून केलं. एखादा अतिरेकी मारण्यापेक्षा एखाद्याला अतिरेकी होण्यापासून वाचवणं अधिक महत्वाचं असं ते मानित.
0: वर्ष 2001. अनेक वर्षांनी ते दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करणार होते. काश्मीरमधील टेन्युअर संपून ते पीस पोस्टिंगला जाणार होते. सगळं सामान बांधून तयार होतं. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून सुप्रियाने देवाच्या पूजेचं सामान तेवढं वर ठेवलं होतं. या काळात 106 मीडियममधून त्यांची 4 RR नेमणूक झाली होती. कुपवाडा भागात ते काम करत होते. सुप्रिया होती श्रीनगरच्या क्वार्टर्समध्ये.
1: 15 नोव्हेंबर, मानवता दिवस. मात्र आतंकवादी, घुसखोर, भारताचे शत्रू यांची ह्युमॅनिटीची व्याख्याच वेगळी होती. मेजर राजेश एका ऑपरेशनवरून परतले. आपल्या बराकीत विसावतायत तोच खबर आली. अगदी पक्की. अबुताबा हा अतिरेक्यांचा म्होरक्या, अत्यंत दुष्ट, कपटी, चलाख हा कुपवाडा इथे दडून बसलाय. त्याला पकडण्याचं काम असाइन केलं होतं मेजरचे वरिष्ठ मेजर लोबो यांना. पण सेनेतली माणसं नेहमीच खांद्याला खांदा लावून काम करणारी. राजेश काही मिनिटात तयार होऊन मेजर लोबोंबरोबर निघाले.
0: त्यांचं युनिट त्यांच्या लक्ष्याच्या दिशेने निघालं. दूरवर त्यांना घर दिसलं, झाडांच्या गर्दीत लपेटलेलं, वरून शांत भासणार, मयसभेप्रमाणे खास बांधलेलं, जमिनीच्या खाली शस्त्रसाठा, लपण्याच्या जागा, कपाटाचा दरवाजा वाटावा असा खोलीचा दरवाजा, जाड भिंतीत लपण्याची जागा, इत्यादी इत्यादी.
1: पहाटे 3 वेळ होती. सर्वत्र शांतता आणि अंधाराचं साम्राज्य. गोळीबाराचं कव्हर घेऊन सारे घराच्या दिशेने निघाले. घराजवळ येताच आतून गोळीबार सुरू झाला. याचाच अर्थ ती मंडळी लष्कराची माणसं जवळ येण्याची वाटच पाहत होती. घरात शिरताच लोबोंच्या दिशेने गोळी आली. मेजर राजेशने प्रसंगावधान राखत मेजर लोबोंना बाजूला खेचले. आता अगदी क्लोज रेंज मधून गोळीबार सुरू झाला. मेजर लोबोंना एव्हाना 6 गोळ्या लागल्या होत्या. एक सहकारी धारातीर्थी पडला होता, तरीही ते आघाडी सांभाळत होते.
0: या साऱ्या गडबडीत एक जबरदस्त धडक भिंतीला बसली. त्या पोकळ भिंतीत होती दडण्यासाठी जागा. आबुताबा तिथेच दबा धरून बसला होता. मेजर राजेश यांच्या चाणाक्ष नजरेने सारं हेरलं. आबुताबावर नेम धरीत गोळी चालवली. क्षणात तो खाली कोसळला. मात्र जाता जाता त्याने मारलेली गोळी मेजर राजेश यांच्या बरगडीत घुसली. त्या गोळीनं तिचं काम केलं.
1: सर्व फॉर्मॅलिटी संपल्यानंतर मेजरना मुंबईला आणण्यात आलं. तो दिवस होता भाऊबीजेचा. मुंबईचा आकाश दिव्यानं लखलखलं होतं. मात्र मुंबईच्या आत्मकेंद्री माणसांच्या मनात होता अंधार. लहान सहान गोष्टींची ब्रेकिंग न्यूज बनवणाऱ्या वृत्तपत्र आणि चॅनल्सनी या गोष्टीकडे चक्क दुर्लक्ष केलं. ए मेरे वतन के लोगो म्हणताना डोळे भरून येतात अशी माणसं 2001 मध्ये मुंबईत उरली नव्हती.

आत्ताच आपण ऐकत होतात वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 11वा. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे.

आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत वारस होऊ अभिमन्यूचे या मालिकेचा भाग 11 आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीसाठी 12:30 आणि 50 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: शकुंतला जाधव आणि सहकारी यांच्या स्वरात रमाकांत म्हात्रे यांचं हे गीत यशवंत ठाकूर यांनी संगीतबद्ध केलेलं चवाटा या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: Let's go.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात नाधो महानोर यांचं हे गीत, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सर्जा या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उडी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

जावेद अली यांच्या स्वरात सुनीता अमोलकलवार यांचं हे गीत उदय अभिजित यांनी संगीतबद्ध केलेलं स्पर्श या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचा ठीक 1 वाजला आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन. ठुमरे मिश्र किरवाणी आणि भैरवी ठुमरी आपण ऐकणार आहोत. त्यांना तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची तर हार्मोनियम साथ आहे अनंत खेमकर यांची. ऐकूयात नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन ठुमरे मिश्र किरवाणी आणि भैरवी ठुमरी.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांच्यावर आधारित कार्यक्रमाचा आजचा 10वा भाग। संगीतकार राम कदम यांना अनेक मोठ्या मोठ्या कलावंतांचा सहवास मिळाला, त्यामध्ये गुरुदत्त यांचाही समावेश आहे। असाच एक किस्सा गुरुदत्तच्या संदर्भात त्यांनी सांगितलाय। एके दिवशी प्रभात कंपनीमध्ये काम करत असताना त्यांना शिपाई सांगत आला की साहेब मामांनी तुम्हाला बोलवलेलं आहे। साहेब मामांच्या केबिनमध्ये राम कदम गेले। साहेब मामा यांच्याबरोबर कोणीतरी बोलत बसलं होतं। राम कदम यांना पाहिल्याबरोबर साहेब मामा म्हणाले, राम ये ये मीच तुला बोलवलं आहे। असं म्हणून त्यांनी त्यांच्यासमोर एका तरुणाचा फोटो दाखवला आणि ते म्हणाले, हे बघ हा तरुण आपल्या प्रभातमध्ये येणार आहे। पैसे संपल्यामुळे तो लोणावळ्याच्या एका हॉटेलमध्ये अडकून पडला आहे। त्याचं तसं पत्रही आपल्याला आलं आहे, तेव्हा तू आत्ताच्या आत्ता लोणावळ्याला जा आणि त्याला घेऊन ये, साहेबांनी राम कदम यांना सांगितलं आणि त्यांच्या हातामध्ये 100 नोटा देखील दिल्या। आणि मग राम कदमांनी त्यांना विचारलं की जातो मी, पण त्यांचं नाव काय आहे? त्यांनी सांगितलं, गुरुदत्त। त्यानंतर ते लोणावळ्याला गेले, लॉटचं भाडं वगैरे सर्व भरलं आणि गुरुदत्ताला घेऊन ते पुण्याला आले। त्यावेळेला गुरुदत्त हे जरासे लाजरे, अबोल आणि शांत असे होते। साहेब मामांनी त्यांची विश्राम बेडेकरांशी गाठ घालून दिली। गुरुदत्त यांनी लाखाराणीमध्ये अभिनय आणि नृत्य दिग्दर्शन याशिवाय बेडेकरांचा सहाय्यक म्हणूनही काम करायचं असं ठरलं। सुरुवातीच्या कमी पगारामध्ये गुरुदत्त यांना स्वतंत्र राहणं परवडत नव्हतं, त्यामुळे मग ते राम कदम यांच्याबरोबर पार्टनर म्हणून त्यांच्याच चाळीतल्या एका खोलीमध्ये राहत होते। आणि मग गुरुदत्त यांच्याबरोबर राम कदम यांची चांगलीच मैत्री जमली। गुरुदत्त यांना भटकायला फार आवडायचं। सुरुवातीला ते राम कदम यांची सायकल विचारून नेत असत आणि पुढं मात्र ते न विचारताच सायकल घेऊन जाऊ लागले, एवढी त्यांची मैत्री अगदी घट्ट झाली होती। प्रभातमध्ये जरी गुरुदत्त यांची छाप फारशी पडली नाही, तरी पुढं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी आपल्या नावाचं खणखणीत नाणं वाजून दाखवलं। असा हा गुरुदत्त यांच्याबरोबर राम कदम यांचा सहवास घडला होता। चला आणखीन एक लावणी ऐकूया। कुंकू माझं भाग्याचं या चित्रपटातली ही लावणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहे।

श्रोते हो, लावण्य रंग कार्यक्रमात आज आपण संगीतकार राम कदम जेव्हा प्रभातमध्ये काम करत होते त्यावेळेला घडलेले काही किस्से ऐकतोय आणि त्यांच्या सहवासात जे नामवंत कलावंत आले त्यांच्या काही आठवणी ताज्या करतोय. प्रभात फिल्म कंपनीमध्ये हम एक है आणि गोकुल अशा दोन चित्रपटांची तयारी चालू होती. गोकुलचे हिरो होते रामशास्त्री चित्रपटामुळं गाजलेले अनंत मराठे, तर हम एक है यासाठी देवानंद या देखण्या नटाची निवड करण्यात आली होती. अनंत मराठे यांच्या गाठी रामशास्त्रीचा अनुभव असल्यामुळं आणि त्यांचं नाव त्यावेळेला असल्यामुळं त्यांचं मानधन ठरलेलं होतं महिना 3,000 रुपये. मग चित्रपट पूर्ण करण्यास कितीही दिवस लागो त्यांना दरमहा या दराप्रमाणे पैसे द्यायचे. याउलट देवानंद यांचा अख्ख्या चित्रपटाचा करार फक्त 400 रुपयांचा होता. अर्थात देवानंद यांचा करार 400 रुपयांचा कसा झाला याची एक गंमतच राम कदमांनी सांगितलेली आहे. बाबूराव पै यांच्याशी झालेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी देवानंदला 300 रुपये देऊ असं जेव्हा सांगितलं तेव्हा देवानंदाचे डोळे एकदम लकाकले, कारण त्याआधी त्यांना पोस्टामध्ये पत्र सेन्सॉर करण्याचे अवघे 85 रुपये महिना मिळत होते. देवानंदाचे विस्फारलेले डोळे पाहून हा 300 रुपयांवर खुश दिसत नाही असं बाबूराव पै यांना वाटलं आणि मग त्यांनी ताबडतोब त्यांना 400 रुपये देऊ केले आणि करार करून घेतला, कारण त्यांना देवानंद यांना जाऊ द्यायचं नव्हतं. आणखीन एक लावणी आता आपण ऐकणार आहोत. भोळी भाबडी चित्रपटातली ही लावणी आशा भोसले यांनी गायलेली आहे.

हम एक है या चित्रपटाचं संगीत चांदचे संगीतकार हुस्नालाल भगतरामच करणार होते आणि हिरोईन त्यांनी निश्चित केली होती मोठ्या डोळ्यांची कमल कोटणीस. कमल कोटणीस ही गोकुलचीही हिरोईनच होती. गोकुल या चित्रपटामध्ये ती राधा झाली होती तर आनंद मराठे यांनी कृष्णाची भूमिका केली होती. संगीत दिग्दर्शक सुधीर फडके हे करणार होते कारण त्यापूर्वी सुधीर फडके यांनी स्नेहल भाटकर यांच्याबरोबर

साहेबामानं सांगितलं की मला एका गाण्याचं फक्त मुखडा आणि दोन चाली त्याच्या तयार आहेत, त्या चालतील का? साहेब मामा त्यावेळेला खुशीत असावेत, ते म्हणाले सब चलता है आप सिर्फ सुनाइए। मग सुधीर फडके यांनी ती सुरेल चाल साहेब मामांना ऐकवली। ये किसने बजा दी मुरली दुनिया नाच उठी, ही चाल ऐकून साहेब मामा खुश झाले आणि मग म्हणाले की पुढे आता मला ऐकायची गरज नाही, आपल्याशी करार पक्का झालेला आहे। आणि मग सुधीर फडके हे प्रभात फिल्म कंपनीचे संगीतकार झाले असंच आम्हाला वाटायला लागलं। पाठचा भाऊ चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकणार आहोत, सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये, रचना जगदीश खेवडकरांची आहे।

संगीतकार सुधीर फडके हे प्रभातमध्ये संगीत देण्यासाठी येत होते आणि मग संगीत विभागातल्या प्रत्येकाची ओळख त्यांनी करून घेतली आणि गंमत म्हणजे प्रत्येक वादकाला आपापल्या वाद्यावर ते काहीतरी वाजवायला सांगत असत. जेव्हा राम कदम यांनी त्यांना क्लॅरोनेटवरती गुजरी तोडी या रागाचा एक पीस वाजून दाखवला त्यावेळेला सुधीर फडके अगदी खुश झाले आणि मग पुढं कित्येक वर्षांनी पिंजरा चित्रपटासाठी राम कदम यांनी याच रागामध्ये एक गाणं सुधीर फडके यांच्याकडून गाऊनही घेतलं. देवानंदबरोबर अभिनेते रहमान हे देखील हम एक है या चित्रपटासाठी नट म्हणून प्रभातमध्ये आले होते. प्रभात फिल्म कंपनीनं आता स्टाफला राहण्याची व्यवस्था करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच जागा घेतल्या होत्या. प्रभात फिल्म

कंपनीच्या समोर प्रभात नगरमध्ये अनेक मालकांचे बंगले होते. काही मालक प्रभात सोडून गेल्यानंतर त्यांच्या बंगल्याचं गेस्ट हाऊसमध्येच रूपांतरही करण्यात आलं होतं आणि त्याच बाजूला तंत्रज्ञ आणि कामगारांना राहण्यासाठी एक चाळही बांधली होती. प्रभात फिल्म कंपनीनं वसंत व्हिला नावाचा बंगलाही घेतला होता. त्यामध्ये चंद्रसेनामध्ये प्रचंड डग्ग्यावर नाच करणारी विश्वविख्यात नर्तकी अझुरी ही राहत होती. पुढे त्याच बंगल्यामध्ये बेगम पारा, सितारा, रेहाना, उर्मिला या अभिनेत्री देखील राहत होत्या. बाबूराव पई हे प्रभातमध्ये उशिरा पार्टनर म्हणून आले, त्यामुळे ते प्रभात फिल्म कंपनीच्या 15व्या गल्लीतल्या शेंडे यांच्या बंगल्यामध्ये राहत होते. शूटिंग करत असताना देवानंद सारखे पुस्तकामध्ये डोकं घालून बसायचे, कारण त्यांना वाचनाची फार आवड होती. पुढं गुरुदत्त यांनी स्वतः सायकल देखील विकत घेतली आणि त्यांची सायकल बघून देवानंद यांनी सुद्धा सायकल घेतली होती. दोघांनाही सायकलवरून भटकायला फार आवडायचं. देवानंद आणि गुरुदत्त यांच्यामध्येही अगदी दृष्ट लागेल अशीच मैत्री झाली होती. दोघंही नवीन असल्यामुळे प्रभातमध्ये थोडंसं चाचपडल्यासारखेच वावरत असत. देवानंदला मोठा हिरो व्हायचं होतं तर गुरुदत्त यांना मोठा दिग्दर्शक व्हायचं होतं. पुढं मग प्रभातमधून बाहेर पडल्यानंतर देवानंद यांनी बाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन गुरुदत्त यांना करायला सांगितलं आणि गुरुदत्तच्या CID चित्रपटामध्ये देवानंद यांनी हिरोचं काम करून दोघांनीही हिंदी सिनेमातलं आपलं स्थान पक्कं केलं. अशा या कलाकारांच्या गमती जमती. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती माता देवकाते यांची आशा भोसले यांनी गायलेली आहे.

बडके यांच्याकडे राम कदम यांना सहाय्यक म्हणून घ्या अशी शिफारस केली आणि सुधीर फडके यांनी देखील ती तात्काळ मान्य केली. यामुळं चित्रपटाला संगीत दिग्दर्शकाचा सहाय्यक म्हणून राम कदमांना काम मिळालं. पुढं मग प्रभातमध्ये फडके आणि माडगुळकर युगाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण शांताराम आठवले प्रभात सोडून गेले होते आणि एका चित्रपटासाठी गजानन दिगंबर माडगुळकर नावाच्या सिद्धहस्त कवीनं जी गाणी लिहिली होती ती आम्हाला संगीत देण्यासाठी त्यांनी आणून दिली. गदी माडगुळकरांनी याआधी सुधीर फडके आणि स्नेहल भाटकर यांनी केलेल्या रुक्मिणी स्वयंवरची देखील गाणी लिहिली होती. त्याचप्रमाणे जय मल्हार आणि राम जोशी यामधल्या गाण्यांनी देखील त्या काळात बरीच लोकप्रियता मिळवली होती. या दोन्ही चित्रपटांसाठी गदी माडगुळकरांनी फक्कड लावण्याही लिहिल्या होत्या. अशा प्रकारे सुधीर फडकेंच्यासोबत गदी माडगुळकरांची देखील माझी ओळख झाली, ती प्रभातमध्येच. श्रोतेहो, कार्यक्रमाची सांगता आपण करूया आशा भोसले यांनी गायलेल्या प्रभाकर नायक यांच्या गीतानं. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. नमस्कार.

श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे।
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या। या विषयावर ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया।
3: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो कामगार म्हटला तर कामगार हा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, कारखान्यात काम करणारा, खदानीमध्ये काम करणारा असा हा कामगार। इतकेच नव्हे तर कामगारामध्ये संघटित कामगार पण असतात, यासोबतच असंघटित कामगार सुद्धा कार्यरत आहेत। आणि आपल्या देशात आपण कामगार हा जास्त करून असंघटित क्षेत्रात जास्त असावा असं मला तरी वाटतं। आणि आता कामगारांमध्ये बघा, विशिष्ट कारखान्यात महिला कामगार सुद्धा आहेत, पुरुष कामगार सुद्धा आहेत। आणि महिला कामगारांच्या काही विशेष अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि कामगार कायद्यान्वये दिलेले आहेत। यासोबतच महिलांच्या काही समस्या सुद्धा असतात आणि या समस्या संघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात आणि असंघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात। तर या विषयावरच आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपण विषय तज्ज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे। आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या। तर ॲडव्होकेट मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
4: नमस्कार
3: मॅडम। आज तुम्ही खास कामगार सभा या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला बोलावलेलं आहे आणि विषय तसा महत्वाचा विषय आहे आणि महिलांसाठी असलेला विषय आहे। विषय तुम्हाला आताच सांगितलेला आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या। तर पहिला प्रश्न विचारू का मॅडम?
4: बिलकुल।
3: तर पहिला प्रश्न असा विचारू असं वाटतो की संघटित आणि असंघटित महिला कामगार आपण कसे काय वेगळे करू शकतो किंवा त्याचं असं विश्लेषण आपण काय करू?
4: आता आपण असं बघूया की संघटित आणि असंघटित कामगारां महिलांच्या संदर्भात आपण बोलूया। त्यात असं आहे की ज्या महिला कारखान्यांमध्ये काम करतात आहेत त्यांना आपण एक असं म्हणतो की एका ठिकाणी त्या एका वातावरणात किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्या काम करतात आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना असं म्हणूया की या संघटित होऊन काम करतात आहेत असं बोलूया। असंघटित कामगार म्हणजे आता जसे आमच्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्या असंघटित आहेत। इवन दो आपण आता समजा जसं नागपूरला कॉटन मार्केट आहे, तिथे जे भाज्यांचे ते मोठाले हारे जे उचलतात महिला त्या सुद्धा असंघटित कामगारांमध्ये त्या येतात। आणि संघटित कामगारांमध्ये त्यांना एक विशिष्ट त्यांना अधिकार मिळालेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांना त्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्या संघटित आहेत आणि ह्या असंघटित, ह्या दोन फार मोठे सेक्टर्स आपल्याला म्हणता येईल की कामगारांच्या याच्यात सुद्धा आहेत।
3: अच्छा, पण आता आपण असा जर विचार केला की संघटित महिला कामगार या कोणकोणत्या कारखान्यांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आता बहुतांश कारखाने आपल्या नागपुरात तर तसे कारखाने आहेत बुटीबुरी क्षेत्रात, बाडी क्षेत्रात आणि हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पण, पण मुंबई पुणे आणि पूर्ण भारतभर देशात विशिष्ट कारखाने आहेत, मग कपड्यांचे कारखाने आहेत, खाद्यपदार्थांचे कारखाने आहेत, अजून विविध वस्तू तयार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा अजून कुठल्या वस्तू असोत, तर अशा संघटित कामगार जे आहेत म्हणजे अर्थात महिला कामगार यांचं विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करतात, तर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त कामगार महिला म्हणून कार्य करीत आहेत?
4: मला असं वाटतं की आता म्हणजे जे आता आपण असं बघूया की जो एक आयटी सेक्टर म्हणूया, आयटी सेक्टरमध्ये पण ज्या महिला काम करतात आहेत, जे नॉट ओनली तर आपण असं म्हणूया की तिथे ज्या असलेल्या इंजिनियर ज्या मुली काम करतात आहेत त्या सुद्धा आपल्याला असं म्हणतील, कारण त्यांना सगळे जे रूल्स आहेत, फॅक्टरी लॉज आहे किंवा त्यांना

0: मॅटर्निटी बेनिफिट लॉ आहे वगैरे, हे जे कायदे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत आणि ज्या ठिकाणी या महिला काम करतात आहेत, तर बेसिकली मला असं वाटतं की आयटी सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा या मुली सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड याच्यामध्ये काम करतात आहे, किंवा कॉम्प्युटरचे पार्ट्स बनवण्याचे आहे, किंवा घड्याळ्याच्या ज्या कंपनी आहे तिथे काम करणाऱ्या महिला आहेत, किंवा फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत, की ज्या ठिकाणी जरी मशिनरी झाल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रॉपरली त्याचं लेबलिंग झालंय की नाही, किंवा त्या बॉटल ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्या बॉक्सेसमध्ये त्या गेल्या आहेत की नाही वगैरे, हे सगळं बघायचं जे काम आहे ते ह्या महिला सगळ्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर फार मोठा आहे आणि महिला ज्या आहेत त्या कुशलपणे काम करत असतात. आपला असा एक अनुभव आहे की त्या अगदी असं धरसोड करण्याचं त्यांचं काम तो प्रकार नसतो त्यांचा, त्याच्यामुळे त्या अगदी त्यांना दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे त्या सगळं करतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी एखाद्या कारखान्यातली ऍडव्हर्टाईज वगैरे येते त्यावेळेला ते पर्टिक्युलरली हे करतात की बाबा इथे आम्हाला महिलांचीच गरज आहे, इथे पुरुषांनी अप्लाय करू नये, असं पण आपल्याला बरेचदा निदर्शनास येतं.
1: बरं, आता हे झाले तुम्ही सांगितलं संघटित महिला कामगार आहेत, पण आता असंघटित मध्ये अशा कोणत्या महिला कामगारांना आपण विशेष विश्लेषण करू शकू?
0: असंघटित कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघूया की शेतावर शेतमजुरी करणाऱ्या महिला आपल्या, तो एक फॅक्टर आहे. नंतर ज्या आज आमच्या घरी घरगुती काम करणाऱ्या सगळ्या महिला, आताच मी जसं परत बोलले की कॉटन मार्केटला ज्या महिला हारे उचलणाऱ्या म्हणजे भाज्यांचे मोठ्याले मोठ आपल्या डोक्यावर हारे घेणारे घेऊन जाणाऱ्या बायका मिनिमम पैशांमध्ये त्या काम करतात आहे, अशा ह्या सगळ्या महिला ह्या सगळ्या असंघटित याच्यामध्ये येतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्या कंपनीज आहे म्हणजे छोट्या ज्या काही कंपनी टाईपच्या आहेत ते 10 पेक्षा कमी लोक काम करतात त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत ऑलमोस्ट ऑल त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझनमध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत मग दोन्ही याच्यामध्ये, म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
1: अर्थातच, कारण आता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहेत, मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचारावा असं वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
0: निश्चितच दिलेले आहेत आम्हाला संविधानाने. आमचं आर्टिकल 14, 15, 15(2) and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आणि म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लीव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे, संघटित क्षेत्रामध्ये बोलते आहे मी, आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लीव्ह सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लीव्ह जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिन्युमरेशन म्हणजे फॉर द एका समान कामासाठी म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागतं आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
1: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले, पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
0: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढं फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 पेक्षा जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक ICC कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे, इंटरनल कंप्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे, त्या अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काहीच जे असं म्हणता येईल की नाही आहे त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लीव मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते आहे संघटित क्षेत्रात काम करते आहे त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये मला 6 महिन्यांच्या सुट्ट्या मिळतात आहे म्हणजे मला कामावरनं कोणी काढू शकणार नाही. पण असंघटित क्षेत्रात तसं आहे का? अजिबात नाही. जर मी प्रेग्नंट राहिली आणि मी कामावर जर नाही गेली तर मला लगेचच काढल्या जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती

0: असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओज ज्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीण संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळीसोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात, मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाही आहे, की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाइज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना, म्हणजे एनजीओज जो आहे, त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात, नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे, कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत, संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार, तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत, कारण त्या अशिक्षित असल्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपणास वाटतं का, की त्यांना ती जाणीव असतेच बा म्हणून?
0: काही अंशी आहे त्यांना जाणीव आहे की माझे काय अधिकार आहेत, याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे, पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे, संघटित ठिकाणी पण आहेत, पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये, पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाही आहे, पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हर टाईम पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळे जसं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे, हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे, आणि मला वाटतं संविधानानुसार 8 तासाचा जो वेळ आहे एक कार्य करण्याचा, प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेशा पण महिला असोत, तर यांना 8 तासाचा जो वेळ दिलेला आहे, 3 शिफ्टमध्ये काम चालतं जनरली, ज्या 24 तास चालणाऱ्या कंपनी आहेत.
0: बरोबर,
1: आणि 24 तास फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा, आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे, आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
0: निश्चितच, मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले यांचं गाणं खूप आवडतं, आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल, नसेल होत मला म्हणजे तेवढी कल्पना नाही आहे, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत, जीवायला गा राहिले दूर घर माझे पाऊल पडले, आणि समोर आपण ऐकणार आहोत अशा त्यांच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
1: तर कामगार बंधू भगिनींनो, ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडम यांचं गीत आपण ऐकूया.

0: कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा विचार असं वाटतं मॅडम, की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली, काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना, तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे? बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन, तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न, म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणाव्या किंवा त्यांच्यासमोर ते मांडू शकतात. आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय अतिशय गरजेचं आहे.
0: नाही, बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियनद्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं आहे. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचा वाटतो, तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असो की असंघटित असो, तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्टमध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे, तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना, ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात, त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील, कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार, आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना ती सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कोणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं आहे की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी, तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या, म्हणजे मग त्या ह्याच्यातनं होणारी सगळी धावपळ, चिडचिड, या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये तर आम्ही, मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत, कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे, म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे, कारण तिला पैसे, त्यातनं तिचं घर, कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहेत, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनाधीनता, त्याच्यामुळे त्या महिलेला जे घराच्या बाहेर पडावं लागते ह्या सगळ्याच्यात, त्याच्यामुळे तिला कामाचा, म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना आम्ही रिअली, म्हणजे आय फील सो बॅड याच्यामध्ये की माझ्या भागातल्याच 2-3 महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कोणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात. म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाहीत. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन त्या आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत. म्हणून यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या याच्यात असं झालेलं होतं की ह्या ज्या महिला अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या ज्या आहेत, जसं आता मोलकरीन संघटनेच्या माध्यमातून की त्यांना एक आफ्टर 50 इयर्स नंतर 55 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी हा एक विषय धरला गेला होता, पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या मुलांना काहीतरी फॅसिलिटीज, म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्या 9वी 10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची, त्यांना स्कॉलरशिप मिळायची, घरगुती कामगार करत असणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे. किंवा त्यांना जसं की 55 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ चेक पेन्शन त्यांना मिळावी की सो दॅट त्या त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील, अशा पद्धतीचं होणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. किंवा त्यांच्या कामगारांच्या घरी समजा डिलिव्हरी झाली त्यावेळेला त्याच्यासाठीच एक मदत असं जर झालं तर निश्चितपणे, कारण आता बघा की त्यातही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता त्यांना वाटतं नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना येते, तर मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात यावं, तरच खऱ्या अर्थाने कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
0: बरोबर आहे, कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे. अशा परिस्थितीत त्यांचं काहीतरी आपल्या समाजाने म्हणा, सरकारने म्हणा, काहीतरी विशेष लक्ष देऊन त्यात काहीतरी कायदे काढणं गरजेचं ठरतं. बरं, पण शेवटी जाता जाता एक असा पुन्हा प्रश्न विचारावासा वाटतो की संविधान आपल्याला आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आहेत, पण ते पूर्णतः अंमल होत आहेत की नाही यावर आपण काय सांगू शकाल?
1: नाही, दुर्दैवाने आपल्याला असं म्हणता येईल की संविधान आहे, संविधानातल्या तरतुदी पण आहेत, पण त्याच्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी अजिबात होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतोय की जे काही कायदे पण झालेले ना, संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलल्या गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्टमध्ये त्याची केस घेऊन येतो, त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात.
0: बरोबर,
1: म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आत्ता आत्ता एक जण आलेले आहेत, म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता, 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेले. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीचच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा कुठेतरी, म्हणजे कामगार जे न्यायालय आहे तिथे सुद्धा त्यांचे कामगारांचे जे निकाल आहे ते लवकरात लवकर जर सोडवण्यात आले तर लोक सुद्धा तिथनं सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल, निश्चितच फायदा होईल. आणि त्यांना काय म्हणता येईल त्याला की एक खरंच बा मी कोर्टात गेलो आहे तर मला त्याचा फायदा झाला असं तो बाकी लोकांना सुद्धा सांगू शकतो. नाहीतर एक निराशाजनक चित्र आहे की लवकर केसचा निकाल लागत नाही, त्याच्यामुळे काय करायचं कोर्टामध्ये जाऊन सुद्धा. म्हणजे ही जी आहे तर म्हणून मला असं वाटतं की संविधानाने तर आम्हाला सगळं दिलेलं आहे, पण आम्ही जे अंमलबजावणी करणारे जे लोक आहो, इम्प्लिमेंटेशन जी आहे, तर ते लोक पाहिजे तेवढ्या तत्परतेने कोणी करत नाहीये. आणि त्याच्यामुळेच हा जो विसंवाद जो काय किंवा आपल्याला विसंगती जी काही दिसते आहे ती आपल्याला आज समाजामध्ये ती दिसते आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कामगारांनी किंवा अजूनही सगळ्याच, म्हणजे ज्याही कुठलेही प्रश्न जे सोडवायचे असतील तर त्यासाठी संघटित येऊनच तुम्हाला काम करावं लागेल. आणि पर्टिक्युलरली आपण जेव्हा कामगारांच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या युनियन त्यांनी तयार करणं ते पण गरजेचं आहे, कारण युनियनमधले सुद्धा लोक कधी कधी काय काय करतात त्याचे सुद्धा आपल्याकडे बरेचशी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे खरंच इथे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे ह्या संघटना युनियन चालविणे हे सुद्धा, ही सुद्धा जबाबदारी आमची आहे. कारण आम्हाला संविधान जेव्हा सांगत आहे की आम्ही सगळे इक्वल आहोत तर मग आम्ही निश्चितच, मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी काम सुद्धा करायला पाहिजे. कोणाचंही डिस्क्रिमिनेशन होऊ नये, कोणाचंही आम्ही शोषण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं की आमचा हा जो कामगार आहे जो खरंच आमचा बॅकबोन आहे यांच्याशी आम्ही कुठेच काही उभे राहू नाही शकत आहे. आज आम्ही पाहतोय एवढ्या मोठ्याल्या बिल्डिंग ज्या उभ्या राहतात आहे त्या कुणाच्या भरोश्यावर उभ्या राहतात आहे कामगारांच्या. आणि त्यांना जर आम्ही फॅसिलिटीज नाही चांगल्या प्रोव्हाइड केल्या, म्हणजे आज जर तो त्या बिल्डिंगवरनं पडला तर त्याच्यापासून मी कसा सुटून बाहेर पडेल याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो, की ना की त्याला त्याच्या परिवाराचं काय होईल आहे किंवा मी त्याच्या परिवाराला कसं प्रोटेक्ट करू, ही भावना नसल्यामुळे पण खूप सगळे प्रश्न निर्माण होतात.
0: शेवटी जाता जाता मॅडम आपल्या वेळ पण आता संपत आलेला आहे, महिला कामगारांना असा संदेश तुम्ही काय प्रदान करणार?
1: मी महिला कामगारांच्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही काम तर नेहमी करतच असता, दिवस रात्र तुम्ही काम करत असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधानाचं वाचन करून आपला लढा, आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
0: अर्थातच, कारण आज कामगार मंडळींच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं संविधानच हे एक महत्वाचं ठरतं आणि संविधानानेच आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, महिला कामगार असो की पुरुष कामगार असोत. तर कामगार सभा या कार्यक्रमात मॅडम तुम्ही आज खास वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी कामगार मंडळींतर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात संघटित आणि

असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 2:25 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मजं या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

0: सकाळसाठी 1:03 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ अंतर्गत आठवणींच्या गंधकोशी या मालेत ज्येष्ठ अभिनेत्री नूतनला आठवताना या मालिकेचा भाग 3.
1: श्रोते हो, सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांच्यावर आधारित रूपक नूतनला आठवताना. लेखन आणि निवेदन ललिता ताम्हाणे. आज ऐकूया या मालिकेचा भाग 3.

हिंदी चित्रपटसृष्टी हे फार मायावी जग आहे. या क्षेत्रात करिअर करणं हे आळवावरच्या पाण्यासारखंच आहे. यश हाती आलं आहे असं वाटतंय ना वाटतंय तोच ते चकमा देऊन हातातून निसटूनही गेलेलं असतं. इथे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकायला लागतं, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागतो. एखाद्या कलाकाराचा एखादा चित्रपट चालला, त्याच्या एखाद्या विशिष्ट भूमिकेचा बोलवाला झाला की इतर निर्माता दिग्दर्शक तशाच प्रकारच्या भूमिकांच्या इतक्या ऑफर्स घेऊन येतात की त्यांना नकार देणं, जाणीवपूर्वक थांबणंसुद्धा अशक्य होऊन बसतं. बघता बघता तो कलाकार एकाच साच्याच्या भूमिकांमध्ये अडकून पडतो आणि त्याला स्वतःला कळायच्या आत तो संपूनसुद्धा जातो. नूतनच्या बाबतीतही असं होऊ शकलं असतं, कारण अनुराग चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून चमकलेल्या नूतनची भूमिका होती फार छान. नेहमीप्रमाणेच नूतनचा अभिनय इतका अस्सल होता की त्या चित्रपटातली नूतन आणि मास्टर सत्यजितची जोडी अगदी खरीखुरी मायलेकाची जोडीच वाटली. चित्रपटाला व्यावसायिक यशही लाभलं. असं सगळं छान छान जमून आल्यानंतर मुद्दाम ठरवून 2-2.5 वर्षांचा ब्रेक घ्यायला फार मोठी हिंमत लागते, पण नूतन थांबले.

नूतनचा निर्णय एकदम योग्य ठरला. नूतनला राजश्री प्रॉडक्शनने सौदागर चित्रपटाची ऑफर दिली आणि तिला पुन्हा एकदा एक वेगळ्याच प्रकारची भूमिका करण्याची संधी लाभली. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचा नायक होता अमिताभ बच्चन. खेडेगावात चालणाऱ्या गुळ बनवणाऱ्याच्या व्यवसायात तरबेज असलेल्या स्त्रीची भूमिका नूतनला साकार करायची होती. ही भूमिका नेहमीप्रमाणेच वेगळी होती. मध्यमवयीन तरुणी, तिच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक असलेला नायक, कारण काय तर ती तिच्या व्यवसायात म्हणजेच गुळ बनवण्याच्या कलेत पारंगत होती आणि त्याला त्याचा व्यवसाय चालवण्यासाठी या स्त्रीची मदत घेणं फार आवश्यक होतं. तिच्याशी लग्न केल्यानंतर पुढे अर्थातच तो नायक दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि हिला सोडचिठ्ठी देतो आणि मग हिला कळतं की आपली फसवणूक झाली आहे. नूतननी अतिशय ताकदीने ही भूमिका रंगवली होती. ही भूमिका साकार करण्यासाठी नूतननी नेहमीप्रमाणेच विशेष मेहनत घेतली होती. कलकत्त्यापासून 30-40 मैल लांब असलेल्या एका छोट्याशा खेडेगावात सगळं शूटिंग चालणार होतं. प्रत्यक्ष शूटिंगच्या 2 दिवस आधीच नूतन त्या खेड्यात जाऊन पोहोचली. ती सतत त्या गावातल्या लोकांबरोबर वावरत राहिली. तिने गुळ बनवण्याच्या कामाची नीट माहिती करून घेतली, त्यांच्याबरोबर स्वतः काम केलं, गुळाची तार नीट आली की नाही याची पारख कशी करायची हे सुद्धा शिकून घेतलं आणि मगच ती शूटिंगसाठी कॅमेऱ्यासमोर उभी राहिली.

भूमिका कुठलीही असो, त्या भूमिकेचा नीट अभ्यास करणं, त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करणं आणि मग स्वतःला त्या भूमिकेत झोकून देणं हे तर

त्यांचं वैशिष्ट्य होतं. सरस्वतीचंद्र हा नूतनचा अतिशय आवडता चित्रपट होता. हा चित्रपट एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित होता. या कादंबरीचे तब्बल 4 खंड होते. आता 2.5 तासांच्या चित्रपटात कादंबरीतले सगळे बारीक सारीक प्रसंग दाखवणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे खरं तर नूतनला ती अख्खी कादंबरी वाचण्याची काही गरजही नव्हती. चित्रपटाची नुसती पटकथा वाचूनसुद्धा नूतनला ती भूमिका करणं सहज शक्य होतं. पण त्या भूमिकेचे सगळे बारकावे नीट समजून घेण्यासाठी नूतननी त्या कादंबरीचे 4 खंड शूटिंगच्या आधी वाचून काढले होते. नूतनच्या अविस्मरणीय भूमिकांमध्ये सरस्वतीचंद्रचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं.

दिग्दर्शक राज खोसला यांनी मैं तुलसी तेरे आंगन की चित्रपटाची नायिका म्हणून नूतनची निवड केली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मध्यमवयीन नायिका प्रधान चित्रपटांचा एक नवा ट्रेंडच सुरू झाला. या चित्रपटातल्या अविस्मरणीय भूमिकेसाठी नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 5वा फिल्मफेअर पुरस्कार लाभला. नूतनचा 5 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्काराचा हा विक्रम आज तगायत दुसरी कुठलीही अभिनेत्री मोडू शकलेली नाही. हां, एका अभिनेत्रीने या विक्रमाची बरोबरी मात्र केलेली आहे आणि ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नूतनची सख्खी भाची तनुजाची मुलगी काजोल आहे हे विशेष.

नूतनच्या मैं तुलसी तेरे आंगन की चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात नूतनचा नायक होता देवानंदचा भाऊ विजयानंद. याच विजयानंदनं नूतनच्या तेरे घर के सामने चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं. म्हणजे नायक आणि दिग्दर्शक अशा दोन्ही रूपात नूतनची विजयानंदबरोबर यशस्वी जोडी जमली होती. नूतनच्या कारकिर्दीत असा योग आणखीही एकदा आला होता. सुभाष घई ग्रहण चित्रपटात नूतनचा नायक होता. याच सुभाष घईनी नंतर नूतनच्या कर्मा आणि मेरी जंग या दोन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं आणि या दोनही चित्रपटांना खूप यश लाभलं होतं. मैं तुलसी तेरे आंगन की नंतर नूतनचे तेरी मांग सितारों से भरदू, साजन बिना सुहागन यासारखे चित्रपटसुद्धा खूप गाजले होते.

नूतनच्या कारकिर्दीत नायिका ते चरित्र नायिका हे स्थित्यंतर सुद्धा अगदी सहजपणे घडून आलं. युद्ध, रिश्ता कागज का, ये कैसा फर्ज,

पैसा ये पैसा, कर्म, मेरी जंग, सजना साथ निभाना, नाम यासारख्या चित्रपटात दर्जेदार अभिनय करून नूतननं चरित्र नायिकेलाही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. नूतनच्या या सगळ्या भूमिकांमुळे तिची पडद्यावर जी इमेज तयार झाली होती ना, नूतन प्रत्यक्षातही तशीच होती. शांत, सोज्वळ, शिस्तप्रिय, नीटनेटकी आणि मनमिळाऊ. पण नूतनच्या स्वभावात लोकांना माहीत नसलेली आणखी एक छटा होती, खट्याळ, मिश्किल आणि खोडकर. ती मिमिक्री करण्यात एकदम पटाईत होती. राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार, अशोक कुमार यासारख्या सहकलाकारांची ती हुबेहूब नक्कल करायची हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. एकदा तर मजाच झाली होती. नूतन फिल्म सिटीला सुभाष घईंच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होती. तिथेच तनुजाचं दुसऱ्या एका चित्रपटाचं शूटिंग चाललं होतं. दोन शॉट्सच्या मधल्या वेळात दोघी बहिणींच्या खूप गप्पा झाल्या. नंतर दोघी आपापल्या रूममध्ये निघून गेल्या. थोड्या वेळानं तनुजाला शॉटसाठी बोलवलं गेलं तेव्हा ती मेकअप रूममधनं बाहेर पडून आपल्या सेटच्या दिशेने जायला लागली. तेवढ्यात मागून एक करकचून शिट्टी आली. वुल्फ व्हिसल, माहिती आहे ना, मुलींची छेड काढायला मुलं वाजवतात ती शिट्टी. तनुजा क्षणभर थबकली, कोणाची एवढी हिंमत. पण मागे वळून न बघता तिने पुन्हा चालायला सुरुवात केली. पुन्हा तशीच शिट्टी. आता मात्र तनुजाच्या रागाचा पारा चढला. आता शिट्टी वाजवणाऱ्याची काही खैर नाही. ती गरकन वळली आणि शिट्टी वाजवणाऱ्याची खरडपट्टी काढायला तिने तोंड उघडलं. बघते तर काय, बाजूच्या मेकअप रूमचं दार उघडवतं. दरवाजाला टेकून नूतन शांतपणे उभी होती आणि गालातल्या गालात हसत खटाळपणे शिट्टी वाजवत होती. ताईला अशा खोडकर मूडमध्ये बघून तनुजाचा राग कुठल्या कुठे पळाला. दोघी बहिणी गळ्यात गळे घालून मोठ्या मोठ्याने हसायला लागल्या. सुभाष घईंच्या मेरी जंगसाठी नूतनला 6वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, अर्थात आता सर्वोत्कृष्ट सहाय्यक नायिका म्हणून.

एवढी सगळी अवॉर्ड्स मिळवणारी ही नूतन, पण तिला स्वतःला मात्र कुठल्याही अवॉर्डपेक्षा एखाद्या समंजस दिग्दर्शकानं किंवा एखाद्या चांगल्या कलाकारानं तिच्या एखाद्या भूमिकेची प्रशंसा केली तर ती जास्त मोलाची वाटायची. एखाद्या कलाकाराचा एखादा चित्रपट आवडला, एखादी भूमिका आवडली, तर नूतन आवर्जून त्या कलाकाराला तसं कळवत असे. नूतननं जेनिफर कपूरचा 36 चौरंगी लेन चित्रपट बघितला आणि तिला तो इतका आवडला की जेनिफर कपूरला दाद

ऐकल्यापासून तिला राहावेना. तिने ताबडतोब जेनिफर कपूर आणि दिग्दर्शिका अपर्णा सेनला पत्र लिहिलं आणि तिला चित्रपट अतिशय आवडल्याचं कळवलं. त्या दोघींनाही आश्चर्याचा धक्काच बसला. नूतनसारख्या एवढ्या मोठ्या अभिनेत्रींना आपल्याला पत्र पाठवावं? जेनिफरनी तर लगेच पत्र पाठवून नूतनचे मनापासून आभार मानले, तर अपर्णा सेन कामानिमित्तानं मुंबईला आल्यावर मुद्दाम नूतनला भेटून गेली. मी कोणीतरी मोठी आहे या अहंकाराचा नूतनच्या मनाला कधी स्पर्शही झाला नाही, हाच तिचा खरा मोठेपणा.

स्वतः नूतनला अशा प्रकारची दाद मिळाली होती ती खुद्द दिग्दर्शक बिमल रॉय यांच्याकडून. बिमलदा स्वभावाने अतिशय शांत मितभाषी होते. मोजकंच बोलायचे, कधीच रागवायचे नाहीत, चिडायचे नाहीत, फारसे मोठ्याने हसायचेही नाहीत. एखादा शॉट चांगला झाला, त्यांच्या मनासारखा झाला की त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मितहास्य उमटायचं. बस एकदा बंदिनीचं शूटिंग चालू होतं, खूप इमोशनल सीन होता. सेटवरती अगदी पिनड्रॉप सायलेन्स होता, कोणी एकमेकांशी बोलत नव्हते, काही नाही. शॉट संपला, नूतननी अपेक्षेने बिमलदांकडे बघितलं. शॉट ओके झाला आहे की नाही? बिमलदा तर काही बोलायलाच तयार नव्हते. नूतन गोंधळली. बिमलदा शांतपणे तसेच खुर्चीवर बसून होते. आता याचा अर्थ काय समजायचा? तेवढ्यात नूतनचं बिमलदांच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. बिमलदा गपचूप त्यांच्या खुर्चीवर बसून होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. बिमलदांच्या डोळ्यात अश्रू! केवढी मोठी कॉम्प्लिमेंट होती ती. नूतनला तिचं उत्तर मिळालं होतं. तिच्या आयुष्यातला तो एक फार मोठा अविस्मरणीय क्षण होता. नूतनच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत असे समाधानाचे कितीतरी अनमोल क्षण तिला लाभले

नूतनचं तिच्या प्रेक्षकांशी एक अतूट नातं निर्माण झालं होतं. नूतनचं तिच्या कामावर, तिच्या अभिनयावर नितांत प्रेम होतं. पण नंतर नंतर चरित्र अभिनेत्री म्हणून काम करताना त्याच त्याच प्रकारच्या भूमिका करायला लागल्या आणि नूतनमधली अभिनेत्री अस्वस्थ झाली. अशा निरर्थक भूमिका करण्यापेक्षा वेळीच थांबलेलं चांगलं. काहीही झालं तरी 1990 साली चित्रपटसृष्टीतून कायमचं निवृत्त व्हायचं हे नूतननी मनाशी पक्क ठरवून टाकलं.

श्रोतेहो, आठवणीच्या गंधकोशी या मालिकेत नूतनला आठवताना या रूपकाचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन ललिता ताम्हाणे. निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3:30 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत मिश्र संगीत.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 4 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत मधुराम कृष्णन यांचं व्हायोलिन वादन राग अलैया बिलावल. त्यांना तबला साथ आहे जयंत नायक यांची. ऐकूयात मधुराम कृष्णन यांचं व्हायोलिन वादन राग अलैया बिलावल.

शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण दीपा साठे यांचं गायन ऐकलं, राग होता कोमल ऋषभासावरी. त्यांना तबला साथ होती संतोष मिश्रा यांची, तर हार्मोनियम साथ होती अतुल फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार.

0: गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा.